229 अंश नोमीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर तसंच FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सुप्रभात श्रोते हो, आमच्या प्रथम प्रसारण सभेमध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. श्रोते हो, आज सोमवार भारतीय सौरतिथी 30 भाद्रपद शके 1948 अर्थात 21 सप्टेंबर 2026. श्रोते हो, FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपद्वारे आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकू शकता. श्रोते हो, सकाळचे 5:56 झाली आहेत. मंगलवाद्यानं आमच्या प्रथम प्रसारण सभेला आरंभ करीत आहोत.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकारी यांनी सनईवर वाजवलेला राग जोगी आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही संक्षेपित करीत आहोत.

0: ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे। श्रोतेहो, सकाळचे 6:05 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत नमस्कार परभणी अंतर्गत विचारशलाका हा कार्यक्रम। कार्यक्रमात आज ऐकूया सृजनशीलता याविषयी अंजली कुलकर्णी यांचे विचार।

नमस्कार श्रोतेहो, सृजनशीलता नवीन आणि अनोख्या कल्पना निर्माण करण्यासाठी तसेच अस्तित्वात असलेल्या कल्पनांना नवीन पद्धतीने वापरण्याची क्षमता म्हणजेच सृजनशीलता होय. सृजनशीलता ही क्षमता आणि अधिक प्रमाणात प्रत्येक व्यक्तीत असते. कला, साहित्य, चित्रकला, संगीत, नृत्य या आविष्कारात सृजनशीलता आवश्यक आहे. अशक्य असं काहीच नसतं, फक्त नवनवीन कल्पनांना वाव देता आलेला पाहिजे. उदाहरणार्थ सांगायचे तर चाळणीतूनसुद्धा पाणी नेता येऊ शकतं. आपण म्हणाल ते कसं शक्य आहे? खरं तर तेही शक्य आहे, फक्त एवढंच करावे लागेल, त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसले तरी चांगल्या वागणुकीमुळे अनेक लोकांची मने जिंकण्याची शक्ती असते. जी माणसे दुसऱ्याच्या

चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसले तरी चांगल्या वागणुकीमुळे अनेक लोकांची मने जिंकण्याची शक्ती असते. जी माणसे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, देवही त्याच्या चेहऱ्यावरील आनंद कधीच कमी होऊ देत नाहीत. जर तुम्हाला दुसऱ्याचा आदर मान सन्मान करता येत नसेल, तर जीवनात तुम्ही कितीही पुण्यकर्म करा त्याचा काहीच उपयोग नाही. दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसले तरी चालेल, पण सन्मान नक्कीच देता आला पाहिजे. यासाठी योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. माणसाने आनंदाच्या भरात आणि दुःखाच्या पुरात कधीच वाहून जाऊ नये असं म्हणतात. उद्याची चिंता मुळीच करू नका. आजवर ज्या परमेश्वरानं सांभाळले आहे, यापुढेही तो का सांभाळणार नाही असा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. उत्तर आपोआप सापडेल. प्रत्येकच गोष्ट मनासारखी झाली असती तर आनंद या नावाच्या शब्दाला किंमत राहिली नसती. शाळा महाविद्यालयातील परीक्षा एकदाच देऊन मोकळं होता येतं, पण या आयुष्यातील परीक्षा देताना परिस्थिती रोज एक नवा प्रश्न निर्माण करते. सृजनशीलता यातून योग्य मार्ग काढू शकते. ही क्षमता आपल्याला नवीन उपाय शोधण्यास, कलाकृती तयार करण्यास, त्याचबरोबर जगाकडे नवीन दृष्टीने पाहण्यास मदत करते. सृजनशीलता तुम्हास जटिल समस्या सोडवण्यासाठी किंवा कार्याकडे नेण्यासाठी मनोरंजक मार्ग शोधण्यास सक्षम ठरते. जर तुम्ही सृजनशील असाल, तर या गोष्टीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनाकडून पाहू शकता. इच्छाशक्ती आणि प्रयत्न यामुळेच कार्यसिद्धी होते. संयम, समजूतदारपणा आणि सृजनशीलता हे विषय वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात. विचारांनी मनात जास्तच थैमान घालायला सुरुवात केली की माणूस शांत शांत व्हायला लागतो. प्रतिभा कल्पक आहे, मन तरल आहे, तर मग लागा कामाला. आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते साध्य करून दाखवणं. जी गोष्ट आपली कधीच नव्हती त्या गोष्टीचा जास्त विचार नाही करायचा. नशिबाने सापडलं होतं ते हरवलं म्हणून तिथल्या तिथेच विषय सोडून द्यायचा आणि आपल्या मार्गाने मार्गक्रमण करत राहणे हीच खरी सृजनशीलता आहे.

श्रुते हो विचारशलाका या कार्यक्रमात आज आपण अंजली कुलकर्णी यांनी सृजनशीलता या विषयावर यांचे विचार आपण ऐकलेत. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य होतं विक्रम इंगुलकर यांचं. श्रुते हो विचारमंथनाचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रुते हो आता प्रसारित करीत आहोत भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवीत आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात वसंत निनावे यांची भक्तिरचना.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात वसंत निनावे यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती कमलाकर भागवत यांनी. श्रुतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत सुरेश वाडकर यांच्या स्वरात संत एकनाथ महाराज यांची भक्तिरचना. संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात संत एकनाथ महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती श्रीधर फडके यांनी. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. श्रुतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात ही भक्तिरचना.

प्रल्हाद शिंदे आणि सहकारी यांच्या स्वरात ही भक्ती रचना आपण ऐकलीत. श्रुतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत समूह स्वरात देशभक्तीपर गीत.

0: हरि ओम शरण यांच्या स्वरात ही भक्तिरचना आपण ऐकलीत. श्रोते हो, या भक्तिरचनेबरोबर आजचा मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.
1: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
2: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्थ शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
1: एमए आणि एमकॉम प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
2: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
1: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
2: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
1: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या.
0: आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम कृषीवाणी. कार्यक्रमात आज ऐकूया उसावरील पायरीला किडीचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांनी दिलेली माहिती.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर, विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. आज आपण उसामधील एक महत्त्वाच्या किडीची माहिती घेणार आहोत, उसावरील पायरीला, जो आपल्या भागात वाढत आहे आणि शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. जिला आपण शास्त्रीय भाषेत पायरीला पेरपुसिल्ला ही उसावरील त्याच्या पानावरील रस शोषण करणारी कीड असून, ही प्रौढ आणि पिलं हे दोन्ही पानातला रस शोषण करतात आणि प्रादुर्भाव वाढला की पानं पिवळसर पडतात, चिकट मधासारखा पदार्थ साचतो आणि त्यावर काळी बुरशी वाढते. त्यामुळं प्रकाश संश्लेषण कमी होऊन ऊसाची वाढ आणि उत्पादन घटते. आठवड्यातून किमान एकदा पिकाची पाहणी करणं गरजेचं आहे. विशेषतः पानांच्या खालच्या बाजूला पिलं, प्रौढ आणि अंडी हे तपासणं गरजेचं आहे. शेताच्या बांधावरील दाट वाढलेल्या ऊसावरील प्रादुर्भाव प्रथम पहावा आणि प्रादुर्भावाची सुरुवात दिसताच आपल्याला नियंत्रणाचे उपाय करावे लागतील. या किडीसाठी 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान, 50% कमी सापेक्ष आर्द्रता आणि पश्चिमेकडचे वारे यामुळे पायऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होतं, हे त्याला प्रतिकूल असं वातावरण आहे. सर्वेक्षण आणि देखरेख करणं यासाठी गरजेचं आहे. यामध्ये प्रकाश सापळे, लाईट ट्रॅप्स हे म्हणजे किडींचं निरीक्षण करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात उपयोगी आहेत. पिकाच्या शेंड्यापासून वर 15-20 सेंटीमीटर अंतरावर 5 सापळे प्रति एकराला असे आपण हे लावू शकतो. संध्याकाळी आपण

हे ट्रॅप लावू शकतो. लाईट ट्रॅपनी खरं म्हणजे जिथपर्यंत ती लाईट पोचते तिथपासून ही किडी आकर्षित होते आणि एक एक सापळा 5 एकरापर्यंत आपलं नियंत्रण खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. प्रकाश सापळ्यांचा चांगला परिणाम आहे. शेतात आपण प्रत्यक्ष पाहणी करणं गरजेचं आहे आणि त्याचं निरीक्षण करून कोणत्या प्रकारच्या किडी आपल्या शेतात आहे, प्रौढ, पिल्ले, अंडी, पुंजके, तर याची संख्या पाहणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे एकात्मिक व्यवस्थापनाचे उपाय आपण करू शकतो. यामध्ये मशागतीय पद्धती, आपण आपलं पीक तण विरहित ठेवणे, पाचट काढून टाकणे आणि त्यावर पायरिलाची अंडी असतात त्यामुळं नत्रयुक्त खतांचा वापर प्रमाणात करणे, पोटॅश आणि स्फुरदयुक्त खताचा वापर सुद्धा याला फायद्याचा आहे. पानाच्या मागच्या बाजूला असलेले पांढऱ्या कापसासारखे अंडीपुंज हाताने गोळा करून आपण नष्ट करणं गरजेचं आहे. शक्य असल्यास सकाळच्या वेळी ऊसाची पाने हलवून प्रौढ आणि पिले खाली पाडून आपण नष्ट करू शकतो. यामध्ये जैविक किडींचा जो उपयोग आहे याच्यामध्ये एपिरिकॅनिया मेलानोल्युका या नावाच्या मित्र किडी याला आपण वापरू शकतो. पायरिलाचा हा परोपजीवी कीटक आहे. इपिरिकॅनियाचे 4 ते 5 हजार कोश किंवा 4 ते 5 लाख अंडी आपण प्रति एकरी शेतात सोडल्यावर याचं चांगलं नियंत्रण होतं. VSI वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्याकडे हे उपलब्ध आहेत. आणि बुरशीग्रस्त पायरिलाचा वापर याच्यामध्ये नैसर्गिकरित्या मेटारायझियम अॅनिसोप्ली ने बाधित असलेले आपले काही प्रौढ आपल्या शेतामध्ये जर आढळले तर ते इतरत्र आपण सोडू शकतो, त्याचाही याच्यावर परिणाम होतो. तसंच मित्र किडींमध्ये ढाल किडे, क्रायसोपा, लेसविंग, सिरफिड माशी आणि काही कोळी यांना खाऊन नष्ट करतात. यामध्ये शेवटचा उपाय आपण रासायनिक औषधाचा अंतिम उपाय म्हणून आपण घेऊ शकतो. याच्यामध्ये लागवडीपूर्वी ऊसाचे कांडे क्लोरोपायरिफॉस 20% द्रावणामध्ये 2 मिली प्रति लिटर या प्रमाणात बुडवून आपण लावू शकतो. तर अशा प्रकारे हे क्लोरोपायरिफॉस किंवा ॲसिफेट प्लस इमिडाक्लोप्रिड यांचा वापर याला फायदेशीर आहे.

श्रोतेहो, कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण उसावरील पायरीला किडीचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांनी दिलेली माहिती ऐकली. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळी 6:45 आरोग्यमदान संपदा तसंच 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करण्यात येत आहेत. त्यानंतर 6:55 संस्कृत बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी संतोष जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जीवनशैली संबंधी आजार आणि उपाय, याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद.
1: निरोगी जीवनशैली म्हणजे नक्की काय?
2: निरोगी जीवनशैली म्हणजे आपण आजार होऊ नये यासाठी जी अंगीकारलेली पद्धती आहेत तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. जसं ताणतणाव कमी असणं, योग्य पद्धतीने आहार घेणं, पुरेशी झोप म्हणजे 8 ते 9 तासाची झोप असणं, त्याच पद्धतीने डेली जरी नसला तरी देखील आठवड्यातनं 3 ते 4 दिवस तुमचा व्यायामही झाला पाहिजे. अशा पद्धतीने जर का आपण आपलं रुटीन ठेवलं तर ते आपली निरोगी जीवनशैली म्हणून आपण असं म्हणू शकतो.
1: रात्रीची जागरण होतात, ह्या जागरणांमुळे नक्की कोणकोणत्या प्रकारचे आजार होतात आणि चुकीच्या लाईफस्टाईलमुळे कोणकोणते आजार होतात?
2: चुकीच्या लाईफ

0: लाईफस्टाईलमुळे आपण म्हटलं तर त्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतो, तर त्याच्यामध्ये डायबिटीस आलं, हायपरटेन्शन, नवीन मुली ज्या पाळी झालेल्या असतात त्यांच्यामध्ये पीसीओडी, पीसीओएस तरुण वयामध्ये झालेल्या आजारांमध्ये, त्याच्यानंतर थायरॉइडचे पण आजार आपण त्याच्यामध्ये पकडू शकतो. याचसोबत महत्वाचा पण आजार म्हणून न समजली जाणारी गोष्ट म्हणजे लठ्ठपणा, आणि ती नवीन आयांमध्ये काही याचे आणखी दुष्परिणाम दिसून येतात का, झोप न झाल्यामुळे, तर त्यांना पोस्टपार्टम स्ट्रेस खूप वाढतो. तर या ठिकाणी घरातल्यांची जबाबदारी येते की त्यांनी त्यांना थोडी पुरेशी झोप मिळावी. आता ब्रेस्ट फिडिंगसाठी आईला उठावंच लागतं, पण तरी देखील जो काही वेळ मिळेल तर त्याच्यामध्ये तिला कशी आपली मदत होईल तिची झोप होण्यासाठी, ही काळजी घरातल्यांनी सुद्धा घेतली पाहिजे.
1: डायबिटीस, हायपरटेन्शन यासारख्या आजारांवर औषधांशिवाय फक्त आपण आहारात काही बदल केला किंवा आहारांमुळे याच्यावर ताबा मिळवणं शक्य आहे का?
0: पूर्ण ताबा मिळवणं, तर ताबा मिळवणं म्हटलं तर आपण त्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात, की एक ते रिव्हर्स करणं म्हणजे पूर्ण बंद होणं तो आजार, आणि दुसरं तो कंट्रोल करणं हा आला. तर रिव्हर्सल जे आहे ते प्री डायबिटीस फेजमध्ये फक्त आहारावर आपण करू शकतो, की जिथं नवीन डायबिटीस डिटेक्ट झालेला आहे आणि आपण त्याच्यावर काही प्रमाणात आहारात चेंजेस केले, त्याच्यामध्ये मग बरेच बदल घडवता येतात. आपल्याला जीआय इंडेक्स चेक करणं, जीआय लोड खाण्यापिण्याचं करणं, कार्बोहायड्रेट काउंटिंग करणं. म्हणजे डायबिटीसचं होतं काही की लोक रेग्युलर पथ्य म्हणून जे पाळलं जाते की साखर नाही खायची, गोड पदार्थ टाळायचे, ह्या गोष्टी कळतात, भात बंद करणं, पण फक्त कार्बोहायड्रेट्स कमी करून त्याचा उपयोग नाही आहे आपल्या खाण्यामध्ये, तर ते व्यवस्थित संतुलित दिवसभरात होणं, या पद्धतीने ते मग कंट्रोलही करता येतं. म्हणजे रिव्हर्स जर झालं नाही तरी पण ज्यांना खूप म्हणजे इन्सुलिनवर असूनही किंवा औषधं सुरू असूनही बऱ्याच लोकांची ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहत नाही, तर ती कंट्रोल करता येते आपल्याला. सेम हायपरटेन्शनसाठी लागू होतं की इनिशियल फेजेसमध्ये जर आपण त्या पद्धतीने हायपरटेन्शन साठी लागणारे आहारातले चेंजेस आपण केले, जे सोडियम पोटॅशियम किंवा मिठाशी निगडीत बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये, त्या आपण चेंजेस केल्या तर त्या पद्धतीने हायपरटेन्शन कमी करू शकतो आपण. हायपरटेन्शन हे डाएटवर रिव्हर्स नाही होत. त्याचे जे मेजर फॅक्टर्स आहेत, वरचा बीपी आपण जो म्हणतो सिस्टॉलिक, त्याच्यामध्ये 20 वगैरे आपण कमी करू शकतो, पण ते पूर्णपणे बंद नाही होत आहारावर.
2: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण जीवनशैली संबंधी आजार आणि उपाय याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. आज कार्यक्रम दुपारी 2:05 मिनिटांनी पुन्हा प्रसारित करण्यात येईल.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत गुढे पाचगणी पठार याविषयी अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांमध्ये वसलेल्या निसर्गरम्य आणि प्रसन्न वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यातील गुढे पाचगणी पठाराची माहिती जाणून घेणार आहोत. सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं गुढे पाचगणी पठार हे शिराळा तालुक्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 3000 फूट उंचीवर वसलेलं हे पठार वर्षभर आल्हाददायक हवामानासाठी ओळखलं जातं. विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्यात येथे निसर्गाचं मनमोहक रूप अनुभवायला मिळतं. गुढे आणि पाचगणी ही दोन गावे

0: या विस्तीर्ण पठारावर वसलेली आहेत. हिरवीगार गवताळ माळराने, दाट धुके, थंडगार वारे आणि दूरवर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगररांगा पर्यटकांना पहिल्याच भेटीत भुरळ घालतात. सकाळच्या वेळी ढग अक्षरशः जमिनीवर उतरल्याचा भास होतो, तर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी संपूर्ण परिसर सोनेरी रंगाने उधळून निघतो. या पठाराचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे उभारण्यात आलेल्या पवनचक्क्या. डोंगर माथ्यावर उभ्या असलेल्या या विशाल पवनचक्क्या पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीचं उत्तम उदाहरण आहे. वाऱ्याच्या वेगासोबत फिरणाऱ्या या पवनचक्क्या आणि त्यामागे दिसणारा सह्याद्रीचा नजारा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतो. गुढेपाचगणी पठारावरून वारणाखोरे, चांदोली अभयारण्य परिसर आणि सह्याद्रीच्या विस्तीर्ण पर्वतरांगांचं विहंगम दर्शन घडतं. स्वच्छ हवामानात दूरवर पसरलेला निसर्ग डोळ्यांचे पारणे फेडतो, त्यामुळे अनेक पर्यटक येथे सूर्योदय आणि सूर्यास्त अनुभवण्यासाठी खास येतात. पावसाळ्यात या पठाराचं सौंदर्य अधिकच खुलून येतं. असंख्य रानफुले, हिरव्यागार कुरणांमधून वाहणारे छोटे झरे आणि धुक्याने वेढलेले डोंगर यामुळे संपूर्ण परिसर एखाद्या चित्रकाराच्या कॅनव्हाससारखा भासतो. अनेक दुर्मिळ वनस्पती, औषधी झाडे, रंगीबेरंगी फुलपाखरे आणि विविध पक्ष्यांच्या प्रजाती येथे आढळतात. त्यामुळे पर्यावरण अभ्यासक आणि जैवविविधता संशोधकांसाठी हे पठार महत्त्वाचे मानले जाते. गुढेपाचगणी परिसर हा ट्रेकिंग आणि निसर्ग भ्रमंतीसाठीही प्रसिद्ध आहे. अनेक युवक आणि निसर्गप्रेमी आठवड्याच्या सुट्टीत येथे भेट देऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवतात. पावसाळ्यात तर ढगांमध्ये हरवलेले रस्ते आणि धुक्यातून दिसणाऱ्या पवनचक्क्या छायाचित्रकारांसाठी आकर्षणाचे केंद्र बनतात. या परिसरातील आणखी एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे येथील शांतता. शहरातील धावपळ, गोंगाट आणि प्रदूषणापासून दूर असलेलं हे ठिकाण मनाला नवचैतन्य देणारं आहे. स्वच्छ हवा, निसर्गाचे संगीत आणि मोकळे वातावरण यामुळे येथे आलेला प्रत्येक पर्यटक काही काळ तरी निसर्गात हरवून जातो. गुढेपाचगणी परिसरातील ग्रामस्थांचे जीवनही या पठाराशी घट्ट जोडलेलं आहे. शेती, पशुपालन, दुग्ध व्यवसाय आणि पर्यटन यावर येथील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. पर्यटकांना ग्रामीण जीवनाचा अनुभव देण्यासाठी स्थानिक नागरिक उत्साहानं पुढाकार घेत आहेत. गावाकडच्या घरगुती जेवणाचा आस्वाद, स्थानिक परंपरा आणि ग्रामीण संस्कृती यामुळे पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध होतो. अलीकडच्या काळात गुढेपाचगणी पठार पर्यटन नकाशावर वेगाने पुढे येत आहे. अनेक पर्यटक येथे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी, छायाचित्रणासाठी आणि कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी येत आहेत. मात्र पर्यटन वाढत असताना निसर्गाचं संरक्षण करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. प्लास्टिकचा वापर टाळणं, कचरा न टाकणे, वनस्पतीचे नुकसान न करणे आणि परिसराची स्वच्छता राखणं अत्यंत आवश्यक आहे. गुढेपाचगणी पठार हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही, तर निसर्ग, पर्यावरण आणि ग्रामीण जीवन यांचा सुंदर संगम आहे. सह्याद्रीचे अद्भुत सौंदर्य, थंडगार वातावरण, हिरवाईने नटलेली कुरणे आणि मनाला शांत करणारा निसर्ग अनुभवायचा असेल तर हे ठिकाण प्रत्येकाने एकदा तरी पाहायलाच हवे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात
2: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका निधी झा. अथ वार्ताः. राष्ट्रिय हरित प्राधिकरणस्य सम्मेलनम् अवलम्ब्य राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः प्रावोचत् यत् प्राकृतिक विपदः जलवायु संरक्षणाय अस्मान् प्रेरयन्ति. तया प्रतिपादितं यत् जलवायु परिवर्तनं मानव जीवनस्य जैव विविधतां जलसम्पदं च दुष्यति. अतः जागतिक समुदायेन संघटितः प्रयासः कर्तव्यः. जलवायु परिवर्तनं जैव विविधतां जलसुलभतां भूसंसाधनानि च समाविश्य मानव जीवनस्य विविध पक्षेषु महन्तं वैषम्यं जनयति. राष्ट्रपतिना आहूतं यत् प्रकृति पर्यावरणयोः संतुलन रक्षणं न हि केवलं प्रशासनिक कर्तव्यं प्रत्युत सकल मानव जातेः निरपेक्षं अस्तित्व साधकमस्ति. गुजरात राज्यं संप्रतिष्ठमाना राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः त्रिदिवसान् प्रवत्स्यति. श्वः तया केवड़िया नगरे राष्ट्रिय चलचित्र पुरस्काराः वितरिष्यन्ते. वडोदरायां दीक्षांत समारोहं संबोधयति.

श्रोतेहो, सकाळी 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष मालिका हृदय स्पंदन आम्ही प्रसारित करू. या कार्यक्रमाचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. निर्मिती आणि संकल्पना आहे सीमंतिनी कुंडीकर यांची. श्रोतेहो, त्यानंतर भावधारा हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. तसंच सकाळी 8:40 जागतिक अल्झायमर दिनानिमित्त समन्वित रूपक आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. श्रोतेहो, सकाळी 9:10 लखलख चंदेरी, सकाळी 9:35 लोकसंगीत आपण ऐकू शकाल.

श्रोते, सकाळी 10 वाजता अल्झायमर दिनानिमित्त विशेष कार्यक्रम स्मृतिभ्रंश समजून घेताना आपण ऐकू शकाल. त्यानंतर 10:15 एकही फिल्म की गीत या कार्यक्रमात आज आपण अजनबी या चित्रपटातील काही निवडक गीतांचा आनंद घेऊ. सकाळी 10:30 गाता रहे मेरा दिल. श्रोते, सकाळी 11:05 आपकी पसंद हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 11:30 हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. या कार्यक्रमात आज आपण गरोदरपणातील तपासणी आणि लसीकरण याविषयी स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर सुजाता चव्हाण यांनी दूरध्वनीवरून साधलेला संवाद ऐकू शकाल. निवेदन असेल सीमंतिनी कुंडीकर यांचं. श्रोतेहो, दुपारी 12:03-3:10 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

सायंकाळी 5 वाजता आमच्या अद्वितीय सभेला आरंभ होईल. सभेच्या सुरुवातीला नादब्रह्मा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 5:30 युववाणी, 6:30 साहित्य सौरभ आम्ही प्रसारित करू. श्रोते, सायंकाळी 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. सायंकाळी 7:30 शेतशिवार या कार्यक्रमात कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचे महत्त्व याविषयी डॉक्टर शिवशंकर वानोळे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. श्रोतेवर रात्री 8:15 लोकसंगीत, 8:30 भावधारा आपण ऐकू शकाल. रात्री 10 वाजता आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 या खेळाचा दैनंदिन आढावा आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेवर असे असतील आमचे आज प्रसारित आणि सहक्षेपित होणारे कार्यक्रम.

0: हृदय हो, श्वास घ्यायला त्रास होतोय, दम्याच्या आजाराने ग्रस्त आहात, वारंवार कफ झाल्यासारखं जाणवतंय, तेव्हा श्वसन संस्थेविषयीचे विकार याविषयी योग्य आणि परिपूर्ण असं मार्गदर्शन थेट दूरध्वनीवरून तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधून जाणून घेऊया. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा श्रोते हो, दिनांक 22 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये जरूर कॉल करा 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकांवर आणि थेट दूरध्वनीवरून संवाद साधा आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग तज्ज्ञ डॉक्टर दीपक करजगीकर यांच्याशी. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल श्रोते हो दिनांक 24 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 तेव्हा जरूर कॉल करा दिनांक 22 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी आणि ऐकत रहा तुम्हा सर्वांच्या आवडीचा आरोग्य विषयक कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
2: हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर.
3: मनोरंजनाची खाण असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्राचे प्रसारण आपण ऐकू शकाल.

0: एफ एम बँड 102 MHz वर, तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र.
1: दोनशे एकोणतीस अंश नॉमीटर अर्थात 1305 KHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:07 झाली आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साचपडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो. नेत्र
2: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अपुऱ्या पावसाअभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विविध योजना आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून मदत करण्यात येईल, कृषी मंत्र्यांची ग्वाही. राज्यातल्या उद्योगांना 2029 पर्यंत स्वस्त वीज मिळेल, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. नांदेड जिल्ह्यात 2 दुर्घटनांमध्ये 3 युवकांचा मृत्यू. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला 2 रौप्यपदकं. क्रिकेटमध्ये महिला संघाची अंतिम फेरीत उद्या श्रीलंकेशी लढत. आता सविस्तर बातम्या. राज्यात अपुऱ्या पावसाअभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून मदत करण्यात येईल, अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले,
3: हे सरकार, या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे आपल्या बरोबर आहेत, त्यामुळे निश्चित प्रकारे काळजी करू नका. जेवढी जास्तीत जास्त ही राज्य सरकार केंद्र NDRFच्या माध्यमातून पीक विमा किंवा शासकीय योजनेमधनं जेवढी तुम्हाला शेतकऱ्याला मदत करते तो करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित प्रकारे करू.
2: दरम्यान कृषी मंत्र्यांनी काल अकोला इथं अमरावती महसूल विभागातल्या पीक परिस्थितीचा आढावा घेतला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी काल वैजापूर तालुक्यात टंचाईग्रस्त भागात पीक स्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं असून शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये असं सांगतानाच शिरसाट यांनी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे निर्देश दिले. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यातल्या दगडवाडी इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. पावसाअभावी पिकांचं मोठं नुकसान झालं असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान रोहित पवार यांनी काल लातूर जिल्ह्यात अहमदपूर

0: तालुक्यातल्या किनगाव पाटोदा आणि काजळ हिप्परगा परिसरातल्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. जिल्ह्यात पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही पंचनामे रखडल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर टीका केली. दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत आणि सवलती द्याव्यात या मागणीसाठी बीड इथं येत्या 24 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांनी काल ही माहिती दिली. राज्यातल्या उद्योगांना 2029 पर्यंत स्वस्त वीज मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूरमधल्या अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातल्या अवादा समूहाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी सोलर मॉडेलच्या निर्मितीची काल पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. उद्योगांना स्वस्त आणि 24 तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी सौरऊर्जा, बॅटरी आणि ऊर्जा साठवणुकीवर भर दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. समृद्धी महामार्ग आणि वाढवण बंदरामुळे राज्यातले उद्योग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला मोठी चालना मिळेल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले,
1: आपण जेव्हा समृद्धी महामार्ग केला तेव्हा रेल्वे करता जागा सोडली आहे, पण आपल्याला आता तिथे नॉर्मल रेल्वेची आवश्यकता नाही, फ्रेट रेल्वेची आवश्यकता आहे, जी मोठ्या प्रमाणात सामान किंवा गुड्स घेऊन जाणं आणण्याचं काम करू शकेल. त्याच्यातला प्लॅन असा आहे की वाढवण आणि जेएनपीटी या दोन्हीकडनं डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर काढायचा. तो नाशिकला ड्रायपोर्ट असेल, जालन्याचा ड्रायपोर्ट असेल, वर्ध्याचा ड्रायपोर्ट असेल आणि गडचिरोली, इथपर्यंत आपण जर तो नेऊ शकलो तर अख्ख्या महाराष्ट्राला पोर्टलेट डेव्हलपमेंटचा एक फायदा मिळेल आणि अख्ख्या महाराष्ट्रात इंडस्ट्रियलायझेशन आपण करू शकतो.
0: दरम्यान युपीआयच्या सर्व व्यवहारांवर शुल्क आकारण्यात येणार नसून केवळ विवक्षित व्यापारी व्यवहारांवरच शुल्क लागू होणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं. किरकोळ शुल्काला व्यापारी आणि पेट्रोल पंप धारकांनी विरोध करू नये असं आवाहनही त्यांनी केलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्राने प्रेरित असून, सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. या दृष्टिकोनाचं पीएम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीत झालेलं रूपांतर दर्शवणारं उदाहरण आपण जाणून घेणार आहोत.
2: पथविक्रेत्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेली प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी अर्थात पीएम स्वनिधी योजना महत्वाची ठरत आहे. कोरोना महामारीच्या काळात आर्थिक अडचणीत आलेल्या पथविक्रेत्यांना खेळतं भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी जून 2020 ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना कोणतंही तारण न ठेवता कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. पुनर्रचित योजनेनुसार पहिल्या टप्प्यात 15,000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 25,000 रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 50,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं. पहिल्या कर्जाची वेळेवर परतफेड करणारे लाभार्थी पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतात. भाजीपाला, फळं, खाद्यपदार्थ, कपडे आणि विविध वस्तू विकणारे पथविक्रेते तसंच न्हावी, चांभार, धोबी यांसारख्या सेवा देणाऱ्या विक्रेत्यांना या योजनेचा लाभ मिळतो. योजनेमुळे पथविक्रेत्यांना औपचारिक आर्थिक व्यवस्थेशी जोडण्याबरोबरच डिजिटल व्यवहार आणि पतव्यवस्थेचा लाभ घेण्याची संधी मिळत आहे. पथविक्रेत्यांच्या व्यवसायाला आर्थिक स्थैर्य देत त्यांना आत्मनिर्भर बनवणं आणि त्यांच्या उत्पन्नाच्या संधी वाढवणं हा पीएम स्वनिधी योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
1: छत्रपती संभाजीनगर इथले शिकाम करणारे प्रशांत औसेकर यांना पीएम स्वनिधी योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेविषयी ते सांगतात.
3: मी पीएम स्वनिधी योजनेमार्फत 10,000 रुपयाचे कर्ज घेतले. कर्जामधून

0: टेलरिंग मटेरियल भरून मी माझा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायामधून मी हप्ते फेडून माझे घराच्या उदरनिर्वाह करतो आणि या निधीचा मला फार मोठा हातभार लागला.
1: नांदेड जिल्ह्यात विष्णुपुरी इथल्या काळेश्वर मंदिर परिसरात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन तरुणांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला. हे दोघे वाडीपाटी नजीकच्या मातोश्री प्रतिष्ठान या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होते. अन्य एका घटनेत उमरी तालुक्यातल्या मंडाळा या गावात गणेश विसर्जन बंदोबस्त करून दुचाकीवर परत येत असताना होमगार्ड संदीप पिंगळे यांचा अन्य एका दुचाकीच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. हिरडगाव शिवारात काल संध्याकाळी हा अपघात झाला. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं काल दमदार कामगिरी करत दोन रौप्य पदकांची कमाई केली. नेमबाजीत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात एलावेनील वलारीवान, सोनम मस्कर आणि विदर्शा विनोद यांनी देशाला रौप्य पदक मिळवून दिलं. त्यानंतर एलावेनील हिनं वैयक्तिक प्रकारातही रौप्य पदक पटकावलं. महिला पारंपरिक 60 किलो वजनी गटात सुचिका तरियानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष हॉकी संघानं इंडोनेशियाचा 13-1 असा पराभव करत विजयी सुरुवात केली तर महिला हॉकी संघानं ब गटातल्या आपल्या पहिल्या सामन्यात उझबेकिस्तानचा 19-0 असा एकतर्फी पराभव केला. महिला टेबल टेनिस संघानं सिंगापूरवर 3-2 असा विजय मिळवला तर महिला बॅडमिंटन संघानं कझाकिस्तानचा 3-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिला क्रिकेटमध्ये भारतानं बांगलादेशचा 114 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताचा अंतिम सामना उद्या 22 तारखेला श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. दरम्यान काल झालेल्या सामन्यात उपकर्णधार स्मृती मानधना हिनं T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 4,788 धावा पूर्ण करून विक्रम प्रस्थापित केला. लातूर जिल्ह्यात उदगीर शहर आणि परिसरात काल सुमारे 15 ते 20 मिनिटं जोरदार पाऊस झाला. या भागात पावसानं ओढ दिल्यामुळे शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान हवामान विभागानं आज परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अपुऱ्या पावसाअभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विविध योजना आणि पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून मदत करण्यात येईल, कृषी मंत्र्यांची ग्वाही. राज्यातल्या उद्योगांना 2029 पर्यंत स्वस्त वीज मिळेल, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि नांदेड जिल्ह्यात 2 दुर्घटनांमध्ये 3 युवकांचा मृत्यू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे.
3: श्रोते हो, श्वास घ्यायला त्रास होतोय, दम्याच्या आजाराने ग्रस्त आहात, वारंवार कफ झाल्यासारखं जाणवतंय, तेव्हा श्वसन संस्थेविषयीचे विकार याविषयी योग्य आणि परिपूर्ण असं मार्गदर्शन थेट दूरध्वनीवरून तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधून जाणून घेऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा श्रोते हो, दिनांक 22 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये जरूर कॉल करा 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकांवर आणि थेट दूरध्वनीवरून संवाद साधा आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग तज्ज्ञ डॉक्टर दीपक करजगीकर यांच्याशी. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल श्रोते हो दिनांक 24 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 तेव्हा जरूर कॉल करा दिनांक 22 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी आणि ऐकत रहा तुम्हा सर्वांच्या आवडीचा आरोग्य विषयक कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
4: मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न करणाऱ्या भक्तिगीतांचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकू शकाल दररोज सकाळी 6:10 मंगल प्रभात या कार्यक्रमात.
5: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख. आता

0: प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात। त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा।
1: श्रोते हो, श्वास घ्यायला त्रास होतोय, दम्याच्या आजाराने ग्रस्त आहात, वारंवार कफ झाल्यासारखं जाणवतंय, तेव्हा श्वसन संस्थेविषयीचे विकार याविषयी योग्य आणि परिपूर्ण असं मार्गदर्शन थेट दूरध्वनीवरून तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधून जाणून घेऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून। तेव्हा श्रोते हो, दिनांक 22 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये जरूर कॉल करा 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकांवर आणि थेट दूरध्वनीवरून संवाद साधा आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग तज्ज्ञ डॉक्टर दीपक करजगीकर यांच्याशी। हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल श्रोते हो दिनांक 24 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 तेव्हा जरूर कॉल करा दिनांक 22 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी आणि ऐकत रहा तुम्हा सर्वांच्या आवडीचा आरोग्य विषयक कार्यक्रम हॅलो डॉक्टर।
2: मनोरंजनाची खाण असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्राचे प्रसारण आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर, तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र।
3: दोनशे 229 अर्थात 1305 KHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। श्रोते हो, सकाळचे 7:25 होत आहेत। दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्रातील रस्ते आणि महामार्गांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी विविध महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलेत. या प्रकल्पांमुळे शहरांमधील आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान होण्यासोबतच आर्थिक विकासालाही चालना मिळत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक यांसारख्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पांचे नियोजन, कामांची सद्यस्थिती, वाहतूक सुलभतेसाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि नागरिकांना होणारे फायदे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांना आज आपण पुन्हा आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार.
1: सर्वांना माझा नमस्कार.
0: दिलखुलासमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
2: तुम्हाला आज काय वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये फरक जाणवतोय, म्हणजे उद्योग क्षेत्र असेल किंवा दळणवळणाची इतर साधनं असतील तर त्यामध्ये काय फरक?
1: निश्चितपणे आता दळणवळण

0: खूप फास्टेस्ट झालाय. आता ट्रॅव्हल डिस्टन्स जे आहे ते आता पूर्वी ज्या ठिकाणी 10 ते 12 तास लागायचे म्हणजे नागपूरवरून मुंबईला यायला तिथे आता 6 तासामध्ये आपण पोहोचू शकतो. 6 ते 7 तासामध्ये फास्टेस्ट कनेक्टिव्हिटी आहे. आता हा एक्सप्रेसवे जो आहे त्या ठिकाणी कुठेही ऑब्स्ट्रक्शन नाही आहे. शिवमडका ते आमने हे 701 किलोमीटरचे जे अंतर आहे, शिवमडका नागपूरमध्ये आणि आमने ठाण्यामध्ये, त्या 701 किलोमीटरमध्ये कुठेही ऑब्स्ट्रक्शन नाही आहे. 24 ठिकाणी असे इंटरचेंजेस आहेत
1: म्हणजे
0: ज्या ठिकाणी हायवेज क्रॉस होतात समृद्धी महामार्गाला त्या ठिकाणी इंटरचेंजेस आहेत, तिथे एक्झिट एंट्री पॉईंट आहेत. पण अशा ठिकाणी जे काही टोलबूथ्स आहेत ते मुख्य महामार्गावरती नाही आहेत. महामार्गाच्या खाली जे रॅम्प्स आहेत एक्झिट एंट्रीचे त्या ठिकाणी टोलबूथ आहेत. त्यामुळे सिमलेस अगदी म्हणजे विदाउट एनी ऑब्स्ट्रक्शन आपण 701 किलोमीटरचा प्रवास करू शकतो. त्यामुळे हे अंतर 7 तासामध्ये आपण पूर्ण करू शकतो. 120 स्पीड लिमिट आहे.
1: 120
0: लाईट व्हेकलसाठी, बसेसाठी 100 आणि हेवी व्हेकलसाठी 80 असं स्पीड लिमिट आहे. तर त्या स्पीड लिमिटमध्ये जर लोकांनी प्रवास केला तर ते त्या भीत वेळेमध्ये पोहोचू शकतात. आता हे अंतर एवढं म्हणजे शॉर्टेस्ट आता कमी वेळेमध्ये आपण पार करू शकलो असल्यामुळे आता जे काही ट्रान्सपोर्ट व्हेकल्स आहेत, ट्रक्स आणि ट्रेलर्स आहेत, त्यांना पण आता सुविधा झाली आहे. ते पण नॉनस्टॉप अगदी म्हणजे त्याला असं कुठं चढ उतार वगैरे असा काही प्रकार नाहीये. अव्हरेज जर ग्रेड पाहिला या महामार्गाचा तर 1.5% हा अव्हरेज ग्रेड आहे. म्हणजे ऑलमोस्ट हा रस्ता फ्लॅट आहे. आता काही काही ठिकाणी जिथे म्हणजे असं थोडं कटिंगचा पोर्शन आहे, कुठे हिल्स आहेत, अशा ठिकाणी 2.5% पर्यंत मॅक्सिमम आपण ग्रेड घेऊन करतो. म्हणजे इव्हन टनेलमध्ये जर आपण विचार केला जो कसाऱ्याचा जो बोगदा आहे त्याच्यामध्ये 2.5% मॅक्सिमम ग्रेड आहे.
1: बरं,
0: तर हा एक फ्लॅट महामार्ग असल्यामुळे इव्हन हेवी व्हेकल्सला सुद्धा आता सोपं झालं आहे. यामुळे उद्योगधंदे ह्या इंटरचेंजच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेत. आता म्हणजे जे इंटरचेंजचे लोकेशन आहे जिथे एंट्री एक्झिट पॉईंट आहे त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज येत आहेत. आता वेअरहाऊसेस येत आहेत. आता शासनाने आता नुकताच निर्णय घेतलाय, पूर्वी न्यू टाऊन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणून MSRDCला घोषित केलं होतं की काही लोक कन्सेंटवरती जमीन देतील आणि लँड पुलिंगच्या माध्यमातून काही टाऊनशिप छोट्या टाऊनशिप डेव्हलप करण्याचं नियोजन होतं MSRDCचं. पण त्यानंतर कन्सेंट काही आम्हाला मिळाल्या नसल्यामुळं आम्ही आता 16 असे लोकेशन्स निवडले आहेत म्हणजे इंटरचेंजेस लोकेशन्स. अशा ठिकाणी स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून आता MSRDCला डिक्लेअर केलं गेलं आहे. आणि अशा इंटरचेंजच्या ठिकाणी 100 ते 120 स्क्वेअर किलोमीटर प्रत्येक इंटरचेंजला तेवढ्या क्षेत्राचं एक नियोजनबद्ध विकास व्हावा त्या दृष्टीने आम्ही आता प्लॅनिंग अथॉरिटी झालो आहे. त्या ठिकाणचं डेव्हलपमेंट प्लॅन्स आम्ही तयार करू. त्या भागाच्या ज्या काही गरजा आहेत म्हणजे इंडस्ट्रीच्या गरजा असतील, वेगवेगळे उद्योग त्या ठिकाणी येतील त्याच्या गरजा विचारात घेऊन आम्ही त्याचं प्लॅनिंग करू. आणि नंतर मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज या इंटरचेंजेसच्या भोवती विकसित होतील. तर इंडस्ट्रीज विकसित झाल्यामुळे निश्चितच GDP मध्ये वाढ होईल. आणि हे 10 जिल्हे जे आहेत हे 10 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज झाल्यानंतर रोजगाराची पण निर्मिती होईल.
1: नक्कीच रोजगार निर्मिती होईल. आणि आता आपण पाहतो की मुंबईहून जर प्रवास करायचा असेल, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अगदी नाशिक असेल, तरी तो खूप सुलभ झालेला आहे. मुंबई पुरतं जर बोलायचं झालं म्हणजे मुंबईतल्या मुंबईत प्रवास, तर वर्सोवा ते वांद्रे हा एक सागरी सेतू आता प्रकल्प सुरू आहे. त्याबद्दलही अनेकांना उत्सुकता आहे कारण तो एक खूप ट्रॅफिकचा रोड असा समजला जातो. तर काय सांगाल की त्याचं काम आतापर्यंत कसं आणि कुठवर आलेलं आहे?
0: वर्सोवा ते वांद्रे हा जो सागरी सेतू आहे 9.8 किलोमीटर लांबीचा आहे. म्हणजे मुख्य सेतूची जर लांबी पाहिली तर 9.8 किलोमीटर आणि त्याला कनेक्टर्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी.
1: बरं,
0: पहिला कनेक्टर वांद्र्याला आहे, दुसरा कनेक्टर ऑटर्स क्लब जो आहे अड्डर रोडला तिथे दुसरा कनेक्टर आहे, तिसरा जुहू कोळीवाड्याला आहे आणि चौथा शेवटचा कनेक्टर जो वर्सोवाला आहे. तर 4 कनेक्टर आणि मुख्य जी सिलिंक आहे असं एकत्रित म्हणून 25 किलोमीटरचा हा सिलिंग प्रोजेक्ट आहे. 25 किलोमीटर लांबीचं हे स्ट्रक्चर आहे. सुरुवातीच्या काळामध्ये 2019 या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली होती पण 2.5 वर्षामध्ये काही ते काम होऊ शकलं नसल्यामुळे आम्ही ते नवीन कंत्राटदाराला हे काम असाईन केलं आणि 2022 खऱ्या अर्थाने त्या कामाला प्रत्यक्षपणे सुरुवात झाली आहे. आणि आतापर्यंत 35% काम त्या सागरी सेतूचं पूर्ण झालं आहे आणि त्या 2028 2028 पूर्ण करण्याचं नियोजन आहे.
1: बरं,
0: या सागरी सेतूचं तर टप्प्याटप्प्याने आता तो ओपन करण्याचं आम्ही नियोजन करतो आहे. या ठिकाणी समस्या आहेत म्हणजे पावसाळ्यामध्ये समुद्रामध्ये काम करता येत नाही. आता मागच्या वर्षी 2025 तरी अगदी मेमध्ये पाऊस सुरू झाला आणि नोव्हेंबरपर्यंत पाऊस होता. 6 महिने पावसामुळे वाया गेले. पावसाचे चॅलेंजेस आहेत तरी पण आम्ही त्या चॅलेंजेसवरती मात करून जे काही म्हणजे कंत्राटदाराला या कामासाठी लागणारे रिसोर्सेस आहेत, मशिनरी असेल, मॅनपॉवर आहे, त्याच्यामध्ये

0: जो काय आता फेअर सीजन आम्हाला मिळतो त्यामध्ये ते रिसोर्सेस वाढवून ती जी काही डेडलाईन आम्ही डिसाइड केली या प्रोजेक्टसाठी तो अचीव करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
1: नक्कीच सर, त्याचं काम आम्हाला पाहायला देखील मिळत आहे. जे मध्ये खांब उभे आहेत ते सर्वसामान्य लोकांना दिसत आहेत आणि त्यामुळे नक्कीच या महामार्गाकडे देखील डोळे लागलेले आहेत, सागरी सेतूकडे. सर, द्रुतगती महामार्गांबद्दल आपण बोललो तर द्रुतगती महामार्गांवरची जी वाहतूक आहे ती अधिक सुरक्षित व्हावी आणि वेगवान व्हावी ह्यासाठी तुम्ही काय सांगाल की काय करता येऊ शकेल?
0: समृद्धी महामार्गावरती सुरक्षेसाठी आणि वाहतूक म्हणजे अगदी नियमाचं पालन करून चालावी यासाठी आपण इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम उभी करतोय समृद्धी महामार्गावरती. आणि हे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम जे आहे त्याला आपण ITMS म्हणतो, ती ॲडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आहे. आणि इंडियामध्ये जेवढे हायवेज आहेत त्या सर्व हायवेपेक्षा ही सगळ्यात वेगळी अशी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आपण उभी करतोय. काम सुरू आहे त्याचं. 405 किलोमीटर लांबीतलं म्हणजे नागपूरपासून 405 किलोमीटर लांबीतलं पहिल्या टप्प्यात आम्ही त्याचं गो लाईव्ह करतोय. म्हणजे ही सिस्टीम जी आहे ITMS ही ऍक्टिवेट होईल 405 किलोमीटरची सप्टेंबर 2026 पर्यंत. आणि त्यानंतर 3 महिन्यामध्ये उर्वरित जी लांबी आहे म्हणजे महामार्गाची 701 किलोमीटरसाठी म्हणजे जवळपास 296 किलोमीटरची लांबी आहे ते आम्ही डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करू. आता ही जेव्हा ITMS ची सिस्टीम सुरू होईल तेव्हा हा कम्प्लीट महामार्ग जो आहे 701 किलोमीटरचा हा स्मार्ट महामार्ग बनेल. म्हणजे हा पूर्ण 24/7 सर्व्हिलन्स मध्ये राहील.
1: अच्छा.
0: आणि या महामार्गावरती विविध प्रकारचे एकूण 4800 कॅमेरेज असतील 700 किलोमीटरमध्ये. आणि हे सगळे कॅमेरेज जे आहेत हे सर्व म्हणजे सर्वावरती असं वॉच ठेवतील. म्हणजे महामार्गावरून जी काही ट्रॅफिक मूव्ह होईल त्या पूर्ण ट्रॅफिकवरती वॉच असेल. इव्हन ऑटोमॅटिक म्हणजे ते NPR नंबर प्लेट रीडर ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर कॅमेराज पण आहेत.
1: बरं.
0: म्हणजे कुठलाही काही इन्सिडेंट झाला महामार्गावरती तर तो कॅप्चर केला जाईल. या ठिकाणी आमचे एक मेन कंट्रोल रूम जे आहे याची ती आमण्याला आहे जिथे समृद्धी महामार्ग संपतो तिथे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे असे 0 पासून 700 किलोमीटरमध्ये 7 ठिकाणी असे कंट्रोल सेंटर आहेत.
1: अच्छा.
0: मग त्या ठिकाणावरनं त्या कंट्रोल सेंटरवरनं त्या क्षेत्रातलं पूर्ण मॉनिटरिंग केलं जाईल. आणि प्रत्येक कंट्रोल सेंटरवरती परत 2 ड्रोन्स पण आहेत.
1: बरं.
0: म्हणजे ड्रोनद्वारे पण आम्ही सर्व्हिलन्स करू. तर यामुळे ही ITMS सिस्टीम जेव्हा ऍक्टिव्हेट होईल तेव्हा हा कम्प्लीट महामार्ग जो आहे हा सर्व्हिलन्समध्ये असल्यामुळे अतिशय असा सुरक्षित महामार्ग असेल. कुठलाही इन्सिडेंट झाला तर तो लगेच ट्रॅक केला जाईल. त्या ठिकाणी प्रत्येक जण म्हणजे इन्सिडेंटचे प्रत्येक व्हेकल कॅमेऱ्यामध्ये ते कॅच केला जाईल. त्यामुळे सगळ्यांना हा अतिशय सुरक्षित असा महामार्ग वाटेल. दुसरं ITMS सिस्टीममुळे 16 असे व्हायोलेशन्स आम्ही हे केलेत म्हणजे डिस्क्राईब केले त्या ठिकाणी. तर ते जे कोणी व्हायलेट करतील त्यांना मग तो फाईन बसेल. त्यामुळे जेव्हा व्हायोलेशन केल्यानंतर जेव्हा वाहन चालकाला फाईन बसेल तेव्हा डिसिप्लिन ऑटोमॅटिकली येईल त्याच्यामध्ये. सध्या कसं आहे की महामार्ग हा जवळपास लेवल असा महामार्ग असल्यामुळे एक टेम्पटेशन जे आहे बऱ्याच वाहन चालकांना म्हणजे जे काय आता स्पीड लिमिट्स घालून दिलेत त्या स्पीड लिमिटपेक्षा पुढे जाऊन वाहन चालवायचं असं टेम्पटेशन येत असल्यामुळे काही लोक ते व्हायोलेशन करतात. व्हायोलेशन केल्यामुळे त्यांना दंड पण बसतो. आता समृद्धी महामार्गावरती सध्या जे टोल स्टेशन्स आहेत या ठिकाणी कुठलं वाहनाने व्हायोलेशन केलं स्पीडचं हे टोल नाक्यावरती कळतंय का? कारण कसं आहे आता समजा नागपूरवरून एखादा व्यक्ती निघाला म्हणजे अगदी समजा एखादी कार तिकडनं ट्रॅव्हल करते नागपूरवरनं तिथे त्याचा वेळ जो आहे तो नोंदवला जातो त्या वाहनाचा. समजा छत्रपती संभाजीनगरला सावंगी तिथे टोल स्टेशन आहे तिथं त्यांनी एक्झिट घेतलं तर ते साधारणतः 421 किलोमीटरचं जे अंतर आहे त्यांनी 120 आज स्पीडनी किती वेळामध्ये पार पाडायला पाहिजे हे ऑटोमॅटिकली तिथं टोल स्टेशनवरती कळते. त्यांनी जर ते अंतर कमी वेळेत जर पार केलं असेल 120 वर जर त्याचा ऍव्हरेज स्पीड असेल तर तिथे असा भोंगा असतो तिथे टोल
1: स्टेशन
0: भोंगा असतो आणि त्याला मग त्याला बाजूला घेऊन त्याला फाईन केला जातो. सुरुवातीच्या काळामध्ये त्याचं प्रबोधन केलं जायचं
1: त्याला
0: आणि जेवढा वेळ त्यांनी वाचवलाय तेवढ्या वेळ तिथे प्रबोधन केलं जायचं आरटीओ
1: करण्यात.
0: अशा पद्धतीची सुविधा त्या काळात होती. पण आता ITMS झाल्यानंतर बऱ्यापैकी डिसिप्लिन याच्यामध्ये येईल ट्रॅफिक मध्ये.
1: बरोबर. म्हणजे मग जर कोणी नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांना लगेचच चलान
0: निश्चितपणे त्यांना म्हणजे ते ऑटोमॅटिकली आता जसं चलन रेज होत आहे म्हणजे जेव्हा कुठे व्हायोलेशन केलं जातं म्हणजे सिग्नल तोडल्यानंतर जशा पद्धतीनं चलन्स रेज केले जातात तसे चलन्स त्यांना रेज होतील व्हायोलेशन झाल्यानंतर.
2: श्रोते हो, आजच्या भागात आपण महाराष्ट्रातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचं महत्व तसंच विविध

महत्वाकांक्षी प्रकल्पांमागील व्यापक दृष्टिकोन जाणून घेतला. महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी आधुनिक आणि सक्षम दळणवळण व्यवस्था उभारण्याच्या दिशेने सुरू असलेल्या या प्रयत्नांची अधिक माहिती आपण पुढील भागातही जाणून घेणार आहोत. आजच्या संवादासाठी वेळ दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिलकुमार गायकवाड यांचे मनापासून आभार. श्रोतेहो, दिलखुलासच्या पुढील भागात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजेक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रुतीहू दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला. मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे.
1: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
2: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
1: MA आणि MCOM प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
2: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
1: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
2: संपर्क 960-495-5041 आणि 8530-7591.
1: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या.
0: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष मालिका हृदयस्पंदन. निर्मिती आणि संकल्पना आहे सीमंतिनी कुंडीकर यांची. या कार्यक्रमाचा भाग दुसरा आता ऐकूया.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रिम्स मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, वसंतराव नाईक पुतळ्यासमोर, शंकरनगर रोड, विष्णुनगर, वसमत रोड, परभणी. नमस्कार श्रोतेहो. हृदय आपल्या जीवनाचा अविरत ठोका, प्रत्येक क्षणी आपल्यासाठी धडधडणारं, आपल्या संपूर्ण शरीराला जीवन देणारं. मात्र या हृदयाची आपण पुरेशी काळजी घेतोय का? हृदय विकाराची लक्षणं आपण वेळीच ओळखतोय का? आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये आवश्यक असणारे बदल करतोय का? याच महत्त्वाच्या प्रश्नांची शास्त्रीय आणि सोप्या भाषेत माहिती देणारी विशेष आरोग्य मालिका प्रसारित करत आहोत हृदय स्पंदन. जागतिक हृदय दिनानिमित्त आकाशवाणी परभणी केंद्राची ही विशेष मालिका. या मालिकेच्या 10 भागांमध्ये आपण जाणून घेणार आहोत हृदयाचं आरोग्य, हृदय विकाराची कारणं, लक्षणं, प्रतिबंध, उपचार आणि हृदयाचा आपल्या संपूर्ण आरोग्याशी असलेला संबंध. चला तर मग हृदयाचे ठोके समजून घेऊया, आरोग्याचं स्पंदन जपूया. ऐका हृदय स्पंदन. मेंदू असो किंवा हृदय, आरोग्याच्या गंभीर अनुभवी तज्ञ आणि विश्वासार्ह उपचारांसाठी मेंदू विकार तज्ञ डॉक्टर अजय चव्हाण आणि हृदय विकार तज्ञ डॉक्टर रमेश राठोड यांचे रिम्स मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, वसंतराव नाईक पुतळ्यासमोर, शंकरनगर रोड, विष्णुनगर, वसमत रोड, परभणी. कॉन्टॅक्ट 7666-25-3504. नमस्कार श्रोते हो, हृदय स्पंदन या विशेष प्रायोजित मालिकेमध्ये पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आजच्या भागामध्ये हृदयाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओत बोलवलेलं आहे परभणीतील सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रमेश राठोड यांना. डॉक्टर, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे.
4: धन्यवाद.
3: आजचा विषय आपला आहे हृदय विकाराची चाहूल. अत्यंत महत्वपूर्ण आणि जागृत करणारा आजचा हा विषय आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आजच्या भागामध्ये आपण श्रोत्यांना हे सांगूयात की हृदय विकाराची चाहूल, त्याची काही लक्षणं आपल्या शरीरामध्ये दिसून येतात आपल्याला, तर काय सांगाल डॉक्टर की ही लक्षणं आपण कशी ओळखावीत?
4: निश्चितच, बघा, हृदय विकार जो आहे, आपण बऱ्याचदा म्हणतो की हार्ट अटॅक आला आणि सडनली पेशंट किंवा माणूस एक्सपायर झाला. पण बऱ्याचदा असं असतं की आपली जी बॉडी आहे किंवा आपलं जे शरीर आहे ते आपल्याला बऱ्याचदा अगोदरपासून सिग्नल्स काही देत असतं.
3: हो,
4: पण बऱ्याचदा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. बऱ्याचदा असं होतं की काहीतरी असाच थकवा जाणवत असेल किंवा ऍसिडिटी झाली असेल किंवा असंच काहीतरी, म्हणून आपण बऱ्याचदा अशी जी लक्षणं आहेत ते आपण दुर्लक्षित करतो. हृदयाचे जे आजार आहेत याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत. जसं हार्ट अटॅक येणं, ज्याच्यामध्ये हृदयाला सप्लाय करणारी जी नस असते आणि ती कम्प्लीट बंद झाली त्याला हार्ट अटॅक म्हणतो. त्याचबरोबर हार्ट फेल्युअर, म्हणजे हृदयाचं पंपिंग कमी असेल आणि त्यामुळे चालताना दम लागणं, हा एक हार्ट फेल्युअर हा वेगळा आजार झाला. त्याचबरोबर हृदयाचं जे कंडक्शन सिस्टीम आहे, ज्यामध्ये करंट हृदयाला जो प्रोव्हाइड केला जातो, तो करंट जो आहे तो जर कमी जास्त झाला आणि त्यामध्ये हृदयाची जी धडकण्याची गती आहे ती जर कमी किंवा जास्त झाली तर त्याला पण वेगवेगळे आजार म्हणतात. त्याला अरिदमिया म्हणतो आपण, म्हणजे जे रिदममध्ये चालायला पाहिजे ते व्यवस्थित चालत नाही म्हणून त्याला अरिदमिया. मग त्यात कमी ठोके पडणे किंवा जास्त ठोके पडणे दोन्ही पण त्रासदायक असू शकतं. त्यामुळे हृदयविकार हा फक्त हार्ट अटॅक एवढा पुरता मर्यादित नाही. हृदयविकार कुठला आहे त्यानुसार वेगवेगळे सिम्पटम्स किंवा वेगवेगळे लक्षणं असू शकतात. जसं हार्ट अटॅक अटॅकची जी लक्षणं आहेत त्यामध्ये छातीमध्ये अचानकपणे दुखायला लागणे, स्पेशली डाव्या बाजूची जी छाती आहे तिकडे दुखणे, किंवा अतिशय घाम येणे, छातीत दाबल्यासारखं होणे, मान किंवा पाठीला दुखणं जाणे किंवा डावा हात दुखणे, ही प्रामुख्याने जी लक्षणं आहेत ती हार्ट अटॅकची असू शकतात. त्यासोबत जर हार्ट फेल्युअर असेल, म्हणजे हार्टचं पंपिंग कमी झालेलं असेल, हृदयाचं पंपिंग कमी झालं असेल, अशा पेशंटला चालताना दम लागणे, त्याचबरोबर पायाला सूज येणे, रात्री झोपताना प्रचंड खोकला येणे किंवा उठून बसावं लागणं, ही लक्षणं असू शकतात. आणि जर अरिदमिया, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की हृदयाचे ठोके कमी झाले असतील किंवा जास्त झाले असतील आणि त्यावेळी मेंदूला व्यवस्थित ब्लड फ्लो होत नाही आणि मग त्यामुळे चक्कर येणे किंवा चक्कर येऊन अचानकपणे बेशुद्ध पडणे, अशा प्रकारची लक्षणं असू शकतात. त्यामुळे आपण जर रुटीन जे आपलं आहे त्यामध्ये आपल्याला अचानकपणे जास्त थकवा जाणवत असेल किंवा अतिशय वीकनेस जाणवत असेल, अचानकपणे एकदम थंड घाम येत असेल किंवा चालताना दम लागत असेल, तर ही हृदयाची लक्षणं असू शकतात. स्पेशली जर आपण बसलेलो आहोत आणि त्यावेळेला व्यवस्थित वाटत असेल आपल्याला आणि आपण चालतोय किंवा कुठलंही काम करतोय आणि त्यावेळेला जर आपल्याला जास्त दम लागत असेल तर हे 100% हृदयविकाराचं लक्षण असू शकतं. त्यामुळे या लक्षणाला आपण कधीच दुर्लक्षित केलं नाही पाहिजे.
3: म्हणजे आपल्या शरीराचं प्रत्येक इंडिकेशन आपल्याला सांगत असतं की आपल्या शरीरामध्ये काहीतरी बिघाड झालेली आहे.
4: निश्चितच शरीर जे आहे आपल्याला प्रत्येक वेळेला सिग्नल देत असतं पण आपण बऱ्याचदा त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो.
3: तर सामान्यतः याची कारण काय सांगता येतील बरं डॉक्टर?
4: निश्चितच हृदयरोगात जसं मी सांगितलं, हृदयरोग हा फक्त हार्ट अटॅक एवढ्या पुरता मर्यादित नाही. हार्ट अटॅक किंवा हृदयाचा झटका येणं हा हृदय विकारामध्ये एक पार्ट झाला. जसं मी वेगवेगळे सांगितलं, दोन तीन आणि आणखी काही कंजनायटल हार्ट डिसीजेस पण असतात, तर वेगवेगळे हृदय विकार असू शकतात. त्यानुसार कारण जर बघायला गेलो आपण तर बऱ्याचदा हार्ट अटॅकची जी कारण आहेत त्यामध्ये अनुवांशिकता, म्हणजे ज्यांच्या फॅमिलीमध्ये हार्ट अटॅक झालेला आहे त्यांना हृदयविकार होण्याचा 100% धोका जो आहे तो नॉर्मल माणसापेक्षा जास्त असतो. त्याचबरोबर ओबेसिटी, म्हणजेच अतिलठ्ठपणा, मधुमेह जर असेल, हाय ब्लड प्रेशर असेल किंवा रक्तातली कोलेस्ट्रॉल अतिशय कंटिन्युअस जास्त असेल किंवा अति तणाव जर असेल कंटिन्युअस माणसाला आणि जर झोप व्यवस्थित नसेल, तर ही बरीचशी अशी कारणं आहेत ज्यामुळे हृदयाच्या ज्या नसा आहेत त्यामुळे ब्लॉकेज येण्याची शक्यता असते आणि त्यामुळे पेशंटला हृदय विकार होण्याचा धोका असतो. त्यामुळं एक कारण असू नाही शकत. आणि बऱ्याचदा असं लोक म्हणतात की मला कुठली सवय नाही आहे किंवा मी काही खात नाही आहे, मी काही हे करत नाही, तरी मला कसं काय हृदयाचा विकार झाला. तर प्रत्येक गोष्ट फक्त याच गोष्टीवर अवलंबून नाही आहे. बऱ्याचदा जसं जसं वय वाढत असतं तसं बॉडीमध्ये कॅल्शियम नॉर्मली सुद्धा जमा होऊ शकतं आणि हेल्दी लाईफस्टाईल असताना सुद्धा जर फॅमिली हिस्ट्री असेल किंवा जेनेटिक ज्याला रिस्क म्हणतो तर ती जर असेल तर माणसाला हृदयविकार होण्याचा धोका असतोच असतो. त्यामुळे इवन हेल्दी लाईफस्टाईल जरी असेल तरी आपण रेग्युलरली चेकअप केलं पाहिजे.
3: सुरुवातीला जी लक्षणं सांगितली ती लक्षणं आणि आत्ता सांगितलेली कारणं हे जर आपल्याला शरीरामध्ये दिसून येत असतील तर ताबडतोब आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडे तपासणी करणं खूप आवश्यक आहे.
4: निश्चितच. म्हणजे काय, समजा नॉर्मल माणसाला थोडंसं छातीमध्ये मळमळ करणं किंवा जळजळ करणं किंवा दुखणं हे ऍसिडिटी असू शकतं, पण ज्यांना ऑलरेडी रिस्क फॅक्टर आहेत, म्हणजे जे स्मोकिंग करतात किंवा तंबाखू खातात किंवा त्यांचं वजन जास्त

0: आहे, डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे,
1: अशा
0: पेशंटनी ही जर लक्षणं असतील ज्यांच्यामध्ये कारणं पण आहेत आणि लक्षणं आहेत, त्यांनी बिलकुल दुर्लक्ष करता कामा नये. कारण हृदयाच्या आजाराबाबतीत किंवा हार्ट अटॅक बाबतीत आपण टाइम इज मसल म्हणतो आणि वेळ अतिशय महत्वाची असते. त्यामुळं जर अशी लक्षणं असतील आणि आपल्याला ते रिस्क फॅक्टर सुद्धा असतील म्हणजे कारण पण असतील तर आपण वेळेत त्याची तपासणी करून घेणं अतिशय गरजेचं आहे.
1: वा, खूपच उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती सांगितली डॉक्टर. लक्षणं आणि कारणं जर कोणाला आढळून येत असतील तर आपण तातडीनं डॉक्टरांकडे जाणं खूप आवश्यक आहे. हार्ट अटॅक आल्यानंतर नेमकं आपण काय करावं हे आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. आज आपण उपयुक्त माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू, धन्यवाद.
1: मेंदू असो किंवा हृदय, आरोग्याच्या गंभीर समस्यांवर आता मिळणार तज्ज्ञ उपचार एकाच छताखाली. अत्याधुनिक सुविधा, अनुभवी तज्ज्ञ आणि विश्वासार्ह उपचारांसाठी मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर अजय चव्हाण आणि हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर रमेश राठोड यांचे रिम्स मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, वसंतराव नाईक पुतळ्यासमोर, शंकरनगर रोड, विष्णू नगर, वसमत रोड, परभणी. कॉन्टॅक्ट 7666253504. तर श्रोते हो, आजच्या हृदय स्पंदन या मालिकेमधून हृदयाच्या आरोग्याविषयीची महत्वाची माहिती आपण जाणून घेतलीत. लक्षात ठेवा, हृदयाची काळजी हे केवळ हृदयासाठी नाही तर निरोगी आणि आनंदी जीवनासाठी आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, ताणतणावावर नियंत्रण, योग्य झोप, नियमित आरोग्य तपासणी आणि शरीरानं दिलेल्या संकेतांकडे वेळीच लक्ष, या छोट्या छोट्या गोष्टी हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी मोठी भूमिका बजावतात. श्रोते हो, जागतिक हृदय दिनानिमित्त आकाशवाणी परभणी केंद्राची हृदय स्पंदन ही विशेष आरोग्य मालिका. हृदय जपा, आरोग्य जपा, जीवन जपा. पुन्हा भेटूया हृदय स्पंदन सारख्या अशाच आरोग्यविषयक माहिती देणाऱ्या एका नवीन विषयासह. तोपर्यंत आपल्या हृदयाची काळजी घ्या, कारण प्रत्येक स्पंदन अनमोल आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रिम्स मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, वसंतराव नाईक पुतळ्यासमोर, शंकरनगर रोड, विष्णू नगर, वसमत रोड, परभणी.
2: जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष मालिका हृदय स्पंदन आपण ऐकलीत. निर्मिती आणि संकल्पना होती सीमंतिनी कुंडीकर यांची. या कार्यक्रमाचा भाग दुसराच प्रसारित करण्यात आला.
3: मनोरंजनाची खाण असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्राचे प्रसारण आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र.
2: आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

0: स्वप्नील बांदोडकर आणि बेला सुलाखे यांच्या युगलस्वरात ही रचना आपण ऐकलीत. श्रोते हो, या रचनेबरोबर आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.
1: मनोरंजनाची खाण असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्राचे प्रसारण आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र.

0: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाविषयी एक निवेदन ऐका. जाणून घेऊया मधुमेहाला. मधुमेह म्हणजे फक्त रक्तातील साखर वाढणे नाही, नियंत्रणाकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा परिणाम डोळे, किडनी, हृदय, नसांपासून पायांपर्यंत होऊ शकतो. मधुमेहाचे हे दुष्परिणाम वेळीच कसे ओळखायचे, ते टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावयाची, ह्याच महत्त्वपूर्ण विषयावर जाणून घेऊया तज्ज्ञ डॉक्टरांकडून सविस्तर माहिती. तज्ज्ञ डॉक्टर आहेत मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर सागर चौलवार. ध्वनिमुद्रण गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर 2026 रोजी. वेळ सकाळी 9 ते 9:30. 220-890 आणि 223-599 या फोन नंबरवर कॉल करा आणि विचारा तुमच्या मनातील प्रश्न. निवेदन संपलं.
1: श्रोते हो, श्वास घ्यायला त्रास होतोय, दम्याच्या आजाराने ग्रस्त आहात, वारंवार कफ झाल्यासारखं जाणवतंय, तेव्हा श्वसन संस्थेविषयीचे विकार याविषयी योग्य आणि परिपूर्ण असं मार्गदर्शन थेट दूरध्वनीवरून तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधून जाणून घेऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा श्रोते हो, दिनांक 22 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये जरूर कॉल करा 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकांवर आणि थेट दूरध्वनीवरून संवाद साधा आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग तज्ज्ञ डॉक्टर दीपक करजगीकर यांच्याशी. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं प्रसारण

0: ऐकू शकाल श्रोतेहो. दिनांक 24 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 तेव्हा जरूर कॉल करा. दिनांक 22 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी आणि ऐकत रहा तुम्हा सर्वांच्या आवडीचा आरोग्य विषयक कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी. तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.

0: शेतकरी बंधूंनो, अवघ्या 5 मिनिटांमध्ये भरपूर अशी माहिती देऊन जाणारा आमचा कृषीवाणी कार्यक्रम
1: ऐकू शकाल दररोज सकाळी 6:40 आणि पुनःप्रसारण सकाळी 11:05.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका माहितीपूर्ण असा कृषीवाणी कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: दोनशे 29° अर्थात 1305 kHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळी 8 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र, तसंच 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, तसंच 8:40 जागतिक अल्झायमर दिवसानिमित्त समन्वित रूपक आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: सकाळचे ठीक 8:30 वाजलेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, सविता मुस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हवामान विषयक परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार. भारत आणि जपानच्या वायुसेनेचा जोधपूरमध्ये संयुक्त हवाई सराव. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. नेमबाजी स्पर्धेत 3 रौप्य पदकांची कमाई. आता सविस्तर बातम्या. हवामान विषयक परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणं आवश्यक असून अलीकडच्या काळात आलेल्या अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे हे स्पष्ट झालं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय हरित प्राधिकरणानं काल नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचं भविष्य या परिषदेच्या समारोप सत्रात त्या बोलत होत्या. हवामान बदलामुळे मानवी अस्तित्वाच्या विविध स्तरांवर होत असलेल्या गुंतागुंतीच्या आव्हानाला प्रभावीपणे तोंड देण्यासाठी धोरणं आणि कृती आराखड्याची चौकट आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. या आराखड्यात सरकार आणि कायदा तज्ञांबरोबरच समाजाचाही सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मनोहरलाल, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान उद्या त्यांच्या हस्ते केवडिया येथील एकतानगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येतील. त्यानंतर बुधवारी त्या महाराजा सयाजीराव बडोदा विद्यापीठाच्या 75व्या वार्षिक दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचं 81वं अधिवेशन अमेरिकेतील न्यूयॉर्क इथं भरणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर या अधिवेशनासाठी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. या महिन्याच्या 26 तारखेला हे अधिवेशन होणार असून आमसभेच्या उच्चस्तरीय सत्राला जयशंकर संबोधित करणार आहेत. तसंच या दौऱ्यात डॉ जयशंकर विविध बहुपक्षीय आणि द्विपक्षीय बैठकांना देखील उपस्थित राहणार आहेत. देशाचे वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंह आणि जपानच्या वायुसेनेचे प्रमुख जनरल ताकेहिरो मोरिता यांनी काल जोधपूर इथं भारतीय बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानातून एकत्रितपणे उड्डाण केलं. भारत आणि जपान दरम्यान सुरू असलेल्या वीर गार्डियन 2026 या संयुक्त सरावादरम्यान दोन्ही देशांच्या वायुसेना प्रमुखांनी हे उड्डाण केलं. उभय देशांच्या सराव अभ्यासादरम्यान जपानच्या लढाऊ विमानांनी भारतीय भूमीवरून उड्डाण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. जनरल मोरिता यांनी तेजसमधून केलेलं उड्डाण हे त्यांच्या भारतीय बनावटीच्या विमानांवरील विश्वास दर्शवत असल्याचं भारतीय वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंह यांनी म्हटलं आहे. जपानच्या वायुसेना प्रमुखांनी भारताच्या आतिथ्याची प्रशंसा करत तेजस विमान हे मेक इन इंडिया आणि तंत्रज्ञान नवोन्मेषाचं प्रतीक असल्याचे गौरवोद्गार काढले. हा संयुक्त सराव 22 सप्टेंबरपर्यंत सुरू असेल. उत्तर प्रदेशातील मेरठ इथं काल झालेल्या वायुसेनेच्या हवाई कसरतींदरम्यान 9 हॉक MK-132 या विमानांनी चित्तथरारक कसरती सादर केल्या. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यावेळी उपस्थित होते. शिस्त, अचूकता, सांघिक कार्य आणि व्यावसायिकता यांचा उत्तम संगम वायुसेनेच्या या कसरतींमध्ये बघायला मिळाल्याचं संजय सेठ यांनी यावेळी नमूद केलं. सशस्त्र दलांमध्ये सामील होण्यासाठी युवकांना प्रेरणा देण्याचा उद्देश या कसरतींमागे असल्याचं त्यांनी सांगितलं. वायुसेनेच्या या हवाई कसरती 2 दिवस सुरू राहणार असून काल त्याचा प्रारंभ सूर्यकिरण पथकांच्या कसरतीनं झाला. केंद्र सरकारच्या विधी आणि न्याय मंत्रालयाच्या अखत्यारीतील न्याय विभागाच्या वतीनं दिशा अर्थात डिझायनिंग इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स फॉर होलिस्टिक ऍक्सेस टू जस्टिस या उपक्रमाच्या 2ऱ्या टप्प्याअंतर्गत आज एका प्रादेशिक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यशाळेत तंत्रज्ञानावर आधारित कायदेविषयक सेवा, कायदेविषयक सजगता आणि विनामूल्य कायदेविषयक सहाय्य मिळवणं अधिक सुलभ करणं या मुद्द्यांवर भर देण्यात येणार आहे. या कार्यशाळेत केंद्र आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी, ग्रामीण विकास मंत्रालय, विधी संस्था आणि इतर संबंधित सहभागी होणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराण विरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाबाबत आपण ठोस निर्णय घेण्याच्या विचारात असून लवकरच काहीतरी मोठी घटना घडणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्ध संपवण्याच्या उद्देशानं वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी इराणनं कतारमार्फत अमेरिकेला 7 अटी कळवल्या आहेत, ज्यात होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबतच्या अटी आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला उपस्थित राहण्यासाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान न्यूयॉर्कला जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या या विधानांना विशेष महत्व दिलं जात आहे. दरम्यान होर्मुझ सामुद्रधुनी सुरू करण्याबाबत आपण घातलेल्या अटी अमेरिका मान्य करेपर्यंत ही सामुद्रधुनी खुली करण्यात येणार नाही अशी स्पष्टोक्ती इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बघेर घालिबाफ यांनी केली आहे. उत्तर प्रदेशात दहशतवाद विरोधी पथकानं काल वाराणसीमध्ये केलेल्या कारवाईत झारखंडच्या बंदी घातलेल्या तृतीया प्रतिमा समिती या कट्टरपंथी संघटनेचा प्रमुख ब्रिजेश गंजू उर्फ गोपाळसिंह भोक्ता उर्फ सरदारजी चकमकीत ठार झाला. नेपाळमध्ये गेल्या 26 ऑगस्टला आलेल्या महापुरात बेपत्ता झालेल्या सुमारे 6,000 लोकांचा शोध घेण्याचं काम अद्याप सुरू आहे. आतापर्यंत 1400 अधिक मृतदेह सापडले आहेत. पूल आणि इतर सुविधांच्या पुनरुभारणीचं काम सुरू असलं तरीही पुरामुळे जमलेला गाळ उपसण्यासाठी अद्याप काही महिने लागतील असा अंदाज तिथल्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं काल मुंबईत निधन झालं. त्या 46 वर्षांच्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, विविध केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि माध्यमातील अनेकांनी मेहता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजी स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 3 रौप्य पदकं जिंकत दमदार सुरुवात केली आहे. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात एलावेनिल वलारिवन, विदर्शा विनोद आणि सोनम मस्कर यांनी रौप्य पदकं पटकावली. इलावेलीननं महिलांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात आणखी एक रौप्य पदक जिंकलं, तर रुद्रांश, हिमांशू आणि पार्थ या त्रिकुटानं पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघानं बांगलादेशवर 114 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत भारतीय संघाचा सामना श्रीलंकेशी होईल. मार्शल आर्ट स्पर्धेत सुचिका तरियालनं महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत पोहोचून आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपलं पदक निश्चित केलं आहे. या स्पर्धेत मिश्र मार्शल आर्ट प्रकारात पदक निश्चित करणारी ती पहिली खेळाडू ठरली.

0: आहे. पुरुष आणि महिला हॉकी संघानं विजयासह सुरुवात केली. दोन्ही संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांवर मोठ्या गोल फरकानं विजय मिळवले. पुरुषांच्या अ गटाच्या सामन्यात भारतीय संघानं इंडोनेशियाचा 13-1 असा पराभव केला, तर महिला संघानं ब गटाच्या सलामीच्या सामन्यात उझबेकिस्तानचा 19-0 असा पराभव केला. बॅडमिंटनमध्ये भारतीय महिला संघ कझाकस्तानवर 3-0 असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला आहे. टेबल टेनिसमध्ये भारतीय महिला संघानं इंडोनेशियाचा 3-0 आणि सिंगापूरचा 3-2 असा पराभव केला, तर पुरुष संघानं इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलावेनील वलारिवनचं अभिनंदन केलं आहे. वलारिवनच्या उत्कृष्ट कामगिरीनं देशाचा सन्मान वाढवला आहे, असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. तर इलावेनील वलारिवनचं दिवसातील हे दुसरं पदक असल्यामुळे हे पदक आणखी खास बनलं असल्याचं पंतप्रधानांनी शुभेच्छापर संदेशात म्हटलं आहे. हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात ओडिशा आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचं क्षेत्र तेलंगणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच कोकण मध्य महाराष्ट्रासह छत्तीसगड पश्चिम बंगाल कर्नाटक गोवा आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही तुरळक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हवामानविषयक परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार. भारत आणि जपानच्या वायुसेनेचा जोधपूरमध्ये संयुक्त हवाई सराव आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. नेमबाजी स्पर्धेत 3 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 8:40 आणि 35 सेकंद झाली आहेत.
2: प्रसारित करत आहोत जागतिक अल्झायमर दिनानिमित्त समन्वित रूपक स्मृतींच्या वाटेवर आपुलकीची साथ. निवेदन केलं आहे श्वेता माळी यांनी. निर्मिती सहाय्य आहे दौलत निपाणीकर यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. ही आकाशवाणी धाराशिव केंद्राची निर्मिती आहे. स्मृतींच्या वाटेवर आपुलकीची साथ. आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींना महत्व देतो, जसे की पैसा, घर, नाती, आठवणी. पण या सगळ्यांमध्ये सर्वात मौल्यवान असते ती म्हणजे आपली स्मृती. आपल्या सर्वांना आपल्या बालपणीचे अनेक दिवस आठवत असतील. कुणाला आईच्या हातच्या जेवणाची चव, कुणाला वडिलांनी दिलेला मार, कुणाला बालपणीच्या वर्गातील प्रसंग, तर कुणाला आपल्या मुलांच्या बालपणीतील आठवणी. आपल्या आयुष्याच्या या सगळ्या आठवणी आपल्या मनात एक सुंदर घर करून राहतात. या आठवणी आपल्या नात्याला घट्ट जोडून ठेवतात आणि आपल्या आयुष्याला अर्थ देतात. पण श्रोते हो, जरा विचार करा, जर या आठवणी हळूहळू मनातून पुसत गेल्या तर आपलं आयुष्य कसं गेलं, काय घडलं हे आठवलं नाही तर आपल्या जीवाभावाच्या माणसांची ओळख धूसर होऊ लागली तर अशा परिस्थितीमध्ये अनेकदा एक आजार असू शकतो, तो म्हणजे अल्झायमर अर्थात स्मृतीभ्रंश. आणि या अल्झायमर आजाराविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी, या आजाराविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी 21 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक अल्झायमर दिन म्हणून पाळला जातो. श्रोते हो, अल्झायमर म्हणजेच स्मृतीभ्रंश हा आजार म्हणजे काय याविषयी धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथील मनोविकृती विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर आशिष चेपुरे म्हणतात.
3: स्मृतीभ्रंश नावाप्रमाणेच मेमरीचा होणारा ऱ्हास. मेमरी म्हणजे आपली स्मरणशक्ती. तर स्मृतीभ्रंश म्हणजेच डिमेन्शिया या आजारामध्ये आपल्या मेमरीचा हळूहळू ऱ्हास होत जातो, म्हणजे ती व्यक्ती स्वतःला देखील विसरून जाईल.

0: अशा पद्धतीने ह्या आजाराचा प्रोग्रेस होऊ शकतो. तर स्मृतिभ्रंश म्हणजेच डिमेन्शिया मध्ये कॉग्निटिव्ह क्षमतांचा ऱ्हास होतो. आपल्या बौद्धिक क्षमता ज्या आहेत, जसे की मेमरी आहे, स्मरणशक्ती, एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग म्हणजे एखादं कार्य जे आपण शिकलेलो आहे ते शिकून ते करण्याची जी आपली कृती असते ती कृती करण्यामध्ये पण डिस्टर्बन्स येऊ शकतो. तुमच्या दैनंदिन जीवनातल्या आवश्यक क्रिया ज्याला आम्ही ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग किंवा इन्स्ट्रुमेंटल ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग असं म्हणतो, तर ह्या दैनंदिन क्रिया करण्यामध्ये देखील त्या व्यक्तीला आता अडथळे यायला लागतात. वाढत्या वयोमानानुसार येणारा हा आजार आहे, चोर पावलांनी येणारा आजार आहे असं मी म्हणतो. कारण त्या पेशंटला, त्या रुग्णाला लक्षात येत नाही की माझ्या मेमरीचा ऱ्हास होतोय किंवा माझी मेमरी आता कमी होत चालली आहे, परंतु नातेवाईकांना लक्षात येतं की आज आपले आवडती व्यक्ती, माझे वडील किंवा माझी आई, पूर्वी हे काम सहजपणे करू शकायची, आज त्यांना हे काम तितक्या सहजपणे जमत नाहीये. आणि हळूहळू ह्या लक्षणं त्याच्यामध्ये दिसायला लागतात.
1: श्रोतेहो, वय वाढल्यावर काही गोष्टी विसरणं स्वाभाविक आहे असं आपल्याला वाटतं, परंतु हे विसरणं कितपत योग्य आहे? विसरणे किंवा विसरभोळेपणा ही सवय नसून डिमेन्सिया किंवा अल्झायमर तर नाही ना, याकडे आपल्याला लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. तर श्रोतेहो, अल्झायमर आजाराची लक्षणं कशा प्रकारची असू शकतात याविषयी प्राध्यापक डॉक्टर आशिष चेपुरे सांगतात.
0: सगळ्यात महत्वाचं आहे की विसर पडणे, ज्यामध्ये विशेषतः नवीन शिकलेल्या गोष्टी, ज्याला आम्ही रिसेंट मेमरी असं म्हणतो. तर काल आपण काय केलं होतं, काल आपण काय जेवलं होतं, काल कुठल्या व्यक्तीला आपण भेटलो होतो, अशा पद्धतीच्या ज्या नुकत्याच घडलेल्या गोष्टी आहेत, ताज्या मेमरीमध्ये सगळ्यात आधी इथे डिस्टर्बन्स यायला सुरुवात होते. सो नवीन गोष्टींचा विसर पडणे, सुरुवातीला जुन्या गोष्टी चांगल्या आठवत असतात, ज्याला आम्ही रिमोट मेमरी म्हणतो. म्हणजे आपलं गाव, शिक्षण कुठे झालंय, आपण काय व्यवसाय करत होतो, ही ती व्यक्ती सुरुवातीला विसरत नाही. आजाराची तीव्रता वाढल्यावर, जेव्हा सिव्हिअर डिमेन्शिया होतो त्यामध्ये हे विसर पडायला चालू होते, पण सुरुवातीला रिसेंट मेमरीचा ऱ्हास व्हायला सुरू होतो. वारंवार त्याच त्याच गोष्टी विचारायला चालू करते व्यक्ती, की मी जेवण केलं होतं का, मला तुम्ही जेवायला दिलं का, मला भेटायला कोण आलं होतं, तू कामाला गेला नाहीस का, तू कामावरून कधी आला, कधी आली, अशा प्रकारचे नातेवाईकांना वारंवार प्रश्न विचारणं सुरू होतं. डिसऑर्गनाइज बिहेवियर व्हायला चालू होतं, की त्यांचं जे एक दैनंदिन नित्यक्रम असतो, रुटीन असतं, आंघोळ व्यवस्थित करणं, कपडे व्यवस्थित घालणं, स्वतःची काळजी घेणं, केस विंचरणं, आपल्या ज्या दैनंदिन क्रिया असतात, जेवण व्यवस्थित करणं, हातानी खाता येणं, चमच्यानी खाता येणं, ताट वाढून घेणं, ताट वाढलेलं ठेवणं, पाणी घेणं, ह्या दैनंदिन क्रियामध्ये एक प्रकारचा विस्कळीतपणा यायला लागतो. त्याला आम्ही डिसऑर्गनायझेशन असं म्हणतो. शिकलेले काम करण्यामध्ये अडथळा येतो. समजा त्या व्यक्तीला लिहायला वाचायला येत असेल तर त्यांना लिहिणं वाचण्यामध्ये अडथळा यायला चालू होतात. एखादं काम ते करत असतील, जसं ड्रायव्हर आहे तो व्यक्ती आणि त्याला माहिती आहे की गाडी चालू करण्यापासून ते गिअर टाकून गाडी कशी चालवायची, तर ते त्या जो एका लईमध्ये येणाऱ्या क्रिया आहेत ते जमणार नाही त्याला. आधी चावी कुठे लावू, आधी गिअर टाकू का, आधी क्लच दाबू, आधी ब्रेक दाबू का, स्टिअरिंग पकडू, ही जी एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग ज्याला आम्ही म्हणतो ते त्याला जमणार नाही. एकटे बसायला चालू करतात. त्यांचं जे सोशलायझेशन असतं, समाजात मिसळणं, आवर्जून मिसळणं, जो आपल्या सगळ्यांना आवडत असतं, ते कमी होतं. बोलणं कमी होतं, शब्दांचा वापर कमी होतो, एखाद्या वस्तूला नेमक्या शब्दांनी ओळखणं कमी होतं, भावनांची आणि विचारांची जुळवाजुळव करायला अडचणी येतात, त्याला आम्ही स्पीच इम्पेअरमेंट असं म्हणतो. इमोशनल चेंजेस, डिस्टर्बन्सेस दिसायला लागतात, की गरज नसताना चिडचिडेपणा, गरज नसताना रडणे, किंवा तिथे आवश्यकता नसताना हसणे, तर भावनांमध्ये एक प्रकारचा विस्कळीतपणा दिसतो. ह्या व्यक्ती घराच्या बाहेर गेल्यावर घरी येताना कदाचित रस्ता हरवतात. कोणी ओळखीचा व्यक्ती भेटला तर त्याला ते हे सांगू शकतात की अरे मला रस्ता सापडत नाहीये, मला घरी नेऊन सोडा, तर हे विसरभोळेपणामध्ये हे सुद्धा दिसायला लागतं. आणि गोळ्या औषधं ते चालू असतील ते घेणार नाहीत, किंवा पुढे पुढे जाऊन काही सायकॅट्रिक लक्षणं म्हणजे बिहेव्हिअरल वर्तणुकीच्या समस्या देखील यायला लागतात. संशय वाढणे, स्वतःशी बडबड करणे, झोप बिघडते. झोपेचा जो दिनक्रम असतो, आपण बायोलॉजिकल क्लॉक ज्याला म्हणतो, की माणूस दिवसा जागी राहतो आणि रात्री झोपतो, तर ह्यांना दिवसा झोप यायला लागते आणि रात्री झोप येत नाही. आणि दिनक्रम बदलल्यामुळे ते चिडचिडे होतात. घरामधल्या वस्तूंना नुकसान पोहोचवणं किंवा काही कारण नसताना अंगावर चालून येणं, अशा प्रकारचा आक्रमकपणा देखील काही वृद्धांमध्ये बघायला मिळू शकतो.
1: श्रोते हो, अशा प्रकारची लक्षणं जर आपल्या परिचित व्यक्तींना किंवा आपल्या जवळील नातेवाईकांना जर असतील, तर आपण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार महत्वाचं आहे. कारण अल्झायमर हा आजार व्यक्तींच्या इच्छाशक्तीच्या कमतरतेमुळे होत नाही, तर त्या विसरण्यामागे इतर काही वैद्यकीय कारणं देखील असू शकतात.

0: ते कारण कोणती आणि स्मृतिभ्रंशाचे प्रकार कोणते याविषयी अधिक माहिती सांगत आहेत प्राध्यापक डॉक्टर आशिष चेपुरे.
1: डिमेन्शिया स्मृतिभ्रंशसाठी सगळ्यात मोठा रिस्क फॅक्टर हा आहे की वाढतं वय. रुग्णाच्या नातेवाईकांना आम्ही विचारतो की तुम्हाला एवढा उशीर का झाला दवाखान्यामध्ये यायला, तर त्यांचं एक ठरलेलं उत्तर असतं की सर वयानुसार हे होत असेल आम्हाला असं वाटलं. मी आवर्जून आपणास सांगू इच्छितो की वाढत्या वयानुसार येणारा हा आजार जरी असला तरी सगळ्या वयोवृद्धांना डिमेन्शिया होईलच असं बिलकुल नाही. तर डिमेन्शियाचं प्रमाण किती आहे, 8-10%. वयोवृद्धांमधल्या 8-10% लोकांना डिमेन्शिया नावाचा आजार होतो. त्यामध्ये वेगवेगळे डिमेन्शियाचे प्रकार आहेत. अल्झायमर्स डिमेन्शिया हा सगळ्यात कॉमन आहे. 70% वृद्धांना अल्झायमर्स डिमेन्शिया असा आजार होऊ शकतो ह्या 8-10% पैकी. इतर वॅस्क्युलर डिमेन्शिया आहेत, लेवी बॉडी डिमेन्शिया आहेत, फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया आहेत, हंटिंग्टन्स नावाच्या मुवमेंट डिसऑर्डरमुळे येणारा एक डिमेन्शिया आहे, कंपवात म्हणजे पार्किन्सन आपण म्हणतो तर त्या पार्किन्सनच्या आजारामुळे येणारा डिमेन्शिया आहे. हे न्यूरोलॉजिकल आजार देखील त्याचे रिस्क फॅक्टर आहेत, परंतु वय हा सगळ्यात मोठा जोखमीचा घटक आहे. याचबरोबर आहार, कमी पोषण आहार जर एखादी व्यक्ती आयुष्यभर घेत असेल, लेस न्यूट्रिशियस डाएट जर त्याचा असेल, तर त्याला पुढील आयुष्यात डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढते. मानसिक आजार हे डिमेन्शिया येण्याची शक्यता वाढवतात. साधे साधे मानसिक आजार, डिप्रेशन आहे, अँग्झायटी आहे, गंभीर मानसिक आजार जसे स्किझोफ्रेनिया, हे जर आधीच्या वयामध्ये त्या व्यक्तीला मानसिक आजार झालेले असतील तर मेंदूचा ऱ्हास व्हायला चालू होतो, त्याला आम्ही न्यूरो डिजनरेशन असं म्हणतो. तर ह्या न्यूरो डिजनरेशनमुळे पुढील आयुष्यात डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढलेली असते. व्यसनाधीनता, अतिमद्य सेवन, तंबाखू, सुपारी, गुटखा यासारखे व्यसन मेंदूच्या पेशींना डायरेक्ट डॅमेज पोहोचवत असतात, आणि हे जर व्यसन कमी वयात चालू केलेलं असेल तर उतार वयामध्ये डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढलेली असते. त्याचबरोबर साधे शारीरिक आजार ज्याला नियमित उपचारांची गरज असते आणि त्यावर ते कंट्रोलमध्ये राहू शकतात, जसं डायबिटीस, मधुमेह, शुगर आणि हायपरटेन्शन, ब्लड प्रेशरचा आजार, हे देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिमेन्शियाला कारणीभूत ठरत असतात. बोलीभाषेत सांगायचं म्हटलं तर मी म्हणेल की एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीच्या आयुष्यातील राहू केतू म्हणजे हे शुगर आणि बीपी. जर तुम्ही त्याचं कंट्रोल व्यवस्थित ठेवलं नाही, त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं नाही, तर पुढे तुम्हाला डिमेन्शिया होण्याची शक्यता ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असणार आहे. त्याचबरोबर हेड इंजुरी देखील, जर आधी ऍक्सिडेंटमुळे आपल्या मेंदूला मार वगैरे लागला असेल, त्यामुळे देखील पुढील आयुष्यात डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढलेली असते. तर हे त्याचे जोखमीचे घटक आहेत.
0: श्रोते, रोगाचं निदान जितकं लवकर होतं तितकंच त्या आजाराचे योग्य व्यवस्थापन आणि उपचार सुरू करता येतात, आणि अल्झायमर या बाबतीतही हे तितकंच महत्वाचं आहे. आणि बऱ्याच लोकांचा तर असा गैरसमज आहे की अल्झायमर या आजारावरती उपचार नाहीत. अल्झायमर या आजारावर वैद्यकीय उपचार कसे केले जातात, कोणती औषधं वापरली जातात याविषयी सांगत आहेत धाराशिव येथील सुप्रसिद्ध मेंदूविकार तज्ञ डॉक्टर निखिल नवले.
2: अल्झायमर झाला म्हणजे उपचारच नाहीत हे साफ चुकीचं आहे. आज काही औषधं आहेत जी मेमरी आणि कॉग्नेटिव्ह सिमटम्स मध्ये काही प्रमाणात मदत करू शकतात. उदाहरणार्थ डोनेपेझिल, रिवास्टिग्मिन, गॅलांटॅमिन आणि काही परिस्थितीमध्ये मेमेंटेन. परंतु ही औषधं अल्झायमर्स पूर्णपणे बरा करत नाहीत. त्यांचा उद्देश उपलब्ध कॉग्निटिव्ह फंक्शन्स किंवा दैनंदिन फंक्शनिंग शक्य तितक्या चांगल्या ठेवण्याचा असतो. याशिवाय स्लीप प्रॉब्लेम्स, डिप्रेशन, अँग्झायटी, ॲजिटेशन किंवा इतर वागणुकीतील बदल याची योग्य मॅनेजमेंट करणं गरजेचं असतं. गेल्या काही वर्षांमध्ये अल्झायमर्सच्या ट्रीटमेंटमध्ये एक महत्त्वाची प्रगती झाली आहे. लेकॅनिमॅब आणि डोमानेमॅब यासारखे अमोलॉइड टार्गेटिंग मोनोक्लोनल अँटीबॉडीजची ट्रीटमेंट काही निवडक पेशंटमध्ये आजाराचं प्रोग्रेशन काही प्रमाणात हळू करण्यासाठी वापरली जाऊ शकतात. पण हे प्रत्येक अल्झायमर्सच्या पेशंटसाठी योग्य नाही. यासाठी आजाराचा स्टेज, अमोलॉइड पॅथॉलॉजीची खात्री, MRI व इतर मेडिकल फॅक्टर्स यांचा विचार करून आपल्याला त्या ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं.
0: श्रोतेहो, अल्झायमर हा केवळ रुग्णांचा आजार नसतो तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होत असतो. त्यामुळं अशा रुग्णांना औषधोपचाराबरोबरच कुटुंबाचा प्रेमळ आधार, संयम आणि सुरक्षित वातावरण मिळणं हे तितकंच गरजेचं आहे. अल्झायमर आजार असलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांनी कोणती काळजी घ्यावी याविषयी डॉक्टर निखिल नवले सांगतात.
2: केअर गिव्हरची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, कारण अल्झायमर्स मध्ये रुग्णाची मेमरीपेक्षा पुढे जाऊन त्याची सेफ्टी, औषधं, पैसे, स्वयंपाक, बाहेर जाणं,

0: ड्रायव्हिंग आणि रोजच्या अनेक गोष्टींमध्ये मदत शक्य होऊ शकते. पण केअरगिव्हरने रुग्णाला सतत दुरुस्त करणं किंवा तुम्हाला हे का आठवत नाही असं म्हणणं किंवा रुग्णावर चिडणं टाळावे. रुग्णाशी शांतपणे किंवा सोप्या भाषेत बोलावं. एक ठरलेली डेली रुटीन ठेवावी जेणेकरून रोज रोज पेशंटला आठवण करून द्यायची गरज भासणार नाही. औषधं वेळेवर मिळत आहेत का, जेवण पाणी व्यवस्थित घेतलं जातंय का, घर सुरक्षित आहे का, किंवा सर्वात महत्वाचं म्हणजे रुग्णाची डिग्निटीचा आदर केला जातो का नाही याची काळजी घ्यावी. अल्झायमरचं एक सर्वात मोठं लक्षण म्हणजे घराच्या बाहेर जाऊन रस्ता विसरणे किंवा व्यक्ती हरवणे हे खूप कॉमन लक्षण असतं. बऱ्याच वेळेस निदानच ह्या गोष्टीमुळे होते की व्यक्ती एखादी हरवली किंवा सारखी सारखी हरवते. मग अशा वेळेस आपल्याला पेशंटला आय कार्ड किंवा आता नवीन जशी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली तर एअर टॅग्स ज्याच्यामध्ये तुम्हाला GPS एनेबल्ड काही टॅग्स असतात ज्याच्यामध्ये पेशंटची पोझिशन कळते आपल्याला कुठे आहे, किंवा पेशंटला काही बँड्स दिले जातात ज्याच्यावर त्याचं आयडेंटिफिकेशन किंवा कॉन्टॅक्ट नंबर संपर्क करण्याची माहिती असते. तर अशा काही आपल्याला नॉन फार्माकोलॉजिकल मॉडिफिकेशन्स करावे लागू शकतात.
1: श्रोते हो, अल्झायमर हा आजार पूर्णपणे बरा करणारा सार्वत्रिक उपचार सध्या तरी उपलब्ध नाही, त्यामुळे वय वाढत असताना या आजाराला शक्य तितकंच लांब ठेवलेलं हे अधिक चांगलं. आणि म्हणूनच अल्झायमर पासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपायांना विशेष महत्व आहे. अल्झायमरचा धोका कमी करण्यासाठी आपली दैनंदिन जीवनशैली कशी असावी याविषयी माहिती सांगताना डॉक्टर निखिल नवले,
0: अल्झायमर टाळण्यासाठी किंवा तो उशिरा व्हावा यासाठी सर्वप्रथम आपली लाईफस्टाईल चेंजेस बदलणे हे खूप गरजेचे असतात. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे की व्यायाम करणे. दर आठवड्याला 150 मिनिटं व्यायाम, मॉडरेट इंटेन्सिटी एक्झरसाइज किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग ज्याच्यामध्ये आपण स्नायूचे बळकटीकरणासाठी केले जाणारे व्यायाम करतो ते करणे हा अल्झायमर्सची रिस्क कमी करण्यात किंवा त्याला त्याची सुरुवात प्रोलॉंग करण्यास मदत केली जाते. त्या व्यतिरिक्त डाएट ज्याच्यामध्ये ताजी फळं भाज्या ड्राय फ्रुट्स जसे परत मासे किंवा अंडे मांसाहार काही प्रमाणात बॅलन्स्ड डाएट हा महत्वाचा. त्यानंतर स्मोकिंग अल्कोहोल पूर्णपणे बंद करणे, त्यानंतर ब्लड प्रेशर डायबिटीज थायरॉइड व कोलेस्ट्रॉल याचं योग्य नियंत्रण करणे हे त्याचे महत्वाचे लाईफस्टाईल चेंजेस आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे जसं शरीराला व्यायाम करतो तसं मेंदूचा व्यायामही तितकाच महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये शब्द कोडी सोडवणे किंवा कुठला तरी छंद जोपासणे, बुद्धिबळ खेळणे, या खेळाव्यतिरिक्त सोशल इंटरॅक्शन्स म्हणजे सामाजिक वावर आपण किती जास्त ठेवता येईल त्याच्यामुळे देखील अल्झायमर्सची रिस्क कमी होते किंवा अल्झायमर्सची सुरुवात आपण पुढे ढकलू शकतो. कुठल्या तरी क्रियाशील गोष्टी करणे

0: डॉक्टर आशिष चेपुरे म्हणतात.
1: शासन स्तरावरून यासाठी बऱ्याचशा योजना चालू आहेत. जसं जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम चालू असतो त्यामध्ये घरोघरी जाऊन स्क्रीनिंग वगैरे करण्यात येते आशा कार्यकर्त्यांकरवी. प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, हॉस्पिटल्स असतील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आहेत, इथे मेमरी क्लिनिक चालू करण्यात आलेली आहेत ज्याच्यामध्ये स्क्रीनिंग नेहमी करण्यात येते वयोवृद्धांची. तर ह्या स्क्रीनिंगचा फायदा घेतला पाहिजे, त्याचं नियमित प्रमाणात तपासणी करून घेतली पाहिजे की कुठेतरी आपल्या जवळच्या व्यक्तीला आपल्याला स्वतःला डिमेन्शियाची लक्षणं तर येत नाही आहेत ना. सो ह्या लक्षणांबद्दल आपण खबरदार राहिलं पाहिजे. मी म्हटलं की हा पूर्णपणे बरा न होणारा आजार आहे, यासाठी कुठलंही आजार पूर्णपणे बरं करणारा औषध अस्तित्वात नाही आहे अजून तरी. त्यावर संशोधन चालू आहे, त्यामुळे औषधं उपलब्ध नसतील तर आपण प्रिव्हेंशन शिवाय आपल्या हातात दुसरं महत्वाची गोष्ट नाही आहे. म्हणून निदान होण्याच्या अगोदर आपल्याला जी काळजी घेता येईल ती आपण घेतली पाहिजे. निदान झाल्यानंतर योग्य औषधोपचार करणं, आपल्या डॉक्टरांशी तज्ज्ञांशी संपर्कात राहणं, शारीरिक आजारांची काळजी घेणं, नातेवाईकांनी स्वतःची काळजी घेण्याबरोबरच त्या व्यक्तीच्या सुरक्षिततेची काळजी घेणं, त्याच्या मानसिकतेची, भावनिकतेची, शारीरिक सुरक्षिततेची काळजी घेणं हे सुद्धा फार महत्वाचं ठरतं. तर मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की अतिशय चोरपावलांनी आपल्या घरात येणारा हा आजार आहे आणि डिमेन्शिया न झालेलाच बरा कुणाला. त्यामुळे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर म्हटल्याप्रमाणे डिमेन्शिया होण्याआधी जर काळजी घेतली तर नक्कीच आपण ह्याला प्रिव्हेंट करू शकू आणि आपण एक मानवजात म्हणून सगळ्यांनी ह्याबद्दल एक पॉझिटिव्ह एक्सपेक्टेशन ठेवायला हरकत नाही.
0: श्रोते हो, कुठल्याही आजाराची लक्षणं जाणवत असतील तर स्वतःहून निष्कर्ष काढण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. त्यामुळं आजच्या अल्झायमर दिनानिमित्तानं विस्मरणाकडे दुर्लक्ष करू नका आणि विस्मरणाला अल्झायमर समजू नका. आणि श्रोते हो, लक्षणं वारंवार दिसत असतील, वाढत असतील किंवा दैनंदिन जीवनावर परिणाम करत असतील तर योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे. रुग्णाला फक्त रुग्ण म्हणून पाहू नये तर तो आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती आहे. अशा व्यक्तीला औषधोपचारा इतकीच गरज असते ती आपल्या प्रेमाची, संयमाची आणि आधाराची. कारण आठवणी कमी होत गेल्या तरी माणसांची किंमत मात्र नक्कीच कमी होत नाही.
2: आत्ताच आपण ऐकलत जागतिक अल्झायमर दिनानिमित्त समन्वित रूपक स्मृतींच्या वाटेवर आपुलकीची साथ. निवेदन केलं होतं श्वेता माळी यांनी. निर्मिती सहाय्य होतं दौलत निपाणीकर यांचं. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. केंद्राची निर्मिती होती.
3: जागतिक अल्झायमर दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म.
4: ये आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर है. मुंतहा फारूखी से इलाकाई खबरें सुनिए. पेश है खास खबरों की सुर्खियां. नाकाफी बारिश से मुतासरा किसानों की मुख्तलिफ स्कीमों और इंश्योरेंस कंपनियों के जरिए मदद की जाएगी, वजीर ज़राअत का तयक़ुन. रियासत में सनअतों को 2029 तक सस्ती बिजली मिलेगी, वजीर आला का ऐलान. नांदेड़ ज़िले में दो हादसात में 3 नौजवानों की मौत. और हिंदुस्तान को एशियाई खेलों में 2 चांदी के तमगे. ख़वातीन क्रिकेट टीम का कल फाइनल में श्रीलंका से मुकाबला. अब खबरें तफसील से. वज़ीर ज़राअत दत्तात्रेय भरने ने यकीन दिलाया है कि रियासत में नाकाफी बारिश के बाद फसलों को होने वाले नुकसान से मुतासरा किसानों की मुख्तलिफ सरकारी स्कीमों और इंश्योरेंस कंपनियों के जरिए मदद की जाएगी. बुल्डाना ज़िले के खामगांव तालुके में तबाहशुदा फसलों का मुआयना करने के बाद सहाफ़ियों से गुफ्तगू करते हुए उन्होंने कहा कि रियासती हुकूमत, वज़ीर आला और दोनों नायब वज़राए आला किसानों के साथ खड़े हैं, इसलिए नुकसान के बावजूद काश्तकारों को परेशान होने की ज़रूरत नहीं और हुकूमत की जानिब से उन्हें हर मुमकिन मदद फराहम की जाएगी. दरियसना वज़ीर ज़राअत ने कल अकोला में अमरावती महसूल डिवीज़न के तहत आने वाले इलाकों में फसलों की सूरत हाल का जायज़ा लिया. छत्रपति संभाजीनगर ज़िले के राबता वज़ीर संजय शिरसाट ने भी कल वैजापुर तालुके के खुशकसाली से मुतासरा इलाकों में फसलों की सूरत हाल का मुआयना किया. इस दौरान उन्होंने किसानों से बातचीत की और उनकी मुश्किलात जानने की कोशिश की. शिरसाट ने अहदेदारों को

अमित कुमार, सोनू निगम, अलका याज्ञिक आणि सहकारी यांच्या स्वरात कभी खुशी कभी गम या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रुती हो कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात स्वानंद किरकिरे यांचं गीत. गीताला संगीतबद्ध केलं आहे शंतनू मोहित्रा यांनी आणि चित्रपट आहे 3 इडियट्स.

सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या युगल स्वरात स्वानंद किरकिरे यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीतबद्ध केलं होतं शंतनू मोहित्रा यांनी आणि चित्रपट होता थ्री इडियट्स. श्रोते हो, यानंतर ऐकवित आहोत मुझे कुछ कहना है या चित्रपटातील हे गीत.

सोनू निगम यांच्या स्वरात समीर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीतबद्ध केलं होतं अनु मलिक यांनी आणि चित्रपट होता मुझे कुछ कहना आहे. श्रोते हो, या गीताबरोबर आजचा लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. आकाशवाणी

जे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.

श्रोत्यो, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? जाणून घेऊया मधुमेहाला. मधुमेह म्हणजे फक्त रक्तातील साखर वाढणे नाही, नियंत्रणाकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा परिणाम डोळे, किडनी, हृदय, नसांपासून पायांपर्यंत होऊ शकतो. मधुमेहाचे हे दुष्परिणाम वेळीच कसे ओळखायचे, ते टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावयाची, याच महत्त्वपूर्ण विषयांवर जाणून घेऊया तज्ज्ञ डॉक्टरांकडून सविस्तर माहिती. तज्ज्ञ डॉक्टर, मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर सागर चौलवार. ध्वनिमुद्रण गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर 2026. वेळ सकाळी 9 ते 9:30. 220-890 आणि 223-599 या नंबरवर कॉल करा आणि विचारा तुमच्या मनातील प्रश्न. निवेदन संपलं.

आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ, खोडकर, निरागस, मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका।

श्रुतीहो, हॅलो. आकाशवाणी या कार्यक्रमाबाबत निवेदन आहे का? श्रुतीहो, आज सोमवार रोजी दुपारी 12:30 ते 1 या दरम्यान हॅलो आकाशवाणी या फोन इन कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होणार आहे. तर श्रुतीहो, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर दुपारी 12:30 ते 1 या दरम्यान नक्की फोन करा आणि आपल्या आवडीचे हिंदी चित्रपटातील गाणी सांगा. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 220-890 आणि 223-599. तसंच मोबाईलवरून फोन करताना श्रोत्यांनी 0-24-52 हा STD कोड जरूर लावावा. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल बुधवारी सकाळी 11:05. निवेदन संपलं.

0: शेतकरी बंधूंनो, अवघ्या 5 मिनिटांमध्ये भरपूर अशी माहिती देऊन जाणारा आमचा कृषीवाणी कार्यक्रम
1: ऐकू शकाल दररोज सकाळी 6:40 आणि पुनःप्रसारण सकाळी 11:05.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका माहितीपूर्ण असा कृषीवाणी कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: श्रोतेहो, श्वास घ्यायला त्रास होतोय, दम्याच्या आजाराने ग्रस्त आहात, वारंवार कफ झाल्यासारखं जाणवतंय, तेव्हा श्वसन संस्थेविषयीचे विकार याविषयी योग्य आणि परिपूर्ण असं मार्गदर्शन थेट दूरध्वनीवरून तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधून जाणून घेऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा श्रोतेहो, दिनांक 22 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी

0: सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये जरूर कॉल करा 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकांवर आणि थेट दूरध्वनीवरून संवाद साधा आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग तज्ज्ञ डॉक्टर दीपक करजगीकर यांच्याशी. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल श्रोते हो दिनांक 24 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 तेव्हा जरूर कॉल करा. दिनांक 22 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी आणि ऐकत रहा तुम्हा सर्वांच्या आवडीचा आरोग्य विषयक कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
1: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9:35 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आज ऐकूया मदन राधाकिशन कदम आणि सहकारी यांनी गायलेले काही अभंगवान आणि पोवाडे.
2: श्रोते हो नमस्कार. लोकसंगीत या कार्यक्रमात आज आपण मदन राधाकिशन कदम आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं ऐकूयात. यामध्ये सहभागी आहेत मदन राधाकिशन कदम, तसेच संबळवादक आहेत गोविंद मदनराव कदम, तुंतुणे वादक आहेत दशरथ मदनराव कदम, झांजवादक आहेत विश्वनाथ मदनराव कदम, तसेच सहगायक आहेत माणिक दिगंबर नरवडे.

0: श्रुतीहो लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण मदन राधाकिशन कदम आणि सहकारी यांनी गायलेले काही अभंग आणि पोवाडे ऐकले. श्रुतीहो लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आकाशवाणी परभणी केंद्राचे प्रसारण आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र.
0: मध्यम लहरी 1305 KHz वर आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे. श्रुतीहो सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अल्झायमर दिनानिमित्त विशेष कार्यक्रम स्मृतिभ्रंश समजून घेऊया.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मनशांती हॉस्पिटल पाथरी रोड परभणी. मनातील ताण चिंता नैराश्य किंवा आरोग्याशी संबंधित समस्या जाणवत आहेत का? तर मग तज्ञांचा जरूर सल्ला घ्या. होय, योग्य वेळी घेतलेली मदत आयुष्याला देऊ शकते नवी दिशा.

0: या नंबरवर. नमस्कार श्रोते हो. अल्झायमर हा आजार स्मरणशक्तीवर परिणाम करणारा एक गंभीर आजार आहे. सुरुवातीची लक्षणं, योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणं आणि रुग्णाला कुटुंबाची साथ मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. श्रोते हो, जागतिक अल्झायमर दिनानिमित्त आकाशवाणी परभणी केंद्रावरून विशेष प्रायोजित कार्यक्रम स्मृतिभ्रंश समजून घेऊया. याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत परभणीतील सुप्रसिद्ध मनोविकारतज्ञ डॉक्टर सुभाष काळे.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण स्मृतिभ्रंश डिमेन्शिया या आजाराची माहिती घेणार आहोत. हा एक मानसिक आजार नसून मेंदूचा आजार आहे. मेंदूतील मज्जापेशीमध्ये होणाऱ्या बिघाडामुळे हा आजार होतो. वाढत्या वयाबरोबर हा आजार होण्याची शक्यता वाढते, म्हणून वृद्धामध्ये, विशेषतः अतिवृद्धामध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. डिमेन्शिया म्हणजे मतिमंदत्व नव्हे. डिमेन्शिया ह्या आजारास मराठीत मृतिभ्रंश असेही आपण म्हणतो. यामध्ये हळूहळू स्मरणशक्ती कमी होते, तसेच इतरांनी बोललेले समजून घेण्याची क्षमता देखील कमी होते. सारासार विचार करण्याची क्षमता कमी होते. अशा प्रकारे मानसिक क्षमतेमध्ये उत्तरोत्तर ऱ्हास होत जातो. डिमेन्शियाचे अनेक प्रकार आहेत, पण त्यामध्ये अल्झायमर डिमेन्शिया आणि फॅस्क्युलर डिमेन्शिया या प्रकारच्या डिमेन्शिया अनेक व्यक्तीमध्ये दिसून येतात. आपण काही डिमेन्शियाचे लक्षणे पाहूत. स्टेजनुसार ही लक्षणे कमी अधिक प्रमाणात दिसून येतात. या लक्षणामध्ये विस्मरण हे असे एक लक्षण आहे. आता विस्मरण म्हटलं तर बऱ्याच वेळेस एखाद्या गोष्टीबद्दल विस्मरण कुणालाही होऊ शकतं, आणि जास्त वयात तर होतेच. वस्तू कुठे ठेवल्या आहेत, किंवा काल कोण भेटून गेलेत, किंवा थोड्या वेळापूर्वी झालेले संभाषण, हे जर वारंवार विसरून जात असेल तर वृद्धामध्ये हे एक डिमेन्शियाचे लक्षण असू शकते. हे लक्षण हळूहळू सुरू होते. जागेचे किंवा वेळेचे भान नसणे, तसेच घराच्या जवळ असलेल्या एखाद्या मंदिरात गेल्यानंतर परत येताना घराचा रस्ता चुकणे, कधीकधी दिवसाला रात्र किंवा रात्रीला दिवस समजणे, आणि अनेक वेळेस सांगूनसुद्धा तारीख किंवा वार लक्षात न राहणे, अशा पद्धतीची लक्षणे डिमेन्शियामध्ये निदर्शनास येतात. नेहमी वापरातील वस्तूचे नाव विसरणे, उदाहरणार्थ चष्मा दाखवल्यावर देखील सांगता न येणे, कधीकधी जेवण किंवा चहा पिला तरी विसरणे, आणि पुन्हा जेवण केलं नाही आणि पुन्हा करायचे असे रुग्ण म्हणतात. तसेच नेहमीची वस्तू वापरता न येणे, जसे ब्रश करता न येणे किंवा केस विंचरता न येणे, एक गोष्ट पुन्हा पुन्हा विचारणे किंवा पुन्हा पुन्हा म्हणणे. भाषेच्या सुद्धा अडचणी येतात. अडखळत भाषा बोलल्या जाते, योग्य शब्द सापडत नाहीत. तसेच हस्ताक्षरामध्ये बदल होतो आणि लिहिताना नीट लिहिता येत नाही.

कधी कधी अचानक चिडचिड होते किंवा अचानक ते आक्रमक होतात. कधी कधी खूप जरुरीपेक्षा शांत होतात, उदास निराश होतात. काही जण संशय घेतात, तुम्ही माझ्याबद्दल बोलत आहात किंवा मला मारणार आहात असं त्यांना वाटतं. काही जणांना कपड्यात लघवी किंवा संडास होते, काही जणांना चक्कर येते किंवा पडतात. आता हा अल्झायमर डिसीज प्रकारचा जो डिमेन्शिया आहे तर तो मेंदूमधील सलकाय आणि गायराय यांचा अंकुचन पावल्यामुळे होतो. त्यावेळेस मेंदूच्या व्हेंट्रिकलचा आकार वाढतो. MRI मध्ये हे सगळे दोष आपल्याला दिसून येतात. तसंच व्हॅस्क्युलर डिमेन्शियामध्ये मेंदूमधील रक्तवाहिन्या ज्या छोट्या केसवाहिन्या असतात त्यांच्यामध्ये रक्तपुरवठा गोठल्यामुळे हा आजार होतो. तर व्हॅस्क्युलर डिमेन्शियामध्ये कधीकधी अचानक आजार उद्भवतो कारण अचानक एखाद्या मेंदूच्या भागामध्ये रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हा रोग अचानक जाणवतो असेसुद्धा निदर्शनास येते. तसेच उपचारामध्ये ॲसिटाइलकोलीनचे प्रमाण कमी झालेले असते अल्झायमरच्या डिसीजमध्ये, तेव्हा ॲसिटाइलकोलीन वाढवण्यासाठी ज्या औषधी गोळ्या असतात त्या दिल्या जातात. तसेच व्हॅस्क्युलर डिमेन्शियामध्ये केसवाहिन्या मेंदूच्या ज्या आहेत त्या गोठल्या जातात, रक्त गोठू नये म्हणून जे औषधी चालू करावी लागतात ते डॉक्टर चालू करतात. तसेच रक्तदाब आणि ब्लड शुगर हे नेहमी तपासून त्याप्रमाणे डॉक्टर उपचार करतात. तसेच चिडचिड करणे किंवा राग येणे, संशय घेणे, आक्रमकपणा असणे अशा जर गोष्टी असतील, रुग्णात झोप येत नसेल तर त्या पद्धतीनं आपला उपचार चालू राहतो. आता घरी अशा रुग्णासोबत कसे वागायचे, काय काळजी घ्यायची याबद्दल आपण पाहूत. सर्वप्रथम जर लक्षणावरून हा आजार सुरुवातीच्या अवस्थेतच लक्षात आला तर रुग्णास समजावून मनोविकार तज्ज्ञ किंवा न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरांकडे दाखवून घ्यावे. रुग्णास स्मरणशक्ती कमी होत आहे याची जाणीव नसेल तर चांगल्या शब्दात जाणीव करून द्यावी. अशा स्टेजमध्ये एकटे बाहेर जाणे किंवा ड्रायव्हिंग करणे, तसेच महत्त्वाचे अकाउंट पाहणे किंवा बँकेचे कामकाज करणे अशा गोष्टी समजून सांगून करू देऊ नये. बऱ्याच वेळेस रुग्णाची स्मरणशक्ती कमी होते पण रुग्णाला हे कळत नाही. डॉक्टर जेव्हा प्रश्न विचारतात की तुम्ही काय जेवण केलं दुपारी, तेव्हा रुग्ण घरातील इतर व्यक्तींना विचारतो काय जेवण केलं आणि अशा पद्धतीनं उत्तर देतो, पण माझी स्मरणशक्ती कमी होत आहे हे त्यांना कळत नाही. आजार थोडा जास्त प्रमाणात जेव्हा होतो तेव्हा रुग्णास नेहमी लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात जसे चष्मा किंवा कपडे तर त्यांना ते त्यांच्याजवळ ठेवावेत, आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू काही असतील किंवा गॅस असेल तर अशा गोष्टीपासून रुग्णास दूर ठेवावे. बऱ्याच वेळेस रुग्णास परिचित व्यक्ती हा अपरिचित वाटते किंवा अपरिचित व्यक्ती ही परिचित वाटते, तेव्हा रुग्णास एकटे सोडू नये. बऱ्याच वेळेस रुग्णांना मला एकटे सोडून कोणी निघून जातील घरातील लोक अशीही भीती वाटते. अशा वेळेस त्यांची काळजी घेणारे घरातील जे कोणी एक दोन व्यक्ती असतील त्यांनी नेहमी काळजी घेताना रुग्णास धीर द्यावा. रुग्णाचे बोलणे कधीकधी समजले नाही तरी सगळं समजत आहे अशा पद्धतीने आपल्या चेहऱ्यावर हावभाव ठेवून त्यांच्यासोबत बोलावे. आजार जसा जसा गंभीर होत जातो तशा प्रकारे रुग्णास सहकार्य करावे. नंतरच्या स्टेजमध्ये रुग्णात टूथब्रश करता येत नाही, स्वतःचे कपडे स्वतः घालता येत नाही किंवा वॉशरूमला गेल्यानंतर टॉयलेट वापरता येत नाही, तेव्हा या गोष्टीसाठी त्यांना मदत करणे आवश्यक असते. रुग्ण दिवसा किंवा रात्री एकटा घराबाहेर जाऊ नये, तेव्हा रात्रीच्या वेळेला रुग्णाच्या खोलीमध्ये आपण स्वतः झोपून आतून दरवाजाला लॉक करून घ्यावे, जेणेकरून रुग्ण आपण झोपेत असताना बाहेर निघून जाऊ नये किंवा एकटा घराबाहेर पडू नये आणि रस्त्यात कुठे पडू नये. तसेच रुग्णाच्या खिशात एखादं कार्ड ज्यावर घराचा पत्ता आहे आणि घरातील एक दोन लोकांचे मोबाईल नंबर आहेत असं कार्ड ठेवावं, जेणेकरून रुग्ण जर कुठं हरवला आणि घर सापडत नसेल तर कुणी मदत करणाऱ्या माणसाला आपला नंबर आणि घराचा पत्ता जर सापडला तर रुग्णाला आपल्या घरापर्यंत पोहोचता येईल. रुग्णास जरी बऱ्याच गोष्टीची समज नसेल तरी रुग्णासोबत बसून चहा पाणी पिणे, गप्पा मारणे, गाणे ऐकणे, टी व्ही पाहणे, कॅरम खेळणे ह्या गोष्टी आपण करू शकतात. शेवटच्या स्टेजमध्ये रुग्णास लघवी किंवा संडास झाल्याचे कळत नाही तेव्हा डायपर लावून वेळोवेळी पाहावे लागते. बऱ्याच वेळेस ते काय बोलतात, काय चुकतात त्यांच्या दुरुस्त करण्याऐवजी त्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांच्यासोबत बोलावे. राग चिडचिड झाल्या शांतपणे बोलणे, गोंधळ टाळणे आवश्यक आहे. रुग्णाचा जर भावनिक समतोल बिघडत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो औषध उपचार घ्यावा. नेहमीची औषधी देणे आवश्यक आहे. हे सर्व करताना नातेवाईकाच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो, तेव्हा मनोविकार तज्ज्ञाकडून समुपदेशन करून घ्यावे व गरज पडल्यास औषधी द्यावी. अशा पद्धतीने
अल्झायमर डिसीज किंवा डिमेन्शिया, स्मृतिभ्रंश या आजारामध्ये

0: वेगवेगळ्या पद्धतीची लक्षणे आपण पाहिलेली आहेत, तरी आपण ह्या लक्षणानुसार जे रुग्ण आपल्या घरामध्ये कोणी आढळून आले तर त्यांची योग्य काळजी घ्यावी. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण अल्झायमर दिनानिमित्त विशेष प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. स्मृतीभ्रंश समजून घेऊया. याविषयी आपल्याला माहिती देत होते परभणीतील सुप्रसिद्ध मनोविकारतज्ञ डॉक्टर सुभाष काळे. तर श्रोतेहो, अल्झायमर म्हणजे केवळ विस्मरण नाही.

स्मृतिभ्रंश समजून घेऊया. याविषयी आपल्याला माहिती देत होते परभणीतील सुप्रसिद्ध मनोविकारतज्ञ डॉक्टर सुभाष काळे. तर श्रोते हो, अल्झायमर म्हणजे केवळ विस्मरण नाही, तर आठवणी हळूहळू हरवत जाण्याचा एक प्रवास आहे. या प्रवासात रुग्णाला औषधांसोबतच कुटुंबाची साथ, प्रेम आणि संयमाची गरज असते. मनातील ताण, चिंता, नैराश्य किंवा आरोग्याशी संबंधित समस्या जाणवत आहेत का? तर मग तज्ञांचा जरूर सल्ला घ्या. होय, योग्य वेळी घेतलेली मदत आयुष्याला देऊ शकते नवी दिशा. मानसो

0: या नंबरवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मनशांती हॉस्पिटल पाथरी रोड परभणी.
1: श्रोते हो, आत्ताच आपण स्मृतिभ्रंश समजून घेऊया. या अल्झायमर दिनानिमित्त विशेष प्रायोजित कार्यक्रम ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: ही रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती अभिषेक राणे यांनी.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
0: आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 10:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एक ही फिल्म के गीत, आणि आजचा चित्रपट आहे अजनबी.

रचना आहेत समीर यांच्या, गीतांना संगीतबद्ध केलं आहे अनु मलिक यांनी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवीत आहोत उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात ही रचना.

उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात ही रचना आपण ऐकली. श्रोते हो, आपण ऐकत आहात एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम, आणि आजचा चित्रपट आहे अजनबी. रचना आहेत समीर यांच्या, तर गीतांना संगीतबद्ध केलं आहे अनु मलिक यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत कुमार सानू आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरात हे गीत.

अदनान सानी आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरात ही रचना आपण ऐकली. श्रोते हो, या गीताबरोबर आजचा एकही फिल्म के गीत हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमात आज आपण अजनबी

या चित्रपटातील काही निवडक गीतांचा आनंद घेतलात. रचना होत्या समीर यांच्या, तर गीतांना संगीतबद्ध केलं होतं अनु मलिक यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: शेतकरी बंधूंनो, अवघ्या 5 मिनिटांमध्ये भरपूर अशी माहिती देऊन जाणारा आमचा कृषीवाणी कार्यक्रम
1: ऐकू शकाल दररोज सकाळी 6:40 सकाळी 11:05।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका माहितीपूर्ण असा कृषीवाणी कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।
2: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। श्रोतेहो, सकाळचे 10:30 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल।

गाता रहे मेरा दिल कार्यक्रम ऐकणाऱ्या समस्त रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमात हार्दिक स्वागत. श्रोते हो, आज सुप्रसिद्ध संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा जन्मदिवस. 21 सप्टेंबर 1932 रोजी गोव्यातल्या मंगेशी देवीच्या देवळात शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणाऱ्या नवाथे यांच्या अभिषेकी घराण्यात त्यांचा जन्म झाला.

श्रोते हो, वयाच्या 13 ते 14 व्या वर्षापर्यंत पंडितजींना आपल्या वडिलांकडूनच संगीताचे प्राथमिक शिक्षण मिळाले. या प्राथमिक तालमीत त्यांनी दुर्गा, देस, काफी, खमाज असे संगीतातील राग आपल्या वडिलांकडून शिकले. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पुढे त्यांनी पंडित जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे संगीताचे रीतसर धडे घ्यायला सुरुवात केली. संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यात अनाथाश्रमात राहून वारावर जेवून माधुकरी मागून ते शिकले. श्रोतेहो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी एकूण 21 गुरु केले आणि प्रत्येक गुरुकडून नेमके तेवढेच घेतले. हे सारे संस्कार आत्मसात करून त्यांनी आपली स्वतंत्र गायनशैली विकसित केली.

श्रोते हो संगीताची आराधना करत असतानाच पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी त्यांच्या शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. ते संस्कृत भाषेचे पदवीधर होते. त्यांचे वाचन अफाट होते. संस्कृतपासून ते उर्दू शेरोशायरीपर्यंतची कितीतरी साहित्य त्यांना मुखोद्गत होते. सुस्पष्ट उच्चार, लयकारी आणि सरगम यांनी नटलेली ख्याल गायकी आणि विशेष कशा कटाक्ष ठेवून मांडलेल्या बंदिशी हे त्यांच्या गायनाचे मर्म होते.

श्रोते हो, पंडित अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी दिलेले योगदान हे मुलाचे आहे. 1964 साली आलेल्या वसंत कानेटकर लिखित आणि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित संगीत मत्स्यगंधा या नाटकातील पदांना पंडितजींनी संगीत दिले होते. गोवा कला अकादमीच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.

श्रोते हो, पंडित जितेंद्र अभिषेके यांच्या संगीत दिग्दर्शनाचा मुख्य गाभा प्रयोगशीलतेवर आधारित होता. त्यांच्या संगीत दिग्दर्शनातील प्रयोग प्रेक्षकांना, संगीत रसिकांना खूप आवडले. कट्यार काळजात घुसली या नाटकाची सुरुवात पंडितजींनी भैरवीने केली. श्रोते हो, 1966 साली रंगभूमीवर आलेल्या लेकुरे उदंड झाली या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदांना प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या कीर्तिस्तावांच्या त्रियात्र या नाट्य प्रकारातल्या संगीताचा बास त्यांनी वापरला. श्रोते हो, आणि इथूनच रेकॉर्डेड साऊंड ट्रॅक्स वापरायला सुरुवात झाली.

श्रोते हो, आकाशवाणीत काम करत असताना पंडित जितेंद्र अभिषेकी यांची पु ल देशपांडेंसोबत ओळख वाढली. पुढे आकाशवाणीत बिल्लन या संगीतिकेत पुलंच्या संगीत दिग्दर्शनात मंगेश पाडगावकर लिखित गाणी पंडितजींनी गायली. आकाशवाणीत असताना पंडितजींनी अनेक कोकणी गाण्यांना संगीत दिलं. एवढंच नाही तर वैशाख वणवा या चित्रपटात दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेले गोम माहेरला जाते हो नाखवा हे गीतही गायले.

0: श्रोते हो गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
1: आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ खोडकर निरागस मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक. श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ. ऐकायला विसरू नका.

0: श्रोतेहो, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाविषयी निवेदन ऐका. जाणून घेऊया मधुमेहाला. मधुमेह म्हणजे फक्त रक्तातील साखर वाढणे नाही, नियंत्रणाकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा परिणाम डोळे, किडनी, हृदय, नसांपासून पायांपर्यंत होऊ शकतो. मधुमेहाचे हे दुष्परिणाम वेळीच कसे ओळखायचे, ते टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावयाची, याच महत्त्वपूर्ण विषयावर जाणून घेऊया तज्ज्ञ डॉक्टरांकडून सविस्तर माहिती. तज्ज्ञ डॉक्टर, मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर सागर चौलवार. ध्वनिमुद्रण गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर 2026. वेळ सकाळी 9 ते 9:30. 220-890 आणि 223-599 या नंबरवर कॉल करा आणि विचारा तुमच्या मनातील प्रश्न. निवेदन संपलं.
1: श्रोतेहो, श्वास घ्यायला त्रास होतोय, दम्याच्या आजाराने ग्रस्त आहात, वारंवार कफ झाल्यासारखं जाणवतंय, तेव्हा श्वसन संस्थेविषयीचे विकार याविषयी योग्य आणि परिपूर्ण असं मार्गदर्शन थेट दूरध्वनीवरून तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधून जाणून घेऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा श्रोतेहो, दिनांक 22 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये जरूर कॉल करा. 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकांवर आणि थेट दूरध्वनीवरून संवाद साधा आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग तज्ज्ञ डॉक्टर दीपक करजगीकर यांच्याशी. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल श्रोते हो दिनांक 24 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 तेव्हा जरूर कॉल करा. दिनांक 22 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी आणि ऐकत रहा तुम्हा सर्वांच्या आवडीचा आरोग्य विषयक कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
2: मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न करणाऱ्या भक्तिगीतांचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकू शकाल दररोज सकाळी 6:10 मंगल प्रभात या कार्यक्रमात.
3: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी

0: आहे सर्वात योग्य माध्यम। तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून। प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर। आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात। त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा।
1: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। श्रोतेहो, सकाळचे 11:05 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद।

आपकी पसंत कार्यक्रम ऐकणाऱ्या तमाम रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमात हार्दिक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवीत आहोत लता मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरात आयना या चित्रपटातील गीत. या गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत गाव खेरडावाडी तालुका जिल्हा हिंगोली येथून शहाजी बोडखे, नंदा बोडखे, हनुमान, सारिका, सुरेखा आणि सोनम बोडखे. मस्तानपुरा पूर्णा इथून अनंता भगत, अरुणा भगत, लोचना भगत, चेतन भगत आणि समस्त भगत परिवार. गौतमनगर जिल्हा नांदेड इथून प्रभाकर जोंधळे आणि आरती जोंधळे. मुक्कामपोस्ट फुलवर तालुका कंधार जिल्हा नांदेड इथून सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, सौ आशा गायकवाड, दीकांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे आणि शशांक वाघमारे. सराफा लाईन लातूर इथून शिवराज घडीवाले. देवगाव तालुका पिरणा इथून सुभाष पोतेवार, पुष्पाताई पोतेवार, श्रुती श्रावणी, श्रेया पोतेवार. आंबेडकर चौक वाकुडी तालुका कळमनूर येथून उत्तम जमदाडे, स्वराज जमदाडे, सुरित पोपलवाड, दिदी संघर्षा आणि संविधान घोंगडे. मुक्कामपोस्ट तळेगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून रघुनाथ ससाणे, सुशीलाबाई, यशवंत सुलभा, डॉक्टर प्रबुद्ध ससाणे आणि अजय वाघमारे, बबिता, विजय सखुबाई आणि विराज वाघमारे. मुक्काम साडेगाव तालुका जिल्हा परभणी येथून गोपाल महातकर, विश्वेश महातकर, पूजा नाथकर, किशोरी नाथकर आणि समस्त मित्रपरिवार. मुक्कामपोस्ट वळसंगी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून उमेशचंद्र नाळापुरे, वसुंधरा नाळापुरे, शीतल, पार्थ सारथी नाळापुरे, कुमारी देवयानी, धनश्री आणि चिरंजीव आळुष नाळापुरे. मुक्कामपोस्ट काळेगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून सुधाकर जाधव, प्रशांत जाधव, प्रणव देशमुख, संचित देशमुख, जगुताई जाधव, स्वातीताई देशमुख, वर्षाताई देशमुख, पूजाताई देशमुख, प्रणाली देशमुख, ऋतुजा देशमुख आणि समस्त मित्रपरिवार. मुक्कामपोस्ट खुजडा तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथून संतोष भाकरे, भारत भाकरे, साहेब भाकरे, उमाकांत भाकरे, प्रभाकर भाकरे आणि समस्त मित्रपरिवार. बीड येथून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, केशव पटेल, सरला प्रकाश आणि परीक्षा कोटेचा. मेहरनगर उमडखेर येथून अभिजित गवाणकर, राही गवाणकर, सरिता गवाणकर, सिद्धांत गवाणकर आणि प्रिन्स गवाणकर. मुक्कामपोस्ट हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी, साराबानो शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, शाकेर शेख, इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण, बिस्मिला बी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख. बीड इथून नंदकिशोर घटे, बालाप्रसाद करवा, रामनिवास अग्रवाल, निलेश शेटे. पाथरी जिल्हा परभणी येथून दयानंद गोरे, शिवाजी नखाते, किसन गोपेगावकर आणि रामलिंग देवडे. श्रोते हो, ऐकूया या श्रोत्यांनी कळवलेली ही गीतरचना.

लता मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरात आयना या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोतेहो आपकी पसंद या कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत कुमार सानू यांच्या स्वरात दामिनी या चित्रपटातील गीत. या गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट डोंगरगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथून बंडूकुमार पाईकराव ममता पाईकराव सुभाष पाईकराव आणि समस्त मित्रपरिवार. पूर्णा येथून बळीराम भारती शांताबाई भारती नंदकिशोर भारती आदित्य गिरी आणि पूजा भारती. राहणार शिर्शी खुर्द तालुका गंधार कंधार जिल्हा नांदेड येथून शशिकांत कदम सुनीता कदम अविनाश गजानन समीक्षा सायली सुयश हिंदवी आणि कृष्णा कदम. हडोळती तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून नामदेव कलमे आशा कलमे आकाश कलमे आणि प्रियंका अविनाश रेड्डी. राहणार शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून भिवाजी कांबळे निर्मला कांबळे यशवंत कांबळे ज्योती कांबळे. जत जिल्हा सांगली येथून अल्ताफ उजरे सैफुल्लाह सबाहत फिरत उजरे आणि रेहान शेख. अजनी खुर्द अहमदपूर जिल्हा लातूर येथून राजेंद्र कांबळे मनकर्णा कांबळे विश्वजित कांबळे बुद्धभूषण कांबळे मायादेवी लक्ष्मण ठाकरे प्रणव प्रणाली प्रणिता आणि समस्त मित्रपरिवार. नखाते हदगाव तालुका पाथरी येथून शिवाजी नखाते जान्हवी नखाते मानसी नखाते मयूर कवळे सोहम नखाते आणि समस्त मित्रपरिवार. मुक्काम पोस्ट खानापूर चित्ता तालुका जिल्हा हिंगोली येथून सदानंद मुळे सो संजीवनीताई मुळे सो साधनाताई मोगलकर अर्चनाताई रोहिणकर कुमारी माहेश्वरी रोहिणकर सो प्रियंकाताई सदानंद मुळे आणि समस्त मित्रपरिवार. श्रोतेहो ऐकूया या श्रोतांनी कळवलेली दामिनी या चित्रपटातील ही रचना.

कुमार सानू यांच्या स्वरात दामिनी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, कार्यक्रमात पुढील गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट मुंगी तालुका शेगाव जिल्हा अहमदनगर इथून बाबासाहेब कंगणकर, साखरबाई कंगणकर, परमेश्वर कंगणकर, रोहिणी कंगणकर, कुमारी श्रावणी कंगणकर, सूर्यवाडी औरंगाबाद इथून प्रकाश बोरगावकर, सुषमा, प्रकाश, प्राजक्ता, प्रांजली आणि सोहम बोरगावकर, संघमित्र रेडिओ श्रोता संघ पोफाळी जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त सिंगणकर परिवार, निजामबाद तेलंगणा इथून शेख अल्ला बख्श, बेगम राबिया शेख, शेख रहीम मुन्ना, शेख वाहाब, नूरजहाँ बेगम आणि शेख इकबाल, वागेश्वर रेडिओ श्रोता संघ वाघाडी तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद इथून बाबासाहेब काळे, पांडुरंग काळे, प्रेरणा वेदांत, बद्रीनाथ पठाडे, लक्ष्मीनिवास नांदेड इथून राजेश दासवाड, माधव दासवाड, शेषराव सुनील, गंगामणी दासवाड, सेलू बाजार वाशिम इथून दत्तात्रय लकडे, वंदना लकडे, नांदेड इथून राजेश दडके आणि समस्त मित्र परिवार, सारस रेडिओ श्रोता संघ तालुका माजलगाव जिल्हा बीड इथून नारायण शिर्के, चंपाबाई शिर्के, राहुल शिर्के, कृष्णा शिर्के, अक्षय मोरे, करण गांगर्डे आणि समर्थ उमरे, सिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूर इथून जापरसाब चौधरी आणि हमीदाबी बागवान. या श्रोत्यांनी कळवलेली रचना आहे कुमार सानू यांच्या स्वरात 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटातील हे गीत.

कुमार सानू यांच्या स्वरात 1942 अ लव स्टोरी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोतेओ आपकी पसंत हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमातील पुढील गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत हाथीगेट राजपूर जिल्हा बडवणी मध्य प्रदेश येथून संतोष पाटील लाडकी पाटील संजू भाग्यश्री नेहा बरखा सावनी पार्थ आणि हर्ष पाटील. मुक्काम पोस्ट गुंजोटी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून प्रल्हादराव आलापुरे सुशलाबाई आलापुरे रुकाली आलापुरे आणि जयश्री आलापुरे. बालम टाकळी अहमदनगर येथून नंदकुमार अदावंत उर्मिला अदावंत निलेश अदावंत मयुरी अदावंत कल्पेश अदावंत आणि संगीता अदावंत. रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून दिलीप हलगे बंडू हलगे छाया हलगे मीरा हलगे बायडाबाई संजय सुमित संकेत प्रेरणा अपर्णा दत्त शिलावंत अविनाश शिलावंत आणि समस्त हलगे परिवार. गडी कारखाना तालुका गेवराई जिल्हा बीड येथून दिनकर साळवे गंगा साळवे सचिन साळवे संजय साळवे आणि प्राजक्ता. धर्माबाद जिल्हा नांदेड येथून शंकरलाल जयस्वाल रामलाल गुलाबलाल गणेशलाल शोभप्रसाद मीनाक्षी आणि दुर्गेश्वरी. मुक्काम पोस्ट खुजडा तालुका पूर्णा जिल्हा परभणीतून भगवान कुरे गजानन कुरे गोविंद कुरे आदिनाथ कुरे गोरखनाथ कुरे आणि समस्त कुरे परिवार.

रोकडेश्वर रेडिओ श्रोता संघ हिंगोली येथून रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिक्कू इंगोले, रमाबाई इंगोले, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम इंगोले. माटेश्वर रेडिओ श्रोता संघ नागेश्वर नगर माटेगाव येथून शेषराव बोबडे, सोनाजी, सीताराम वैष्णवी, सुवर्णा वेणुताई, शुभम बोबडे, माधवराव देवराव, संदीप बोबडे, मारुती भुसारे, गणेश मोरे आणि समस्त मित्रपरिवार. दसमले चौक परतूरीतून जयश्री दसमले, कुमारी शिवानी दसमले, अर्चना काटे, आकांक्षा काटे आणि समस्त मित्रपरिवार. माळीवेस बीडेतून किशोर उबाळे, मंगला उबाळे, सपना, शीतल आणि अभिजित उबाळे. ऐकूया श्रोत्यांनी कळवलेली उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या स्वरात जो जिता वही सिकंदर या चित्रपटातील ही रचना.

0: श्रोते हो या रचनेबरोबरच आजचा आपकी पसंद हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 11:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन प्रायोजित कार्यक्रम. कार्यक्रमात आज ऐकूया गरोदरपणातील तपासणी आणि लसीकरण याविषयी स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर सुजाता चौहान यांनी दूरध्वनीवरून श्रोत्यांशी साधलेला संवाद. निवेदन आहे सीमंतिनी कुंडीकर यांचं.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे चैतन्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड ट्रॉमा सेंटर, फ्रॅक्चर व प्रसूतीगृह, गव्हाणे रोड, नवा मोंढा, परभणी. नमस्कार श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आरोग्य सेवेसाठी एकाच कुटुंबातील सर्व सदस्य सदैव तत्पर. हृदयरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, कॉमन आयसीयू आणि AI जन

0: जनरेटेड ICU या सर्व सुविधांसह ऍडव्हान्स अनेस्थेशिया मशीन हे सगळं काही आता एका छताखाली चैतन्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड ट्रॉमा सेंटर फ्रॅक्चर व प्रसूतीगृह गव्हाणे रोड नवा मोंढा परभणी. अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट करा 7588064999 या नंबरवर. श्रोते हो, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमासाठी आपण आजचा विषय दिलेला आहे गरोदरपणातील तपासण्या आणि लसीकरण. याविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे परभणीतील सुप्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉक्टर सुजाता चव्हाण. डॉक्टर, सर्वप्रथम आजच्या आपल्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: थँक्यू, धन्यवाद.
0: ज्या असंख्य श्रोते आपल्याला ऐकत आहेत त्यांना आपण हे सांगूयात की साधारण गरोदरपणामध्ये कोणकोणत्या तपासण्या करणं आवश्यक आहे आणि त्या का करणं आवश्यक आहे.
1: पहिले 3 महिने जे आहेत तेव्हा आपण प्रेग्नन्सी डिटेक्ट करतो. घरी UPT पॉझिटिव्ह आली तर घरी बसू नका. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या डॉक्टरांना भेटा. डॉक्टर तुम्हाला सोनोग्राफी देतील, त्याच्यामध्ये तुमचं बाळ गर्भपिशवीत आहे का, इतर ठिकाणी कुठे वाढत आहे, किती गर्भ आहेत, त्या गर्भाचं आत्ता वय किती आहे, म्हणजे किती दिवसाचं आहे, किती आठवड्याचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी कळतील. गर्भ व्यवस्थित वाढतोय का, त्याच्या मागे कुठे रक्त साकळलंय का, ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा क्लिअर होतील. सोबतच ते ब्लड टेस्ट देतात. ब्लड टेस्टमध्ये CBC म्हणजे त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन आणि इतर पॅरामीटर्स पाहतात. त्याच्यासोबत शुगरची टेस्ट BSL, त्याच्यानंतर HbA1c म्हणजे मागच्या 3 महिन्याची शुगर तुमची काय होती, हे सगळं पुढे जाऊन तुम्हाला डायबिटीज होईल नाही होईल ह्या सगळ्यांची एक प्रिडिक्शन देतं. त्याच्यानंतर सिरोलॉजी आहे, इन्फेक्टिव्ह डिसीजेस, त्याच्यामध्ये HIV, HBsAg, VDRL, HCV हे करून घेतो, कारण हे सगळे इझिली बाळाला ट्रान्समिट होतात, तर आपण ते पण प्रिव्हेंट करू शकतो. दुसरी गोष्ट आहे, जर तुमचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे तर ICT इनडायरेक्ट कुम्स टेस्ट करतात. त्यामध्ये फर्स्ट प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येत नाही, पण सेकंड प्रेग्नन्सी ही हाय रिस्क होऊन जाते. त्याच्यामुळे तुम्ही ICT केली पाहिजे जर तुमचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे तर. त्याच्यानंतर थायरॉईडची टेस्ट केली पाहिजे. जर तुमचं थायरॉईड कमी असेल, जास्त असेल, तर प्रेग्नन्सी रिकरंट प्रेग्नन्सी लॉस होण्यामध्ये हे थायरॉईड हे पण एक घटक आहे, तर तो पण आपण आधीच डिटेक्ट करू शकतो. युरिनची टेस्ट रुटीन मायक्रोस्कोपी केली पाहिजे. जर तुम्हाला लघवीला इन्फेक्शन असेल तर त्याच्यामुळे प्रीटर्म म्हणजे वेळेआधी डिलिव्हरी होणे किंवा प्रेग्नन्सी लॉस होणे ह्या गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही आधीच ह्या टेस्ट करून घ्या. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे ते HPCL. त्याच्यामध्ये तुमचे हिमोग्लोबिनोपॅथीज म्हणजे रक्ताच्या अनुवंशिकतेमध्ये जे रक्ताचे हिमोग्लोबिनच्या रचनेमध्ये जर काही डिफेक्ट झाला तर होणारे आजार हे तुम्हाला लवकर कळतात. आणि ते पुढे कसे मॅनेज करायचे हे तुमच्या डॉक्टरांना इझिली समजून जाईल. त्याच्यामुळे पहिल्या 3 महिन्यामध्ये एवढे टेस्ट करणं गरजेचं आहे.
0: आपण एक फोन आलाय तो फोन घेऊयात. हॅलो.
2: हॅलो,
0: नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रम.
2: हा हॅलो,
0: बोला मॅम, कोण बोलताय आपण?
2: मी भाग्यश्री बेंडके बोलते.
0: कुठून बोलताय ताई?
2: मी परभणीतूनच बोलते.
0: बर, आजचा आपला हॅलो डॉक्टरचा विषय आहे गरोदरपणातील तपासण्या आणि लसीकरण. आपला प्रश्न काय आहे?
2: हा, माझा हेच प्रश्न आहे. माझी भाऊजी आणि वहिनी आहे, त्यांचा 6वा महिना चालू आहे.
0: बर,
2: तर मी त्यांच्यासाठीच माहिती विचारते.
0: बर, आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत स्त्री रोगतज्ञ डॉक्टर सुजाता चव्हाण. डॉक्टर आपल्याला उत्तर देतील. मॅम, काय सांगाल, 6वा महिना सुरू आहे यांच्या भाऊजाईचा, तर आपण काय मार्गदर्शन कराल, त्यांनी काय काळजी घ्यावी?
1: 6व्या महिन्यामध्ये तुमचा 5व्या महिन्याचा अॅनॅमली स्कॅन झालेलाच असेल. तो जर नॉर्मल असेल झालेला आहे तर मग आपण नॉर्मल प्रेग्नन्सी, जसं तुम्ही आता व्यवस्थित खाणंपिण्याकडे लक्ष दिलं पाहिजे, दुसरी गोष्ट तुमची झोप पुरेशी झाली पाहिजे, दुसरी तिसरी गोष्ट तुम्ही थोडाफार फिरले पाहिजे, म्हणजे तुम्ही बसून राहू नका, थोडी ॲक्टिव्हिटी चालू राहू द्या. आणि तुम्हाला 7व्या महिन्याचा जर सोनोग्राफी सांगितली असेल किंवा अजून काही तपासण्या सांगितल्या असतील, जसं शुगरची असेल, डिप्सी टेस्ट असते, ह्या सगळ्या तपासण्या करून घेतल्या पाहिजेत.
2: अच्छा, त्यांच्या TT4 टेस्ट झालेल्या आहेत. 4-5 महिन्यात 2 झालेले आहेत आणि अनॉमली पण झाली आहे. तर अजून पुढे काय काळजी घेता येईल?
1: जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमची पहिली प्रेग्नन्सी असेल, काही हाय रिस्क नसेल, तर 7व्या किंवा 8व्या महिन्यामध्ये सोनोग्राफी आणि ब्लड टेस्ट आणि जर काही तुम्हाला पहिल्याचं

0: प्रेग्नन्सी म्हणजे एक्सपायर झाली असतील किंवा अजून काही थायरॉईड वगैरे असेल, तर त्या प्रमाणात सगळ्या टेस्ट करून घ्या. आणि तुमचं जे काही आयर्नच्या कॅल्शियमच्या गोळ्या चालू आहेत, प्रोटीन पावडर जे चालू आहे, ते चालू ठेवा. आहारामध्ये तुमच्या प्रोटीन रिच डाएट म्हणजे डाळी, भाजीपाला, हिरव्या ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे मेथी, पालक, हे अशा प्रकारचे घटक तुमच्या जेवणामध्ये असले पाहिजेत.
1: अच्छा.
0: आता सीझनल फ्रूट्स भेटत आहेत, तर ते संत्री, मोसंबी, ज्याच्यामध्ये विटॅमिन सी भरपूर असतं, हे तुम्ही घ्या. सीझनल फ्रूट एक तरी असलंच पाहिजे.
1: लस कोणता घेता येईल मॅडम पुढे?
0: लसीकरणाचं म्हणलं तर तुम्हाला फ्लूची वॅक्सिन एक घ्यावी लागेल. तुमचे 2 टीटीचे डोस झालेले आहेत, तर फ्लूची वॅक्सिन तुम्हाला घ्यावी लागेल. ती तुम्ही कधीही घेऊ शकता. तुमची टीटीचे इंजेक्शन झाल्याच्या नंतर 4 आठवड्यानंतर कधीही घेऊ शकता.
1: हो का? म्हणजे या महिन्यात करता येईल का 30व्या महिन्यामध्ये?
0: हो, घेऊ शकता ना. फक्त एवढं आहे, तुमचं 2 इंजेक्शनमध्ये अंतर हे 4 आठवडे असलंच पाहिजे.
1: अच्छा.
0: हो,
1: थँक्यू मॅडम.
0: थँक्यू.
2: धन्यवाद भाग्यश्रीताई.
1: हो.
2: आरोग्य सेवेसाठी एकाच कुटुंबातील सर्व सदस्य सदैव तत्पर. हृदयरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, कॉमन आयसीयू आणि AI जनरेटेड ICU या सर्व सुविधांसह ऍडव्हान्स अनेस्थेशिया मशीन, हे सगळं काही आता एकाच छताखाली चैतन्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड ट्रॉमा सेंटर, फ्रॅक्चर व प्रसूतीगृह, गव्हाणे रोड, नवा मुंढा, परभणी. अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट करा 7588-06-4999 या नंबरवर. मॅम, काय सांगाल? आपण बोलत होतो की प्रत्येक टप्प्यानुरूप लसीकरणाबद्दल बोलत होतो. पहिल्या 3 महिन्यांचं तर आपण सांगितलं छानपैकी, तर दुसऱ्या 3 महिन्यामध्ये म्हणजे 4th, 5th आणि 6th या महिन्यामध्ये काय काय महिलांनी काळजी घ्यायला?
0: सेकंड ट्रायमेस्टरमध्ये आपण, आपल्याला जर रिकमेंडेड असेल तर CBC, शुगर, BSL, युरिनची टेस्ट आणि डिप्सी. डिप्सी म्हणजे काय? तर 75 ग्राम ग्लुकोजची पावडर तुम्हाला 300 ml पाण्यामध्ये विरघळवून 10 मिनिटांमध्ये प्यायचं आहे आणि 2 तासानंतर तुम्ही ती तपासायला पाठवून द्या. जर तुमची त्याची लेवल 140 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला पुढे जाऊन शुगरची धोका कमी आहे. पण जर जास्त आहे तर आपल्याला ते तिथेच मॅनेज करता येईल. ही एक खूप महत्वाची तपासणी आहे. आणि दुसरे सोनोग्राफी, तर 11 ते 14 आठवडे ह्याच्यामध्ये NT स्कॅन आम्ही रिकमेंड करतो पेशंटला, ज्याच्यामध्ये बाळाचा मानेभोवतीचं किती पाण्याचा द्रव आहे ते पाहिला जातो. त्याची जर व्हॅल्यू 3 mm पेक्षा कमी असेल तर नॉर्मल आहे, पण ती जर जास्त असेल तर बाळाला काहीतरी जेनेटिक डिफेक्ट, गुणसूत्रांचा काहीतरी डिफेक्ट आहे हे कळतं. मग त्याच्यामध्ये आपण ड्युअल मार्कर करून घेतो.
2: ओके.
0: तर ड्युअल मार्कर सुद्धा सगळ्या पेशंटला रिकमेंडेड आहे.
2: मॅम, ड्युअल मार्कर बद्दल मला वाटतं की आपण थोडंसं विस्तृत सांगूयात, त्यांना समजून सांगूयात की ड्युअल मार्कर टेस्ट नेमकी काय आहे आणि किती महत्वाची आहे.
0: ड्युअल मार्कर टेस्ट आहे ती 11 ते 13 आठवडे तुमची सोनोग्राफी NT स्कॅन झाल्याच्या नंतर आपण रिकमेंड करतो. आणि ती महत्वाची आहे कारण त्याच्यामध्ये तुम्हाला डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम हे जे काही गुणसूत्राचे अजून असे आजार आहेत ते तुम्हाला लवकर कळतात. आणि ड्युअल मार्करमध्ये 2 हॉर्मोन्स आपल्या ब्लडमध्ये, आईच्या ब्लडमध्ये चेक केले जातात, BHCG आणि PAP-A नावाचा. ड्युअल मार्कर टेस्ट ही एक केमिकल मार्कर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही गुणसूत्राच्या अबनॉर्मॅलिटीज तुम्हाला कळून जातात. जर ती टेस्ट पॉझिटिव्ह आली, ड्युअल मार्कर हाय रिस्क असा रिपोर्ट जर आला, तर तुम्हाला पुढे जाऊन NIPT ही पण एक स्क्रीनिंग टेस्टच आहे. NIPT म्हणजे नॉन इन्वेझिव्ह प्रीनेटल टेस्ट. तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला आईच्या ब्लडमधून बाळाचे सेल्स डिटेक्ट करतात, त्याच्यामध्ये किती डिफेक्ट आहे काय आहे, पण ही एक स्क्रीनिंग टेस्टच आहे. ह्याच्यामध्ये कन्फर्मेटरी टेस्ट म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला ॲम्निओसेंटेसिस, कोरियन विलन बायोप्सी किंवा कॉर्डोसेंटेसिस ह्या 3 गोष्टी करून कन्फर्मेशन मिळू शकतं की तुमच्या बाळाला काही जेनेटिक डिफेक्ट आहे का नाही.
2: बर बर, आपण एक फोन आलाय तो फोन घेऊया.
0: फोन घेऊया पहिले.
2: हॅलो.
3: हॅलो.
2: हॅलो डॉक्टर, कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्र, कोण बोलताय?
3: मी पल्लवी चौधरी बोलते परभणी इथून. नमस्कार.
2: नमस्कार. आजचा विषय आहे ताई आपला गरोदरपणातील तपासणी आणि लसीकरण, याविषयी आपला काही प्रश्न आहे?
3: मॅम, मला हे विचारायचंय की एक श्रद्धा म्हणा का अंधश्रद्धा असं म्हणावं लागेल, कारण आपण ग्रामीण भागामध्ये गेलो की बरेचसे म्हणजे जे सिनियर सिटीजन

0: आजी पणजी त्या ठिकाणी म्हणजे असं म्हणतात की मुलीची पिरियड चुकले की प्रत्येक वेळेला त्या प्रेग्नंट असेल म्हणून असं म्हणतात. आणि यासोबतच दुसरा प्रश्न असा विचारावा असं वाटतो की प्रत्येक वेळेला जे डॉक्टर सांगतात की आजकाल तर म्हणजे एक की प्रत्येक महिन्यात डॉक्टर लोक सोनोग्राफी करायला सांगतायत. मग तो ग्रामीण भागातल्या आता जे शेतामध्ये ते काम करणाऱ्या महिला असतात त्या म्हणतात की आम्हाला परवडत नाही ते, त्यामुळे मग नकोच ते जाणं दवाखान्यामध्ये. आणि मग त्यांना त्या पिरियडमध्ये सुद्धा 9 महिन्यात त्यांना ब्लडिंग होतं करायला पाहिजे. आणि डॉक्टरांनी सुद्धा प्रत्येक महिन्यात सोनोग्राफी पुन्हा कलर सोनोग्राफी त्यामध्ये पण बरेच प्रकार आले ते करायला पाहिजेतच.
1: आपल्यासोबत आहेत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुजाता चव्हाण, त्या उत्तर देतील. काय सांगाल मॅम?
2: जसं तुम्ही पहिल्यांदा म्हणलात की प्रत्येक वेळेस पाळी चुकली म्हणजे प्रेग्नन्सीच, तर असं नाही. आता जी जीवनशैली बदललेली आहे तर आत्ताच्या घटकेमध्ये PCOD हा एक खूप मोठा रोग आहे की ज्याच्यामध्ये पिरियड्स तुमचे इरेग्युलर होऊन जातात. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला प्रोलॅक्टिनोमा म्हणजे एक ग्रंथी असते तिची जर वाढ झालेली असेल, तिला सूज असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमचे पिरियड्स वरखाली होऊ शकतात. पुन्हा तुमची एक्झरसाईज, तुमचं लाईफस्टाईल, तुमचं खानपान, ह्या सगळ्या गोष्टी आता पिरियड्ससोबत रिलेटेड आहेत. थायरॉईडच्या गोष्टी आहेत, त्यामुळे कमी कधी जास्त, कधी लवकर, कधी उशिरा, कधी कमी ब्लीडिंग होते, कधी कधी जास्त ब्लीडिंग होते, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे आपण प्रत्येक वेळेस पाळी उशिरा आली किंवा पाळी मिस झाली म्हणजे प्रेग्नन्सीच आहे असं डोक्यामध्ये ठेवू नये. आणि दुसरा तुमचा प्रश्न होता की प्रत्येक 9 महिन्याच्या पिरियडमध्ये तुमच्या 4 ते 5 सोनोग्राफी झाल्याच पाहिजेत. जसं मी पहिले पण म्हणलं, तर पहिली सोनोग्राफी तुमची अर्ली डेटिंग स्कॅन असते जेव्हा पिरियड मिस होतो, 6 ते 8 आठवड्यामध्ये तुम्ही करून घ्या. दुसरी सोनोग्राफी तुमची एंटी स्कॅन असते जे बाळाच्या भोवतालचं पाणी सांगतं, गळ्याच्या भोवताली किती पाणी आहे. तिसरी आहे ॲनॅमली स्कॅन, अवयवांची वाढ व्यवस्थित आहे का. चौथा आहे ग्रोथ स्कॅन, जो तुमचं बाळ वजन, बाळाचं पाणी, त्याचं पोझिशन नीट आहे का, तुमची वार कुठे आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांगतात. पण जर तुम्हाला काही हाय रिस्क असेल, आधीची शुगर असेल किंवा तुम्हाला BP असेल किंवा बाळ तुमचं आधीचं खूप कमी वजनाने जन्मलेलं असेल किंवा पाणी खूप कमी असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी मागे असतील तर तुम्हाला मग जशी गरज पडेल तशी सोनोग्राफी आणि डॉप्लर तुम्हाला डॉक्टर रिकमेंड करू शकतात. हो, त्याप्रमाणे तुम्हाला रिकमेंड करू शकतात, ते करून घेतल्या पाहिजेत.
0: आणि मला हे पण विचारायचं होतं की बरेचदा सारखं BP एक वाढलेलं असतं, कारण मुलींच्या चेहऱ्यावरती ते स्किन म्हणजे पूर्ण सुजलेलेच असतात, मग त्यावेळेला त्यांनी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे? बरं,
2: प्रेग्नन्सीमध्ये BP जर आहे तर तुम्हाला पहिल्यांदा लक्ष ठेवलं पाहिजे की कशामुळे वाढतोय. जर घरगुती उपाय म्हणलं तर आपण काय करू शकतो, शुगर कमी खाणं, सॉल्ट कमी खाणं, तेल मसाला कमी खाणं. पण ही प्रेग्नन्सी एक हायपरकॉग्युलेशन म्हणजे प्रेग्नन्सी अशी स्टेट आहे की तुम्हाला आधी नाही सांगता येणार की काय कॉम्प्लिकेशन घेऊन येईल. जर तुम्हाला डिटेक्ट झाला की BP जास्त आहे, जर पेशंटला डोळ्याला दिसायला त्रास होतो आहे, डोकं दुखतं आहे, छातीत जळजळ होते आहे, हे तुमचे अर्ली प्रेग्नन्सीचे PI साइन्स असू शकतात, त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. आणि डॉक्टर तुम्हाला रक्तपातळ व्हायच्या गोळ्या चालू करतील, बाळाच्या भोवतालचं पाणी व्यवस्थित राहण्यासाठी सुद्धा सॅचेट्स किंवा गोळ्या चालू करू शकतात. तर कॅल्शियमचा डोस, तुमचे सोनोग्राफी, हे सगळे व्यवस्थित फॉलोअप ठेवला तर नक्कीच आपण होणारा BP आणि बाळासाठी, आईसाठी नक्कीच आपण सगळं काही चांगलं करू शकतो.
0: किती ते तुमचं सीजरी म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये, मग हे कितपत बरं योग्य आहे सीजर की नॉर्मल होणं डिलिव्हरी, कशावरून तुम्ही म्हणजे असं हे करतात?
2: सीजर किंवा नॉर्मल हे आपण आधी नाही सांगू शकत. बाळाची तुमची तपासणी म्हणजे CTG जे आहे, बाळाच्या ठोक्यांची जी पट्टी काढली जाते, NST केली जाते, तुमची सोनोग्राफी, सोनोग्राफीमध्ये बाळाचं वजन काय आहे, बाळाची पोझिशन काय आहे, वार कुठे आहे, वार जर खाली असेल किंवा असं जिथे रिकमेंडेड आहे तिथंच आपण सिझेरियनचा ऑप्शन देतो. आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी सगळ्या गोष्टी जर एकदम परफेक्ट असतील, पाणी व्यवस्थित आहे, वारवरती आहे, बाळ पोझिशनमध्ये आहे, वजन पण चांगलं आहे, तर आपण नॉर्मलचा स्टाईल द्यायचा प्रयत्न करत असतो.
0: ठीक आहे मॅम, आमच्यामधले समज गैरसमज भरपूर सारे तुम्ही दूर केले यासाठी खूप खूप थँक्यू.
2: ओके, धन्यवाद. धन्यवाद.

0: नमस्कार। हेलो डॉक्टर
1: हेलो
0: कार्यक्रम
1: डॉक्टर कार्यक्रम। हाँ
0: हो आकाशवाणी परभणी केंद्र। हेलो डॉक्टर कार्यक्रम, कौन बोलता है?
1: हो मी संध्या सावरकर बोलते आहे अमरपूर इथून।
0: बर
1: तर मॅडम, माझा असा प्रश्न होता, गरोदरपणातील लसीकरण हा विषय आहे ना?
0: गरोदरपणातील लसीकरण आणि तपासण्या।
1: ओके, तर माझा एक असा प्रश्न होता की जे गरोदरपणामध्ये डॉक्टर लसीकरण सुचवतात, तर एखाद्या वेळेस जर एखादी लस त्या महिन्यामध्ये देण्याची राहून गेली तर ती आपल्या पुढे देता येते का, किंवा ती स्किप करावी लागते आणि मग नंतरची द्यावी लागते?
0: ताई, आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुजाता चव्हाण। डॉक्टर आपल्याला उत्तर देतील, काय सांगाल मॅम?
2: आयडियली तुम्ही तिसऱ्या ते चौथ्या महिन्यामध्ये पहिला टीटी घेतलं पाहिजे, त्याच्यानंतर 4 आठवड्यांनी दुसरी घेतली पाहिजे. इन केस जर तुम्ही विसरून गेलात किंवा थोडा उशीर झाला तर लसीकरण टीटी जे आहे ते स्किप करू नका. जेव्हा तुम्हाला
1: बर,
2: लक्षात येते त्यावेळी ते घेऊन टाका.
1: अच्छा, म्हणजे एका वेळेस दोन लसची वेळ जर आली आपल्याला घ्यायची तर काही अंतराने घ्यायचं की म्हणजे
2: दोन
1: थोडस?
2: लसीकरणाच्या मध्ये 4 आठवड्याचं कमीत कमी अंतर असलंच पाहिजे.
1: अच्छा बरं, आणखी एक प्रश्न असा की लसीकरण केल्यानंतर बऱ्याचदा खूप वेदना पण होतात, ताप येते आणि अंग पण दुखतं, तर अशा वेळेला म्हणजे आपण काय करावं, बरं घरी काय उपाय करता येत?
2: घरी आपल्याला जिथे इंजेक्शन दिलं आहे तिथे थोडंसं सूज वगैरे आली तर बर्फाने शेका, त्याच्यानंतर थोडंफार तुम्ही प्लेन पॅरासिटामॉल वगैरे घेऊन आराम करू शकता. आणि लसीकरणानंतर थोडा ताप येणं, अंग दुखणं हे साहजिक आहे, त्यामध्ये जास्त काही गंभीर नाही.
1: हां, आणि मॅडम आणखी एक प्रश्न की तपासण्या जर आपण नियमित करत असतो तर बऱ्याचदा असं म्हटलं जातं की सोनोग्राफी आपल्याला वारंवार सुचवली जाते, तर एक असा गैरसमज आहे की जास्त सोनोग्राफी करणं सुद्धा गर्भावर परिणाम करतं असं म्हणतात, तर ते कितपत योग्य आहे?
2: नाही, जास्त वेळा सोनोग्राफी जर तुम्हाला गरज असेल तर डॉक्टर सांगतात, आणि ती बाळासाठी किंवा आईसाठी हार्मफुल आहे असं अजून तरी कुठे काही नाही. ते सगळ्या ज्या रेज आहेत त्या बाळासाठी आणि आईसाठी सेफ आहेत, त्याच्यामुळे काही दुष्परिणाम बाळावरती होत नाहीत. त्यामुळे जर गरज असेल, डॉक्टरांनी सांगितलं असेल तर करून घेतलं पाहिजेत.
1: नक्की नक्की, थँक्यू डॉक्टर,
2: थँक्यू.
0: थँक्यू ताई फोन केलं त्याबद्दल.
1: धन्यवाद.
0: आपण गरोदरपणामध्ये बघतो की 10 वर्षांपूर्वीच्या ट्रीटमेंटमध्ये आणि आताच्या ट्रीटमेंटमध्ये खूप बदल झाले. याबद्दल मी प्रश्न विचारते, तत्पूर्वी आपण एक फोन आलाय तो फोन घेऊया.
3: हॅलो.
0: हां, आकाशवाणी परभणी केंद्र. हेलो डॉक्टर कार्यक्रम सुरू आहे, कोण बोलत आहे?
3: वैशाली चौधरी बोलतीये मानवतवरून.
0: ताई नमस्कार. आजचा आपला विषय
3: नमस्कार.
0: आहे गरोदरपणातील तपासण्या आणि लसीकरण. आपला प्रश्न काय आहे?
3: हा प्रश्न हा होता की कोणत्या कोणत्या महिन्यांमध्ये आपल्याला तपासणी ही करावी लागते आणि त्यासोबतच सोनोग्राफी देखील करणं आवश्यक आहे का?
0: बर, आपल्यासोबत आहेत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुजाता चव्हाण. डॉक्टर काय सांगाल आपण याचं उत्तर?
2: पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये आपण डॉक्टरांकडे किती वेळा जावे चेकअपसाठी, तर कमीत कमी तुम्ही 4 ते 5 वेळा गेलं पाहिजे.
3: अच्छा,
2: त्याच्यानंतर सोनोग्राफी म्हणाल तर 4 ते 5 सोनोग्राफ्या तुमच्या झाल्याच पाहिजे. पहिली सोनोग्राफी जी आहे ती प्रेग्नेन्सी डिटेक्ट झाल्याच्या नंतर, दुसरी प्रेग्नेन्सी नंतर 3 ते 4 महिन्यामध्ये म्हणजे 11 ते 14 आठवडे. एन टी स्कॅन खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. तिसरं आहे ॲनॅमली स्कॅन. ॲनॅमली स्कॅनसोबतच तुमच्या गर्भाशयाच्या मुखाची किती लेंथ आहे हे पण पाहिलं जातं. जर तुम्हाला गरज असेल, तुम्हाला जर हार्टचा काही त्रास असेल किंवा घरात फॅमिली हिस्ट्री असेल तर तुम्हाला डॉक्टर फिटल 2D इको करायला सांगतात. त्याच्यावर ती पण एक सोनोग्राफीच आहे. आणि तिसरा शेवटच्या 3 महिन्यांमध्ये ग्रोथ स्कॅन, ज्याच्यामध्ये तुमचं बाळाचं वजन किती आहे, भोवतालचं पाणी किती आहे, वार कुठे आहे, नाळ आहे का, गर्भपिशवीचं तोंड तर उघडलेलं नाही आहे, ह्या खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला कळतात. आता डॉपलर का करतात, तर डॉपलरमध्ये तुमच्या बाळाला होणारा ब्लड सप्लाय कसा आहे, तो व्यवस्थित आहे का, मध्येच थांबलाय, कमी झालाय. कारण जर ब्लड सप्लाय थांबला तर बाळाची वाढ होत नाही, ती खुंटून जाते, बाळाला रिस्क होऊ शकतं. त्याच्यामुळे डॉपलर पण करणं गरजेचं आहे. आणि
3: मॅडम अजून एक विचारायचं होतं प्रश्न की माझा स्वतः

0: प्रॉब्लेम सांगते म्हणजे 6व्या महिन्यापर्यंत बाळाची वाढी व्यवस्थित होती आणि त्यामध्ये वजन देखील व्यवस्थित दाखवत होतं. पण 7व्या महिन्यात कळलं की म्हणजे आईकडनंच बाळाला रक्त पुरवठा होत नाही. तर हे म्हणजे ह्यासाठी मग आपल्याला पूर्व सूचना म्हणून आधी हे लक्षात येऊ शकत नाही का?
1: हो होऊ शकतं ना. त्याच्यामुळेच म्हणलं जर गरज असेल तर मग तुम्हाला डॉपलर सांगतात. तर डॉपलर कशामुळे असं होऊ शकतं, जर तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये हायपरटेन्शन झालं असेल किंवा बी पी वाढली आहे, पाणी कमी झालं आहे बाळाभोवतीचं, त्याचे कारणं अनेक असू शकतात. जर बाळामध्ये डिफेक्ट असेल तर अशा वेळीसुद्धा तुमच्या बाळाचं पाणी कमी होऊ शकतं.
0: आणि निश्चितच म्हणजे तसंच झालेलं होतं. 8व्या महिन्यातच पाणी कमी झालं आणि त्यानंतर मग म्हणजे बरेच दिवस मला म्हणजे सलाईन घ्यावं लागले म्हणजे ते पाण्याचे. आणि 9वा महिना लागला की मग प्री मॅच्युअर डिलिव्हरी झाली.
1: असं होऊ शकतं. तर त्याच्या मागे नक्कीच काहीतरी हिस्ट्री असणार आहे. तुमचं बीपी वाढलेलं असणार आहे, थायरॉइड असणार आहे, बाळाचं डायबिटीज हा पण एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये पाणी वाढतं. पाणी वाढलेलंही चांगलं नाही आणि पाणी कमी झालेलं पण चांगलं नाही. त्याच्यामुळे जेव्हा डॉक्टर सांगतात तर त्यावेळेस सोनोग्राफी करून घ्या, डॉपलर करून घ्या आणि त्याप्रमाणे मग ते तुम्हाला गोळ्या औषधं सलाईन सगळं काही करतील.
0: होऊ शकतं. आणि बऱ्याच वेळेला मग 8व्या महिन्यातही काही काही वेळेला आपल्याला डिलिव्हरी करावी लागते, मग ती तरी एक भीती असते की म्हणजे 8व्या महिन्यातलं बाळ हे राहतं नाही राहत.
1: आता नवीन ज्या काही मॉडॅलिटीज निघाल्यात त्याच्यामध्ये आपण जर आपल्याला वाटलं की लवकर डिलिव्हरी होणार आहे तर आपण आईला आधी स्टेरॉइडचे इंजेक्शन्स देतो. म्हणजे बाळ जरी प्री मॅच्युअर जन्मलं तरी त्याला त्याचा श्वास घेण्यासाठी म्हणजे त्रास नाही झाला पाहिजे, कमी व्हावा त्रास तो. तर ह्याच्यासाठी आपण स्टेरॉइड्स देतो.
0: आपल्याला अगोदरपासूनच म्हणजे ह्या सगळ्या तपासण्या करून घेणं गरजेचं आहे.
1: हो, प्रत्येक तपासणीचं एक महत्व आहे.
0: आज छान माहिती तुम्ही याचून सांगितली मॅडम.
1: थँक्यू,
0: खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू,
2: धन्यवाद ताई फोन केला त्याबद्दल.
0: खूप खूप धन्यवाद ताई, छान आम्हाला देखील माहिती मिळाली.
2: नक्की ऐका हा कार्यक्रम 21 तारखेला,
0: हा कार्यक्रम
2: सोमवारी 21 तारखेला 11:30 वाजता सकाळी.
0: खूप खूप धन्यवाद ताई.
2: धन्यवाद. नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रम.
3: हां नमस्कार मॅडम,
2: बोला. आजचा आपला विषय आहे गरोदरपणातील तपासणी आणि लसीकरण. आपला प्रश्न काय आहे ताई?
3: गरोदरपणात म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये आपण सुरुवात करायला पाहिजे तपासणी करण्यासाठी?
2: अच्छा, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्या सोबत आहेत स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर सुजाता चव्हाण. काय सांगाल डॉक्टर?
1: जेव्हा तुमची पाळी चुकते तर तुम्ही एक 4 ते 5 दिवसांमध्येच UPT घरी टेस्ट केली पाहिजे. जर ती पॉझिटिव्ह आली आहे तर मग तुम्ही तुरंत डॉक्टरांना भेटा, ते तुम्हाला ब्लड टेस्ट सोनोग्राफी सांगतील. आणि जर तुमची UPT टेस्ट निगेटिव्ह आली आहे तर अजून एक 3-4 दिवस वाट बघून परत रिपीट करा. आणि त्यात पण काही शंका असेल तर तुम्ही डॉक्टरांना भेटा, त्यांना सांगा की माझी पाळी अशी चुकली आहे, एवढे दिवस वरती एक्स्ट्रा झाले आहेत. तर ते तुमच्या ब्लड सॅम्पलमधून BHCG नावाचं जे हॉर्मोन आहे ते डिटेक्ट करतील. ती पण एक प्रेग्नन्सी टेस्टच आहे आणि ती जर पॉझिटिव्ह आली तर तसे रिझल्ट तुम्हाला ते सांगतील.
3: ओके ओके. आणि खाण्यापिण्याची आपण काय काळजी घ्यावी? म्हणजे सुरुवातीला कसे म्हणतात आपण लगेच डॉक्टरकडे नाही गेलं पाहिजे, 15 दिवस झाले पाहिजे, त्यामुळे आपण घरीच बसतो ना. म्हणजे 15 दिवस वरती होऊ द्यात असं आपण विचार करतो. आणि हो की नाही?
1: हो हो हो.
3: मग तुम्ही 4-5 दिवसातच जायला पाहिजे ना?
1: हो, लवकर गेलं पाहिजे.
3: हा हा हो. आणि खायची काय काळजी घेतली पाहिजे आपण?
1: खाण्यापिण्यामध्ये आपण जनरली कमी सॉल्ट, पहिल्यापासूनच शुगर कमी ठेवली पाहिजे. दुसरी गोष्ट, मसाला, तेल हे प्रकार खूप कमी ठेवले पाहिजेत. बेकरीचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते कमी खा, जंक फूड कमी खा, जे काही होममेड फूड आहे ते खा, रस्त्यावरचं वगैरे खाऊ नका, टाळा ते सगळं, कारण त्यामध्ये इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं. आणि फ्रूट्स, जे सीझनल फ्रूट्स आहेत ते ठेवले पाहिजेत. नारळ पाणी पिलं पाहिजे कारण त्यामुळे तुमची बॉडीचं हायड्रेशन मेंटेन राहतं. पाणी भरपूर प्या, दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी पिलं पाहिजे.
3: ओके ओके. आणि प्रेग्नेंट असल्यानंतर आपण म्हणजे कोणत्या अंगावर झोपावं असं काही असतं का? लेफ्ट हँड, राईट हँड असं काही असतं का?
1: जनरली प्रेग्नन्सी डिटेक्ट झाल्याच्या नंतर 5व्या 7व्या महिन्यामध्ये आपण डाव्या कुशीवरती जास्त झोपायला सांगतो, कारण ते त्याच्यामुळे बाळाला होणारा जो रक्तपुरवठा आहे तो जास्त चांगल्या प्रमाणात होतो. पण लेफ्ट साईडला, राईट साईडला सुद्धा तुम्ही झोपू शकता. पाठीवरती झोपू नका, त्याच्यामुळे रक्तवाहिन्यांवरती दाब येऊन रक्तपुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळे एका कुशीवरती झोपा हे जास्त प्रमाणात सांगितलं जातं.
4: अच्छा अच्छा

0: धन्यवाद मॅडम, तुम्ही छान माहिती दिल्याबद्दल.
1: ओके, थँक्यू
0: थँक्यू. थँक्यू.
2: धन्यवाद ताई.
0: थँक्यू. ओके.
2: आरोग्य सेवेसाठी एकाच कुटुंबातील सर्व सदस्य सदैव तत्पर. हृदयरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, कॉमन आयसीयू आणि AI जनरेटेड आयसीयू या सर्व सुविधांसह ऍडव्हान्स अनेस्थेशिया मशीन, हे सगळं काही आता एकाच छताखाली. चैतन्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड ट्रॉमा सेंटर, फ्रॅक्चर व प्रसूतीगृह, गव्हाणे रोड, नवा मोंढा, परभणी. अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट करा 7588-06-4999 या नंबरवर. मॅडम, आपण आता कार्यक्रमाच्या समारोपाकडे येऊयात. माझा प्रश्न असा होता आपल्याला की दिवसेंदिवस आपण असं बघतो आहोत की 10 वर्षांपूर्वीचा काळ जर बघितला तर तेव्हाच्या गरोदरपणातील ट्रीटमेंटमध्ये आणि आत्ताच्या ट्रीटमेंटमध्ये खूप सारा बदल झाला आहे. दिवसेंदिवस रिसर्च होत आहेत, आधुनिकता वैद्यकीय शास्त्रामध्ये येत आहे आणि त्या प्रमाणामध्ये सुलभ आणि सुरक्षित अशी डिलेवरी महिलांची होते आहे. पोटामधल्या बाळांचं जर व्यंग असेल किंवा काही समस्या असतील, अडचणी असतील, तर त्या आपण आधीच त्याचं निदान करू शकतो आहे आणि छान बेबी जन्माला घालू शकतो आहे. तर काय सांगाल की खरंच ह्या तपासण्या ज्या आहेत ह्या सुरक्षित, निरोगी आणि सुदृढ बाळ जन्माला घालण्यासाठी आता खूप आवश्यक आहेत आणि त्या प्रत्येक गरोदर महिलेनी करणं खूप आवश्यक आहे, या उत्तराने आपण या कार्यक्रमाचा समारोप करूया.
1: हो, प्रेग्नन्सी नॅचरल असेल किंवा तुमची IVF असेल, कसंही असो, पण जर तुम्हाला डॉक्टरांनी टेस्ट सांगितल्या तर नक्की करून घ्या. त्यामुळे तुम्हाला बाळ व्यवस्थित एकदम सुदृढ छान बाळ मिळेल आणि आईची सुद्धा तेवढीच तब्येत चांगली राहील, ती सुद्धा रिकवर लवकर होईल. जर IVFची प्रेग्नन्सी असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा ट्रीटमेंट सांगू शकतात, एक्स्ट्रा टेस्ट सांगितल्या जाऊ शकतात. ते सगळे गुणसूत्राच्या ज्या काही चेंजेसमुळे नवीन डिसीजेस यायला लागलेत किंवा आपल्याला आधी माहिती नव्हते आणि आता कळत आहेत, तर हे सगळे नक्कीच आपण प्रिव्हेंट करू शकतो.
2: बरोबर.
1: तर हे सगळे टेस्ट आणि लसीकरण सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे.
2: अगदी. आणि या सगळ्या गोष्टींमुळं गरोदर माता पण सुरक्षित राहू लागल्या आहेत, नाही का?
1: बरोबर, बरोबर.
2: आणि मृत्यूचं प्रमाण त्या प्रमाणात कमी झालं आहे. कमी वजनाची बाळं देखील छान सुदृढ होत आहेत. तर या सगळ्या सुधारित मॉडर्न वैद्यकशास्त्रामुळं हे सगळं शक्य होत आहे. डॉक्टर, आज हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये आपण आलात आणि आपल्या श्रोत्यांनी जे आपल्याला दूरध्वनी केले आणि त्या व्यतिरिक्त अनेक श्रोत्यांच्या मनातील प्रश्न मी आज आपल्याला काही विचारले, तर त्या प्रश्नांमधून मला वाटतं की अनेक भावी ज्या गरोदर माता आहेत ज्यांना बाळ होण्याची खूप इच्छा आहे, अशा मातांसाठी देखील खूप उत्कृष्ट असं मार्गदर्शन आपण केलं. वेळात वेळ काढून आज स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत.
1: धन्यवाद.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चैतन्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड ट्रॉमा सेंटर, फ्रॅक्चर व प्रसूतीगृह, गव्हाणे रोड, नवा मोंढा, परभणी.
3: श्रुतीहो, आताच आपण हॅलो डॉक्टर या फोन इन प्रायोजित कार्यक्रमात गरोदरपणातील तपासणी आणि लसीकरण याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुजाता चव्हाण यांनी दूरध्वनीवरून साधलेला संवाद ऐकला. सहनिवेदन होतं सीमंतिनी कुंडीकर यांचं. श्रोते, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: मन करारे प्रसन्न, विक्रम श्रोते हो, आपण ऐकू शकाल दररोज सकाळी 6:10 मंगल प्रभात या कार्यक्रमात.
3: (229°) अर्थात 1305 kHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, दुपारचे 12 आहेत. आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोते हो, या गाण्यानंतर आपण ऐकणार आहोत बालविवाह वर्तमानातील वास्तव याविषयी सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी यांची दीपक केसावलेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: भगिनींनो नमस्कार. विवाह संस्था आपल्या समाजाची एक अतिशय महत्त्वाची अशी संस्था आहे. विवाह वेळेवर झाले पाहिजेत हे अत्यावश्यक असतं. परंतु आजकालच्या काळामध्ये शिक्षण आणि आपल्या जीवनात स्थैर्य आल्यानंतर लग्न करू असं म्हणताना लग्नासाठी बऱ्याच वेळा उशीर होतो. पण त्याच सोबत अनेक ठिकाणी असंही पाहायला मिळतं की बालविवाह आपल्या समाजातून अजूनही संपलेला नाही. अजूनही बऱ्याच ठिकाणी बालविवाह होत आहेत, होत असतात, आणि त्या संदर्भामध्ये शासन बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. याच विषयाला घेऊन आज आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आज आहेत सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी, त्यांच्याशी आपण संवाद करूया. दीपकजी नमस्कार.
2: नमस्कार
1: दीपकजी. जागतिक बालविवाह प्रतिबंध दिवस जाहीर झालाय 27 नोव्हेंबर रोजी, याची एक पार्श्वभूमी आम्हाला थोडीशी सांगा ना.
2: सर्वात आधी धन्यवाद हा जो विषय घेतल्यासाठी, खूप खूप धन्यवाद, कारण या विषयावर बोलणारे खूप कमी जे म्हणतात की सेक्टरल आहे किंवा एन जी ओ आहे. कारण बालविवाह हे आजचं इश्यू नाही, हे गेल्या म्हणजे अधिक पारंपरिक ह्याच्यामध्ये कल्चर जुळलेलं आहे, ह्याच्यामध्ये बरेच सामाजिक संस्था यंत्रणा जुळली, आणि कारण कुठलंही त्यातमध्ये फॅमिली जुळलेलं आहे. तर बालविवाह निर्मूलन दिवस हे जाहीर करण्यासाठी आय थिंक गेल्या 100 वर्षाची तर

0: भारतामध्ये जर गेल्या NFHS-चा जे डेटा तुम्ही बघितलं तर 23% केसेस रिपोर्ट झाले होते, म्हणजे 23% केसेस महिलांचे रिपोर्ट झाले होते जे बालविवाह झाले. म्हणजे जास्त करून बालविवाहाचा परिणाम मुलींवर होतो, कारण मुलांचं वयगट दरवेळी 21 खाली नसतं पण मुलीचं 18 खाली असतंच. आता त्याला बरेच कारणं आहे पण 23% म्हणजे खूप मोठा आकडा आहे वुमेन्समध्ये रिपोर्ट होणं. तर तुम्ही समजू शकतात की काय परिस्थिती आहे भारताची बालविवाहाला घेऊन.
1: महाराष्ट्रामध्ये काय सध्या परिस्थिती?
0: महाराष्ट्र आपण जर बोलायला गेलो तर भारतात 3rd नंबरवर येतं बालविवाह केसेस लागेल, म्हणजे राजस्थान, बिहार नंतर महाराष्ट्र. महाराष्ट्र तसं आहे मोठं, पण एक बघायला गेलो एक चांगली गोष्ट आहे की रिपोर्ट होत्या त्यामुळे आपल्याला केसेस करतात. तर महाराष्ट्र 3rd म्हणजे रँकवर आहे म्हणायला गेलो भारतात बालविवाहाला घेऊन.
1: बरं, हे रिपोर्ट कसे होतात म्हणजे?
0: तर कुठलाही विवाह, एकतर आज आपल्याला माहिती आहे की विवाह प्रत्येक ठिकाणी जेव्हा होतं तर ते सगळ्यांना, जेव्हा कुठलेही बालविवाह असते ते सगळ्यांना सांगितलं जात नाही, कारण जर तुम्ही पत्रिका बघितलं त्याच्यावर वयगट नसतं. तर जर ज्यांना अवेअरनेस असेल, ज्यांना माहिती असेल की बाबा कुठलाही विवाह ज्या मुलीचं 18 खाली असेल किंवा मुलाचं 21 असेल हे बालविवाह आहे, आणि जर कोणी रिपोर्ट केलं, रिपोर्ट इन द सेन्स जे गव्हर्नमेंटची यंत्रणा आहे, प्रत्येक गावात आपल्याला चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर आहे, प्रत्येक गावात अंगणवाडी सेविका ज्या विषयावर काम करतात, 1098 चाइल्डलाईन जो गव्हर्नमेंटचा नंबर आहे, 118 आहे जो महिलांच्या हितासाठी काम करतो हा नंबर. जर ह्या नंबरवर कोणी रिपोर्ट केला आणि

0: इन द सेन्स जे गव्हर्नमेंटचे यंत्रणा आहे, प्रत्येक गावात आपल्याला चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर आहे, प्रत्येक गावात अंगणवाडी सेविका ज्या विषयावर काम करतात, 1098 चाइल्डलाईन जो गव्हर्नमेंटचा नंबर आहे, 118 आहे जो महिलांच्या हितासाठी काम करतो हा नंबर, जर ह्या नंबरवर कोणी रिपोर्ट केला आणि त्या रिपोर्टच्या आधारवर ते बालविवाह आपण नोंद केलं जातं आणि त्याच्यावर कारवाई होते.
1: बालविवाहाची कारणं काय काय सांगता येतील?
0: बालविवाहाची कारण तर असे तर बरेच कारण आहे, पण आपण सर्वात आधी गरिबी म्हणू शकतो, ठीक आहे, कारण तोच एक मोठा कारण आहे की घरात जास्त मुलं आहे आणि मुलगी कसं बसं आपण फॅमिलीमधून बाहेर काढून, कारण नंबर ऑफ कमी करता येईल. दुसरं आहे एज्युकेशन लेवल जिथे कमी आहे, म्हणजे असक्षरता म्हणता येईल, जिथे आता मुलीचे शिक्षण बंद केले मग आता घरी बसून करणार काय. तिसरं हल्ली आता जो केसेस येतोय लव्ह अफेअर्स, म्हणजे हल्ली पेरेंट्स घाबरतात की बाबा जर मुलगी घरी असली हिचं जवळ आहे ना वयाच्या जवळ आहे की लग्न लावून टाका, म्हणजे आपल्या समाजात म्हणजे आपल्या पारिवारिक किंवा कुटुंबामध्ये असं कायला नको. चौथं मेन कारण बोलेल की आता सोशल मीडिया हा जो एक डिजिटली लोक इन्फ्लुएन्स होत आहे. आणि पाचवा कारण आपल्याला हे झालं की संस्कृती पारंपरिक जे गोष्टी आहे, माझ्या आम्ही जेव्हा काम करतो जेव्हा गावात जातो तर आमच्याकडे आजीबाई येतात ते म्हणतात की माझं लग्न तर 13वे वर्ष झालं होतं, माझ्या सुनीचं माझ्या मुलीचं लग्न 15 पण ते सुरक्षित आहे, मग हिचं का नाही, म्हणजे पारंपरिक रूढी प्रथा हेच चालली. मग हे पाच कारण जे मेन आहे ज्याच्यामुळे बालविवाहासाठी ह्या मुली बळी पडतात.
1: आपण एनजीओमध्ये काम करता आणि बालविवाह प्रतिबंधासाठी काम करता, तर काय एखादा अनुभव असा सांगता येईल का की जो तुम्ही जवळून पाहिलेला आहे?
0: तर मी सध्या सीसीडीटी म्हणून कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट ही एनजीओ आहे. आम्ही एकूण 1200 गावात काम करतोय, म्हणजे 1200 गावात, जे हे गाव असे आहे जिथे बालविवाहाचं प्रेव्हलन्स जास्त रिपोर्ट झालं होतं गेल्या काही वर्षामध्ये. आणि मग आम्ही जेव्हा गावात गावात व्हिजिट किंवा आमची टीम जेव्हा जाते आणि आम्ही आमचं एवढं हे आहे की आम्ही गव्हर्नमेंटवर काम करणं आम्हाला खूप गरज आहे, कारण कुठले एनजीओ काही वर्ष काम करते ते निघून जातात, पण जर गव्हर्नमेंट आणि तिकडच्या यंत्रणाला आपण सक्षम केलं तर कुठलाही इश्यू भविष्यातील ते स्वतःहून त्याला सॉल्व्ह करू शकते, त्यासाठी दरवेळी गव्हर्नमेंट किंवा एनजीओची गरज लागत नाही. तेव्हा आम्ही जेव्हा काम करताना आम्हाला असे केसेस आले जिथे की एक मुलगी 15 वर्षाची आहे आणि ती सोशल मीडियावर तिने कोणाशी कनेक्ट झाली आणि त्यांचं लव्ह अफेअर झालं आणि त्यांना पकडलं गेलं, म्हणून त्या मुलीचं लग्न लावून दिलं. आणि पण मुलगी 15 वर्षाची होती, आता समाजाला कळेल आणि तो मुलगा 22 वर्षाचा होता, तिचं लग्न लावून दिलं आणि ती म्हणजे पुढच्या 2-3 महिन्यात ती प्रेग्नेंट झाली. आता मुलगी प्रेग्नेंट झाली तर आता मुलगा घाबरला, कारण ऍक्च्युली जर लॉ म्हणतं बालविवाह कायदा अधिनियम तर लागेल 2006, पण पॉक्सो कायदा पण लागतो कारण मुलगी 18 खाली आहे आणि कुठेतरी सेक्शुअल एन्काउंटर चालू, मुलगा होता 22 वर्ष, मग त्यांनी येऊन हिला परत सोडून दिलं घरी. घरी आल्यानंतर आता ती जेव्हा पण हेल्थ सर्व्हिसेसला गेला, म्हणजे अंगणवाडी सेविका किंवा हेल्थ पोस्टला जे प्राथमिक उपचार सेंटरला घेऊन गेले, तिथे आता त्या मुलीला केस घेतलं जात नाही, कारण हे कानूनच्या अंतर्गत त्याने सांगितलं गेलं की कुठलं असं मूल आलं की आधी रिपोर्ट झाल्याशिवाय करायचं नाही. दुसरे असे केसेस आहे की एका घरामध्ये 5 मुली आहे आणि खायला नाही आहे, मग आता काय करायचं, मुलींचं लग्न लावून टाका. मग आता तिथे ॲज अ एनजीओ आम्ही फक्त त्यांना लाईव्हलीहूड किंवा स्किलिंग ह्याशी जोडू शकतो, पण त्यांचं भारण पोषण नाही करू शकत. कुठेतरी आपण त्यांना अवेअरनेस करू शकतो, त्यांना अवगत करू शकतो की बाबा कानूनी तौर पर तुम्ही पण ह्याच्या लिगल ह्याच्यात आला तर तुम्ही पण जेलमध्ये जाल, पण आता 5 मुले तर करणार काय, मग त्यांना बालविवाह करणं भाग आहे. तिसरं, आम्ही ज्या ट्रायबल कम्युनिटीमध्ये काम करतो ज्या आदिवासी पाडा आहे तिथे त्या ऐकतच नाही, जर आम्ही गेलो तर ते आम्हाला कोयता वेयता मारायला येतात की आमची परंपरा आहे, तुम्ही आमची परंपरा मोडू नका. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे इशू आहे आणि त्या प्रत्येक इशूला एन्काउंटर एनजीओ करणं, म्हणून इथे गव्हर्नमेंटचा खूप मोठा रोल येतो की कसं त्याने एकत्र येऊन या विषयावर काम केलं पाहिजे, कारण शेवटी मूल बळी पडतं, म्हणजे ती मुलगी ही बळी पडते, कारण कमी वय जर लग्न झालं तर आणि जर ती तिचं शरीर तयार नाही आहे आणि जर ती गर्भवती झाली तर ते दोन्ही जच्चा बच्चा, म्हणजे मुलामध्ये मूल असं बोलणं पण बोलायला चुकीचं नाही, कारण ती छोटी मुलगी स्वतःच आहे, त्यामध्ये जर ती मुलाला एक जन्म दे त्याचं शरीर तयार नाही, उलट तो मुलगा कुपोषण होऊ शकतो, त्या मुलीचं लाईफ रिस्क मध्ये आहे, मग ह्या बरेच गोष्टी आहे. नंतर अशा जबाबदारीमध्ये जो मुलगा भले तो 22 वर्ष असो, 21 वर्षा खाली तर तो आपण त्याला काउंटच करत नाही, पण तो किती मॅच्युअर असेल त्याचाही लाईफ कुठे ना काही प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतात, का लीगल पर्स्पेक्टिव्हनी तो भरपूर ह्याच्यात अडकू शकतो. म्हणून हा बालविवाह आणि कुठलेही फॅमिली येतात हॅपी राहत नाही, म्हणजे कुठे ना काही ते एक भीती असते मनात किंवा कुठे ना काही एक सुंदर आपण विवाह म्हटलं की दोन कुटुंब जोडणं एक नवीन सुरुवात करणं, पण बालविवाह म्हणजे कधी नवीन सुरुवात झाली, उलट नवीन प्रॉब्लेम्स म्हणू शकतात किंवा नवीन त्यांना जे म्हणतात ना त्रास किंवा नवीन वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना प्रॉब्लेम फेस करावे लागतात आणि कुठले ह्याचं बेस्ट सोल्युशन निघतं. म्हणून मला असं वाटतं की बालविवाह जेवढं आपण अवेअरनेस करू शकतो आणि आता जागतिक

0: त्या दिवस जे आपण साजरा करणार त्याचा हेच उद्देश होता की बाबा सगळ्यांना कळावं की असा एक हा दिवस का साजरा केला जातो. बालविवाहाच्या खिलाफ कोणी नाहीये, पण बालविवाह होण्याच्या मागे जे कारण आहे, जे निगेटिव्ह कारण आहे, परिणाम आहे, जे नकारात्मक परिणाम आहे, ते कशामुळे होऊ शकतं, त्यामुळे कुठलंही कुटुंब कुठलंही मूल खुश नसणार आणि हे आपल्या समाजासाठी पण चांगलं नाही आहे.
1: आता समजा बालविवाह एखादा झालेला आहे आणि त्याला होऊन काही वर्ष झालेली आहेत, मग अशा संदर्भामध्ये शासनाची भूमिका काय असते?
0: तर बघा, जे बालविवाह प्रतिबंधक कानून आहे 2007 त्याच्यानुसार कुठलंही लग्न आपण त्याला नल आणि वाईट ठरवू शकतो, पण त्याचे कारण वेगवेगळे परिस्थिती असतात. आता बरेच वर्ष झाले, मग ते केस बेस केस असतात, म्हणजे असे प्रत्येक केसला तुम्ही नल आणि वाईट करू शकत नाही. कुठलंही बालविवाह झाले खूप वर्ष आधी आणि जर ते आता रिपोर्ट होते, मग त्यामध्ये कोण रिपोर्ट करतंय, ठीक आहे, का रिपोर्ट करतंय, है ना, आणि आत्ता का रिपोर्ट करतंय, आधी का ना रिपोर्ट झाला, ह्या प्रत्येक गोष्टीवर इन्व्हेस्टिगेशन होतात. सीएमपीओ जे चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर असतात, अंगणवाडी सेविका, ब्लॉक ऑफिसर, जर हे गावात झालं असेल किंवा शहरात झालं असेल तर चाइल्ड लाईन किंवा महिला बालविकास डिपार्टमेंट रोल घेतं. आणि त्यामध्ये की सध्या जर मुलीची परिस्थिती खूप विकट आहे किंवा अवघड आहे तिथे जगण्यासाठी, किंवा त्या शारीरिकवर त्रास होतोय किंवा मानसिक त्रास, कुठलाही त्रास आहे, आणि त्यामुळे त्या मुलीला परिणाम, तिचा जो परिणाम आहे तो खूप भयंकर असेल, मग अशा केस बेस केसेसवर ठरवलं जातं आणि त्या दोघांचं कन्सेक्च्युअल घ्यायचं होतं, पारिवारिक दोघांना इन्वॉल्व्ह केलं जातं, कारण कुठल्याही बालविवाहामध्ये दोन्ही कौटुंबिकला तेवढीच आपण बोलतो ना सजा आहे, म्हणजे 2 वर्ष कारावास आहे आणि 1,00,000 रुपयाचं फाईन आहे, आणि ते दोन्ही होऊ शकतात. मग ते केस बेस केसवर येतं की किती जुनं लग्न आहे, आता काय त्यांची सिच्युएशन आहे, त्यांचं इकॉनॉमिकल कंडिशन बघितलं जातं, त्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं जातं, त्यांचे एज्युकेशनल बॅकग्राऊंड, प्रत्येक केसला घेऊन काय सिच्युएशन आहे, किती ती सिच्युएशन क्रिटिकल आहे, ह्याच्या पुढे याचा रेपरकशन काय होऊ शकतो, परिणाम काय झाला जर आता आपल्याला रिपोर्ट केला, मग हे वेगवेगळे असतात. तर केस बाय केस त्याला आपण असंच बोलू, डिक्लेअर नाही करू शकत की प्रत्येक बालविवाह रिपोर्ट झाले की त्याच्यावर काहीतरी कानूनी कारवाई होईल, पण केस बाय केसवर क्रिटिकल सिच्युएशन आणि मुलीचं स्पेशली, कारण जास्त करून त्याच बळी पडतात आपल्या मुली, मग तिचं जे काय कन्सिडरेशन, तिचं काय पार्श्वभूमी आणि तिचं काय बोलणं या विषयावर, त्या बेसवर ह्या विषयावर आपण ठरवलं जातं.
1: बालविवाहाचं रिपोर्टिंग ज्यावेळेस प्रशासनाकडे येतं, तर बालविवाह ज्या दोघांचा झालेला आहे त्याच्यानंतर दोघांकडचे पालक आणि त्या बालविवाहाला उपस्थित असलेले वऱ्हाडी मंडळी, या सगळ्यांच्या संदर्भात प्रशासनाची भूमिका काय असते?
0: सर्वात आधी कुठलाही बालविवाह जर होत असेल तर त्यामध्ये डीजे पासून, कार्ड प्रिंटिंग पासून, भटजी पासून, वऱ्हाडी तर आहेच फॅमिली तर, कारण ते तर पार्ट ऑफ त्या विवाह, पण डिसिजन मेकिंग, पण डीजे वाल्याला माहीत नसतं, ठीक आहे, ज्यांनी कार्ड प्रिंट केलंय, भटजी किंवा जे केटरस, ह्यांनाही अटॅक होतो, ह्यांनाही, म्हणजे ते तर अटॅक होणार, पण ह्या ज्या गोष्टी इनडायरेक्टली, हे तर डायरेक्ट लोक इन्वॉल्व्ह आहे, पण इनडायरेक्टली ह्या लोकांनाही अटॅक होतं, आणि हा जो कायदा आहे बाल विवाह अधिनियम 2006 अंतर्गत 2 वर्षाचं अटक किंवा 1,00,000 रुपये त्यांना फाईन आहे, पण तीच जबाबदारी की बाबा बालविवाह होत असेल तर थांबवा. थांबवायचा एकच उद्देश असतो की जे आपण रेपोकेशन ज्या मुलीवर पडतात की उद्या जाऊन, कारण काय जर कुठलाही बालविवाह झाला आणि जर आई वडील तयार नाही आहे, मग काय असतं, तर जे नियम म्हणतं की मुलीला मग बालगृहात ठेवलं जातं सुरक्षित असून 18 वर्षापर्यंत, आणि मुलाला जर मुलगा 18 वर्षाच्या म्हणजे 21 खाली असेल तर त्याला भाई समजून काउन्सिलिंग केलं जातं, पण जर ते लोक अग्री नसतात, कारण बरेच ठिकाणी ते लोक अग्री नसतात, मग त्याला अटॅक केलं जातं. मग जर एक पहिलं रोल असतं सगळ्यांचं की त्यांना काउन्सिलिंग करावं, समापदेशन करावं, की समजून द्यावं की बाबा हे बालविवाह गुन्हे, म्हणजे कुठेतरी तुम्ही गुन्हा करताय आणि ह्या गुन्ह्याचे ह्या कायदा आहे, त्या कायद्यानुसार तुम्हाला अटक किंवा जे काय होऊ शकतं, आणि जर ते समजले फॅमिलीने बालविवाह थांबवलं तर काय होऊ शकतं, पण जर ते नाही अग्री झाले किंवा त्यांना करायचंच नाही, आम्ही एवढं खर्च केलंय, आता आम्ही आमचे हे कारण आहे, बरेच कारण, कारण बरेच असे प्रॉब्लेम होतात, लोक मारायला येतात, काही लोक चक्कर येऊन पडतात, काही लोक सुसाईड करायला प्रयत्न करतात आई वडील, कारण आम्ही एवढे पैसे खर्च केले, मग त्या पार्श्वभूमीवर ठरवलं जातं की पुढचं काय करायचंय, पण बालविवाह थांबवणं आणि मुलीला बालगृहात पाठवलं जातं. मग सगळ्यांचा एवढाच रोल आहे की बाबा अशा कुठल्याही गोष्टीला तुम्ही साथ देऊ नका, बालविवाह करायचंच नाही, लपून असो किंवा हे नसो, असतं की बरेच समाजमध्ये आम्हाला ठरवायचं आहे, आम्ही साखरपुडा, हा साखरपुडा ही एक प्रमाणे तुम्ही जबाबदारी टाकली, म्हणजे एकदा साखरपुडा जर मी समाजासमोर केला तर उद्या काय बिनसलं म्हणून तुम्ही त्या भीतीपाळी त्या लग्न करतात, ठीक आहे. म्युच्युअली म्हणजे दोन फॅमिलीचा अग्रीमेंट करून ठेवा की आम्ही मुलाचं किंवा मुलीचं लग्न करणार आहे पण 18 वर्षाच्या नंतर आणि 21 वर्षाच्या नंतर. पण ते सामाजिक करू नका. म्हणजे जर तुम्हाला आम्ही तसंच बोलतो की तुम्ही काम जेव्हा आम्ही बालविवाह थांबवतो आमचं हेच काउन्सिलिंग असं की तुम्ही हे फिक्स करून ठेवा. म्युच्युअली फिक्स करून ठेवा तुमच्या इंटर

0: कम्युनल अंडरस्टँडिंग ठेवा आणि जर त्यांचं वय झालं 18 वरती आणि 21 वरती मग तुम्ही पार पडा सामाजिक जे काय तुम्हाला प्रोग्राम करायचं रिच्युअल किंवा पण कमी वय असेल आणि हे वयगट असेल त्या वयगटच्या अंतर्गत जर हे लग्न होत असेल तर करू नये कारण ते कानूनी गुन्हा आहे.
1: बालविवाह कुठेतरी ठरतोय होतोय किंवा होणार आहे असं जर कळलं सामाजिक वातावरणामध्ये तर हे आपल्याला कोणाला रिपोर्टिंग करता येतं काय करता येतं की हा बालविवाह रोखला जाऊ शकेल.
0: सध्या आम्ही काय करतोय आम्ही प्रत्येक अंगणवाडी सेविकाने हेच ट्रेनिंग देतोय की बालविवाह हा विषय जे कारण आम्ही सांगितलं की जर मुलगी ड्रॉपआउट असेल मुलगी शाळेत जात नाही मग एक मोठा कारण असतं गरिबी असेल लव्ह अफेअर असेल किंवा एका वयात येते अडॉलेसन्स आणि डिजिटली ती जास्त ऍक्सेस त्या अशा गोष्टीला अशा मुली जास्त करून बालविवाहाला बळी पडतात. मग अशा ठिकाणी तुम्ही जाऊन 1-to-1 अवेअरनेस करा आणि एक अंडरटेकिंग म्हणून एक फॉर्म आहे जिथे ते आम्ही प्रत्येक पालकांना समजवतो आणि भरून घेतो की बाबा मी माझ्या मुलीचा बालविवाह करणार नाही मला या सगळ्या गोष्टीची अवेअरनेस आहे आणि मी शपथ घेते का एक काइंड ऑफ अ प्रतिज्ञा आहे की मी बालविवाह करणार नाही. ह्याच्यामुळे काय होतं की ती अंगणवाडी सेविका घरोघरी जाते या विषयावर बोलते एक फॉर्म साईन करून घेते आणि त्या फॉर्मचा इनडायरेक्टली अर्थ आहे की बाबा जर मी केलं तर मी कुठे ना काही गुन्ह्याला भागीदारी आहे मग त्यानिमित्ताने प्रत्येक पॅरेंट्स अवेअर आहे. दुसरी गोष्ट जर मग त्यानिमित्ताने ते ऑलरेडी घाबरले असतात की या विषयावर बोलायचंच नाही कारण आपण कुठे ना काही आपण अग्रीमेंट करून दिलंय छोटंसं म्हणजे हे अनऑफिशियली आम्ही करतो पण एक अवेअरनेसचा पार्ट आहे की त्यांना की बाबा कारण आम्हाला माहिती आहे की कुठल्या घरी किंवा कुठल्या वस्तीमध्ये बालविवाह होऊ शकतात अंगणवाडी किंवा आमचे सोशल वर्कर जाऊन ह्या गोष्टी अवेअरनेस करतात आणि त्यांच्याकडे साईन करून घेतो की बाबा नका करू. एक आहे दुसरा अवेअरनेसच्या पार्ट आम्ही काय जेवढे पण आपण हे रिलिजियल रिजनल प्लेस आहे तिथे आम्ही एक पोस्टर लावलं की हे मंदिर बालविवाह मुक्त आहे हे गाव बाल म्हणजे जे जिथे जाईल तिथे हे बालविवाह त्यांना दिसेल की बाबा बालविवाह हे प्रतिबंधक आहे बालविवाह प्रतिबंधक एक ती भीती ऑलरेडी मनात आहे पण जर आणि ऑलरेडी अवेअरनेस आहे की जर तुम्हाला कुठे हे आढळलं किंवा कुठे ऐकलं तर 1098112118 ह्या 3 नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. आता बरेच मुलं कॉल करतात आता सध्या काय आलं का छोट्या भावानी कॉल करून सांगितलं की तिच्या वहिनीचं कारण 2 दिवस ती शाळेत आली नाही मग आणि अचानक म्हणजे परीक्षाच्या वेळी केस काय होती की मुलगी आहे होती 10वी तिचं वय 15 होतं आणि मुलगा होता 7वी ते रोज शाळेत एकत्र जायचे. एक दिवस आई वडील बोलले की बाबा आज तू जा ताई येणार नाही. त्यांनी विचारलं की का नाही येणार कारण पाहुणे येणार आहे घरी मग थोडं काम आहे मग तो थांबला पाहुणे येणार तर मी पण नाही जाणार बोलले नको तू जा पण तो मुलगा थांबला. नंतर त्यांनी बघितलं की मुलीला सजवून म्हणजे पाहुणे आले ती चहा वाद येते मग त्याला कळलं की हे लग्नच आहे कारण त्यांनी अवेअरनेस आता आपण शाळेत करतोय गावात गावी नुक्कड नाटक करतोय बरेच प्रोग्राम करतोय. त्यांनी 1098 कॉल केला आणि लगेच बीडीओ म्हणा ना विलेज डेव्हलपमेंट म्हणा ग्रामसेवक सगळे आले आणि ते बालविवाह थांबवलं गेलं म्हणजे कुठे ना काही ते ठरत होतं.
1: बरोबर
0: मग अशा गोष्टीनं त्यांनी 1098 केलं इमिजिएटली चाइल्डलाईनची टीम आमची एनजीओची टीम सीसीडीचे लोक प्लस बीडीओ ग्रामसेवक पोलीस पाटील सगळे येऊन ते समजवलं दोन्ही पॅरेंट्सची काउन्सिलिंग तिला शाळेत जाऊ द्या तिचं वय झाल्यावर करा आणि मग त्यामुळे त्या मुलीचं लाइफ वाचणे आज ती शाळेत जाते आणि आज ती 11वीत आहे म्हणजे 1 वर्ष झाले गोष्टीला आणि तिचं 12-13वी वर्ष म्हणजे तिला जे शिकण्याचं जेवढं आहे तेवढं तिला सपोर्ट होतं पण त्या छोट्या मुलामुळे इथे कुठे ना काही आई वडिलांचं मग तो 7 वर्षाचा मुलाला पण जर आपण अवेअर केलं म्हणजे कुठे ना काही अवेअरनेस खूप गरजेचं आहे एज्युकेशन.
1: दीपकजी बालविवाह प्रतिबंध करण्यासाठी शासनाचे कायदे आहेत सगळं आहे पण काही योजना असे आहेत काही ज्यामुळे बालविवाहाला प्रतिबंध होऊ शकेल.
0: हा ऍक्च्युली हा खूप सुंदर असं वाटायला नको की दरवेळी फक्त प्रतिबंधन करून कुठे ना काही आपण फक्त त्यांचा निगेटिव्ह परिणाम होतो पण त्यासाठी बरेच योजनाही शासनाने बनवल्या आहेत. तर त्यासाठी एक योजना आहे बाल संगोपन कुठेही जर बालविवाह मध्ये विक्टिम मुलगी जर म्हणजे ती ठरली की बाबा या मुलीचा बालविवाह आणि आता काय करायचं तर त्यासाठी एक बाल संगोपन योजना आहे. त्यानंतर चाइल्ड केअर इन्स्टिट्यूट मध्ये बरेच त्यांचं 18 वर्ष शिक्षणाचं गव्हर्नमेंट जबाबदारी घेते की बाबा या कारणामुळे तुम्ही बालविवाह घेत आहे. त्यामध्ये एक संजय गांधी निराधार योजना आहे जर कुठलंही बरेचदा असतं की आजार आहे घरात आजारी व्यक्ती आहे म्हणून आम्ही तिला सांभाळू शकत नाही औषधं नाही मग त्यासाठी संजय गांधी निराधार योजना आहे. त्यानंतर स्पॉन्सरशिप योजना आहे त्यामध्ये मुलीचं 18 वर्षापर्यंत सगळं शिक्षणाचं जे काय भार असेल ते गव्हर्नमेंट घेतं. तर कुठे ना काही पॉक्सोचे केसेस रिपोर्ट झाले बालविवाह झाल्यानंतर रिपोर्ट होतात त्यासाठी मनोधैर्य म्हणून योजना आहे म्हणजे मुलीला दिलं जातं तसे. आणि प्रत्येक आता राज्यामध्ये ना भारतात म्हणलं की प्रत्येक राज्याची पण एक वेगळी योजना आहे प्रत्येक गावात त्यांनी एक योजना ठरवली प्रत्येक गावकरी म्हणजे आता प्रत्येक ग्रामपंचायतनी ग्रामसेवकनी एक योजना बनवून ठेवली की जर आमच्याकडे असे कुठले केस रिपोर्ट झालं तर आपण कसं त्या मुलीला पाठिंबा करून की त्यामुळे तिचा बालविवाह होऊ नये कारण काही ना काही कुठे ना काही हेच असतं की शिक्षण नाही आहे किंवा गरिबी आहे किंवा जे काय आहे मग पावर्टी या सगळ्याला घेऊन बरेच योजना

0: जे युजफुल आहे.
1: बालविवाह रोखण्यासाठी अनेक सामाजिक संस्थाही कार्यरत आहेत, त्यांचं काम कशा पद्धतीने चालतं?
0: तर सामाजिक संस्थाचा खूप मोठा रोल म्हणेल, कारण गव्हर्नमेंटला बघायला गेलं ते ऑलरेडी बऱ्याच इश्यूवर काम करतात ना, कुठे ना काही पाठिंबा एक सपोर्टची गरज आहे, जिथे सामाजिक संस्था येतात. आणि सामाजिक संस्था एक जस्ट राईट फॉर चिल्ड्रन म्हणून एक मोहीम सुरू झाली आहे भारतात, त्यांचा हा मोठा रोल आहे. हे जे बालविवाह प्रतिबंध निर्मूलन दिवस ठरला आहे 27 नोव्हेंबरमध्ये, हे भारतात 726 डिस्ट्रिक्टमध्ये काम करत आहे बालविवाहला घेऊन या विषयाने. आणि त्यांचा हेच उद्देश आहे की 2030 पर्यंत कसं बालविवाह मुक्त भारत करायचं, कारण आपण बालविवाह मुक्त भारत हे फक्त स्लोगन किंवा धरणा नाही आहे, आपल्याला ऍक्च्युअलमध्ये कसं बालविवाह मुक्त करायचं 2030 पर्यंत त्या विषयावर काम करणं. तर हे जे जस्ट राईट फॉर चिल्ड्रन हे जे आपण कॅम्पेन म्हणू शकतात, यांनी एकत्र येऊन आय थिंक 7 कंट्री म्हणजे 7 देशात ह्या मोहीम चालू आहे, जिथे बालविवाहाचे जास्त प्रमाण येत आहे. आणि हे एक उद्देश घेऊन चालले. मग सामाजिक संस्थाचा रोल आहे मोठा, कारण जिथे गव्हर्नमेंट कमी पडतो जीएनजीने एकत्र काम केलं पाहिजे, गव्हर्नमेंट आणि एनजीओ. म्हणजे जिथे गव्हर्नमेंट कमी पडतं तिथे एनजीओ त्यांना ब्रिज करतं एकत्र येऊन. आणि एनजीओचा रोल तेवढाच आहे की ते वेगळं काही करत नाही, ते गव्हर्नमेंटला सप्लिमेंट करतं, म्हणजे एकत्र येऊन, कारण हा विषय एनजीओचा नाही आहे, हा विषय गव्हर्नमेंटचा, हा विषय देशाचा आहे. तर सामाजिक खूप मोठा रोल आहे.
1: सामाजिक संस्थांची एक भूमिका, प्रशासनाची भूमिका आणि कायदा, इतक्या सगळ्या गोष्टी समोर असताना बालविवाहाची आजची महाराष्ट्रातली परिस्थिती कशी आहे?
0: महाराष्ट्राची आजची परिस्थिती म्हणायला गेलो तर खूप सुधारणा झाली, कारण जो गेल्या वर्षीचा डेटा होता जे एनएफएचएसचा 6 मध्ये जो रिसेंटली एक सर्वे झाला होता, कारण आता अवेअरनेस, आता महाराष्ट्र खूप ऍक्टिव्ह झालंय. ज्याप्रमाणे जेव्हा आपण हे नॅशनल कन्सल्टेशनमध्ये कळालं की महाराष्ट्र बालविवाहमध्ये पुढे होत चाललंय, त्यामध्ये महाराष्ट्राने खूप खूप मोठी भूमिका पार पाडली आहे. त्यामध्ये आता गेल्या वर्षीचा जो 20% जो रिपोर्ट झाला होता बालविवाह, यावेळी फक्त 10% झाले. म्हणजे कुठे ना काही बालविवाह कमी होत आहे, रिपोर्टिंग जास्त होत आहे, लोक अवेअर झाले. जर एक छोटा मूल रिपोर्ट करू शकतो किंवा गावातली आजी रिपोर्ट करू शकते किंवा अंगणवाडी स्वतः होऊन रिपोर्ट करत आहे, म्हणजे कुठे ना काही त्यांना या विषयावर गंभीरताने त्यांनी विचार केलाय, जागरूकता आहे, आणि त्यांनाही वाटतं की हे बालविवाह होऊ नये. आणि कुठे ना काही आय थिंक आपण जे बालविवाह मुक्त भारत किंवा महाराष्ट्र किंवा गावचा एक मोहीम घेऊन चालतोय, ते कुठे ना काही आपण 2030 पर्यंत प्रयत्न करू सिद्ध करायचं.
1: बालविवाह खरं तर एक म्हणजे सामाजिक समस्या नाही, ही त्या व्यक्तिगत त्या बालकांची सुद्धा समस्या आहे, ज्यांचं जीवन म्हणजे शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता या सगळ्या बाबतीमध्ये त्यांचं फार मोठं नुकसान आहे. तर आशा करूया की लवकरच आपण बालविवाह मुक्त महाराष्ट्र, भारत आणि जगभरात सुद्धा ही मोहीम चांगल्या पद्धतीनं कार्य करेल आणि बालविवाह मुक्त असा संपूर्ण समाज होईल अशी अपेक्षा करूया. दीपकजी, आपण आमच्या या कार्यक्रमात आलात आणि बालविवाह संदर्भामध्ये जी माहिती दिली आमच्या श्रोत्यांना, ज्यांच्याकडे अशी परिस्थिती आहे की बालविवाह ते करतात, त्यांच्यासाठी सुद्धा एक मार्गदर्शक ही मुलाखत ठरेल. आपले खूप खूप आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, बालविवाह वर्तमानातील वास्तव याविषयी सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी यांची दीपक केसावलेकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

श्रोते हो, आता ऐकूया ललितबंध शांततेचा शोध. लेखन सुहिता मराठे, सहभाग दिनेश अडावतकर आणि सुहिता मराठे. ऐकूया ललितबंध शांततेचा शोध.

0: शांतता हवी आहे हे वाक्य आपण किती सहज म्हणतो नाही. घरात भांडण झालं की अरे शांत बसा, ऑफिसमध्ये गोंधळ झाला की अरे जरा शांतता ठेवा ना, आणि रस्त्यावर हॉर्नचा कर्णकर्कश आवाज झाला की काय हा गोंधळ आहे.
1: पण गंमत अशी आहे की आपण शांतता बाहेर शोधतो आणि तिचा सर्वात मोठा अभाव मात्र आपल्या मनात आणि माणसामाणसात निर्माण झालेला असतो.
0: आज गोंगाट फक्त रस्त्यावर नाही, हॉर्नचा गोंगाट आहे, टीव्हीचा गोंगाट आहे, मोबाईलच्या नोटिफिकेशनचा गोंगाट आहे, सोशल मीडियावरच्या मतांचा गोंगाट आहे, सतत पुढे जाण्याच्या धावपळीचा गोंगाट आहे. आणि या सगळ्या आवाजांमध्ये कधी कधी आपल्या मनाचा स्वतःचा आवाजच हरवून जातो.
1: पूर्वी गावात दुपारी अशी शांतता असायची की दूर कुठेतरी वाजणारी घंटाही ऐकू यायची. घराच्या ओट्यावर दोन माणसं निवांत बसून बोलायची. शेजारच्या घरात काय

0: शिस्तय, कोण आजारी आहे, कोणाच्या मुलाचं लग्न ठरलंय, या सगळ्या गोष्टी माणसांना माहीत असायच्या.
1: आणि आज परिस्थिती उलटी आहे. आपल्या हातामध्ये स्मार्टफोन आहे पण शेजाऱ्याचं नाव माहिती नसतं. आपल्याकडे शेकडो कॉन्टॅक्ट्स आहेत पण मन मोकळं करून बोलायला एखादा माणूस शोधावा लागतो. आपण जगाशी सतत जोडलेलो आहोत पण कधीकधी आपल्या घरातल्या माणसांपासून मात्र मनाने खूप दूर गेलो आहोत. म्हणूनच प्रश्न पडतो, शांतता खरंच कमी झाली आहे का, की आपणच तिच्यासाठी वेळ देणं बंद केलं आहे?
0: पूर्वी माणसं गरीब होती पण नाती श्रीमंत होती. पूर्वी साधनं कमी होती, मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हतं, सोशल मीडिया नव्हता, प्रत्येक मिनिटाला कोणीतरी अपडेट मागत नव्हतं, पण माणसांकडे एकमेकांसाठी वेळ होता.
1: संध्याकाळी काम आटोपलं की अंगणात बसून गप्पा होत, शेजारी आले की चहा व्हायचा, कोणी दुःखी असेल तर विचारपूस व्हायची, आणि महत्वाचं म्हणजे माणसांमध्ये मतभेद झाले तरी नातं संपत नसे.
0: आज मात्र एखाद्या किरकोळ कारणावरून ब्लॉक, कधी अनफॉलो, कधी तुझ्याशी बोलायचंच नाही.
1: पूर्वी भांडण झालं की 2 दिवसांनी एखादा माणूस म्हणायचा, अरे चल चहा घेऊया जरा, आणि भांडण संपायचं. आणि आज चहा घेण्याआधीच दोघं आपापल्या मोबाईलवर स्टेटस टाकतात. ही बदलाची गंमतच नाही का?
0: आज माणूस जास्त शिकला पण एकमेकांना समजून घेणं कमी झालं. आपण विज्ञानात पुढे गेलो, चंद्रावर पोहोचलो, एका क्लिकवर जग समोर आणलं, कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण केली, पण समोर बसलेल्या माणसाच्या डोळ्यातलं दुःख ओळखण्याची आपली बुद्धिमत्ता मात्र कमी होत चालली आहे का, हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.
1: आज प्रत्येकाकडे मत आहे आणि ते मत व्यक्त करण्याची घाई त्याहून जास्त आहे. कोणी काही बोललं की लगेच उत्तर, कोणी काही विरोध केला की लगेच प्रतिवाद, कोणी आपल्याशी असहमत झालं की लगेच त्याला चुकीचं ठरवायचं. आपण ऐकण्यापेक्षा उत्तर देण्याची तयारी जास्त ठेवतो का? आणि कदाचित इथूनच शांतता हळूहळू निसटते.
0: कधी कधी वाटतं सगळा गोंगाट मागे सोडून एखाद्या तळ्याकाठी बसावं, जिथे ना हॉर्न, ना नोटिफिकेशन, ना वाद, ना घाई, फक्त पाणी, वारा, झाडं, पक्षी आणि स्वतः सोबत काही क्षण. कवी अनिलांनी याच शांततेचं किती सुंदर चित्र त्यांच्या कवितेत उभं केलंय.
1: अशा एखाद्या तळ्याकाठी बसून राहावे मला वाटते, जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून आली असते. जळा आतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही, गळून पडत असताना पान मुळी सळसळ करीत नाही. सावल्यांना भरवीत कापरे जलवलय उठवून देत, उगीच उसळी मारून मासळी मधूनच वर नसते येत. पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो, दूर कोपऱ्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो. हृदयावरची विचाराची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते, अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते.
0: तळ्याकाठी ही कविता मला शांततेकडे जाण्याचा एक सुंदर मार्ग वाटते. बाहेरचं जग आपण पूर्णपणे शांत करू शकणार नाही, पण आपल्या मनातील अस्वस्थता आपण नक्की कमी करू शकतो. आणि मन शांत झालं की आपल्या शब्दात, आपल्या वागण्यात आणि आपल्या नात्यातही ती शांतता उतरते.
1: कवीला जसा तो निवांत क्षण हवा आहे, तसाच एक निवांत कोपरा आपल्या मनातही निर्माण करता आला तर कदाचित शांततेचा शोध बाहेर घ्यावा लागणार नाही, तो आपल्याला आपल्या आतच सापडेल.

0: शांतता भंग करण्यासाठी अनेकदा आपण मोबाईलला दोष देतो, पण मोबाईल दोषी नाही, आपण त्याचा वापर कसा करतो हे महत्त्वाचं. मोबाईलनं आपलं जीवन किती सोपं केलं आहे. दूर असलेल्या मुलाशी क्षणात बोलता येतं, परदेशात असलेल्या नातलगाला पाहता येतं, ज्ञानाचा खजिना आपल्या हातात आला आहे, आणि म्हणूनच मोबाईलला दोष देण्यात अर्थ नाही.
1: कधी कधी एक विचित्र दृश्य दिसतं, एकाच घरात चार माणसं, चार मोबाईल, चार वेगवेगळ्या स्क्रीन, आणि बोलायला मात्र एकही शब्द नाही.
0: आई म्हणते,
1: अरे जेवायला ये.
0: मुलाचं उत्तर,
1: एकच मिनिट.
0: ते एक मिनिट कधी अर्धा तास होतं कळतही नाही. नवरा बायको शेजारी बसलेले असतात, पण दोघंही वेगवेगळ्या जगात रमलेले असतात. म्हणजे माणसं जवळ आली पण मन दूर गेली. तंत्रज्ञानानं अंतर कमी केलं पण संवाद कमी होऊ नये, एवढी काळजी आपणच घ्यायला हवी नाही का?

0: श्रोतेहो, शांतता म्हणजे फक्त आवाज नसणं नाही, शांतता म्हणजे घरात कोणी बोलत नाही अशी अवस्थाही नाही, शांतता म्हणजे मनात सूड नसणं, शांतता म्हणजे मतभेद असले तरी द्वेष नसणं, शांतता म्हणजे राग आला तरी शब्दांवर नियंत्रण ठेवणं, शांतता म्हणजे समोरचा चुकीचा असला तरी त्याचं माणूस पण नाकारणं नाही।
1: दोन माणसांची मतं वेगळी असू शकतात, पण त्यांच्यात माणुसकी समान असू शकते। तुझं मत माझ्यापेक्षा वेगळं आहे, पण म्हणून तू माझा शत्रू नाहीस हे आपण पुन्हा शिकण्याची गरज आहे।
0: मंडळी, 21 सप्टेंबर जगाला शांततेची आठवण करून देणारा दिवस। दरवर्षी 21 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभरात पाळला जातो। संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस शांततेच्या मूल्यांना बळकटी देण्यासाठी

0: निश्चित केला आहे. सन 2001 मध्ये 21 सप्टेंबर हा अहिंसा आणि युद्धविरामाचा दिवस म्हणून निश्चित करण्यात आला. पण मला वाटतं शांततेसाठी वर्षातून फक्त एकच दिवस पुरेसा नाही.
1: 21 सप्टेंबरला शांततेची आठवण करून घेणं चांगलंच, पण 22 सप्टेंबरला पुन्हा भांडण सुरू केलं तर शांतता ही दिनदर्शिकेत छापण्यापुरती नसावी, ती आपल्या रोजच्या वागण्यात दिसायला हवी.
0: 2026 साठी संयुक्त राष्ट्रांनी इन्व्हेस्ट इन पीस फॉर एव्हरी वन एव्हरीवेअर एव्हरी डे अशी संकल्पना सांगितलेली आहे. म्हणजे शांततेत रोज गुंतवणूक करण्याचं आवाहन केलंय.
1: किती सुंदर विचार आहे.
0: आता शांततेत गुंतवणूक म्हणजे काय? पैसा खर्च करणं नव्हे, एखाद्याला वेळ देणं, एखाद्याचं म्हणणं ऐकून घेणं, गैरसमज झाला तर स्पष्ट बोलणं, चुकीच्या शब्दांसाठी माफी मागणं, द्वेष पसरवणाऱ्या गोष्टी पुढे न पाठवणं आणि सर्वात महत्वाचं माणसाला माणूस म्हणून पाहणं.
1: पूर्वी आपली माणसं होती, आज आपले ग्रुप झालेत.
0: पूर्वी शेजारी म्हणजे शेजारी, आज व्हॉट्सअप ग्रुप आहे.
1: पूर्वी सणाला घराघरात जाणं होतं, आज शुभेच्छांचा एक कॉमन मेसेज पाठवला की काम झालं.
0: पूर्वी आजारी व्यक्तीला आपण भेटायला जायचो, आज गेट वेल सून असं लिहून इमोजी पाठवतो.
1: पूर्वी एखाद्याच्या घरी दुःख झालं तर माणसं प्रत्यक्ष उभी राहायची, आज 2 मिनिटांचा फोनही कधी कधी जड वाटतो.
0: मंडळी, तंत्रज्ञान वाईट नाही, पण माणुसकीची जागा तंत्रज्ञानानं घेऊ नये आणि हा फरक आपण लक्षात ठेवायला हवा. शांतता हवी असेल तर आधी ऐकायला शिकावं लागेल. आपल्या आयुष्यातली कितीतरी भांडणं कोणी काय म्हटलं यावर नसतात, ती कोणी कोणाला समजून घेतलं नाही यावर असतात. कधी मुलगा आईशी रागानं बोलतो, आई म्हणते
1: याला माझी किंमतच नाही.
0: कदाचित मुलगा थकलेला असतो. कधी नवरा शांत असतो आणि बायकोला वाटत
1: याला माझ्याशी बोलायचंच नाहीये.
0: कदाचित तो एखाद्या चिंतेत असतो. कधी मित्र फोन करत नाही.
1: आपण लगेच निष्कर्ष काढतो
0: याला आता माझी गरजच नाहीये.
1: कदाचित तो स्वतःच एखाद्या संकटातून जात असतो.
0: म्हणून प्रत्येक वेळी निष्कर्ष काढण्याआधी एक प्रश्न विचारूया, काय झालं? हा छोटासा प्रश्न कितीतरी मोठी भिंत पाडू शकतो, नाही का?
1: माफी म्हणजे हार नाही. आज सॉरी म्हणणं काही लोकांना कमीपणाचं वाटतं, पण खरं तर माफी मागण्यासाठी मोठं मन लागतं. माझी चूक झाली हे 4 शब्द उच्चारायला अहंकार आडवा येतो, पण एकदा ते शब्द बाहेर पडले की नात्याचं ओझं हलकं होतं आणि समोरच्यानेही माफ केलं तर नात्याला पुन्हा श्वास मिळतो.
0: म्हणूनच जिंकण्यासाठी प्रत्येक वाद जिंकण्याची गरज नसते, काही वाद सोडून देण्यातच नातं जिंकतं.
1: शांत माणूस म्हणजे कमजोर माणूस नाही. शांत राहणाऱ्याला आपण कधी कधी काय बावळट आहे असं म्हणतो,
0: पण खरं तर शांतता ही मोठी ताकद आहे. राग आला असताना न बोलणं म्हणजे कमजोरी नाही. प्रत्युत्तर देता येत असूनही योग्य वेळेची वाट पाहणं म्हणजे कमजोरी नाही. बदला घेता येत असूनही क्षमा करणं म्हणजे कमजोरी नाही.
1: स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं ही खरी ताकद आहे. जग जिंकणं सोपं असेल कदाचित, पण स्वतःच्या रागावर विजय मिळवणं कठीण आहे.
0: शांत घरात वाढलेली मुलं वेगळी असतात. शांततेचा सर्वात सुंदर परिणाम पुढच्या पिढीवर होतो.
1: घरात सतत भांडणं, आरडाओरड, टोमणे असतील तर मुलं तेच शिकतात, पण घरात संवाद असेल, मतभेद असले तरी आदर असेल, माफी असेल, प्रेम असेल तर मुलंही तसंच शिकतात. मुलांना आपण 1000 गोष्टी शिकवतो,
0: अभ्यास कर, यशस्वी हो, स्पर्धा कर, पुढे जा,
1: पण त्याबरोबर हेही शिकवायला हवं.
0: हरलास तरी शांत रहा, जिंकलास तरी नम्र रहा, मतभेद झाले तरी माणूस गमावू नकोस.
1: ही शिकवण आयुष्यभर उपयोगी पडते.
0: तर मंडळी, शांतता बाहेरून येत नाही, ती आपण निर्माण करतो. आपण म्हणतो आजकाल समाजात शांतताच नाही, पण समाज कोण बनवतं? आपणच. आपण रस्त्यावर संयम ठेवतो तेव्हा रस्ता शांत होतो. तसंच आपण घरात प्रेमानं बोललो तर घर शांत होईल. आपण सोशल मीडियावर खोट्या किंवा द्वेषपूर्ण गोष्टी पुढे पाठवल्या नाहीत तर वातावरण शांत होतं. आपण दुसऱ्याचं मत ऐकलं

0: तर संवाद वाढतो. म्हणून शांततेसाठी एखाद्या मोठ्या नेत्याच्या भाषणाची किंवा मोठ्या संस्थेची वाट पाहण्याची गरज नाही. शांततेचा पहिला दूत आपण स्वतः होऊ शकतो.
1: चला एक छोटासा प्रयोग करूया. उद्या सकाळपासून एक दिवस ठरवूया.
0: कोणी काही बोललं तर मध्येच तोडणार नाही.
1: राग आला तर लगेच मेसेज पाठवणार नाही.
0: कोणाचं स्टेटस पाहून त्याचा अर्थ लावणार नाही.
1: गैरसमज झाला तर थेट त्या माणसाशी बोलू.
0: घरातल्या एका माणसाशी मनापासून 10 मिनिटं बोलू.
1: ज्याच्याशी काही दिवस बोललो नाही त्याला फोन करू.
0: आणि शक्य असेल तर कोणाला तरी मनापासून म्हणूया, तू आहेस हे माझ्यासाठी महत्वाचं आहे.
1: बघा मंडळी, कदाचित जग लगेच बदलणार नाही, पण आपल्या छोट्याशा जगात नक्कीच काहीतरी बदलेल.
0: शेवटी काय, शांतता म्हणजे युद्ध नसणं एवढंच नाही, शांतता म्हणजे
1: आईच्या चेहऱ्यावरची चिंता कमी होणं,
0: वडिलांना आपली मुलं आपल्या जवळ आहेत असं वाटणं,
1: मुलांना घर सुरक्षित वाटणं,
0: मित्राला किंवा मैत्रिणीला आपल्याकडे मन मोकळं करता येणं,
1: शेजाऱ्याला संकटात मदत मिळणं,
0: आणि दोन वेगवेगळ्या मतांच्या माणसांनी एकमेकांना शत्रू न समजणं.
1: पूर्वी माणसांकडे साधनं कमी होती, पण एकमेकांसाठी वेळ होता. आज साधनं अफाट आहेत, आता पुन्हा वेळ आणि मन द्यायचं आहे.
0: तेव्हा आज 21 सप्टेंबरला आपण जागतिक शांतता दिन साजरा करत असताना फक्त प्रतिकात्मक मेणबत्ती पेटवण्यापेक्षा मनातला रागही थोडा कमी करूया. फक्त शांततेची पोस्ट टाकण्यापेक्षा एखाद्या माणसाशी खरोखरच शांतपणे बोलूया. फक्त पीस लिहिण्यापेक्षा एखाद्या नात्यात शांतता आणूया, कारण
1: शांतता कुठेतरी दूरच्या देशात सुरू होत नाही,
0: ती आपल्या घरात सुरू होते,
1: आपल्या शब्दात सुरू होते,
0: आपल्या मनात सुरू होते.
1: आणि कदाचित उद्या कोणी आपल्याला विचारलं जगात शांतता कशी येईल, तर आपण सहज म्हणू शकू,
0: एकमेकांना हरवून नाही तर एकमेकांना समजून घेऊन. अहो, कारण शेवटी माणसाला जगण्यासाठी फक्त हवा पाणी आणि अन्नच लागत नाही, तर त्याला एक शांत मन, एक आपलं माणूस आणि थोडीशी माणुसकीसुद्धा लागते. आणि म्हणूनच आपल्या प्रत्येक दिवसात शांततेची सुरुवात होऊ दे.

श्रोते हो, शांततेचा शोध हा ललितबंध आत्ताच आपण ऐकला. लेखन केलं होतं सुहिता मराठे हिने आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर आणि सुहिता मराठे. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1 वाजतोय. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: गीतबहार कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं बबन या चित्रपटातलं गीत. सुहास मुंडे यांची शब्दरचना होती, संगीतकार आणि गायक ओंकार स्वरूप.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा, अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या

0: आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
0: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर सुद्धा.

0: बबन चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. हे गीत सुनिधी चौहान आणि शालमली खोलगडे यांनी गायलं होतं. गीतरचना डॉक्टर विनायक पवार आणि संगीत दिलं होतं ओंकार स्वरूप यांनी.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो. तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

जोगवा चित्रपटातलं हे गीत हरिहरन आणि श्रेया घोषाल यांनी गायलं होतं. अजय अतुल यांचं संगीत होतं, गीतरचना संजय पाटील यांची. याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला.

हे प्रसारण आपण ऐकत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर, न्यूज ऑन AIR या ॲपवर, त्याचप्रमाणे 558 KHz. थोड्याच वेळात 1:30 आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. त्यानंतर 1:40 प्रसारित होईल मुंबई जिल्हा वार्तापत्र.

आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर। दिल्ली उच्च न्यायालयाच्या 7 नवनियुक्त न्यायाधीशांचा शपथविधी। स्वतःच्या नावावरचं सिम कार्ड इतरांना देऊ नये, तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असा दूरसंचार विभागाचा इशारा। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये यशस्वी आगेकूच। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत। उद्या त्यांच्या हस्ते केवडिया इथे एकता नगरमध्ये 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येतील। त्यानंतर येत्या बुधवारी त्या महाराजा सयाजीराव बडोदा विद्यापीठाच्या 75व्या वार्षिक दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा हा

0: मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत मालमत्ता व्यवहारांसाठी सुरू केलेल्या रेरा कायद्याबद्दल.
1: वाढत्या शहरीकरणाबरोबरच बांधकाम व्यवसायानंही मोठी झेप घेतली आहे. या क्षेत्रात रोजगाराचं प्रमाणही मोठं आहे. साहजिकच त्यातल्या व्यवहारांमध्ये ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी तसंच बांधकाम उद्योगात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी एक विशेष कायदा सरकारनं केला. रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 2016 संसदेत मंजूर झाला. 2017 त्याची अधिसूचना जारी झाली. त्यानुसार राज्यांमध्ये रेरा कायदे बनवण्यात आले. महाराष्ट्रात महारेराची स्थापना 8 मार्च 2017 झाली. नंतर दमण दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातही महारेराचं कार्यक्षेत्र लागू झालं. कायद्यानुसार रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण आणि अपिलीय न्यायाधिकरणाचीही स्थापना झाली. रेरा आल्यानंतर विकासकांना बांधकाम प्रकल्पांची माहिती प्रसिद्ध करणं आणि रेरामध्ये नोंदणी करणं बंधनकारक झालं. रिअल इस्टेट एजंटांचीही नोंदणी अनिवार्य झाली. रेरा न्यायाधिकरणामध्ये प्रकल्पांची तपासणी, मुदतवाढ, तक्रार निवारण, 60 निवारण ही कामं होतात. त्याचं पालन न करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कारवाई केली जाते. घर खरेदी करणाऱ्या खरेदीदारांमध्ये हक्कांबाबत जागृती आवश्यक आहे. त्यानुसार सदनिका वाटप झाल्यानंतर 3 खरेदीदारांच्या संघटनेची स्थापना करणं बंधनकारक आहे. रेरा न्यायाधिकरण केवळ कायद्याच्या तरतुदीतली प्रकरणं हाताळत असल्यानं जलद गतीनं त्याचा निपटारा होतो. घर खरेदीसाठी ग्राहकांना प्रकल्पाची पूर्ण माहिती मिळते. प्रकल्पाला विलंब झाल्यास किंवा फसवणूक झाल्यास ग्राहकांना कायद्याचं संरक्षण मिळतं. त्यामुळे मालमत्ता विकास आणि खरेदी विक्री व्यवहार सुरळीत व्हायला मदत झाली आहे.
0: दिल्ली उच्च न्यायालयात आज 7 न्यायाधीशांचा शपथविधी झाला. यामुळे दिल्ली उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या आता 50 झाली आहे. मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय यांनी न्यायमूर्ती निवेदिता शर्मा, निशा सहाय सक्सेना, संजय शर्मा, भरत पाराशर, आदिती चौधरी, दिनेश भट्ट आणि अरुण भारद्वाज यांना आज पदाची शपथ दिली. फार्माकोव्हिजिलन्स अर्थात औषधांच्या दुष्परिणामांवर देखरेख ठेवणाऱ्या प्रणालीच्या क्षेत्रातला गेल्या काही वर्षातला भारताचा प्रवास हा आत्मनिर्भरतेचं एक उल्लेखनीय उदाहरण ठरलं आहे, असं प्रतिपादन आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडियाच्या 7 आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होत्या. सध्या देशात औषधांच्या दुष्परिणामांवर देखरेख ठेवणारी 1100 जास्त केंद्र कार्यरत आहेत आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांइतकीच या केंद्रांची संख्या विस्तारण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं पटेल म्हणाल्या. जागतिक आरोग्य संघटनेकडे औषधांच्या दुष्परिणामांची माहिती पुरवण्याच्या बाबतीत भारतानं 2024 तुलनेत 123 क्रमांकावरून 8 क्रमांकावर झेप घेतल्याचंही पटेल यावेळी म्हणाल्या. नागरिकांनी स्वतःहून औषध घेणं टाळावं, तज्ज्ञांनी लिहून दिलेल्या औषधाच्या सूचनांचं पालन करावं आणि कोणत्याही औषधाचा अचानक आणि अनपेक्षित दुष्परिणाम दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये, असं आवाहन पटेल यांनी केलं. देशभरात भटक्या गुरांसाठी निवारागृह बांधण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या याचिकेवरच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापन करायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या विशेष पीठानं निवारागृह बांधण्याचे निर्देश दिले असून त्यासाठी प्राधिकरणाला सुमारे 7,000 रुपये खर्च करावे लागतील, असं प्राधिकरणाची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता न्यायालयाला सांगितलं. हे काम प्राधिकरणाचं नसून स्थानिक प्रशासनानं करण्याची गरज आहे, असं मेहता म्हणाले. विशेष पीठाची पुनर्रचना करण्याची मागणी त्यांनी केली. तसंच यात भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा अंतर्भाव करावा, असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सायबर फसवणुकीतला दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं दूरसंचार विभागानं नागरिकांना सतर्क केलं आहे. नागरिकांनी स्वतःच्या नावावरचं सिमकार्ड इतरांना देऊ नये, तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम

0: कार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन विभागानं केलं आहे. संचार साथी पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे स्वतःचं मोबाईल कनेक्शन नियमितपणे तपासून बघण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड घेणं, दूरसंचार ओळखपत्राचा गैरवापर किंवा IMEI क्रमांकात फेरफार करणं हे शिक्षापात्र गुन्हे असून त्यासाठी 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 50,00,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये यशस्वी वाटचाल सुरू आहे. कबड्डीमध्ये जपानबरोबरचा सामना 49-24 जिंकून भारताच्या पुरुष संघानं आज विजयी सलामी दिली. नेमबाजीत 10 मीटर एअर रायफल गटात हिमांशू धिल्लॉनं रौप्य तर रुद्रांश पाटीलनं कांस्य पदक पटकावलं. सांघिक प्रकारातही हिमांशू, रुद्रांश आणि पार्थ मानेच्या चमूनं रौप्य पदक मिळवलं. मिश्र मार्शल आर्ट्स प्रकारात सुचिका तरियालनं कांस्य पदक निश्चित केलं आहे. क्रिकेटमध्ये सानो इथल्या स्टेडियमवर उद्या भारत विरुद्ध जपान हा सामना रंगणार आहे. पुरुष हॉकीमध्ये भारताचा सामना श्रीलंकेबरोबर होईल. मुष्टियुद्धात भारताच्या सुमित कुंडूनं 70 किलो वजनी गटात थायलंडच्या बुंजोंग सिनसरीला हरवून विजयी सलामी दिली. बॅडमिंटनमध्ये आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेननं आपापले सामने जिंकले आहेत. टेबल टेनिसच्या सांघिक स्पर्धेत भारतीय महिलांनी पाकिस्तानचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इराणविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाबाबत आपण ठोस निर्णय घेण्याच्या विचारात असून लवकरच काहीतरी मोठी घटना घडणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्ध संपवण्याच्या उद्देशानं वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी इराणनं कतारमार्फत अमेरिकेला 7 अटी कळवल्या आहेत, ज्यात होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबतच्या शर्तींचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला उपस्थित राहण्यासाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान न्यूयॉर्कला जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या या विधानांना विशेष महत्व दिलं जात आहे. दरम्यान आपल्या अटी अमेरिका मान्य करेपर्यंत ही सामुद्रधुनी खुली करण्यात येणार नाही असं इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बघेर घालिबाफ यांनी स्पष्ट केलं आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातला तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या न्यूयॉर्कमध्ये युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेणार आहेत. गणेशोत्सवाच्या 7व्या दिवशी काल मुंबईत 6,436 गणेशमूर्तींचं विसर्जन झालं. यात 99 सार्वजनिक मंडळांच्या 6,127 घरगुती गणेशमूर्तींचा आणि 210 ज्येष्ठा गौरींचा समावेश होता अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेनं दिली आहे. हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात ओडिशा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचं क्षेत्र, तेलंगणा इथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच कोकण, मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गोवा आणि ईशान्येकडच्या राज्यांच्या काही तुरळक भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर. दिल्ली उच्च न्यायालयाच्या 7 नवनियुक्त न्यायाधीशांचा शपथविधी. स्वतःच्या नावावरचं सिम कार्ड इतरांना देऊ नये तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असा दूरसंचार विभागाचा इशारा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये यशस्वी आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. मुंबई शहर आणि उपनगरात 1.5, 5, आणि 7 दिवसांसाठीच्या गणरायाला भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप. मुंबईत 20वा रोजगार मेळावा संपन्न. आणि म्हाडाचा कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पासाठी करार. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विनीत मासावकर.
2: मुंबई शहर आणि उपनगरात गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गणरायाचं आगमन झालं. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

0: आणि घराघरातही लाडक्या गणरायाचं पारंपरिक पद्धतीनं प्रतिष्ठापना करण्यात आली. मुंबईत श्री गणेश आरोग्याचा या उपक्रमात श्री गणेश मंडपांमध्ये आणि जवळपास उभारण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये गणेश भक्त आणि स्थानिक नागरिक यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या संकल्पनेतून एक गणपती एक झाड हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नागरिकांनी 1.5, 5, आणि 7 दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप दिला. मुंबईत श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी यंदा 44 समुद्र किनारे आणि जेट्टी, 23 नैसर्गिक तलाव असे एकूण 67 नैसर्गिक विसर्जन स्थळं आणि 383 कृत्रिम विसर्जन स्थळं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 20व्या रोजगार मेळाव्यात सरकारी सेवेत नियुक्त झालेल्या युवकांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केलं. देशातील 20व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी संस्थांमधील नवनियुक्त युवकांना 51,000 अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं. मुंबईत केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते सरकारी संस्थांमधील नवनियुक्त युवकांना नियुक्तीपत्रे बिर्ला मातोश्री सभागृहात प्रदान करण्यात आली. मुंबई विद्यापीठाच्या दुरुस्त आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दुरुस्त आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रात पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबवली जात आहे. मुंबईतील ऐतिहासिक कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्प म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळामार्फत कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी पद्धतीनं राबवण्यात येत असून या प्रकल्पासाठी भगीरथ हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि माथी डेव्हलपर्स यांच्यासोबत करार करण्यात आला. म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आणि विकासक कंपनीचे संचालक अतुल गोयल यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. जिल्हा वार्तापत्रासाठी विनीत मासावकर, मुंबई.
1: याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्र आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आलं.

दुपारचे 2:15 वाजले आहेत. आता सुगम संगीत भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला शरद जांभेकर यांनी गायलेलं विजया जहागीरदार यांचं गीत, संगीत प्रदीप वर्तक.

भावधारा कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं सुधा जोशी यांनी गायलेलं सदानंद डबीर यांचं गीत. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

0: एक वाजून 55 मिनिटं झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण पुस्तकांवर बोलू काही ही नवीन मालिका घेऊन येत आहोत. आजच्या पहिल्या भागात ऐकूया निर्मोही फडके यांच्या अथाव या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
2: हे नवं कोरं पुस्तक वाचायला आणलं आणि मुखपृष्ठावरील अथाव हे निळ्या रंगातील शीर्षक, नक्षी आणि छटा बघून मन भरून आलं. जणू काही माझं मनच निळ्या रंगाने भरलं. अथाव म्हणजे ज्याचा थाव लागत नाही. थांग हा शब्द माहीत असतो, अथांग हा शब्द आपण ऐकलेला असतो, पण अथाव शीर्षक मात्र ऐकलेलं नव्हतं. पण मजकूर मात्र जीवाभावाचा, भावनेला हात घालणारा आहे हे नंतर लक्षात आलं. अगा किती खोल प्रकाशाचं पाणी, कोण मला न्हाणी अंतर्बाह्य, शंकर रामाणी यांच्या कवितेतल्या ओळींनी पहिलं पान सजलं आहे. कविता समजणं सोपं नसतं. या पुस्तकात

0: 32 कवितांचं रसग्रहण उर्फ आस्वाद देणारं स्पष्टीकरण आहे. जीवनाशी रेशीम बंधाने बांधल्या गेलेल्या या कवितांचे गूढ उकलताना केलेलं हे लेखन विशेष आहे. शेवटच्या भागामध्ये कविता आणि कवितेच्या गोष्टी असं वर्णन आलं आहे. अर्थात पुस्तकाची सुरुवात ही कवितेच्या गोष्टींच्या गोष्टींनी होते. लहानपणी जसं माता आपल्या बाळाला अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं असं शिकवते ना, तसाच मातृत्वभाव कवितेच्या अभिव्यक्तीच्या लेखाने डॉक्टर निर्मोही फडके यांनी केला आहे. पहिलाच आस्वादक लेखक हा कवी केशवसुतांच्या कवितेबद्दल आहे. आम्ही कोण म्हणून काय पुसता, आम्ही असू लाडके देवाचे. दिधले असे जग तया आम्हा खेळायला. इथपासून सुरुवात होऊन नंतर शिक्के चष्मा कवितेचे आकाश बिंदू अशा प्रकारचे कवितांबद्दलचे लेख आहेत. एक वेगळ्या घाटणीचा अगं कविते सोशल मीडियावर तू सुखी रहा असा लेखसुद्धा आहे. दुर्बोध थापाडे कूळ भोग्य बालपण देगा देवा कवींची गटबाजी मी नेणे गा शुभा शुभाचे फिटे किनारा समीक्षा शेती भाजी भेळ होडी असे खूप वेगळे कवितांबद्दलचे लेख आहे. होडी या लेखात गडद निळे जलद भरून आले या बाभ बोरकर यांच्या कवितेचा संदर्भ आहे. जुन्या नव्या कवितांबद्दलचे अतिशय वाचनीय लघुलेख या पुस्तकात आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत साहित्य अकॅडमी पुरस्कार प्राप्त कवी ऐश्वर्य पाटेकर लिहितात. लेखिका स्वतःच्या मनाला बोलतं करून कवितेचं असणं साजीवंत व्हावं म्हणून कवितेची चर्चा घडून आणतात. कवितेविषयी समजुतीला गैरसमजुतीला समाजाच्या मध्यभागी ठेवून त्याची अशी काही वीण लेखिकेने गुंफली आहे की वृक्ष न वाटता कलात्मकतेचा बंध साधला जातो. असं म्हणतात पुस्तकाचा आस्वाद अथवा परीक्षण ही एक पाऊलवाट असते जी प्रत्यक्ष वास्तूकडे किंवा महालाकडे हमरस्त्याकडे जाण्याची उत्सुकता निर्माण करते. या पुस्तकातील कवितांच्या आस्वादपर लेखांवरून आपणास नक्कीच वाटेल की मूळ कवितांची पुस्तकं आपण वाचावी संग्रही ठेवावी. माझ्या या आस्वादांजलीचा शेवट प्रस्तावनेतीलच एका वाक्याने करते. कवितेला हे इतकं अंगोपांगी पांघरून चर्चेच्या मध्यभागी आणून तिच्या बाह्यरूपाचा आणि अंतरंगाचा तपास करणं म्हणजेच अथाव होय. कवितेचं चांगुलपण आणि कवितेच्या शुद्ध आत्म्याला स्पर्श करायचा असल्यास हे पुस्तक वाचणं हा त्यासाठीचा एक पर्याय आहे.
1: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला निर्मोही फडके यांच्या अथाव या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित करीत आहो कृषीवाणी. जनावरांसाठी चारा आणि पशुखाद्य व्यवस्थापन याबद्दलची माहिती.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, दूध उत्पादनानुसार शारीरिक अवस्थेनुसार जनावरांची वर्गवारी करून त्यांना त्यांच्या गरजेनुसार चारा आणि पशुखाद्य यांचा पुरवठा करावा. जनावरांना दररोज ताजा चारा खाण्यास द्यावा, तसंच बुरशीयुक्त चाऱ्याचा आहारात समावेश करू नये. उत्पादित चारा पशु आहारात वापर करतेवेळी पशुधनाच्या गरजेनुसार चारा कुट्टी करूनच द्यावा. अति किंवा कमी चारा देणं या दोनही बाबी दुग्ध व्यवसायासाठी उपयुक्त ठरत नाहीत. सर्वसाधारणपणे जनावरांना हिरवा चारा शरीर वजनाच्या 5-7% तर वाढलेला चारा हिरव्या चाऱ्याच्या निम्मा द्यावा. आहारातील चाऱ्याचं प्रमाण ठरवताना त्या चाऱ्याची पौष्टिकता लक्षात घ्यावी. दुधाळ जनावरांच्या आहारात एकदल चारा पिकांचा एकूण हिरव्या चाऱ्याच्या गरजेच्या 60-70% आणि द्विदल चाऱ्याचा 30-40% एवढा

0: वापर करावा. गाई म्हशींच्या आहारात 20 ते 30 किलो या प्रमाणात इतर चाऱ्यासोबत मुरघासचा वापर करता येतो. पशुखाद्य गायींसाठी प्रतिलिटर दुधासाठी 300 ते 400 ग्रॅम तर म्हशींसाठी प्रतिलिटर दुधास 500 ग्रॅम प्रमाणात द्यावं. गाभण जनावरांना गाभण काळाच्या शेवटच्या 2 ते 3 महिन्यात देशी जनावरास कमीत कमी 1.5 ते 2 किलो तर जास्त उत्पादनशील जनावरांमध्ये 3 किलो प्रतिदिन या प्रमाणात पशुखाद्य द्यावं. पशुआहारात पशुखाद्याचं प्रमाण वाढवावं. तसंच आहारामध्ये प्रोबायोटिक्सचा वापर करावा. ज्यावेळी पशुआहारात हिरवा चारा मुबलक असेल त्यावेळी पशुखाद्य कोरड्या स्वरूपात द्यावं. जास्त दुधाळ जनावरांमध्ये संरक्षित स्निग्ध पदार्थ आणि संरक्षित प्रथिनं यांचा योग्य प्रमाणात वापर करावा. सर्वसाधारणपणे जनावरांना क्षार मिश्रण प्रति लिटर दुधासाठी 5 ग्रॅम या प्रमाणात द्यावं आणि इतर जनावरांना कमीत कमी 40 ते 50 ग्रॅम क्षार मिश्रण दररोज द्यावं. पशुआहारात दररोज 50 ग्रॅम मिठाचा समावेश करावा. TMR पद्धतीनं दिवसभरात लागणारा हिरवा चारा, वाळलेला चारा आणि पशुखाद्य एकत्रित मिसळून दिवसभरातून 2 वेळा खाण्यास द्यावं. यामुळे रवंथ प्रक्रिया सुधारून दूध उत्पादन आणि प्रत यामध्ये सुधारणा होण्यास मदत होते. दुय्यम पदार्थ आणि पशुखाद्य यांचं प्रमाण शारीरिक अवस्थेनुसार पोषण तत्वांची गरज लक्षात घेऊन घ्यावं आणि त्याची संपूर्ण खाद्य गोळी पेंड बनवून जनावरांना खाण्यास द्यावं. यामुळे चाऱ्याचा अपव्यय टाळून दूध उत्पादनात वाढ होते, दुधाची प्रत सुधारते, दूध उत्पादन खर्चात बचत होते. संपूर्ण खाद्यामध्ये कमी उत्पादनक्षम जनावरांसाठी पशुखाद्याचं प्रमाण 30%, मध्यम उत्पादन देणाऱ्या जनावरांसाठी 40% आणि उच्च उत्पादन असणाऱ्या जनावरांसाठी 50% द्यावं. तज्ज्ञांच्या सल्ल्यानं ऋतुमानानुसार आहारात योग्य बदल करावेत. जनावरांना देण्यात येणाऱ्या चाऱ्याचं पशुखाद्याचं आहारातील प्रमाण ठरवण्यासाठी वेळोवेळी पशु आहार तज्ज्ञ आणि पशुवैद्यकीय संस्था यांचं मार्गदर्शन घ्यावं.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण जनावरांसाठी चारा आणि पशुखाद्य व्यवस्थापन याबद्दलची माहिती ऐकली, वाचन केलं. सुवर्णा कुलकर्णी यांनी, सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला.
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
3: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
3: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
2: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी संतोष जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जीवनशैली संबंधी आजार आणि उपाय. याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद.
1: निरोगी जीवनशैली म्हणजे नक्की काय?
2: निरोगी जीवनशैली म्हणजे आपण आजार होऊ नये यासाठी जी अंगीकारलेली पद्धती आहेत तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. जसं ताणतणाव कमी असणं, योग्य पद्धतीने आहार घेणं, पुरेशी झोप म्हणजे 8 ते 9 तासाची झोप असणं. त्याच पद्धतीने डेली जरी नसला तरी देखील आठवड्यातनं 3 ते 4 दिवस तुमचा व्यायामही झाला पाहिजे. अशा पद्धतीने जर का आपण आपलं रुटीन ठेवलं तर ते आपली निरोगी जीवनशैली म्हणून आपण असं म्हणू शकतो.
1: रात्रीची जागरणं होतात, ह्या जागरणांमुळे

0: नक्की कोणकोणत्या प्रकारचे आजार होतात आणि चुकीच्या लाईफस्टाईलमुळे कोणकोणते आजार होतात?
1: चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आपण म्हटलं तर त्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतो, तर त्याच्यामध्ये डायबिटीस आलं, हायपरटेन्शन, नवीन मुली ज्या पाळी झालेल्या असतात त्यांच्यामध्ये PCOD, PCOS तरुण वयामध्ये झालेल्या आजारांमध्ये, त्याच्यानंतर थायरॉइडचे पण आजार आपण त्याच्यामध्ये पकडू शकतो. याचसोबत महत्वाचा पण आजार म्हणून न समजली जाणारी गोष्ट म्हणजे लठ्ठपणा, आणि ती नवीन आयांमध्ये काही याचे आणखी दुष्परिणाम दिसून येतात का, झोप न झाल्यामुळे, तर त्यांना पोस्टपार्टम स्ट्रेस खूप वाढतो. तर या ठिकाणी घरातल्यांची जबाबदारी येते की त्यांनी त्यांना थोडी पुरेशी झोप मिळावी. आता ब्रेस्ट फिडिंगसाठी आईला उठावंच लागतं, पण तरी देखील जो काही वेळ मिळेल तर त्याच्यामध्ये तिला कशी आपली मदत होईल तिची झोप होण्यासाठी, ही काळजी घरातल्यांनी सुद्धा घेतली पाहिजे.
0: डायबेटीस, हायपरटेन्शन यासारख्या आजारांवर औषधांशिवाय फक्त आपण आहारात काही बदल केला किंवा आहारांमुळे याच्यावर ताबा मिळवणं शक्य आहे का?
1: पूर्ण ताबा मिळवणं, तर ताबा मिळवणं म्हटलं तर आपण त्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात, की एक ते रिव्हर्स करणं म्हणजे पूर्ण बंद होणं तो आजार, आणि दुसरं तो कंट्रोल करणं हा आला. तर रिव्हर्सल जे आहे ते प्री डायबिटीस फेजमध्ये फक्त आहारावर आपण करू शकतो, की जिथं नवीन डायबिटीस डिटेक्ट झालेला आहे आणि आपण त्याच्यावर काही प्रमाणात आहारात चेंजेस केले, त्याच्यामध्ये मग बरेच बदल घडवता येतात. आपल्याला GI इंडेक्स चेक करणं, GI लोड खाण्यापिण्याचं करणं, कार्बोहायड्रेट काउंटिंग करणं. म्हणजे डायबिटीसचं होतं काही की लोक रेग्युलर पथ्य म्हणून जे पाळलं जातं, साखर नाही खायची, गोड पदार्थ टाळायचे, ह्या गोष्टी कळतात, भात बंद करणं, पण फक्त कार्बोहायड्रेट्स कमी करून त्याचा उपयोग नाही आहे आपल्या खाण्यामध्ये, तर ते व्यवस्थित संतुलित दिवसभरात होणं, या पद्धतीने ते मग कंट्रोलही करता येतं. म्हणजे रिव्हर्स जर झालं नाही तरी पण ज्यांना खूप म्हणजे इन्सुलिनवर असूनही किंवा औषधं सुरू असूनही बऱ्याच लोकांची ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहत नाही, तर ती कंट्रोल करता येते आपल्याला. सेम हायपरटेन्शनसाठी लागू होतं की इनिशियल फेजेसमध्ये जर आपण त्या पद्धतीने हायपरटेन्शनसाठी लागणारे आहारातले चेंजेस आपण केले, जे सोडियम पोटॅशियम किंवा मिठाशी निगडीत बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये, त्या आपण चेंजेस केल्या तर त्या पद्धतीने हायपरटेन्शन कमी करू शकतो आपण. हायपरटेन्शन हे डाएटवर रिव्हर्स नाही होत. त्याचे जे मेजर रिस्क फॅक्टर्स आहेत, वरचा BP आपण जो म्हणतो सिस्टॉलिक, त्याच्यामध्ये 20 वगैरे आपण कमी करू शकतो, पण ते पूर्णपणे बंद नाही होत आहारावर.
2: श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण जीवनशैली संबंधी आजार आणि उपाय याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत गुढे पाचगणी पठार याविषयी अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांमध्ये वसलेल्या निसर्गरम्य आणि प्रसन्न वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यातील गुढे पाचगणी पठाराची माहिती जाणून घेणार आहोत. सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं गुढे पाचगणी पठार हे शिराळा तालुक्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 3000 फूट उंचीवर वसलेलं हे पठार वर्षभर आल्हाददायक हवामानासाठी ओळखलं जातं. विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्यात येथे निसर्गाचं मनमोहक रूप अनुभवायला मिळतं. गुढे आणि पाचगणी ही दोन गावे या विस्तीर्ण पठारावर वसलेली आहेत. हिरवीगार गवताळ माळराणे, दाट धुके, थंडगार वारे आणि दूरवर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगररांगा पर्यटकांना पहिल्याच भेटीत भुरळ घालतात. सकाळच्या वेळी ढग अक्षरशः जमिनीवर उतरल्याचा भास होतो, तर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी संपूर्ण परिसर सोनेरी रंगाने उधळून निघतो. या पठाराचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे उभारण्यात आलेल्या पवनचक्क्या. डोंगरमाथ्यावर उभ्या असलेल्या या विशाल

पवनचक्क्या पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीचं उत्तम उदाहरण आहे. वाऱ्याच्या वेगासोबत फिरणाऱ्या या पवनचक्क्या आणि त्यामागे दिसणारा सह्याद्रीचा नजारा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतो. गुढेपाचगणी पठारावरून वारणाखोरे, चांदोली अभयारण्य परिसर आणि सह्याद्रीच्या विस्तीर्ण पर्वतरांगांचं विहंगम दर्शन घडतं. स्वच्छ हवामानात दूरवर पसरलेला निसर्ग डोळ्यांचे पारणे फेडतो, त्यामुळे अनेक पर्यटक येथे सूर्योदय आणि सूर्यास्त अनुभवण्यासाठी खास येतात. पावसाळ्यात या पठाराचं सौंदर्य अधिकच खुलून येतं.

0: ला निसर्ग डोळ्यांचे पारणे फेडतो, त्यामुळे अनेक पर्यटक येथे सूर्योदय आणि सूर्यास्त अनुभवण्यासाठी खास येतात. पावसाळ्यात या पठाराचं सौंदर्य अधिकच खुलून येतं. असंख्य रानफुले, हिरव्यागार कुरणांमधून वाहणारे छोटे झरे आणि धुक्याने वेढलेले डोंगर यामुळे संपूर्ण परिसर एखाद्या चित्रकाराच्या कॅनव्हाससारखा भासतो. अनेक दुर्मिळ वनस्पती, औषधी झाडे, रंगीबेरंगी फुलपाखरे आणि विविध पक्ष्यांच्या प्रजाती येथे आढळतात. त्यामुळे पर्यावरण अभ्यासक आणि जैवविविधता संशोधकांसाठी हे पठार महत्त्वाचे मानले जाते. गुढेपाचगणी परिसर हा ट्रेकिंग आणि निसर्ग भ्रमंतीसाठीही प्रसिद्ध आहे. अनेक युवक आणि निसर्गप्रेमी आठवड्याच्या सुट्टीत येथे भेट देऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवतात. पावसाळ्यात तर ढगांमध्ये हरवलेले रस्ते आणि धुक्यातून दिसणाऱ्या पवनचक्क्या छायाचित्रकारांसाठी आकर्षणाचे केंद्र बनतात. या परिसरातील आणखी एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे येथील शांतता. शहरातील धावपळ, गोंगाट आणि प्रदूषणापासून दूर असलेलं हे ठिकाण मनाला नवचैतन्य देणारं आहे. स्वच्छ हवा, निसर्गाचे संगीत आणि मोकळे वातावरण यामुळे येथे आलेला प्रत्येक पर्यटक काही काळ तरी निसर्गात हरवून जातो. गुढेपाचगणी परिसरातील ग्रामस्थांचे जीवनही या पठाराशी घट्ट जोडलेलं आहे. शेती, पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि पर्यटन यावर येथील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. पर्यटकांना ग्रामीण जीवनाचा अनुभव देण्यासाठी स्थानिक नागरिक उत्साहानं पुढाकार घेत आहेत. गावाकडच्या घरगुती जेवणाचा आस्वाद, स्थानिक परंपरा आणि ग्रामीण संस्कृती यामुळे पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध होतो. अलीकडच्या काळात गुढेपाचगणी पठार पर्यटन नकाशावर वेगाने पुढे येत आहे. अनेक पर्यटक येथे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी, छायाचित्रणासाठी आणि कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी येत आहेत. मात्र पर्यटन वाढत असताना निसर्गाचं संरक्षण करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. प्लास्टिकचा वापर टाळणं, कचरा न टाकणे, वनस्पतीचे नुकसान न करणे आणि परिसराची स्वच्छता राखणं अत्यंत आवश्यक आहे. गुढेपाचगणी पठार हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही, तर निसर्ग, पर्यावरण आणि ग्रामीण जीवन यांचा सुंदर संगम आहे. सह्याद्रीचे अद्भुत सौंदर्य, थंडगार वातावरण, हिरवाईने नटलेली कुरणे आणि मनाला शांत करणारा निसर्ग अनुभवायचा असेल तर हे ठिकाण प्रत्येकाने एकदा तरी पाहायलाच हवे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण गुढेपाचगणी पठार याविषयी अश्फाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुनःप्रसारित करण्यात आला. 2:15 थोड्याच वेळात ऐकूया दोपहर समाचार हिंदीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
3: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं कनकलता. वाणिज्य और उद्योग मंत्री पीयूष गोयल ने कहा, भारत न्यूजीलैंड मुक्त व्यापार समझौता 20 अक्टूबर से लागू होगा. केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल ने कहा, बाजार में आने वाली या इस्तेमाल होने वाली दवाओं के दुष्प्रभावों और प्रतिकूल प्रतिक्रियाओं की निगरानी, मूल्यांकन और रोकथाम में भारत की यात्रा आत्मनिर्भरता का उल्लेखनीय उदाहरण. दूरसंचार विभाग ने सिम कार्ड को धोखाधड़ी से जारी किए जाने, दूरसंचार पहचानकर्ताओं के दुरुपयोग या IMEI नंबरों के साथ छेड़छाड़ से सतर्क रहने को कहा. विदेश मंत्री एस जयशंकर न्यूयॉर्क में संयुक्त राष्ट्र महासभा के 81वें सत्र में भारतीय प्रतिनिधिमंडल का नेतृत्व करेंगे. रूस में सत्तारूढ़ यूनाइटेड रशिया पार्टी ने संसदीय चुनाव में बढ़त बनाई, करीब 58% वोट हासिल किए. अंडमान और निकोबार द्वीप समूह, तमिलनाडु, पुदुच्चेरी, कारैक्काल और तेलंगाना में आज तेज बारिश की संभावना. और भारत ने जापान एशियाई खेलों में पुरुषों की 10 मीटर एयर राइफल स्पर्धा में 3 पदक अपने नाम किए. सुचिका तारियाल ने मिक्स्ड मार्शल आर्ट्स में कांस्य पदक जीता. अब समाचार विस्तार से. केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग मंत्री पीयूष गोयल ने कहा है कि भारत और न्यूजीलैंड के बीच मुक्त व्यापार समझौता एफटीए 20 अक्टूबर को दशहरे के अवसर पर लागू होगा। नई दिल्ली में एक सम्मेलन में श्री गोयल ने कहा कि इस समझौते के तहत न्यूजीलैंड को होने वाले शत

दोन वाजून 30 मिनिटं झाली आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अनिकेत बर्वे यांचं गायन राग शुद्ध सारंग. विलंबित खेळाची बंदी शेक तालात, बोल आहेत तपन लागी, द्रुत ख्याल 3 तालात आजा ओ पिया घर. त्यांना तबला साथ राज भानुशाली, संवादिनी ऋतुजा कुंटे. ऐकूया अनिकेत बर्वे यांचं गायन राग शुद्ध सारंग.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अनिकेत बर्वे यांचं गायन आपण ऐकलं. राग शुद्ध सारंग, त्यांना तबला साथ राज भानुशाली यांची होती, संवादिनी साथ केली ऋतुजा कुंटे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं, पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

0: प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.
1: दुपारचे 3 वाजताहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबर पासून लागू होणार. रोजगार महाकुंभासाठी आतापर्यंत 1588 नियुक्त्यांची नोंदणी. सुमारे 72,000 प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध. स्वतःच्या नावावरचं सिमकार्ड इतरांना देऊ नये, तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असा दूरसंचार विभागाचा इशारा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये आगेकूच. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या करारामुळे न्यूझीलंडमध्ये निर्यात होणाऱ्या कोणत्याही भारतीय उत्पादनावर शुल्क आकारलं जाणार नाही. येत्या 4 ते 5 वर्षात परस्परातला व्यापार दुपटीने वाढवून 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं समान उद्दिष्ट या करारात नमूद केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. या करारामुळे वस्त्र, प्रावरण, चामड्याच्या वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, औषधं, शेतमाल आणि प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ या भारतीय उत्पादनांना न्यूझीलंडमध्ये चांगला वाव मिळेल असं ते म्हणाले. तसंच न्यूझीलंडमधली लोकर, मेंढीचं मांस तसंच चामड्याच्या वस्तूंच्या विक्रीवर भारतात शुल्क आकारलं जाणार नाही. व्यापार, सेवा, गुंतवणूक, शिक्षण, क्रीडा, वाहतूक आणि शेती या क्षेत्रांमध्ये संबंध मजबूत करण्यावर या करारात भर दिला आहे.

0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत मालमत्ता व्यवहारांसाठी सुरू केलेल्या रेरा कायद्याबद्दल.
1: वाढत्या शहरीकरणाबरोबरच बांधकाम व्यवसायानंही मोठी झेप घेतली आहे. या क्षेत्रात रोजगाराचं प्रमाणही मोठं आहे. साहजिकच त्यातल्या व्यवहारांमध्ये ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी तसंच बांधकाम उद्योगात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी एक विशेष कायदा सरकारनं केला. रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 2016 संसदेत मंजूर झाला. 2017 त्याची अधिसूचना जारी झाली. त्यानुसार राज्यांमध्ये रेरा कायदे बनवण्यात आले. महाराष्ट्रात महारेराची स्थापना 8 मार्च 2017 रोजी झाली. नंतर दमण दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातही महारेराचं कार्यक्षेत्र लागू झालं. कायद्यानुसार रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण आणि अपिलीय न्यायाधिकरणाचीही स्थापना झाली. रेरा आल्यानंतर विकासकांना बांधकाम प्रकल्पांची माहिती प्रसिद्ध करणं आणि रेरामध्ये नोंदणी करणं बंधनकारक झालं. रिअल इस्टेट एजंटांचीही नोंदणी अनिवार्य झाली. रेरा न्यायाधिकरणामध्ये प्रकल्पांची तपासणी, मुदतवाढ, तक्रार निवारण, 60 दिवसात निवारण ही कामं होतात. त्याचं पालन न करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कारवाई केली जाते. घर खरेदी करणाऱ्या खरेदीदारांमध्ये हक्कांबाबत जागृती आवश्यक आहे. त्यानुसार सदनिका वाटप झाल्यानंतर 3 महिन्यात खरेदीदारांच्या संघटनेची स्थापना करणं बंधनकारक आहे. रेरा न्यायाधिकरण केवळ कायद्याच्या तरतुदीतली प्रकरणं हाताळत असल्यानं जलद गतीनं त्याचा निपटारा होतो. घर खरेदीसाठी ग्राहकांना प्रकल्पाची पूर्ण माहिती मिळते. प्रकल्पाला विलंब झाल्यास किंवा फसवणूक झाल्यास ग्राहकांना कायद्याचं संरक्षण मिळतं. त्यामुळे मालमत्ता विकास आणि खरेदी विक्री व्यवहार सुरळीत व्हायला मदत झाली आहे.
0: दिल्ली उच्च न्यायालयात आज 7 न्यायाधीशांचा शपथविधी झाला. यामुळे दिल्ली उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या आता 50 झाली आहे. मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डी के उपाध्याय यांनी न्यायमूर्ती निवेदिता शर्मा, निशा सहाय सक्सेना, संजय शर्मा, भारत पराशर, अदिती चौधरी, दिनेश भट्ट आणि अरुण भारद्वाज यांना आज पदाची शपथ दिली. देशभरात भटक्या गुरांसाठी निवारागृह बांधण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या याचिकेवरच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापन करायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या विशेष पीठानं निवारागृह बांधण्याचे निर्देश दिले असून त्यासाठी प्राधिकरणाला सुमारे 7,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील असं प्राधिकरणाची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. हे काम प्राधिकरणाचं नसून स्थानिक प्रशासनानं करण्याची गरज आहे असं मेहता म्हणाले. विशेष पीठाची पुनर्रचना करण्याची मागणी त्यांनी केली. तसंच यात भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा अंतर्भाव करावा असंही ते म्हणाले. येत्या 29 तारखेला आयोजित केल्या जाणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाला नामांकित कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 1,588 नियुक्त्यांनी नोंदणी केली असून त्यांच्या माध्यमातून 1,939 प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. रोजगार महाकुंभात टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप, एलआयसी, एचडीएफसी, आयसीआयसीआय, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, बॉश, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीस, एशियन पेंट्स, जेएसडब्ल्यू स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, सीएट आणि थर्मॅक्स यांसारख्या नामांकित कंपन्या आणि संस्थांचा समावेश आहे. ऑटोमोबाईल उत्पादन, बँकिंग, वित्तीय सेवा, आयटी, शिक्षण, आरोग्य, लॉजिस्टिक्स आणि इतर विविध क्षेत्रातील कंपन्यांकडून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्यानं विविध शैक्षणिक पात्रता आणि कौशल्य असलेल्या युवकांना त्यांच्या आवडीनुसार रोजगाराच्या संधी शोधता येतील असं राज्य शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. 29 सप्टेंबरपर्यंत नियुक्त्यांची संख्या 2,500 जास्त होण्याची अपेक्षा आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सायबर फसवणुकीतला दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं दूरसंचार विभागानं नागरिकांना सतर्क केलं आहे. नागरिकांनी स्वतःच्या नावावरचं सिमकार्ड इतरांना देऊ नये तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन विभागानं केलं आहे. संचारसाथी पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे स्वतःचं मोबाईल कनेक्शन नियमितपणे तपासून बघण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड घेणं, दूरसंचार ओळखपत्र

0: असा गैरवापर किंवा आयएमईआय क्रमांकात फेरफार करणं हे शिक्षापात्र गुन्हे असून त्यासाठी 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये यशस्वी वाटचाल सुरू आहे. कबड्डीमध्ये जपानबरोबरचा सामना 49-24 गुणांनी जिंकून भारताच्या पुरुष संघानं आज विजयी सलामी दिली. नेमबाजीत 10 मीटर एअर रायफल गटात हिमांशू धिल्दोने रौप्य तर रुद्रांक्ष पाटीलने कांस्य पदक पटकावलं. सांघिक प्रकारातही हिमांशू, रुद्रांक्ष आणि पार्थ मानेच्या चमूने रौप्य पदक मिळवलं. मिश्र मार्शल आर्ट्स प्रकारात सुचिका तरियालने कांस्य पदक निश्चित केलं आहे. क्रिकेटमध्ये सानू इथल्या स्टेडियमवर उद्या भारत विरुद्ध जपान हा सामना रंगणार आहे. पुरुष हॉकीमध्ये भारताचा सामना श्रीलंकेबरोबर होईल. मुष्टीयुद्धात भारताच्या सुमित कुंडूने 70 किलो वजनी गटात थायलंडच्या बुनजोंग सिनसिरीला हरवून विजयी सलामी दिली. बॅडमिंटनमध्ये आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेनने आपापले सामने जिंकले आहेत. टेबल टेनिसच्या सांघिक स्पर्धेत भारतीय महिलांनी पाकिस्तानचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. परकीय चलन बाजारात आज रुपयाचा भाव 24 पैशांनी वधारला. कच्च्या तेलाच्या दरवाढीला बसलेला लगाम आणि शेअर बाजारातला सकारात्मक कल यामुळे आज रुपयाचं विनिमय मूल्य प्रति डॉलर 95.72 रुपये इतकं राहिलं. जागतिक तेल बाजारात मानक असलेल्या ब्रेंट क्रूड तेलाचा दर आज 2.10% घसरून 101.69 डॉलर्सवर आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सध्या 600 अंकांच्या वाढीसह 75,000 झेपावतोय तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सुमारे 100 अंकांची वाढ नोंदवण्याची चिन्ह दिसत आहेत. गणेशोत्सवाच्या 7व्या दिवशी काल मुंबईत 6,436 गणेशमूर्तींचं विसर्जन झालं. यात 99 सार्वजनिक मंडळाच्या तर 6,127 घरगुती गणेशमूर्तींचा आणि 210 ज्येष्ठा गौरींचा समावेश होता अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेनं दिली आहे. नांदेड जिल्ह्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या 2 तरुणांचा मृत्यू झाला. विष्णुपूर इथल्या काळेश्वर मंदिरात ही घटना काल दुपारी झाली. उमरी तालुक्यातल्या मंडळा गावात गृहरक्षक दलाचा एक जवान कामावरून परत चालला असताना त्याच्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीने धडक दिल्यामुळे मरण पावला. दुसऱ्या दुचाकीवरचं दाम्पत्य गंभीररित्या जखमी झालं असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी प्राध्यापक डुला यांना प्रशासकीय व्यवहार विभागाच्या अधिष्ठाता पदावरून हटवण्यात आलं आहे. प्राध्यापक डुला यापूर्वी विद्यार्थी व्यवहार विभागाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबरपासून लागू होणार. रोजगार महाकुंभासाठी आतापर्यंत 1,588 नियुक्त्यांची नोंदणी. सुमारे 72,000 प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध. स्वतःच्या नावावरचं सिमकार्ड इतरांना देऊ नये तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असा दूरसंचार विभागाचा इशारा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तीन वाजून 10 मिनिटं झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. सायंकालीन प्रसारणात आपली भेट 4:58 होणार आहे. दरम्यानच्या काळात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचे कार्यक्रम अखंड सुरू असतील. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईचीही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजत आले आहेत. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेमध्ये मी कांचन सावंत तुम्हा सर्वांचं स्वागत करते. थोड्याच वेळात ऐकूया काही ठळक घडामोडी, ठळक बातम्या.
1: नमस्कार, मी नंदिनी मथुरे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या करारामुळे वस्त्र प्रावरणं, चामड्याच्या वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, औषधं, शेतमाल आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ या भारतीय उत्पादनांना न्यूझीलंडमध्ये चांगला वाव मिळेल असं ते म्हणाले. येत्या 29 तारखेला आयोजित केल्या जाणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाला नामांकित कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 1588 नियोक्त्यांनी नोंदणी केली असून त्यांच्या माध्यमातून 71,939 प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये यशस्वी वाटचाल सुरू आहे. कबड्डीमध्ये जपानबरोबरचा सामना 49-24 जिंकून भारताच्या पुरुष संघानं आज विजयी सलामी दिली. नेमबाजीत 10 मीटर एअर रायफल गटात हिमांशु धिल्लॉनं रौप्य तर रुद्रांश पाटीलनं कांस्य पदक पटकावलं. परकीय चलन बाजारात आज रुपयाचा भाव 24 पैशांनी वधारला. कच्च्या तेलाच्या दरवाढीला बसलेला लगाम आणि शेअर बाजारातला सकारात्मक कल यामुळे आज रुपयाचं विनिमय मूल्य प्रति डॉलर 95.72 रुपये इतकं राहिलं. मुंबई शेअर बाजारात आज सेन्सेक्समध्ये 564 अंकांची वाढ झाली आणि तो 74,859 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 68 अंकांची वाढ नोंदवत 23,414 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7.

0: वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ज्योती यादवार यांचं शास्त्रीय गायन, राग जैतश्री, विलंबित गत 3 ताल आणि द्रुतगत 1 तालात निबद्ध आहेत. विलंबित गत 3 तालाचे बोल आहेत जब ते. त्यांना हार्मोनियम साथ केली आहे प्रकाश वागल यांनी आणि तबला साथ केली आहे भूषण परचुरे यांनी. तर ऐकूया ज्योती यादवार यांचं शास्त्रीय गायन, राग जैतश्री.

आताच आपण शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म ऐकलात. या कार्यक्रमात आपण ऐकलात ज्योती यादवार यांचं शास्त्रीय गायन राग जैतश्री. त्यांना हार्मोनियम साथ केली होती प्रकाश वागल यांनी आणि तबला साथ केली होती भूषण परजुरे यांनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळच्या 5:30 वाजलेत. आता ऐकूया युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: मंडळी काव्यवाचन या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत असतो, भेटत असतो आणि त्यांच्या कवितांच्या मैफिली रंगवत असतो. तशीच आज आपल्यासोबत कवितांविषयी गप्पा मारायला आली आपली मैत्रीण अनघा पंडित. वेलकम टू अवर शो अनघा.
1: हॅलो, नमस्कार.
0: अनघा, मी आता जसं म्हणाले की कवी मनाच्या मित्रमैत्रिणींचा हा खास कार्यक्रम आहे आणि तुला सुद्धा कविता करायला फार आवडतात, तर मग सगळ्यात पहिले मला विचारायला आवडेल की तुला कविता कराव्या असं केव्हा वाटलं किंवा तू पहिली कविता केव्हा केलीस?
1: खरं तर शाळेत असल्यापासून कविता लिहायला सुरुवात झाली. माझे बाबा कविता लिहायचे, तर लहानपणापासून मी त्यांना पाहत होते कविता लिहिताना वगैरे, तर त्यांच्याकडून ती गोष्ट माझ्याकडे आली आणि मग मलाही आपसूक कविता लिहायची आवड निर्माण झाली.
0: वा वा वा वा वा. मग आता कवितांचा विषय आलाच आहे, तर मग आज आपल्या श्रोत्यांना पहिली कविता कोणती ऐकवशील?
1: पहिली कविता आहे म्हणजे फार माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे समुद्र. कारण माझं घरही समुद्राच्या जवळ आहे, तर नेहमी समुद्रावर जाणं येणं असतं, त्यामुळे पहिली कविता समुद्रावर सादर करते.
0: नक्कीच.
1: कवितेचं शीर्षकच आहे समुद्र. नातं नसलं तरी समुद्र आणि असलं तरी समुद्र. नातं नसलं तरी समुद्र आणि असलं तरी समुद्र. आयुष्य रुसलं तरी समुद्र आणि हसलं तरीही समुद्रच. अडथळ्यातून धडपडलो, धडपडताना भरकटलो.

0: किनारा बनून सावरतो तो सारथी असे समुद्रच. कठीण संघर्ष खोल मनीचा, सुखदुःखाच्या चालित वाटा, त्या वाटेला करण्यासोबत सखा सोबती असे समुद्रच. स्नेहकण वेचावे शिंपल्यापरी, लाटांपरी बेभान होऊनी, चांदण्यात असे धुंद मिसळूनी साथ द्यावया असे समुद्रच.
1: वा वा वा वा, मस्तच मस्तच. आणि खरंच समुद्राचं आणि आपलं नातं हे खूप वेगळं आहे, कारण काहीही टेन्शन असो, आनंद असो, एकांत हवा आहे, समुद्र हा कायम सखा राहिलेला आहे,
0: सगळं सामावून घेणारा.
1: खरंच खरंच तो जसा अथांग आहे, विशाल आहे, सगळ्या गोष्टी तो पोटात घेत असतो आपल्या. नाही नाही, खरंच खूप खूप छान कविता, खूप सुंदर. आता कवितांचा विषय आहेच, तर मग तुझे आवडते कवी किंवा कवयित्री कोण आहेत?
0: माझे आवडते कवी मंगेश पाडगावकर आहेत, त्यांच्या कविता ऐकत आले आहेत. त्यानंतर शांता शेळके या सुद्धा फार आवडत्या कवयित्री आहेत.
1: खरंय खरंय.
0: आणि अगदी अलीकडच्या काळातले सांगायचं झालं तर किरण येले यांच्या कविता एक सामाजिक कविता असतात आणि काळजाला हात घालणाऱ्या कविता आहेत त्यांच्या, तर त्यांच्याही कविता फार आवडतात मला.
1: वा वा वा. कवी म्हटल्यानंतर समुद्र तर झालाच, पण कवींचे असे काही ठराविक गोष्टी असतात, त्यातला एक म्हणजे अजून चंद्र.
0: हो,
1: त्यामुळे ह्या चंद्रावर तुझ्याकडे काही कविता आहे की नाही?
0: हो हो, नक्कीच आहे, पण थोडी वेगळ्या अंगाने लिहिली आहे ही.
1: अच्छा.
0: नाही, मी मूळची देवगडची आहे, तर गावी कसं निरभ्र आकाश आपल्याला पाहायला मिळतं आणि आकाशातला चंद्र आणि सगळे तारे बघताना म्हणजे एक विलक्षण नजारा असतो. पण ज्यावेळी मी शहरात आले मुंबईला, तर त्यावेळी कधी चंद्र पाहायचा झाला तर तो दिसतच नाही, म्हणजे अगदी बिल्डिंगच्या मागे कुठे लपलाय शोधून काढावा लागतो त्याला. आणि असंच एक दिवस चंद्र पाहत होते आणि तो कुठे दिसेन असा झालेला, बिल्डिंगच्या मागून थोडासा दिसत होता, आणि मग तेव्हा ही मला कविता सुचली, हरवलेला चंद्र. तर कवितेचं शीर्षकच आहे हरवलेला चंद्र. इमारतींच्या झगमगाटात कुठेसा चंद्र जरा हरवलाय का? उंचच उंच इमारतींमुळे थोडासा तो बावरलाय का? तर शहरामध्ये आपण पाहिलं तर विद्युत दिवे जास्त आहेत, चंद्रापेक्षाही जास्त प्रखर तर आजकाल तेच वाटायला लागलेत. तर त्यावरून असं म्हणेन की विद्युत दिव्यांचे कृत्रिम तारे त्यालाही असह्य होत असतील का? मृग विशाखा रोहिणीसह गुरु शुक्रही त्यावर रुसतील का?
1: वा वा.
0: काळ्या कुट्ट नभांगणीचा उजेड त्याला सोसवत असेल का? की दिवे जाऊन पडदा पडायची वाट तोही पाहत असेल का? विद्युत ताऱ्यांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का? हे तारांसाठी म्हणते की विद्युत ताऱ्यांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का? की प्रदूषणाची ओढून चादर त्याही असतील झोपल्या का? पाहून विरह चंद्र तारकांचा देवालाही दया येईल का? मग विद्युत प्रवाह करून खंडित मिट्ट अंधार पडेल का? मग जातील दिवे, पडेल पडदा, नभशृंगारही येईल परतून, चंद्र मग असा जाईल उजळून, अन तारकाही स्वतःस देतील उधळून. चंद्र मग असा जाईल उजळून, अन तारकाही स्वतःस देतील उधळून.
1: वा वा वा वा वा. म्हणजे हरवलेल्या चंद्राचं हे जे काही वर्णन होतं ना, ते सुंदर आहे. नाही खरंच खरंच खूपच मस्त, खूपच मस्त.

0: आता अनघा तू सध्या मीडियामध्येच कार्यरत आहेस, तर मग सध्या आणि सोशल मीडियानी सगळीकडेच काय म्हणतात की
1: जग
0: व्यापून घेतलेलं आहे आणि आपलं आता आयुष्यच सगळं सोशल मीडियाशी रिलेटेड झालेलं आहे. जे काही करावं, जिथे जावं, जे काही आहे ते सगळं आपण उठसूट सगळं पोस्ट करत असतो. तर मग अशा सोशल मीडिया बद्दल तुझं कवी मन काय म्हणतंय?
1: सोशल मीडियाचा वापर सध्या एवढा वाढलाय की ते स्टेटस आणि इमोजी मध्येच सगळं बंदिस्त झालंय असं मला तरी वाटतं.
0: आणि त्याच्यात बऱ्याच जण असे रिअल इमोशन्स कुठेतरी मिस आउट होत आहेत की काय असं फील होतं.
1: अगदी अगदी, म्हणजे मनातल्या भावना ज्या आहेत त्या ते इमोजी व्यक्तच करू शकत नाही, ते पुरेसे नाही आहेत त्यासाठी असं वाटतं मला. आणि मग याच भावना व्यक्त करताना मी एक कविता लिहिली.

0: माहितीये की आपण इतके ऑनलाईन झालोय.
1: बर,
0: 5G वेगाने सुसाट पळणारे आपण इतके ऑनलाईन झालोय की भावभावना फक्त इमोजी आणि स्टेटस मध्ये चढकल्यात. पण आभास आणि वास्तवातील ही दरी कधी संपणार? प्रत्यक्षात हस्तांदोलन करण्यास अवघडणारे हात सोशल मीडियावर स्वैर हिंडतात आणि समोर आल्यावर मुके होणारे शब्द फक्त चॅटिंग मधून ओसंडतात. आनंद, दुःख, राग, द्वेष आणि वेदनाही फक्त इमोजी मध्येच बंदिस्त झाल्यात. त्यात खरंच असतो का आपलेपणा की केवळ औपचारिकतेचं माध्यम असतात? ऑनलाईन जगताना जग जवळ आलं म्हणावं तर नात्यांमधील दुरावा प्रचंड वाढला. अन वाढदिवसाचे स्टेटस टाकण्यापुरतंच का केवळ आपलेपणा उरला? मेसेज करणं म्हणजे आठवण आणि ओढ, मेसेज नाही म्हणजे फक्त राग आणि दुरावा. नात्यांमध्ये असणारी ओढ व्यक्त करायला असावा केवळ हा एकमेव पुरावा?
1: वा वा वा.
0: म्हणून सांगते की आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी. आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी, नाहीतर आपल्यानंतर आपल्यासाठी सुद्धा स्टेटसला दिसतील दोन अश्रू ढाळणारे इमोजी. दोन अश्रू ढाळणारे इमोजी.
1: वा वा वा वा. खरच खरच खूप सुंदर. आणि ही आत्ताची काय म्हणता येईल की सत्य परिस्थिती आहे की आपण भयंकर प्रमाणात सोशल मीडियाच्या आहारी गेलोय, किंवा आपण फार वापरतो आणि सगळ्या गोष्टीचे अपडेट्स आपल्याला टाकायचे असतात आणि त्याच्यातनं कुठेतरी काय म्हणतात तो एक जो रिअलनेस आहे ना एखाद्या घटनेतला किंवा दोन व्यक्तींमधल्या नात्यांमधला भावनांचा जो रिअलनेस आहे ना तो कुठेतरी असं मिस आउट होतोय की काय असं फील होतं.
0: खूप हरवलंय.
1: आता अनघा, इतक्या सुंदर कविता तू सादर केल्यास सगळ्याच सुरेखेत. पण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना आपल्या श्रोत्यांना कोणती कविता ऐकवशील?
0: एक चाफा नावाची कविता आहे. म्हणजे चाफा हे सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे
1: खरंच.
0: आणि ही कविता केव्हा सुचलेली तर जे वेगवेगळे डेज साजरे केले जातात तर त्यामध्ये रोज डे होता.
1: हाँ.
0: तर सगळ्यांच्या स्टेटसला म्हणजे सोशल मीडियावर सगळीकडे गुलाब फुललेले होते. आणि त्यावेळी असं झालं की गुलाबापेक्षाही चाफा कुठेतरी जास्त जवळचा वाटतो. आणि मग त्यावेळी सहज ही चाफा विषयावर सुचलेली कविता आहे.
1: वा वा.
0: खरं तर गुलाब आणि चाफा या दोघांमधलं काय म्हणू कंपॅरिझन या पद्धतीने ही कविता आहे.
1: बर.
0: गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचढ ठरेल का? गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचढ ठरेल का? सुंदर त्याचं दिसणं केवळ, सुगंध जपणं जमेल का?
1: वा वा.
0: दिवस जातील भरभर पुढे, गुलाबही हळूहळू वाळेल. बरं का? दिवस जातील भरभर पुढे, गुलाबही हळूहळू वाळेल. काटे बाळगणाऱ्याला कशी सुगंधी जखम कळेल?
1: वा वा.
0: पण बघा, गुलाबाचं देखणे पण उगाच का नाकारा? गुलाबाचं देखणे पण उगाच नाकारा का? पण तरीही दारासमोर सुगंधी चाफाच हवा. गुलाब काय राहील फोटोत बनून एखादी आठवण. गुलाब काय राहील फोटोत बनून एखादी आठवण. पण होईल का कधी तो श्वास भरल्या सुगंधाची साठवण. पण होईल का कधी तो श्वास भरल्या सुगंधाची साठवण.
1: वा वा वा वा. सुंदर. तर अनघा, तू आज इथे आलीस आणि इतक्या सुरेख कविता सादर केल्यास त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
0: धन्यवाद. धन्यवाद.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम युववाणी. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:57 आणि 26 सेकंद झालेले आहेत. ठीक 6 आपण ऐकणार आहोत हिंदी बातम्या, 6:05 इंग्रजी बातम्या. दोन्ही बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत. बातम्या ऐकण्यापूर्वी ऐकूया काही संदेश.
1: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
2: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
3: श्रोतेहो, चिंचपोकळी हे नाव आलं कुठून? त्याबद्दलची गोष्ट अवश्य ऐका नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून. लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22-29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 वाजता FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता

0: अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विविध देशांची गरज ओळखून देशनिहाय स्किल पासपोर्ट तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. भरती परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी अभ्यासपूर्ण शिफारसी सादर करण्याची उच्चस्तरीय कृती दलाची ग्वाही. राज्यात तातडीनं दुष्काळ जाहीर करण्यासाठी किसान सभेकडून आंदोलनाचा इशारा. विरोधी पक्षांकडून विधिमंडळ अधिवेशनासह तत्काळ मदतीची मागणी. छत्रपती संभाजीनगर इथं FDA कारवाईत 6 लाख रुपयांची मिठाई तसंच खवा जप्त. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच, आज 4 पदकांची कमाई. आणि राज्यभरात काही जिल्हे वगळता आज पावसाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. विविध देशांची कुशल मनुष्यबळाची गरज ओळखून देशनिहाय स्किल पासपोर्ट तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आज मुंबईत आंतरराष्ट्रीय कामगार गतिशीलतेवरील एकदिवसीय उच्चस्तरीय परिषदेत ते बोलत होते. भारतातील युवा मनुष्यबळाची क्षमता आणि जागतिक मागणीशी कुशल मनुष्यबळाची प्रभावी सांगड घालावी लागेल. त्यातून सर्क्युलर मोबिलिटी ऑफ टॅलेंट ही संकल्पना अधिक सक्षम होईल आणि महाराष्ट्र या क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. भारतानं सुमारे 28 देशांसोबत कामगार गतिशीलतेसंदर्भात करार केले आहेत. या देशांमध्ये अभियांत्रिकी, आरोग्यसेवा, बांधकाम आणि विविध तांत्रिक क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाला मोठी मागणी आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कार्यबल गतिशीलता क्षेत्रात महाराष्ट्र पुढाकार घेईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. येत्या 29 तारखेला आयोजित केल्या जाणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाला नामांकित कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 1588 नियोक्त्यांनी नोंदणी केली असून त्यांच्या माध्यमातून 71,939 प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. या रोजगार महाकुंभात टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, गोदरेज एंटरप्राइजेस ग्रुप, LIC, HDFC, ICICI, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी यासारख्या नामांकित कंपन्या आणि संस्थांचा सहभाग आहे. देशभरात भटक्या जनावरांसाठी निवारा बांधण्याच्या निर्देशाला आव्हान देणाऱ्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं विशेष पीठ स्थापन करण्यास सहमती दर्शवली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील विशेष पीठानं प्राधिकरणाला निवारा बांधण्याचे निर्देश दिले होते. तर ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासनाची असल्याचा युक्तिवाद प्राधिकरणाचे कायदेशीर सल्लागार तुषार मेहता यांनी केला. भटक्या कुत्र्यांच्या आणि जनावरांच्या व्यवस्थापनासाठीच्या उपाययोजना आणि विविध सरकारी प्राधिकरणांच्या जबाबदाऱ्यांशी संबंधित एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान हा निर्णय देण्यात आला. दूरसंचार विभागानं नागरिकांना मोबाईल क्रमांक फसवणुकीच्या गुन्ह्याबाबत सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. बनावट पद्धतीनं सिमकार्ड जारी करणे, दूरसंचार ओळख क्रमांकाचा गैरवापर आणि मोबाईल फोनच्या IMEI क्रमांकात छेडछाड करणे हे गंभीर गुन्हे असल्याचं सांगत अशा प्रकरणांमध्ये 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याचं विभागानं सांगितलं. नागरिकांनी आपल्या नावावर जारी मोबाईल क्रमांकांची नियमित तपासणी करावी आणि कोणतेही अनधिकृत सिमकार्ड आपल्या नावे सक्रिय असल्याचं आढळल्यास तातडीनं कारवाई करण्याचं आवाहन विभागानं केलं आहे. भरती परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक, विश्वासार्ह, कार्यक्षम आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी शासनाला अभ्यासपूर्ण शिफारसी सादर करण्यात येतील अशी ग्वाही भरती परीक्षा उच्चस्तरीय कृती दलाच्या अध्यक्ष

तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा यांनी दिली. या समितीनं आज छत्रपती संभाजीनगर विभागातील विद्यार्थ्यांशी स्मार्ट सिटी कार्यालयात संवाद साधला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. परीक्षा वेळापत्रक, प्रश्नपत्रिकेचा दर्जा, परीक्षा केंद्रे, पर्यवेक्षकांचं प्रशिक्षण, पेपर तपासणी, सामान्यीकरण निकाल, न्यायालयीन प्रकरणं आणि नियुक्ती प्रक्रिया अशा विविध मुद्द्यांचा अभ्यास करून आपली समिती शिफारसी सुचवेल, असं राधा यांनी सांगितलं. पुढील परीक्षेसाठी सुमारे 12 लाख उमेदवारांनी अर्ज केले असल्याचं आवश्यक पाया

0: प्रक्रिया अशा विविध मुद्द्यांचा अभ्यास करून आपली समिती शिफारसी सुचवेल असं राधा यांनी सांगितलं. पुढील परीक्षेसाठी सुमारे 12 लाख उमेदवारांनी अर्ज केले असल्याचं आवश्यक पायाभूत सुविधा तसंच मनुष्यबळाचा आढावाही घेतला जाणार आहे. समितीचा विभागनिहाय दौरा येत्या 30 सप्टेंबरला पूर्ण होईल. त्यानंतर 3 महिन्यात अहवाल पूर्ण करण्यात येणार असून विद्यार्थी पालक तसंच तज्ज्ञांकडून प्राप्त सूचनांचा अभ्यास करून शिफारसी करणार असल्याची माहिती राधा यांनी दिली.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: महाराष्ट्राची शेतीची सद्य परिस्थिती पाहता सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी किसान सभेनं केली आहे. या मागणीसाठी येत्या 23 तारखेला राज्यभर आंदोलनाचा इशाराही किसान सभेचे अजित नवले यांनी दिला आहे. राज्यात पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत असून सोयाबीन, कापूस आणि खरीपाची पिके करपत आहेत. या पार्श्वभूमीवर पिकांची संपूर्ण नुकसान भरपाई द्यावी, नियमित कर्जदारांना किमान 2 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावे आदी मागण्यांसाठी राज्यात प्रत्येक तहसील कार्यालय तसंच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचं नवले यांनी सांगितलं आहे. दुष्काळावर तत्काळ आणि व्यापक पद्धतीनं उपाययोजना करण्यासाठी राज्य विधिमंडळाचं 1 आठवड्याचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. आज सामाजिक संपर्क माध्यमावर दानवे यांनी ही मागणी केली. दरम्यान शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपयांची तत्काळ मदत देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. पवार यांनी आज नांदेड तालुक्यातील तळणी, एकदरा या गावांना भेटी देऊन शेतीची प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. दुष्काळाची घोषणा करून उपाययोजनांना सुरुवात करावी अशी मागणीही पवार यांनी यावेळी केली. बीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयावर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. शासनानं दुष्काळी उपाययोजना कराव्या, पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांना आवश्यक मदत तातडीनं उपलब्ध करून द्यावी अशा मागण्यांचं निवेदन यावेळी तहसील प्रशासनाकडे सादर करण्यात आलं. लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं रेणापूर तहसील कार्यालयासमोर आज हलगी नाद आंदोलन करण्यात आलं. मनसे शेतकरी सेना अध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकार अहवाल आणि माहितीच्या नावाखाली वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. ते लातूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारने शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेट्टी यांनी केली. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं घंटानाद आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 25,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी, 100% पीक विमा मंजूर करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर इथं अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या कारवाईत 5,94,736 रुपये किमतीचा 3,691 किलो मिठाई आणि खवा सदृश पदार्थ जप्त केला. शहानूर मियाँ दर्गा चौकात 2 खासगी बसवर छापा टाकत ही कारवाई करण्यात आली. जालना शहरात आजपासून प्रथमच शहर बस सेवेला सुरुवात झाली. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार अर्जुन खोतकर, महापौर वंदना मगरे यांनी हिरवा झेंडा दाखवून या सेवेला सुरुवात केली. शहरातल्या 3 महत्वाच्या मार्गावरून या बस धावणार आहेत. दरम्यान अंबड इथं बसस्थानक परिसरात आज पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 6 दुकानं भस्मसात झाली. सुमारे 4 तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीनं 29 सप्टेंबर रोजी मुंबईत निर्धार महामोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी बीड इथं पत्रकार परिषदेत दिली. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी 4 पदकांची कमाई केली. नेमबाजीत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत भारतीय संघानं रौप्य पदकांची कमाई केली. रुद्राक्ष पाटील, पार्थ माने आणि हिमांशु धिल्लन यांचा या संघात समावेश आहे. तसंच वैयक्तिक प्रकारात हिमांशुने रौप्य पदक तर रुद्राक्षने कांस्य पदक जिंकलं. मिश्र मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तारियालने कांस्य पदक पटकावलं. कबड्डीमध्ये भारतीय पुरुष संघानं जपान बरोबरचा सामना 39-24 गुणांनी जिंकला. हवामान. उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात धाराशिव, लातूर आणि

0: नमस्कार श्रोते हो, साहित्य सौरभ कार्यक्रमात मी अनुप्रिता भाले आपलं स्वागत करते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत कवी साहित्यिक डॉक्टर उत्तम अंभोरे यांच्याशी. डॉक्टर उत्तम अंभोरे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर इथून विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झालेले आहेत. त्यांनी महाकवी वामनदादा कर्डक अध्यासन इथे संचालक म्हणून बरीच वर्ष काम केलेलं आहे. त्या सामाजिक आणि साहित्यिक तसंच सांस्कृतिक क्षेत्रातील मोठा अनुभव आहे. त्यांचे पत्ता बदलत जाणारा गनिम आणि धगीवरची अक्षरं हे कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्याचबरोबर ते समीक्षा लेखन सुद्धा करतात. त्यांचा अस्मितेच्या नव्या वाटा हा समीक्षणात्मक ग्रंथ सुद्धा प्रकाशित झालेला आहे. सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर, तुम्ही इंग्रजीचे प्राध्यापक आहात. मराठीची आवड आणि मराठी भाषेत लिखाण कधीपासून सुरू केलं, त्याची प्रेरणा काय होती?
1: मी इंग्रजीचा प्राध्यापक जरी असलो तरी मातृभाषा माझी मराठी आणि माझं जवळपास BA पर्यंत शिक्षण जे आहे ते मराठी माध्यमातून झालं. त्याच्यातला प्रमुख विषय माझा इंग्रजी होता, परंतु मराठी भाषा ही मुळात माझी मातृभाषा असल्यामुळं त्या विषयीचं प्रेम. त्यानंतर मी ज्या शाळेत होतो, माझ्या गावच्या शाळेत, त्या गावामधलं भाषेवर अनेक प्रकारचे जे काही लोक प्रयोग करायचे बोलताना, वागताना, जीवन जगताना, ते मी पाहायचो. किंबहुना मी असं म्हणेल की मी ज्या शाळेत जायचो तेव्हा ती एकच गुरुजी, चार वगैरे पहिली ती चौथी पर्यंत एकच गुरुजी असेल, एक शिक्षकी शाळा. परंतु ते गुरुजी मराठी जितकं चांगलं शिकवायचे तेवढंच ते गणित पण शिकवायचे. सगळ्या मुलांना असं भोवताली उभं करून ती खुर्चीवर बसून शिकवायचे. आणि ते कवितेचा आस्वाद घेताना विद्यार्थी हा कवितेमध्ये डुंबून जाईल इथपर्यंत ते रसग्रहण त्या कवितेचं करायचे. आणि काही मुलांना ती कविता किंवा कथा हे कृतीरूपानं सादर करण्याचं सांगायचे. म्हणजे ती कविता कृतीरूपानं कसा वाचणार, कशा पद्धतीने सादर करणार, याचा एक संस्कार मला असं वाटतं की माझ्या मनावर होता. आणि म्हणून शब्दांशी खेळणं, आपला अनुभव शब्दामध्ये मांडणं, तो लोकांपर्यंत पोहोचवणं, ही काहीशी एक मला सवय लागली. आणि ती सवय मला न कळत पण ती कवितेमध्ये कधी रूपांतरित झाली हे मला कळलं नाही. म्हणजे मला एक सांगायला आवडेल की 8वी 9वी मध्ये असताना मी चांगल्या स्टेजवर एक माझी कविता सादर केली, ज्या संमेलनात अनेक प्रकारचे मोठे मोठे कवी होते. आणि मला तेव्हा असं वाटलं की आपली कविता लोक ऐकू शकतो. आणि म्हणून मग तो मराठी कविता लिहिण्याचा छंद मी पुढे जोपासला. आणि मला असं वाटतं की ती कविता नंतर मग ती संग्रहाच्या रूपानं सुद्धा प्रकाशित झाली, ती अभ्यासक्रमात मध्ये सुद्धा लागली विद्यापीठांच्या. आणि त्याच्यावर अनेक लोकांनी संशोधन पण केलं. जगण्याची आवड, साहित्याची आवड, मांडण्याची आवड आणि साहित्याचं रसग्रहण करण्याचं माझं मुख्य भाषा ही मराठी असल्यामुळं मी तिला विकसित केलं कवितेच्या माध्यमातून आणि समीक्षेच्या माध्यमातून सुद्धा. मी ज्या अनेक कवींच्या कविता ऐकायचो, खरं म्हणजे मला सांगायला आवडेल की मी 1978 औरंगाबादला आलो आणि मी असं पाहिलं की या ठिकाणी अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, साहित्यिक कार्यक्रम होतात, मोठे मोठे कवी येतात. म्हणजे मी अनेक प्रकारचे कवी या ठिकाणी पाहिले. आणि 1978-79 एक मोठा इव्हेंट औरंगाबादला झाला होता त्या काळातल्या, ते होतं म्हणजे अखिल भारतीय दलित साहित्य समय, ज्याचं उद्घाटन कमलेश्वर हे हिंदीमधले फार मोठे लेखक आहेत, और कितने पाकिस्तान नावाची त्यांची कादंबरी आंतरराष्ट्रीय ख्यातीची, त्यांच्या हातून त्याचं उद्घाटन झालं. तेव्हा मी पहिल्यांदा कविता सादरीकरण हे पाहिलं, नाटकाचे प्रयोग पाहिले, भाषणं ऐकली. आणि मला असं वाटलं की आपण साहित्यामध्ये काहीतरी करू शकतो, आपल्याला सुद्धा असं बोलता येऊ शकतो. आणि मला असं वाटतं की माझ्या मनातल्या ज्या काही भावना होत्या त्या भावना आणि ते समोरचं जे काही वातावरण आहे याच्यातून माझ्या मनात एक प्रेरणा निर्माण झाली की आपण कविता लिहिली. आणि मग मी कविता लिहायला.
0: तुम्ही तुमच्या लेखनात काही शोधनिबंध सादर केले.

0: आहेत, त्यात विशेष काय सांगता येईल?
1: हा, म्हणजे मी जसा इंग्रजीचा प्राध्यापक झालो तेव्हा केवळ प्राध्यापक असणं हे सुद्धा खरं म्हणजे पूरक आहे जगण्यासाठी, परंतु जर एखाद्या विषयामध्ये रस असेल तर त्याचं आपण संशोधनामध्ये रूपांतर करू शकतो. मी एम एला असताना अमेरिकन साहित्य हा माझा एक पेपर ठेवला होता आणि त्याच्यामध्ये मला अतिशय महत्वाची कवी लेखक अभ्यासाले, म्हणजे जसं की अमेरिकन जीवनाला एक दिशा देणारा जी काही टीम आहे ज्याच्यामध्ये वॉल्ट व्हिटमन आहे, एमर्सन आहे, या लोकांनी अमेरिकेला एक नवं जीवन तत्वज्ञान शिकवण्याचा प्रयत्न केला आणि ते साहित्य त्यांचं निर्माण झालं. त्याचप्रकारे त्या अमेरिकन साहित्यामध्ये मला आणखी एक अशी ओळख झाली की अमेरिकेत जो नेटिव्ह ज्याला आपण म्हणतो, मूळ रहिवासी, ज्याला भारतीय भाषेमध्ये आपण मराठीमध्ये आदिवासी म्हणतो, असा एक आदिवासी फार मोठा घटक अमेरिकेत आहे ज्याच्या जवळपास 360 जमाती आहेत अमेरिकेमध्ये. आणि मग मी त्या काळामध्ये आपल्या विद्यापीठामध्ये असं कुठलंही साहित्य उपलब्ध नव्हतं तेव्हा मी ते साहित्य वाचण्यासाठी हैदराबादला गेलो आणि 10-15 दिवस हैदराबादला थांबून तिथल्या ASRC मध्ये मी सगळ्या पुस्तकं उपलब्ध करून पाहिले. ते पुस्तकं तेव्हा फोटोकॉपी करण्याची पद्धत होती त्यांच्याकडे, ते आपल्याला त्याची सत्यप्रत द्यायची फोटोकॉपी करून, तर ती पुस्तकं मी आणली 3 लेखकांची, त्याच्यावर अभ्यास केला आणि अमेरिकेतल्या आदिवासी जगण्यामधल्या संस्कृतीमधल्या वागण्यामधल्या भाषेमधल्या व्यक्त करण्याच्या पद्धती, किंबहुना त्यांचा जो अतिशय समृद्ध असा इतिहास आहे जीवनाचा, ज्याच्यामध्ये माया कल्चर नावाची एक फार मोठी संकल्पना आहे की माया नावाचं एक फार मोठं पिरॅमिड आहे अमेरिकेमध्ये, ते जगामधल्या अनेक आश्चर्यापैकी एक आश्चर्य आहे की इतकं मोठं त्या काळात त्यांनी कसं बांधलं. आणि त्यांना आपण आदिवासी म्हणतो परंतु अतिशय सुंदर अशा प्रकारची शेती ते करायची, प्रगत शेती असं म्हणतो, सगळ्या प्रकारची पिकं ते घ्यायचे, म्हणजे आपल्याकडचा बटाटा आहे हे त्यांचं पीक आहे मुळात अमेरिकेचं, मका आहे हे आदिवासींनी घेतलेलं अमेरिकेतलं पीक आहे, ते आपल्याकडे नंतर मायग्रेट झालं. तर या साहित्यावर मग नंतर मी अभ्यास केला, त्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला, संस्कृतीचा अभ्यास केला, भाषेचाही अभ्यास केला आणि मग ते मी साहित्याच्या रूपाने हे मांडलं. आणि मला एक मांडताना आणखी एक असं जाणवलं की ह्या आदिवासी लोकांना जे व्हाईट अमेरिकन्स होते हे खऱ्या अर्थाने माणूसच मानत नव्हते. ह्या लोकांनी 1968 ते 1970 काळामध्ये प्रचंड मोठा संघर्ष केला, सामाजिक न्यायाच्या भूमिका त्यांनी मांडल्या, आम्हाला न्याय भेटला पाहिजे याचं आंदोलन उभं केलं आणि या सामाजिक आंदोलनातून त्यांनी त्यांचं साहित्य सुद्धा उभं केलं. आणि या साहित्याला त्या काळामध्ये 1968 त्यांच्याकडे एनस्कॉट मम्माडे नावाचा एक फार मोठा लेखक आहे, त्यांचं हाऊस मेड ऑफ डॉन नावाचं पुस्तक प्रकाशित झालं होतं जी अमेरिकन साहित्यामधली एक महत्वाची कादंबरी आहे, तिला 1969 पुलित्झर पुरस्कार भेटला जो की जागतिक साहित्यामध्ये नोबेल पुरस्कार एवढाच मान्यता प्राप्त असा पुरस्कार आहे. आणि त्यानंतर मग नेटिव्ह अमेरिकन किंवा अमेरिकन आदिवासींचं साहित्य, आदिवासींच्या कला, आदिवासींचा डान्स, आदिवासी म्युझिक हे सगळ्या जगासमोर आलं, त्याचा एक मला चांगल्या प्रकारे अभ्यास करता आला आणि त्याच्यावर मी माझं संशोधन पूर्ण केलं आणि त्याचं ग्रंथरूपात सुद्धा मी नंतर इंग्रजीमध्ये त्याचं प्रकाशित.
0: सर, तुमचा प्रथम कविता संग्रह पत्ता बदलत जाणारा गनिम हा आहे, त्याबद्दल ऐकायला आवडेल.
1: खरं म्हणजे पत्ता बदलत जाणारा गनिम जो आहे याच्यामधला गनिम हा जो शब्द आहे तो शत्रू या अर्थाने येतो आणि शत्रू हा फक्त युद्धामधला शत्रू नसतो, हा बाह्य जगतामधला शत्रू असतो, हा आपल्या मनामध्ये पण एक शत्रू असतो. मला असं वाटतं की हा एकच शत्रू नसतो, अनेक प्रकारचे गनिम, अनेक प्रकारचे शत्रू आपल्या अंतर्गत असतात. खरं म्हणजे आपला कोण पराभव करतं यापेक्षा आपण कोणत्या मानसिकतेने जगतो याच्यावर विचार करण्याची सुद्धा गरज आहे. त्यामुळे गनिमाच्या अनेक छटा मी समाजामध्ये जगताना, या जातीव्यवस्थेमध्ये, वर्णव्यवस्थेमध्ये, भारतीय समाज जीवनामध्ये शोधण्याचा एक प्रयत्न केला आणि मग त्याच्यावर मी त्या काही कविता रूपाने मांडण्याचा प्रयत्न केला. ही खरं म्हणजे एका अर्थाने माझीच मला ओळख आहे. मला असं वाटतं की माझ्या सुद्धा एक गनिम आहे आणि प्रत्येक माणसामध्ये सुद्धा एक गनिम आहे जो कधी कधी त्याच्या विरुद्धच काम करत असतो. अशा काही कविता, जवळपास 100 कविता मी गनिम हे थीम घेऊन त्या लिहिल्या आणि मग त्या प्रकाशित केल्या आणि त्या कविता मला असं वाटतं की बऱ्याच लोकांनी त्याच्यावर नंतर मग त्याची मांडणी केली, त्याचं भाषांतर केली आणि त्यानंतर पुढे.
0: या पुस्तकाच्या मुखपृष्ठाविषयी एक उत्सुकता म्हणून तुम्हाला विचारावं असं वाटतं की काय सांगायचंय तुम्हाला त्या
1: मॅडम. हे जे पुस्तक आहे गनिम, याचं मुखपृष्ठ महत्वाचे चित्रकार दासू भगत यांचं आहे. दासू भगत हे असे चित्रकार की त्याने माझ्या कविता सगळ्या वाचल्या आणि मग त्यांनी चित्र तयार केलं. याच्यामध्ये जो गनिम आहे, ह्या गनिमाची अंतर्गत आणि बाह्य दोन्ही रूप त्यांनी आपल्या या चित्रामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. पारंपरिक अर्थाने जो गनिम येतो तो असा भाता बाण असा घेऊन येतो, त्याचं रिफ्लेक्शन सुद्धा, त्याचं रूप सुद्धा त्यांनी आपल्या चित्रामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर मनाच्या दाट गुहेमध्ये सुद्धा एक गनिम असतो.

0: त्याचं सुद्धा एक चित्रण कुठतरी आलं पाहिजे हेही त्यांनी या चित्रामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. आणि या चित्राला पूरक म्हणून या संग्रहामध्ये अनेक प्रकारचे त्यांनी रेखाटनं तयार केली जे की त्या त्या कवितेला पूरक आहेत. म्हणजे जवळपास 100 कवितांमध्ये जवळपास 30-40 रेखाटनं त्यांनी केली आणि त्या प्रत्येक रेखाटनामध्ये ही कविता काय सांगते
1: हे दाखवून दिले.
0: कोणत्या प्रकारचा आवाज हिला द्यायचा आहे, कोणत्या प्रकारची साथ घालायची आहे हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न. त्यामुळे दासू भगतने याच्यावर खूप काम केलेलं असं मला वाटतं.
1: सर, तुमच्या कविता संग्रहातील काही कविता अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाल्या आहेत,
0: हो
1: काय सांगाल?
0: खरं म्हणजे ही कविता जेव्हा प्रकाशित झाली तेव्हा काही लोकांनी उत्स्फूर्तपणे याचे भाषांतर केले. म्हणजे मला न सांगता मला एका गुजराती कवीनीचा फोन केला की सर तुमच्या संग्रहामधल्या ह्या कविता मला फार आवडल्या. डॉक्टर वनकर नावाचे कवी आहेत, म्हणजे ते सायकॉलॉजिस्ट आहेत, मानसशास्त्रज्ञ आहेत फार मोठे. त्यांनी उत्स्फूर्तपणे त्या कविता भाषांतरित केल्या आणि गुजरातीमध्ये भाषांतरित करून मला ते पाठवल्या की ह्या कविता सर मला अशा अशा आवडल्या, मी ह्या गुजरातीमध्ये आता ट्रान्सलेट. ह्या मला एक आश्चर्याचा धक्का होता. त्याचबरोबर एक हिंदीमधले ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक नानासाहेब गोरे म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांनी हा संपूर्ण संग्रह हिंदीमध्ये गनीम या नावाने भाषांतरित केला आणि तो राजस्थानमधल्या एका प्रकाशकाकडून तो प्रकाशित झाला. त्यानंतर याच्यामधल्या काही कविता, खरं म्हणजे हा संग्रहच ओझोन लेअर या नावाने डॉक्टर सुनील राऊत, जे की महात्मा फुलेंच्या साहित्याचे अतिशय चांगले अभ्यासक आहेत, त्यांनी महात्मा फुलेचे अखंड भाषांतरित केले इंग्लिशमध्ये. त्याचबरोबर आपल्या विद्यापीठाचे एक सन्माननीय विद्यार्थी आणि एस आर टी विद्यापीठाचे पहिले माननीय कुलगुरु डॉक्टर जनार्दन वाघमारे यांच्या मुठभर माती नावाचं जे आत्मकथन आहे, बंच ऑफ सॉइल, हे त्यांनी भाषांतरित केलं. तर त्यांना माझ्या कविता आवडल्या आणि मग त्या कविता त्यांनी इंग्रजीमध्ये भाषांतरित केल्या. त्याचं शीर्षक त्यांनी ओझोन लेअर असं ठेवलं. ओझोन वायू जो आहे तो माणसाच्या जगण्यासाठी किती आवश्यक आहे, त्याच्यावरून त्यांनी ओझोन लेअर असं त्याचं भाषांतर केलं. आणि पुण्याचे प्रकाशक दिलीप लाठी यांनी त्यांच्या प्रकाशनाच्या माध्यमातून ते प्रकाशित केलं. तर ह्या तीन भाषेमध्ये तर गेल्याच कविता, त्याशिवाय काही मित्रांनी आमच्या उर्दूमध्ये पण ह्या कविता भाषांतरित केलेल्या.
1: अच्छा,
0: हो उर्दूमध्ये पण त्या कविता पोहोचलेल्या आहेत.
1: कविता लेखन तर तुम्ही करताच,
0: हो,
1: पण तुमचं समीक्षा आणि वैचारिक लेखन सुद्धा बरंच आहे,
0: हो,
1: तर त्याबद्दल ऐकायला आवडेल.
0: हा, कविता लिहितानाच जो काही विचार आपल्या मनात येतो, प्रामुख्यानं सामाजिक विचार ज्या अंगाने मी विचार करतो, त्याच्यामध्ये मी प्रामुख्यानं वैचारिक वाटचालीमध्ये महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वामनदादा कर्डक, अण्णाभाऊ साठे किंवा सामाजिक परिवर्तनामध्ये जे काही पूरक अशा प्रकारचे विचार असतात त्या विचारांना मी बऱ्याचदा प्राधान्य देतो. आणि त्यामुळं समीक्षेमध्ये सुद्धा मी काय केलं की या लेखक कवींचं जे काही लिखाण आहे त्याचा एक चिकित्सकपणे मी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यावर भाष्य करण्याचं काम मी माझ्या संग्रहाच्या माध्यमातून केलं. जसं की अस्मितेच्या नव्या वाटा जसा आपण उल्लेख केला, या समीक्षा ग्रंथामध्ये मी प्रामुख्यानं वामनदादा कर्डकांची एकूण कविता, खरं म्हणजे वामनदादा कर्डकांनी बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही चरित्र आहे ते काव्यरूपानं मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मराठीमधलाच नव्हे तर जगातल्या एकूणच वाङ्मय प्रकारामध्ये एखाद्या व्यक्तीचं जीवन बालपणापासून ते अंत्यविधीपर्यंत कवितेच्या माध्यमातून मांडण्याचं काम वामनदादा कर्डक या कवीनी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी खरं म्हणजे मराठीमध्ये कविता लिहिल्या, हिंदीमध्ये पण त्यांच्या कविता आहेत आणि केवळ बाबासाहेबांचं जीवन नाही तर जागतिकीकरणापर्यंत त्यांच्या अनेक प्रकारच्या कविता आहेत. जवळपास 15-16 हजार कविता वामनदादा कर्डकांनी लिहिल्या असं म्हणतात. तर मी त्यांच्या कवितेवर सुद्धा एक वैचारिक लेख समीक्षेच्या माध्यमातून मांडला. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर एक निळ्या नभातला लाल तारा असं त्या लेखात शीर्षक आहे, तो या ठिकाणी मांडला. वसंत आबाजी डहाके जे मराठीमधले अतिशय महत्वाचे कवी आणि समीक्षक आहेत, लेखक आहेत, त्यांनी मराठी साहित्य आणि संस्कृती यावर एक अतिशय मोठा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं परीक्षण मी केलं. जवळपास 350-400 पानाचा तो डेमी आकारातला मोठा ग्रंथ आहे, त्याचं मी परीक्षण केलं. अरुण काळे, हेमंत डिवटे किंवा मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, ज्याने की आदिवासी साहित्यावर फार मोठा संशोधन प्रकल्प केला होता, त्याच्यावर सुद्धा मी भाष्य करण्याचं काम केलं. तर हे एकूण समीक्षेच्या अंगाने ते मांडण्याचा प्रयत्न केला मी अस्मितेच्या नव्या वाटामध्ये. आणि त्यासोबत काही परिवर्तनवादी जे काही विचार परंपरा आहे त्याची मांडणी सुद्धा मी माझ्या वैचारिक लिखाणामध्ये केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं फुले आंबेडकरी साहित्य, भान आणि भूमिका असा एक समीक्षा ग्रंथच म्हणा, तो मी त्या वैचारिक लिखाणाच्या माध्यमात

0: माध्यमातून प्रसिद्ध केलेला आहे. समीक्षेमध्ये मला प्रामुख्यानं विलास सारंग जे आहेत, अतिशय मोठे लेखक आहेत, इंग्लिशचे प्राध्यापक होते, मुंबई विद्यापीठात ते होते, नंतर व सौदीमध्ये त्यांनी काही दिवस काम केलं. त्यांनी समीक्षेमध्ये, कथेमध्ये, कवितेमध्ये आणि कादंबरीकार म्हणून फार मोठं काम केलेलं आहे. त्यांची समीक्षा मी खऱ्या अर्थाने महत्त्वाची मानतो. त्यासोबत भालचंद्र नेमाडे आणि नागनाथ कोतापल्ले सर यांचंसुद्धा समीक्षेमधलं काम मला महत्त्वाचं वाटतं.
1: सर, आपण वाचन भरपूर करत असाल, आवडता लेखक किंवा कवी कोणता आहे?
0: खरं तर आता खूप आवडते कवी लेखक आहेत असं एक सांगणं म्हणजे थोडंसं बाकीच्या कवी लेखकावर अन्याय करण्यासारखं होऊ शकतं. परंतु मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे इंग्रजीमधले मी अनेक कवी वाचले, ज्याचा मला कविता लिहिताना खरं म्हणजे न सांगता काही त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर, ज्याच्यामध्ये डब्ल्यू बी येट्स आहे, हा अतिशय महत्त्वाचा कवी आहे इंग्रजीमधला, किंवा पी बी शेली आहे, किंवा वर्ड्सवर्थ आहे, किंवा मी त्याचा उल्लेख केला होता की एन स्कॉट ममाडे आहे, लेसली मर्मन सिल्को आहेत, हे इंग्रजीमधले फार महत्त्वाचे लेखक कवी आहेत. फ्रान्सिस बेकन नावाचा एक फार मोठा निबंधकार इंग्रजीमधला आहे, तो मला फार अतिशय चांगला वाटतो आणि जीवनावर भाष्य करणारा वाटतो. मराठीमध्ये खरं म्हणजे खूप नावं मला सांगता येतील असं या निमित्ताने, परंतु ज्याचा माझ्या एकूणच लिखाणामध्ये मी महत्त्वाचा रोल मानतो, त्याच्यामध्ये दोन कवी खरंच म्हणजे महत्त्वाचे वाटतात मला. एक वसंत आबाजी डहाके आणि दुसरे कवी ग्रेस, यांच्या कविता मी फार बारकाईने वाचल्या आणि मला त्या कविता बऱ्याचदा माझ्याच कविता अशा वाटायच्या, तर त्यांचा मला फार महत्त्वाचा रोल असं वाटतो. अनेक कवींचे नाव मला सांगतात, जसं की मी अरुण काळेचं नाव सांगितलं. अरुण काळे हा जागतिकीकरणावर अतिशय चांगल्या प्रकारची कविता लिहिणारा एक कवी आहे. नंतर लोकनाथ यशवंत नावाचा एक कवी आहे, ज्यांचे चार कविता संग्रह प्रकाशित झाले, परंतु त्यांनी, मी असं म्हटलं त्यांच्यावर भाष्य करताना, की मराठी कवितेची बाराखडी बदलणारा हा कवी आहे. त्यांनी म्हणजे गझल पण नाही, मुक्त छंदातली कविता पण नाही, परंतु तुकड्या तुकड्यामधून एक अतिशय गंभीर स्वरूपाची वैचारिक कविता मराठी जगताला दिलेली आहे, त्यामुळे मला ते पण आवडतात. असे बरेच नाव सांगते, परंतु मी काही म्हणजे वानगी दाखल काही नाव तुम्हाला सांगितले.
1: सर, तुम्हाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत, प्रथम पुरस्कार तुम्हाला केव्हा मिळाला आणि त्यावेळेची तुमची मनस्थिती काय होती?
0: खरं तर आता कविता कळणं किंवा एखाद्या कवीची कविता आपल्याला कळते का हा एक फार मोठा प्रश्न असतो.
1: नक्कीच,
0: बऱ्याचदा माझी कविता अनाकलनीय आहे असं मला बऱ्याचदा माझे मित्र म्हणतात किंवा काही समीक्षक पण म्हणतात. तर मला असं वाटलं की आपल्याला कविता आवडते, आपण ती लिहित जायचं, त्याला पुरस्कार मिळतील न मिळतील हा पुढचा भाग आहे. परंतु अचानकपणे मला एक पुरस्कार घोषित झाला औरंगाबादचा. त्यावर्षी मला असं वाटतं पहिल्यांदाच त्यांनी महानगरपालिकेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या माध्यमातून त्यांनी साहित्य पुरस्कार देण्याचं ठरवलं होतं. आणि मग त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काव्य पुरस्कार मला घोषित केला 2010-12 दरम्यान. तर तो घोषित केल्यानंतर मला थोडं आश्चर्य वाटलं की आपली कविता पुरस्कारापर्यंत जाऊ शकते, याचं मला पहिल्यांदा आश्चर्य वाटलं. तर मला असं वाटलं की आणि ही कविता आवडण्यासारखी आहे, याचं मला खूप छान वाटलं आणि त्याचा मला की मनस्वी आनंद झाला की आपली कविता लोकांना लोकांपर्यंत जात. तर ते म्हणजे कविते एखादा पुरस्कार मिळणं म्हणजे एखाद्या अर्थाने ती कविता मान्यता प्राप्त होते, तर तो मान्यता प्राप्त होण्याचा जो काही आनंद होता तो मला त्या कवितेच्या माध्यमातून मिळाला, त्याचा एक मनस्वी आनंद मला वाटला.
1: तुम्ही देश विदेशातील साहित्य संमेलनांना भेटी दिलेल्या आहेत.
0: हो, यस.
1: एखादा अनुभव, छान असा अनुभव सांगता येईल?
0: हे खरं म्हणजे थोडंसं गमतशीर आहे की मी बाहेर जाऊन मराठी साहित्यामध्ये काहीतरी आपण असं करू असं मला काही वाटलं नव्हतं. परंतु काय झालं की आमचे काही मित्र आहेत नागपूरचे, त्यांनी एक दिवस काय केलं की कोविडचा काळ होता आणि एकमेकांना भेटणं संभाषण करणं शक्य नव्हतं, मग त्यांनी वामनदादा कर्डकच्या जयंतीच्या निमित्ताने एक व्याख्यान ठेवलं आणि मला सांगितलं की सर याच्यावर तुम्ही बोलाल का, कारण तेव्हा माझ्याकडे वामनदादा कर्डक अध्यासन होतो विद्यापीठाचं, त्यामुळे मग त्यांनी माझं नाव शोधून काढलं आणि मला त्यांनी फोन केला. म्हटलं हरकत नाही. तर मग मी वामनदादाच्या निमित्ताने जवळपास एक दीड तास त्या विषयावर बोललो होतो तेव्हा ऑनलाईन व्याख्यानाच्या माध्यमातून. तर त्यांना ते माझं एवढं आवडलं की ते म्हणाले की सर आम्ही अशा अशा प्रकारचा उपक्रम राबवतो आणि आमचं दुसरं आंबेडकरी साहित्य संमेलन हे मलेशियामध्ये होणार आहे, तर तुमची इच्छा आहे का यायची? म्हटलं हरकत नाही, बघेन म्हटलं मी. मग त्यांनी मला सांगितलं की

0: आम्हाला असं वाटतं की या संमेलनाचं अध्यक्षपद तुम्ही स्वीकारावं. तर मी पहिल्यांदा मलेशियाला त्या संमेलनासाठी गेलो आणि अध्यक्ष म्हणून तिथं मी भाषण केलं आणि पाहिलं की मलेशियामधले काही लोक आणि काही आपली महाराष्ट्रीयन माणसं ही त्या ठिकाणी संमेलन अटेंड करतायत, कविता वाचतायत, कथा सांगतायत, वैचारिक देवाणघेवाण करतायत. तर हा एक आपल्या सीमेच्या पलीकडे जाऊन अशा प्रकारचा विचार मांडणं मला असं वाटतं ते फार महत्त्वाचं होतं आणि अध्यक्ष म्हणून मला त्याचा एक फार चांगला अनुभव त्या ठिकाणी आला.
1: नवसाहित्यिकांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: खरं म्हणजे नवसाहित्यिकांना संदेश देणं तसं सोपी गोष्ट नाही आहे, कारण हे जे नवसाहित्यिक आपण ज्यांना म्हणतो हे अतिशय सजग अशा प्रकारचे म्हणजे लेखक आहेत. आणि आता आपण जर थोडा विचार केला 50, 60, 70, 80 किंवा 90, 2000 दरम्यानचा आणि 2020 नंतरचा, आपल्या असं लक्षात येतं की आता जग हे ओपन झालेलं आहे, मुक्त झालेलं आहे सगळ्या लोकांना. एक काळ असा होता की तुम्हाला महत्त्वाचा ग्रंथ पाहिजे असेल तर तुम्हाला बाहेर कुठेतरी जाऊन तो ग्रंथ प्राप्त करावा लागायचा, तो सहजपणे मिळत नव्हता.
1: त्या गावाला जाऊन
0: जसं मी हैदराबादला,
1: तुम्ही सांगितलं,
0: हैदराबादला PhD करण्यासाठी मला जावं लागलं, तिथून ग्रंथ घ्यावं लागले, किंवा आता एखाद्या विद्यापीठाच्या ग्रंथालयात जावं लागतं, तशी आता अवस्था नाही. म्हणजे आताच्या काळामध्ये तुम्हाला ग्रंथ सहजपणे उपलब्ध होतात, म्हणजे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला सहजपणे ग्रंथ मिळतात. ज्याच्यामध्ये एक आर्काईव्ह नावाची एक वेब सिरीज आहे फॉर एक्झाम्पल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय की जर तुम्ही एखाद्या पुस्तकाचं नाव टाकलं तर ते पुस्तक आहे त्या अवस्थेमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतं, तुम्ही ते वाचू शकता. किंबहुना त्याच्या पुढे जाऊन जर तुम्हाला असं वाटलं की याची मला प्रिंट घ्यायची तर त्या पुस्तकाची PDF कॉपी तुम्हाला मिळते, त्याची प्रिंट पण तुम्हाला सहजपणे कधी कधी मोफत स्वरूपात सुद्धा प्राप्त करता येते आणि ते वाचता येतं. असे अनेक दुर्मिळ ग्रंथ म्हणजे अनेक वैचारिक ग्रंथ तुम्हाला सहजपणे मिळतात, कविता संग्रह मिळतात, अनेक चित्रकारांची चित्र पाहायला तुम्हाला मिळतात. म्हणजे इतकं मोठं ओपन प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी आहे, त्यामुळे ते ह्या अलीकडच्या पिढीच्या लोकांना हे उपलब्ध आहे. आणि एक प्राध्यापक म्हणून मी असं पाहिलं की अनेक विद्यार्थी याचा उपयोग करून घेतात, ऑनलाईन जे काही नॉलेज आहे त्याचा सकारात्मक फायदा ते घेतात, हा एक भाग आहे. याशिवाय मी असं पाहिलं की यूट्यूबवर सुद्धा अनेक प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत. मग जगातल्या अनेक दुर्मिळ पुस्तकावर कुठल्या जगातल्या एखाद्या कोपऱ्यातल्या समीक्षकाने साहित्यिकाने केलेलं भाष्य, त्याची समीक्षा, त्याचं थोडक्यात एखाद्या प्रत्येक चॅप्टरचं धड्याचं रसग्रहण हे तुम्हाला पाहायला मिळतं, हा एक अलीकडचा फायदा फार मोठा याच्यामध्ये आहे. याशिवाय अनेक पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक प्रकारचे ग्रंथ तुम्हाला परिचित होतात, उपलब्ध होतात, ऐकायला मिळतात, त्याच्यातून भाष्य ऐकायला मिळतं. अलीकडच्या काळामध्ये मी आणखी एक गोष्ट पाहिली की कवितेचे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत, म्हणजे अनेक फोक सॉंग्सचे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत, अनेक संगीतकारांचे प्लॅटफॉर्म्स आहेत, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचं संगीत ऐकायला मिळतं. असे दुर्मिळ गायक आहेत, त्यांची गीतं किंवा त्यांच्या रचना तुम्हाला ऐकायला मिळतात. तर कधी कधी अलीकडचे नवोदित जे गायक आहेत, संगीतकार आहेत, यांच्यासुद्धा रचना तुम्हाला सहजपणे प्लॅटफॉर्म उपलब्ध होतात, हे याचं उदाहरण आहे. मी असं सांगेन की उर्दूमध्ये फार चांगल्या प्रकारचं काम याच्यामध्ये होतं. एक वेबसाईट आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे जुने कवी, नवीन कवी, अलीकडच्या पिढीचे कवी ह्या सगळ्यांच्या कविता ते सादर करतात, त्याला दाद देतात आणि जीवनाचं एक तत्वज्ञान सुद्धा ते कळून घेऊ शकतात. अशा अनेक प्रकारची गोष्टी तुम्हाला उपलब्ध आहेत ज्या की नवोदित साहित्यिक त्याच्यातून फायदा करून घेऊ शकतात. म्हणजे साहित्य हे आता जर वाचक असेल, चांगला ऐकणारा असेल, तर त्याच्यासाठी ऑडिओ बुक सुद्धा अनेक, म्हणजे भाषिक मर्यादा न पडता साहित्य तुम्हाला उपलब्ध होतं, त्यामुळे त्याचा एक चांगला उपयोग हा नवोदित पिढीचा लेखक, कवी किंवा समीक्षक हा करून घेऊ शकतो. ऑनलाईनचा आणखी एक उपयोग काही तरुण मंडळी असं करतात, म्हणजे आपण अलीकडे बघा की जगातले सगळे पर्यावरणवादी आपल्या भूमिका एकमेकांना कळवण्याचं काम ते करतात, सगळा तरुण वर्ग एकमेकांना आपल्या भूमिका मांडण्याचं काम करतात, कवितेच्या माध्यमातून म्हणा, साहित्याच्या माध्यमातून म्हणा, किंबहुना एखादा नवीन विचार जर जन्माला येत असेल तर तो तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा ह्या नवीन विज्ञानाच्या माध्यमातून ते एकमेकांना करतात. मला असं वाटतं की त्यामुळं जग हे खऱ्या अर्थाने म्हणजे जे आपण सात खंडामध्ये विभाजित असं जग म्हणायचो, म्हणजे मग आफ्रिकन्स असतील, अमेरिकन्स असतील, एशियन्स असतील किंवा ऑस्ट्रेलियन्स असतील किंवा युरोप असेल, ह्या जगातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातून अनेक प्रकारच्या संवेदना, भावना, विचार हे एकमेकांना कळवण्याचं काम

0: आता हे विज्ञान करतं याचा उपयोग हा नवीन पिढी अतिशय चांगल्या प्रकारे करते आहे. आणि त्याच्या ह्या ज्या पाऊलखुणा आहेत, हे ठसे जे आहेत, ही त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर हे मला असं वाटतं की विज्ञानाचा खऱ्या अर्थाने चांगला उपयोगसुद्धा अलीकडच्या काळात होतो. म्हणजे मोबाईल किंवा ह्या यंत्रणेला फक्त नाव ठेवण्यापेक्षा त्याचा सकारात्मक उपयोगसुद्धा आपल्याला करता येतो आणि तरुण पिढी त्या प्रकारे करते असे मला वाटते या निमित्ताने.
1: सर, आज तुम्ही इथं आलात आणि आपल्या साहित्याविषयी आमच्या श्रोत्यांना माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आत्ताच आपण साहित्यिक डॉक्टर उत्तम आंभोरे यांच्या साहित्य प्रवासाविषयी जाणून घेतलं. कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: आताच आपण ऐकलात साहित्यविषयक कार्यक्रम साहित्य सौरभ. प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:55 आणि 46 सेकंद झाले आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
2: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
3: श्रोते हो, भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 8:15 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
4: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
5: विजयापासून विक्रमापर्यंत,
4: प्रत्येक खेळ,
5: प्रत्येक खेळाडू
4: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
5: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
4: दर महिन्याच्या 2 आणि 4 बुधवारी संध्याकाळी 6:30
5: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
6: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
7: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताजा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है. हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह.
8: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुँचाना भी सरकार की प्राथमिकता है.
7: आज ही अपनी नजदीकी आंगनबाड़ी

0: आंगनबाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनबाड़ी है हमारी जिम्मेदारी।
1: ताई, हाँ? एबक?
2: Happy birthday to you.
1: दाखो? हाँ, माझा फेवरेट कलर।
2: नेहमी शॉपिंग।
1: I know आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
3: सेव्हिंगचं ही हेच वय आहे।
4: I know बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील।
5: I know ना।
4: RBI सांगते,
6: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट।

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 33%हून अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं सरकारचं स्पष्टीकरण. राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची शेतकरी संघटनांची मागणी. विविध ठिकाणी आंदोलन. विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी IIT मुंबईनं प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना डीन पदावरून हटवलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 4 पदकं. एखाद्या गावातल्या 33%हून अधिक पिकांचं नुकसान झाल्याचं आढळून आलं तरच त्या गावात दुष्काळ जाहीर केला जातो असे निकष राज्यात आहेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज दिली. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात पर्जन्यमानाचा अंदाज घेतला जातो. दुसऱ्या टप्प्यात या अंदाजाच्या आधारे दुष्काळाची तीव्रता ठरवली जाते आणि तिसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि पडताळणी केली जाते. कृषी आयुक्तांच्या नेतृत्वाखालची राज्यस्तरीय दुष्काळ निरीक्षण समिती सध्या काम करत असून तिचा अंतिम अहवाल मिळाल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यावर राज्य सरकार निर्णय घेईल असं ते म्हणाले. खरीप हंगामात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेवटची तारीख 30 ऑक्टोबर ही आहे असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान कमी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीची वाट बघणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. दुष्काळ जाहीर करणं आणि मदतीची पावलं उचलणं यात फरक आहे. नियमाप्रमाणे 5 ऑक्टोबर नंतर पीक नुकसानीची औपचारिक मोजणी केली जाईल आणि त्यानंतर राज्य सरकार केंद्राकडून मदतीची मागणी करेल असंही त्यांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यात पुढचं वर्षभर पिण्याचं पाणी उपलब्ध राहील अशा पद्धतीनं पाणी आरक्षणाचं नियोजन करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. टंचाईग्रस्त गावातून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी आल्यानंतर संबंधित प्रस्तावाला 48 तासांच्या आत मंजुरी मिळेल याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. राज्यात सर्वत्र एल निनोच्या प्रभावामुळे सोयाबीन कापूस आणि खरीपाची पिकं उद्ध्वस्त झाली असून राज्य शासनानं तातडीनं दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी किसान सभा या संघटनेनं केली आहे. बियाणं आणि खतांचा खर्च त्याबरोबरच पिकांची संपूर्ण भरपाई शेतकऱ्यांना द्यावी. थकीत उपसा सिंचन योजनांची कर्ज तातडीनं माफ करावीत. गायरान देवस्थान वर्कस आणि वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात या मागण्या संघटनेनं केल्या आहेत. पावसाअभावी पिकं करपली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना सरकारनं राजकारण बाजूला ठेवून शेतकरी आणि शेतमजुरांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. ते आज लातूरमध्ये वार्ताहर परिषदेत बोलत होते. कर्नाटक आणि तामिळनाडूनं परिस्थिती ओळखून दुष्काळ जाहीर करून NDRFकडे प्रस्ताव पाठवले मात्र महाराष्ट्र सरकार अहवाल आणि माहितीच्या नावाखाली वेळकाढूपणा करत आहे असा आरोप त्यांनी केला. तातडीनं दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी करत शेतकरी कामगार पक्षानं आज बीड जिल्ह्यात केज तहसील कार्यालयावर धडक बैलगाडी मोर्चा काढला. या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर कराव्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं रेणापूर तहसील कार्यालयासमोर जोरदार हलगी नाद आंदोलन केलं. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख ते 2 लाख रुपये मदत द्यावी. विनाअट संपूर्ण कर्जमाफी करावी. विद्यार्थ्यांचं संपूर्ण शैक्षणिक शुल्क आणि शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करावं अशा मागण्याही आंदोलकांनी केल्या. जागतिक पातळीवर रोजगाराच्या गरजा बदलत असून त्यानुसार महाराष्ट्रातल्या युवा वर्गाला कौशल्य आणि भाषा प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय रोजगार

साठी सक्षम केलं जात आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या एक दिवसीय उच्चस्तरीय परिषदेत ते आज बोलत होते. विविध देशांची कुशल मनुष्यबळाची गरज ओळखून देशनिहाय स्किल पासपोर्ट तयार करावा. औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अन्य प्रशिक्षण संस्थांनी अभ्यासक्रम अद्ययावत करावा. तसंच परदेशातल्या रोजगारासाठी सुरक्षित भरती व्यवस्था विकसित करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधितांना दिले. राज्यातल्या युवक युवतींना परदेशातल्या रोजगार संधी सुलभ व्हाव्यात आणि भाषिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी केंद्र शासनाचा डिजिटल इंडिया भाषिणी मित्रा आणि महिमा यांच्यात आज सामंजस्य करार झाला. भाषांतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उमेदवारांना परदेशी आणि व्यवसायनिहाय भाषांचं मोफत आणि सुलभ प्रशिक्षण मिळणार असून औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तंत्रनिकेतनमधल्या विद्यार्थ्यांना या प्रायोगिक प्रकल्पाचा लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्यात सुरू झालेलं आदर्श जमीन व्यवहार नोंदणी कार्यालय आता देशभर सुरू करण्याचे निर्देश केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागानं दिले आहेत. त्याकरता प्रत्येक कार्यालयासाठी 50 लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली असल्याचं केंद्रीय भूसंसाधन विभागाचे सचिव नरेंद्र भूषण यांनी सांगितलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित केंद्रीय नोंदणी विधेयक 2026 संदर्भात सर्व राज्यांच्या नोंदणी महानिरीक्षकांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या एक जिल्हा एक नोंदणी, ई प्रमाण, आदर्श कार्यालय, ई नोंदणी यासारख्या उपक्रमांचं विशेष कौतुक केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना प्रशासकीय व्यवहार विभागाच्या अधिष्ठाता पदावरून हटवण्यात आलं आहे. प्राध्यापक डुल्ला यापूर्वी विद्यार्थी व्यवहार विभागाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहत होते. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येप्रकरणी दखल तक्रारीत डुल्ला यांचंही नाव आहे. त्यांच्यावर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबईच्या काळाचौकी भागातल्या एका गणपती मंडपात विजेचा झटका लागून 8 वर्षाच्या एका मुलीचा मृत्यू आणि इतर काही जखमी झाल्याप्रकरणी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आणि कारवाई अहवाल मागवला. रविवारी रात्री ही दुर्घटना झाली होती. या प्रकरणी दाखल केलेला FIR प्राथमिक तपास आणि गणपती मंडपाच्या आयोजकांवर किंवा वीज पुरवठेदारावर काही कारवाई केली असेल तर त्याचे तपशील द्यावेस असे निर्देश आयोगानं मुंबई पोलीस आयुक्तांना दिलेत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या नेमबाजांना 3 आणि मिक्स मार्शल आर्टमध्ये भारतीय खेळाडूला 1 पदक मिळालं. या खेळांमधल्या भारताच्या कामगिरीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात आज हिमांशु धिल्लननं रौप्य तर रुद्रांश पाटीलनं कांस्य पदक पटकावलं. याच क्रीडा प्रकारात भारतानं सांघिक रौप्य पदकालाही गवसणी घातली. कालची 2 रौप्य पदकं धरून नेमबाजीत आतापर्यंत भारतानं पटकावलेल्या पदकांची संख्या 5 झाली आहे. मिक्स्ड मार्शल आर्ट्स प्रकारात पदक मिळवणारी सुचिका तारियाल ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. महिलांच्या 60 किलो वजनी गटात तिनं कांस्य पदक पटकावलं. पदक तालिकेत भारत सध्या 5 रौप्य आणि 1 कांस्य अशा 6 पदकांसह 12व्या स्थानावर आहे. पुरुषांच्या बॅडमिंटन सांघिक प्रकारात भारतानं आज बांगलादेशावर 3-0 अशी मात केली. लक्ष्य सेन, आयुष शेट्टी

0: आणि किदंबी श्रीकांत या तिघांनीही आपापले सामने जिंकले. उपांत्य फेरीत भारताचा सामना जपानशी होणार आहे. महिला संघासमोरही उद्या जपानचं आव्हान असेल. गतविजेत्या महिला आणि पुरुष कबड्डी संघांनी आज आपापले सामने जिंकून दमदार सुरुवात केली. महिला संघाने बांगलादेशावर 42-21 असा विजय मिळवला तर पुरुष संघाने जपानचा 49-24 असा पराभव केला.
1: मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिले जाणारे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेतले प्राध्यापक दीपक धर यांना जयंत नारळकर जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे. कर्करोगावर संशोधन करणाऱ्या डॉ रजनी भिसे आणि डॉ शुभदा चिपळूणकर यांना डॉ कमल रणदिवे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रत्येकी 251,000 रुपये सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. सेवा संकल्प अभियानांतर्गत आज राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मुंबईत महालक्ष्मी इथल्या किंग जॉर्ज पंचम मेमोरियल ट्रस्टला भेट देऊन विविध सेवाकार्याची पाहणी केली. त्यानंतर कर्करोगाव्यतिरिक्त इतर गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या अंतिम अवस्थेतल्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या सुकून निलाय पॉलिएटिव्ह केअर केंद्रांनाही राज्यपालांनी भेट दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 33%हून अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं सरकारचं स्पष्टीकरण. राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची शेतकरी संघटनांची मागणी. विविध ठिकाणी आंदोलनं. विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी आयआयटी मुंबईनं प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना डीन पदावरून हटवलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 4 पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्लॅटफॉर्म नंबर 2
2: चलने वाली
3: सुपरफास्ट एक्सप्रेस के यात्रियों.
2: ताई तुला नाही झाला, मोबाईल चार्ज करायचा होता.
1: तुझं डोकं चार्ज कर.
2: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
1: पाहिलंस
2: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल, आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना
1: बुद्धू, सुधर जरा.
2: पेमेंट साठी नो ओपन वायफाय म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. RBI सांगते
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
4: श्रोतहो, मैदानापासून पदकापर्यंत,
5: विजयापासून विक्रमापर्यंत,
4: प्रत्येक खेळ,
5: प्रत्येक खेळाडू
4: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
5: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
4: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
5: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
6: साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
7: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
6: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
8: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी

0: पावणेआठ वाजता एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: प्रसार भारतीच्या वेब्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित आकाशवाणी मुंबईचीही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळच्या 7:15 आता ऐकूया वृत्तविशेष.

0: कृषिविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: प्रसार भारतीच्या वेब्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळच्या 7:15 झाले आहेत. आता ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीय राजकारणात एक नवा अध्याय रचत त्यांनी केवळ प्रशासनाला गती दिली नाही तर देशवासियांच्या विचारांनाही एक नवी दिशा दिली आहे. या प्रगतीला अधिक वेग देण्यासाठी आणि देशाला वसाहतवादी मानसिकतेच्या प्रभावातून पूर्णपणे मुक्त करण्यासाठी 2022 स्वातंत्र्यदिनी विकसित भारताच्या ध्येयपूर्तीसाठी देशवासियांना पंचप्रण घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. गुलामीच्या खुणा पुसून टाकणं, आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगणं आणि राष्ट्रीय एकात्मतेला बळकट करणं या उद्देशानं प्रधानमंत्र्यांनी अनेक ऐतिहासिक आणि साहसी निर्णय घेत भारतीय अस्मितेच्या पुनरुज्जीवनाला चालना दिली आहे. या विषयावर आपण चर्चा करत आहोत स्तंभ लेखक आणि विश्लेषक पंकज जयस्वाल यांच्याशी. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. 2022 स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताच्या ध्येयपूर्तीसाठी सर्व नागरिकांना पंचप्रण घेण्याचं आवाहन केलं होतं. त्यातील दोन महत्वाचे प्रण म्हणजे आपल्या वैभवशाली वारशाचा अभिमान आणि मानसिक गुलामगिरीतून मुक्तता. या दोन मुद्द्यांचं विवरण कसं कराल?
1: आपण जर बघितलं तर पंचप्रणामागे स्वतःची मूळ ओळख आणि ऐतिहासिक सामर्थ्य पुन्हा स्वीकारण्याची भावना आहे. भारत हा देश शून्य, दशांश पद्धत, आयुर्वेद, खगोलशास्त्र, धातुशास्त्र आणि वास्तुशास्त्र यासारख्या अनेक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करणारा देश होता. चरक असू द्या किंवा सुश्रुत, आर्यभट्ट, वराहमिहिरी यासारखे ऋषी शास्त्रज्ञांचा वारसा आपल्याला मिळाला होता आणि त्याचा आपण अभिमान बाळगलाच पाहिजे. वसुधैव कुटुंबकम ही आपलं मूळ तत्व होतं. आज जग जिथे संघर्षमय आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, तिथे भारताचे हे विचार दिशा देणारे ठरवतात. अजिंठाची लेणी असू द्या किंवा दक्षिण भारताची भव्य मंदिरे, छत्रपती शिवाजी महाराजांचे जलदुर्ग आणि किल्ले, तसेच विविध लोककलांचा वारसा ही आपली जागतिक स्तरावरील ओळख आहे. आणि या ऐतिहासिक ठेव्याचे जतन करणे आणि त्यावर गर्व असणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. दीर्घकाळ राहिलेल्या परकीय राजवटीमुळे भारतीय माणसात एक प्रकारचा न्यूनगंड तयार झालाय आणि तो म्हणजे काय तर पाश्चिमात्य जे आहे ते सर्वोत्कृष्ट आणि भारतीय ते मागासलेले. म्हणून ही विचारसरणी मोडून काढणे खूप महत्वाचं आहे, तेव्हाच आपण मानसिक गुलामगिरीतनं मुक्त होऊया. म्हणून जसे आपण भाषेच्या बाबतीत म्हणतो तर इंग्रजी ही केवळ संवादाची किंवा ज्ञानाची एक भाषा आहे, ती बुद्धिमत्तेचे किंवा गुणवत्तेचे गमक असू शकत नाही. मातृभाषेचा अभिमान बाळगणे आणि प्रशासकीय व शैक्षणिक क्षेत्रात प्रादेशिक भाषांना प्राधान्य देणे हा मुक्तीचा पहिला टप्पा असणार आहे. तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि विचारसरणीच्या बाबतीत केवळ पाश्चिमात्य देशांचे अनुकरण न करता आत्मनिर्भर भारत या संकल्पना आत्मसात करणे, आपल्या गरजेनुसार भारतीय युवकांचा शोध घेणे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजेच काय तर मानसिक गुलामगिरीतून मुक्ती ही नवीन विचारसरणी अंगीकारण्यासाठीची पूर्व अट आहे, तर वैभवशाली वारशाचा अभिमान हा राष्ट्राचा पाया आहे.
0: सरकारनं गेल्या काही वर्षात घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांपैकी एक म्हणजे वसाहतकालीन कायदे बदलून भारतीय न्याय संहिता आणणं. या बदलाचं महत्व काय सांगाल?
1: भारतीय न्याय संहिता ही नागरिकांचे मूलभूत हक्क जपणे आणि पीडितांना जलद व योग्य न्याय मिळवून देणे या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. यात गुन्हेगाराला केवळ सुगावा किंवा शिक्षा देणे नव्हे तर समाजात न्यायाची पुनर्स्थापना करणे हे मुख्य ध्येय आहे. नवीन संहितेमध्ये वसाहतवादी कायदा पूर्णपणे रद्द करण्यात आलाय. राजद्रोहाऐवजी आता देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व धोक्यात आणणाऱ्या कृत्यांवर स्पष्ट आणि कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे, जेणेकरून सत्तेविरोधातील टीका आणि देशविरोधातील कट यात स्पष्ट फरक राहील. झिरो FIR म्हणजे आता नागरिक कोणत्याही पोलीस ठाण्यात किंवा ऑनलाईन FIR नोंदवू शकतात, ज्यामुळे घटनास्थळ किंवा कार्यक्षेत्राच्या नावाखाली होणारा विलंब टळेल. महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. महिला आणि बालकांवरील गुन्ह्यांसाठी स्वतंत्र आणि अधिक कठोर प्रकरणांची रचना करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांसाठी फाशी किंवा जन्मठेपेची तरतूद अधिक स्पष्ट व कठोर करण्यात आली आहे. अशा गोष्टींमुळे भारतीय न्यायसंहिता लोकांसाठी अनुकूल झाली आहे. भारतीय न्यायसंहिता हा केवळ कायद्यांमधील तांत्रिक बदल नसून तो स्वतंत्र

0: भारताच्या गरजा, आधुनिक तंत्रज्ञान आणि भारतीय मूल्यांनुसार तयार केलेला कायदेशीर पाया आहे. वसाहतवादी मानसिकतेचे ठसे पुसून नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि न्यायिक प्रक्रियेत पारदर्शकता व गती आणणे या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वात मोठे महत्व आहे.
1: मनाचा वसाहतवाद नष्ट करण्यात शिक्षणाची भूमिका सर्वात मोठी असते हे लक्षात घेऊन केंद्र सरकारनं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि प्रादेशिक भाषांमधून व्यावसायिक शिक्षणाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानं काय बदल अपेक्षित आहेत?
0: मनाचा वसाहतवाद नष्ट करण्यासाठी सर्वात प्रभावी साधन म्हणजे काय? तर शिक्षण पद्धती. म्हणून केंद्र सरकारने 2020 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले आणि प्रादेशिक भाषांमधून व्यावसायिक शिक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. जसं प्राथमिक स्तरावरती किमान इयत्ता 5वी पर्यंत मातृभाषा किंवा स्थानिक भाषेतून शिक्षण अनिवार्य केल्यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक पाया मजबूत व्हायला लागलाय. ग्रामीण आणि प्रादेशिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड संपून त्यांचा आत्मविश्वास वाढत आहे. पूर्वी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन यासारखे उच्च शिक्षण केवळ इंग्रजीत उपलब्ध होते. आता ते मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू अशा भारतीय भाषांमध्ये या अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रादेशिक भाषांमधील शिक्षणामुळे तळागाळातील प्रतिभेला स्वतः सिद्ध करण्याची समान संधी आता मिळत आहे. जेव्हा स्थानिक भाषेत उच्च तंत्रज्ञान आणि व्यावसायिक शिक्षण दिले जाते तेव्हा तरुण आपल्या परिसरातील, शेतातील किंवा स्थानिक उद्योगांमधील समस्यांवरती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्तरे शोधू शकतात. यामुळे स्थानिक गरजांसाठी स्वदेशी संशोधन ही संकल्पना बळकट आता होत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि प्रादेशिक भाषांमधील व्यावसायिक शिक्षण हा केवळ एक शैक्षणिक बदल नसून ती भारताची वैचारिक आणि सांस्कृतिक मुक्तीची सनद आहे. या निर्णयामुळे भारताचा तरुण वर्ग असा तयार होत आहे जो आधुनिक तंत्रज्ञानात पारंगत असेल पण ज्याची मुळे आपल्या संस्कृतीत रोवलेली असतील.
1: सरकारी कामकाजात भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी खास प्रयत्न केले जात आहेत. यात राम मंदिराची पुनर्स्थापना, आपल्याकडून चोरून नेलेल्या मूर्तींना परत आणण्यात आलं, आपल्या वैभवशाली वारशाचा अभिमान वाढवण्यासाठी केलेल्या या प्रयत्नांबद्दल काय सांगाल?
0: पहिले 67 वर्ष म्हणजे 2014 पूर्वीचा काळ जर आपण बघितला तर या प्रदीर्घ काळात फक्त 13 प्राचीन मूर्ती किंवा कलाकृती भारतात परत आणण्यात सरकारांना यश मिळाले होते. परंतु 2014 ते 2026 आतापर्यंतच्या या 12 वर्षाच्या काळात सरकारने जवळपास 600 वरती दुर्मिळ ऐतिहासिक मूर्ती आणि सांस्कृतिक वस्तू भारतात यशस्वीपणे परत आणल्या आहेत. दुसरं महत्वाचं म्हणजे राम मंदिर पुनर्स्थापना. राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा हा भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाचा ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. जवळपास 3,000 करोड रुपये जनभागीदारीतनं उभे करून भारताचं सामाजिक प्रतीक उभं करण्यात आलं आहे आणि SBI अहवालानुसार राम मंदिर आणि उत्तर प्रदेशातील आध्यात्मिक पर्यटनामुळे राज्याच्या महसुलात जवळपास 25,000 कोटींची वाढ अपेक्षित आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कायापालट करण्यात येत आहे आणि त्यातच ब्रिटिशांच्या काळापासून चालत असलेला सेंट जॉर्ज क्रॉसचा रेड क्रॉस ध्वजावरून हटवून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा प्रेरित अष्टकोणी निळासील समाविष्ट करण्यात आला आहे आणि लंडन राजाचे नावाने ओळखला जाणारा राजपथ बदलून कर्तव्यपथ करण्यात आला आहे. भारतीय संस्कृतीचे जतन हे केवळ शब्दात न राहता सरकारी धोरण आणि अंमलबजावणीचा एक मुख्य स्तंभ बनला आहे. यामुळे नागरिकांमध्ये आपल्या वैभवशाली वारशाबद्दल स्वाभिमान आणि आत्मविश्वास पुनर्जीवित झाला आहे.
1: नव्या भारताचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी वसाहतवादाचे जुने ठसे पुसण्याचा वसा घेणं महत्वाचं आहे. यात ब्रिटिशकालीन नाव बदलणं, छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी अशा भारताच्या ऐतिहासिक नेतृत्वांचा गौरव वाढवणं असे निर्णय घेतले गेले. युनेस्कोच्या यादीत अनेक भारतीय वास्तू आणि कलांची भर पडली, याचं महत्व कसं सांगाल?
0: स्वातंत्र्यानंतरही अनेक दशके भारतावरती ब्रिटिशकालीन विचारांचे आणि नाव प्रतीकांचे सावट होते आणि काही प्रमाणात आहे. नव्या भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी हे वसाहतवादी ठसे पुसून आपल्या खऱ्या ऐतिहासिक नायकांचा गौरव करणे आणि सांस्कृतिक ठेव्याला जागतिक स्तरावरती नेणे हे खूप महत्वाचं आहे. त्यासाठी मोदी सरकारने बऱ्याचशा गोष्टींवरती कार्य करायला सुरुवात केली. त्यातील शिवरायांचे लष्करी नेतृत्व, आरमार उभारणी आणि गड किल्ल्यांचे स्थापत्यशास्त्र याला राष्ट्रीय आणि जागतिक पटलावर आणले जात आहे. तसेच कर्तव्य पथावर नेताजींचा 28 फूट उंच भव्य ग्रॅनाइटचा पुतळा उभारण्यात आला आणि 23 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात सुरुवात झाली. जगातील सर्वात उंच 182 मीटर असलेली सरदार पटेलांचा पुतळा उभारून अखंड भारताच्या निर्मात्याला खरी श्रद्धांजली वाहिली गेली ज्याने देशभक्ती आणि पर्यटनाला एकत्र जोडले. 15 नोव्हेंबर भगवान बिरसा मुंडा म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी समाजाच्या अभूतपूर्व योगदानाचा सन्मान करण्यासाठी जनजातीय गौरव दिवस म्हणून घोषित करण्यात आला. तसेच आपली संस्कृती आणि जसं डोलावीरा आणि रामप्पा मंदिर, सिंधू संस्कृतीचे 5,000 वर्ष जुने नगर रचना कौशल्य दाखवणारे डोलावीरा आणि 13व्या शतकातील तिरंगणाऱ्या विटांचे रामप्पा मंदिर यांचा समावेश झाल्याने भारताच्या प्राचीन विज्ञानाची मोहर जगावरती उमटली. असेच अनेक निर्णय घेतल्यामुळे

0: वसाहतवादाचे जुने ठसे पुसणे म्हणजेच भूतकाळाचा द्वेष करणे नव्हे तर आपल्या मूळ ओळखीचा आणि अस्मितेचा स्वीकार करणे होय. ऐतिहासिक नायकांचा गौरव आणि वारशाचे जतन ही नव्या भारताची वैचारिक पायाभरणी आहे, ज्याच्या बळावरती भारत 2047 पर्यंत एका विकसित आणि स्वाभिमानी राष्ट्राच्या रूपात जगासमोर उभा राहील.
1: भारताच्या गौरवशाली इतिहासात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सगळ्या जगासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. यातूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर योग, भरड धान्य, भारतीय औषध परंपरा, लाइफ मिशन याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काय सांगाल?
0: पाश्चिमात्य जगातील अनियंत्रित उपभोगवाद, मानसिक ताणतणाव आणि हवामान बदलाच्या संकटांवर उपाय शोधताना जगाचे लक्ष भारताच्या परंपरांकडे वेधले गेले आहे. म्हणूनच मोदी सरकारने या प्राचीन ज्ञानाला आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड देऊन राष्ट्रीय पटलावर मांडले, ज्याचा आज संपूर्ण जगाला फायदा होत आहे आणि त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. दुसरं म्हणजे भरड धान्य, संयुक्त राष्ट्र संघाने 2023 ला आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले. भारताने बाजरी, ज्वारी, नाचणी, वरई यासारख्या धान्यांना श्री अन्नाचा दर्जा दिला. हवामान बदलाच्या काळात ही पिके जागतिक अन्न सुरक्षेचा पाया ठरत आहे. मधुमेह, लठ्ठपणा आणि कुपोषणावर मात करण्यासाठी सुपर फूड म्हणून जगभरात भरड धान्याची मागणी प्रचंड वाढली आहे. तसंच पारंपरिक वैद्यक शास्त्र आपण कोरोना काळात अनुभवलं आहे, म्हणून आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून आयुर्वेदाला जागतिक प्रमाणावरती प्रसिद्धी मिळवून दिली जात आहे, जेणेकरून पूर्ण जगामध्ये पारंपरिक औषधीच्या पद्धती भारताकडनं आत्मसात केली जावी आणि त्याचा पूर्ण जगाला फायदा व्हावा. तसंच लाइफ मिशन म्हणजे COP26 हवामान परिषदेत भारताने लाइफ म्हणजे पर्यावरणासाठी जीवनशैली ही चळवळ जगासमोर आणली आणि त्याचेही आज फायदे आपण बघतोय. म्हणूनच योग, भरड धान्य, आयुर्वेद आणि लाइफ मिशन यासारख्या उपक्रमांनी हे सिद्ध केले आहे की भारताचा इतिहास केवळ पुस्तकांमध्ये जतन करण्याचा विषय नसून तो आजच्या जगासमोरील संकटांवर मात करणारा जीवंत मार्गदर्शक आहे. या प्राचीन परंपरेमुळे भारत आज जागतिक व्यासपीठावर आदराचे स्थान मिळवत आहे.
1: येत्या काळात भारताला जागतिक स्तरावर विश्वगुरु म्हणून प्रस्थापित करण्यासाठी या वैचारिक क्रांतीची दिशा काय असायला हवी?
0: जेव्हा आपण म्हणतो की विश्वगुरु बनायचं आहे 2047 पर्यंत, म्हणजे आपण कुठे आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे, तर ते म्हणजे भारताची प्राचीन ज्ञान परंपरा, आयुर्वेद, गणित, योग, पर्यावरण शास्त्र केवळ श्रद्धेचा भाग न ठेवता त्याला आपण आधुनिक संशोधन, प्रयोग आणि पीयर रिव्ह्यूच्या चौकटीत सिद्ध करणे गरजेचे आहे. तसेच इंडियन नॉलेज सिस्टम च्या माध्यमातून जगासमोरील आधुनिक समस्यांवरती जसं हवामान बदल, आरोग्य, कृषी यावर परवडणारे आणि शाश्वत उपाय भारताने शोधून दिले पाहिजेत. नंतर पाश्चिमात्य देश सहसा स्वतःच्या फायद्याचा आणि शोषणाचा विचार करतात, या उलट भारताने कोरोना वॅक्सिन मैत्री किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी केलेली मदत, सेवा आणि सहकार्य या तत्वावर आधारित जागतिक धोरण पुढे नेले पाहिजे. तसेच जगातील विकसनशील आणि गरीब देशांच्या समस्यांना जागतिक व्यासपीठांवरती मांडून भारताने त्यांचा मुख्य वक्ता बनले पाहिजे. तसेच पर्यावरणासाठी हवामान बदलाचे संकट सोडवण्यात पाश्चिमात्य उपभोगवादी संस्कृती अपयशी ठरत आहेत, त्यामुळे भारताने लाइफ मिशन जसं एक सूर्य एक जग एक ग्रीड यासारखी उपक्रमे जगाला निसर्गासोबत समतोल साधण्यासाठी एक दिशा दर्शक भारत बनू शकतो. तसंच सौर ऊर्जा, हायड्रोजन इंधन आणि जैविक शेती या क्षेत्रात भारताने जागतिक स्तरावर तंत्रज्ञान पुरवठादार बनले पाहिजे. मनाचा वसाहतवाद पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पाश्चात्य विचारसरणी, कायदे किंवा भाषेविषयी आपण प्रगती करू शकत नाही हा भ्रम मोडून काढणे आणि स्वभाषेत विचार करून जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि साहित्य निर्माण सुद्धा करायला पाहिजे. भारताचा इतिहास आणि संस्कृती याबद्दल परकीय इतिहासकारांनी पसरवलेले गैरसमज दूर करून भारतीय दृष्टिकोनातून जागतिक घडामोडींचे विश्लेषण करणारे थिंक टँक जागतिक दर्जाची माध्यमे सुद्धा भारताने उभी केली पाहिजेत. भारताने जसे UPI, आधार, कोविन द्वारे सिद्ध केले की तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ फायद्यासाठी नव्हे तर तळागाळातील माणसाचे जीवन सुलभ करण्यासाठी केलं जाऊ शकतं, तसंच हे तंत्रज्ञान पूर्ण जगाला भारताने मार्गदर्शक पद्धतीने दिले पाहिजे. जगातील सर्वात तरुण देश म्हणून भारताने केवळ कुशल मनुष्यबळ तयार न करता नैतिक मूल्ये आणि सामाजिक उत्तरदायित्व असलेली नागरिक घडवले पाहिजेत. म्हणजेच काय तर भारताला विश्वगुरु बनवणारी वैचारिक क्रांती ही आक्रमकतेवर नव्हे तर आत्मविश्वासावर आणि वर्चस्वावर नव्हे तर कल्याणावर आधारित असायला हवी. जेव्हा भारत आर्थिक आणि लष्करी ताकदीसोबतच नैतिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक दृष्टीने जगाचे नेतृत्व करेल तेव्हाच अमृत काळातील विकसित आणि विश्वगुरु भारताचे स्वप्न पूर्ण होईल.
1: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वर लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनी मुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्त विशेष

कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, निवेदन लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव हो.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229° अर्थात 1305 kHz तसंच FM बँड 102 MHz. 7:30 प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतशिवार या कार्यक्रमामध्ये मी वैशाली वांगीकर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात एका छानशा गणरायाच्या गीताने.

शेतकरी बंधूंनो, या प्रसन्न अशा वातावरणामध्ये आता ऐकूयात कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचे महत्त्व याविषयी डॉक्टर शिवशंकर वानोळे, विस्तार शिक्षण

0: विभाग कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा उदगीर जिल्हा लातूर यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत।
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार। शेतकरी बंधूंनो, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा आणि उपकरणाचा विकास होत असून त्याचा वापर शेतीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे। नवीन तंत्रज्ञान म्हणजे काय? तर ड्रोन, याचा वापर आपण शेतीमध्ये करताना पाहत आहे, ज्यामध्ये फवारणी, खते, सिंचन, पिकाच्या निरीक्षणासाठी सुद्धा याचा वापर केला जात आहे। तर कृषी क्षेत्रामध्ये ड्रोनचा तंत्रज्ञानाचं महत्त्व याविषयीची माहिती आपल्या समस्त शेतकरी वर्गांना असणे फार गरजेचे आहे, कारण आपल्याला शेतीचा विकास जर करायचा असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाची कास आपण सर्व शेतकरी बांधवांनी धरायला हवी आणि याचा वापर कसा करायचा, त्यापासून आपल्याला कोणकोणता फायदा होऊ शकतो याविषयीची माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना आपण घेणार आहोत। त्यासाठी आज आपण कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचं महत्त्व याविषयीची माहिती घेणार आहोत। त्यासाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर शिवशंकर वानोळे, सहाय्यक प्राध्यापक, विस्तार शिक्षण विभाग, कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा, तालुका उदगीर, जिल्हा लातूर, आणि सरांकडनं याविषयी अधिक माहिती घेऊयात। नमस्कार सर।
2: नमस्कार मॅडम।
1: सर, सुरुवातीला आमच्या समस्त शेतकरी बांधवांना प्रास्ताविक स्वरूपामध्ये ड्रोन विषयी काय सांगणार?
2: नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, आजचा जो विषय आहे कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचे महत्त्व, आपण पाहतोय की सर्वत्र ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर, ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी करत आहे। यामध्ये जसे की रासायनिक औषधाची फवारणी आहे, कीटकनाशक आहे, खत आहे, बियाणे आहे किंवा सिंचन आहे, पशु व्यवस्थापन आहे, अशा विविध कामासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या यामध्ये फवारणीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे, ड्रोन वापरण्यात येत आहे। यामुळे आपली उत्पादकता वाढणारच आहे, पिकावर आपले निरीक्षण आणि व्यवस्थापन चांगल्या रीतीने होणार आहे। त्यासाठी कृषीमध्ये एक नवीन क्रांती या ड्रोन तंत्रज्ञानाने आणलेली आहे।
1: नक्कीच सर, आता बरेच शेतकरी बांधवांना फक्त नाव माहित आहे की तर हे ड्रोन म्हणजे नेमकं काय, कारण हे नवीन आधुनिक तंत्रज्ञान आहे, तर याविषयी आपण काय सांगणार बरं?
2: तर ड्रोन या शब्दाचे पूर्ण नाव जर पाहिलं तर इंग्लिश मध्ये त्याचं डायनामिक रिमोटली ऑपरेटेड नेव्हिगेशन इक्विपमेंट असे आहे।
1: अच्छा।
2: ते नेव्हिगेशन इक्विपमेंट किंवा नेव्हिगेशन वरती आधारित हे यंत्र आहे।
1: अच्छा।
2: यामध्ये संगणक प्रणाली आहे, नियंत्रित केले जातात।
1: अच्छा।
2: आता हे चालक विरहित स्वयंचलित वायुयान आहे।
1: अच्छा।
2: यावरील आता उपकरण कॅमेरा आहे, सेन्सर आहे, तर ते एकतर जमिनीवरून रिमोटच्या साह्याने नियंत्रित केले जाते किंवा त्याच्यामध्ये विशिष्ट अशी संगणकीय प्रणाली आहे, त्याला वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देऊन त्याच्यामध्ये बदल किंवा हालचाल करण्यात येते अशी व्यवस्था असते।
1: अच्छा।
2: त्यामुळे काय होतं की स्वयंपणे म्हणजे ऑटोनॉमस पद्धतीने विविध क्रिया केल्या जातात, अशा यंत्रास, अशा तंत्रास ड्रोन असं म्हटलं जातं। तर आपल्याला उदाहरणार्थ आपण बघितलं की समारंभ आहेत, विवाह कार्यक्रम आहेत, यामध्ये जे छोटे ड्रोन आहेत त्या सहाय्याने कार्यक्रमाचं चित्रीकरण केलं जातं।
1: हो हो, नक्कीच
2: ते आपल्याला पाहता येईल।
1: नक्कीच
2: जे ड्रोन आहे।
1: सर, तुम्ही आताच म्हटल्याप्रमाणे आपण विविध समारंभामध्ये, कार्यक्रमामध्ये ड्रोनचा वापर केलेला आपण पाहतो आहे, पण खरंच हे जे आपलं कृषी क्षेत्र आहे, आता आपल्या सर्वांना माहितीच आहे की भारत हा कृषी प्रधान देश आहे, तर खरंच आपल्या या कृषी क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर करण्याची आवश्यकता आहे का बरं?
2: हो मॅडम, आता नवीन नवीन तंत्रज्ञानाचा विकास होऊन कृषी क्षेत्रामध्ये मोठी क्रांती आली, त्यामध्ये ड्रोन काही महत्व आहे, शेतकऱ्यांनी ड्रोन वापरावं, त्यासाठी मला सांगावं वाटतं की त्या ड्रोनचं गरज काय आहे। सुरुवातीला ड्रोन हे लष्करामध्ये म्हणजे सैन्यामध्ये याचा वापर केला गेला आणि काळानुरूप आणि गरजेनुसार आता इतर क्षेत्रामध्ये पण मानव विरहित हवाई वाहनाचा उपयोग केला जात आहे। तसंच कृषीसाठी ड्रोनचा उपयोग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे। यामध्ये ड्रोन शेतकऱ्यांना विविध अडथळ्याचे निराकरण करण्यासाठी म्हणजे जसे की अचूक शेती पद्धती आहे, पारंपरिक शेती पद्धतीद्वारे जे काही आपल्याकडून चुका होतात मानवाकडून,
1: अच्छा,
2: त्या चुका टाळण्यासाठी किंवा कार्यक्षमतेने वाढ करण्यासाठी ड्रोन वापरण्याची गरज आहे.
1: अच्छा.
2: तसंच पिकाचे आरोग्य आहे, पीक उपचार आहे, क्रॉप स्काउटिंग आहे, सिंचन आहे, तण नियंत्रण, पशुधन व्यवस्थापन, त्याच्यानंतर पीक नुकसानीचे मूल्यांकन, पीक संरक्षण, माती परीक्षण व विश्लेषण, अशा विविध बाबी, विविध कामे याद्वारे सहजरित्या केली जातात. त्यामुळे काय होतं की शेती निविष्ट आहे, आपली जे काही वेळ खर्च आहे याच्यात बचत होऊन पीक उत्पादन वाढण्यास मदत होते. या कामासाठी कृषी क्षेत्रामध्ये सर्वांना ड्रोन वापरण्याची आज गरज आहे.
1: अच्छा सर, आता बऱ्याच शेतकरी बांधवांचा असा प्रश्न असतो की आता ज्यांच्याकडे कमी शेती आहे तर त्यांनी ड्रोन वापरायला हवा का? कारण आता आपल्याला माहिती आहे की ज्यांच्याकडे भरपूर अशी शेती आहे तर त्या लोकांना ड्रोन वापरणं आवश्यकच आहे, कारण एवढ्या सगळ्या शेती कामासाठी त्यांना ड्रोनची आवश्यकता भासणारच आहे. पण ज्या लोकांना

0: त्याच्यामध्ये हवेत बुडण्याच्या तत्वानुसार व त्याच्या कार्यानुसार असे चार प्रकार यामध्ये पडतात.
1: अच्छा, ते कोणकोणते आहेत?
0: तर यामध्ये फिक्स विंग ड्रोन आहे, त्याच्यानंतर एक रोटर ड्रोन आहे, त्याच्यानंतर अनेक रोटर ड्रोन आहे, आणि चौथा जो आहे फिक्स्ड विंग सेंटर हायब्रिड ड्रोन.
1: अच्छा,
0: असे चार प्रकार त्याच्या कार्यानुसार व कामानुसार पडतात.
1: अच्छा सर, तर तुम्ही ड्रोनचे जे चार प्रकार सांगितले, यातील कोणता प्रकार आपल्या शेती कामासाठी वापरला जाऊ शकतो? बरं, कोणत्या ड्रोनचा उपयोग आपल्याला शेती कामासाठी करता येऊ शकतो, काय सांगाल?
0: यामध्ये शेती कामाकरिता अनेक रोटर ड्रोन, म्हणजे मल्टी रोटर ड्रोन आहे, त्याचा वापर केला जातो. व विविध जे काही ड्रोन आहेत ते आपल्या कामकाज कशावर आधारित आहे त्यानुसार ते आपण वापरतो.
1: अच्छा, ड्रोन तंत्रज्ञानाच्या शेतीसाठी कोणता नेमका उपयोग होतो याविषयी आपण काय सांगणार?
0: आता यामध्ये हे जे ड्रोन तंत्रज्ञान आहे शेतीसाठी उपयोग करण्यासाठी, जे आपण 3D मॅपिंग द्वारे जमिनीचे जे काही स्थिती आहे त्याचं विश्लेषण करता येते, त्याच्यानंतर माती परीक्षण अचूक व तात्काळ करता येते, लवकरात लवकर आपल्याला याच्या माध्यमातून मातीचं परीक्षण करता येते. तसेच या वापरामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाबद्दल नियमित अपडेट मिळते, म्हणजे वेळोवेळी पिकामध्ये होणारे बदल, पिकाच्या वाढीनुसार होणाऱ्या क्रिया, यामध्ये शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल माहिती मिळते. तसंच आता डोंगराळ प्रदेश आहे, नंतर टेकडे आहे, किंवा माळरान किंवा अडचणीचा भूभाग आहे, असे काही किंवा असे संक्रमित क्षेत्र असतात, तर उंच पिके असतील किंवा अतिपावसामुळे दलदल प्रदेश निर्माण झाला असेल, अशा ठिकाणी औषध वापरण्यासाठी कीटकनाशक आहे किंवा मग त्याच्यामध्ये बुरशीनाशक आहेत किंवा इतर जे काही रासायनिक औषधं आहेत शेतीसाठीची, इतर काही कामं आहेत त्याचा वापर आपण करता येतो. कृषी निवसाची बचत होते, यामध्ये आपण बघितलं की खतं आहेत, पाणी आहे, बियाणं आहे आणि कीटकनाशक, याच्यामुळे काय होते की आपली लागणारी जी काही निविष्ट आहे ती कमी व मोजकीच लागते, त्यामुळे कृषी निविष्टाची मोठ्या प्रमाणामध्ये बचत होते. त्यानंतर ड्रोनद्वारे फवारणीचे फायदे म्हटलं तर याच्यात वेळेची बचत होते. सर्वसाधारण प्रति एकर 7 ते 8 मिनिटांमध्ये फवारणी केली जाते, त्याच्यामध्ये जवळपास 80% पाण्याची व 40% औषधाची बचत होते. एवढा मोठा वेळ औषधाच्या माध्यमातून बचत होणार आहे. तसेच आपण पाहायला गेला मानवी आरोग्य, त्याची सुरक्षा व काळजी घेता येते. यात विषारी प्राणी आहे जसे साप आहे, विंचू आहे किंवा वन्य प्राणी आहे, यांचा आपल्याला धोका टाळता येतो. तसेच औषधाचा मानवावर होणारा परिणाम किंवा त्याच्यापासून होणारा धोका तो देखील आपल्याला याच्या माध्यमातून टाळता येतो.
1: अच्छा,
0: तसेच त्याच्यामध्ये ड्रोनद्वारे अचूक व समान व कार्यक्षमतेने शेती कामे केली जातात, त्याच्यामध्ये कमीत कमी चुका आहेत किंवा कमीत कमी जे काही आपण कार्यक्षमपणा ज्यामध्ये कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच ऊस आहे, मका आहे, ज्वारी यासारखी जे काही उंच पिकामध्ये आहे त्याच्यामध्ये रासायनिक औषधाची फवारणी सहजरित्या करता येते. तसेच पीक आरोग्य, पिकाचं निरीक्षण असेल किंवा पिकाची जे काही वाढी आपण आरोग्य म्हणतो पीक कालावधी, त्याच्यात आपला लक्ष ठेवता येते, त्याच्यावर पाळत ठेवणे शक्य होते. तसेच आता पिकावर येणारे जे काही रोगाची सुरुवातीचे लक्षणं आहेत ते ओळखून त्याच्यावर आपल्याला वेळोवेळी किंवा लगेच त्याच्यावर उपाय करता येतात. त्याच्यानंतर पीक नुकसान मूल्यांकन केले जाते, पिकाचं किती नुकसान झालं बाबा, कुठल्या क्षेत्रावर झालं, याचा देखील आपला पाहणी ड्रोनद्वारे करता येते. आणि सर्वात महत्वाचा जो आहे उपयोग, जो की शेतमजूर टंचाई आहे, आपण बघतो की आता बऱ्याचशा भागामध्ये मजुराची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, मजूर मिळत नाहीत, अशा ठिकाणी आपण शेती कामासाठी आपण ड्रोनचा वापर करून शाश्वत उपाय या मजूर टंचाईवर आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीचा उपयोग शेतीसाठी सध्या होताना आपण पाहता होतात.
1: अच्छा सर, तुम्ही आताच आमच्या समस्त शेतकरी बांधवांना ड्रोनचा उपयोग आपल्याला कसा करता येऊ शकतो आणि त्यासाठी शेतीमध्ये कोणकोणत्या कामासाठी त्याचा उपयोग करता येतो आणि त्याचे फायदे कोणकोणते आहेत याविषयी तर मार्गदर्शन केलं, पण जेव्हा आपण ड्रोन किंवा कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान वापरायचं म्हणलं तर त्याला काही मर्यादा असतात, तर तसं ड्रोनविषयी आपल्याला काही सांगता येते का? त्या वापरण्याच्या काही मर्यादा आहे का आणि त्याच्या संधी कोणकोणत्या आहेत याविषयी आपण काय सांगाल?
0: नक्कीच, याच्यामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाच्या काही मर्यादा आहेत व संधी देखील आहेत.
1: अच्छा,
0: यामध्ये

0: पंपद्वारे करावायचे जी कामे आहेत ती पूर्णपणे हवामानावर अवलंबून आहे. याचा अर्थ चांगल्या हवामानामध्ये चांगले कार्यकर्ते, तसेच जे काही दुर्गम भाग आहे, डोंगराळ भाग आहे किंवा जे काही मळरान आहे, अडचणी भूभाग आहे, त्या ठिकाणी GPS इंटरनेट कनेक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी योग्य कौशल्य आणि पुरेसे ज्ञान आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्याला हे तंत्रज्ञान वापरता येणार नाही. ड्रोनद्वारे फवारणीसाठी काही कीटकनाशकाचे मानांकन अनिश्चित आहेत, काही अजून निश्चित व्हायचे राहिले देखील संधी आहेत पुढे. त्याच्यानंतर ड्रोनची उडाणे जास्त पेलोडमुळे 20 ते 60 मिनिटापर्यंत आपण उडू शकतो, यामुळे प्रत्येक चार्जिंग मध्ये मर्यादित क्षेत्र कव्हर होते व ड्रोन वापरण्याचा खर्च वाढतो, देखील एक त्याची मर्यादा म्हणा. त्याच्यानंतर याच्यामध्ये ड्रोन तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे आणि तशा प्रशिक्षित पायलटची आज संबंध महाराष्ट्रामध्ये किंवा संबंध क्षेत्रामध्ये याची कमतरता आहे. त्यानंतर ड्रोन व इतर उपकरणाची देखभाल करणे खर्चिक आहे, थोडा देखभालीचा खर्च जास्त येतो. त्याच्यानंतर ड्रोन वापरण्यासाठी व उड्डाणासाठी सरकारी परवानगी घ्यावी लागते. त्याच्यानंतर ड्रोन व तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या ज्या मोठ्या संधी निर्माण होणार आहे, नवीन एक कौशल्य आधारित रोजगाराची संधी या माध्यमातून मिळणार आहे. विविध जे काही आपले कृषी पदवीधारक आहेत किंवा उच्च शिक्षित आहेत, बेरोजगार तरुण आहेत, यांना याच्या माध्यमातून एक मोठी संधी आहे की ड्रोन पायलटचं प्रशिक्षण घेऊन स्वतः ते विविध शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन ड्रोनचं फवारणी करून त्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्माण करण्याची संधी त्यांना याच्यामध्ये आहे.
1: नक्कीच,
0: अशा पद्धतीचं हे ड्रोन तंत्रज्ञानाच्या मर्यादा आणि संधी आहेत.
1: सर, भारतामध्ये आपल्या ड्रोन क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे काही कंपन्या आहेत का बरं?
0: त्याच्यामध्ये आता मॅडम आपल्या भारतामध्ये विविध अशा कंपन्या आहेत, ड्रोन विषयीचं तंत्रज्ञान आहे किंवा ते स्वतःच्या ड्रोन निर्माण करून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवित आहे, अशा बऱ्याचशा कंपन्या आज आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कार्यरत आहेत.
1: अच्छा, सर्वात महत्वाचा आणि आपल्या समस्त शेतकरी वर्गाला पडलेला प्रश्न म्हणजे आता ड्रोन म्हटलं की त्यासाठी भरपूर असा पैसा पण लागतो, कारण जशी मोठी वस्तू तशी त्याची किंमत सुद्धा जास्त असते ना. तर त्याच अनुषंगाने आपण बघतो की शासनाच्या विविध योजना असतात, जसं आपण शेततळ योजना वगैरे बघतो, जे शेतकरी बांधवांसाठी असतं, अवजारे घेण्यासाठी सुद्धा शासनाच्या काही योजना आहेत, तसं शेतकऱ्यांसाठी ड्रोन खरेदीसाठी काही योजना आहे का बरं, काय सांगाल याविषयी?
0: होय मॅडम, याच्यामध्ये शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी योजना आहेत, त्याच्यामध्ये शासनामार्फत शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी यासाठी पिकावर औषध फवारणीसाठी ड्रोन अनुदान योजना सुरू केलेली आहे. याच्यामध्ये केंद्र शासनाने नमो ड्रोन दीदी योजना सुरू केली आहे, नमो ड्रोन देखील त्याला म्हटलेला आहे. अशा काही योजना आहेत की शेतकऱ्यांनी त्या ड्रोन खरेदीसाठी त्याचा वापर करावा, योजनेचा लाभ घ्यावा.
1: अच्छा, मग आपल्या ह्या योजने अंतर्गत शेतकरी बांधवांसाठी काही अनुदान दिलं जातं का बरं, काय सांगाल याविषयी?
0: याच्यामध्ये जे काही ड्रोन खरेदीसाठी आहे अनुदान, त्याच्यामध्ये असं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये कृषी शिक्षण संस्था आहे, विद्यापीठ आहे, काही सरकारी संस्था यांना 100% अनुदानावर म्हणजे 10 लाखापर्यंत अनुदान दिलं जातं.
1: अच्छा,
0: तसेच शेतकरी उत्पादक संस्था आहे, काही संघ आहे, तर त्यांना 75% अनुदानापर्यंत म्हणजे 7.5 लाखापर्यंत अनुदान दिलं जातं.
1: अच्छा,
0: तसेच कृषी पदवीधारक आहे, ग्रॅज्युएट आहे, त्यांना 5 लाखापर्यंत त्या माध्यमातून अनुदान मिळतं. आणि इतर शेतकऱ्यांना जे शेतकरी आहेत त्यांना 40% किंवा 4 लाखाचं असं एकत्रित अनुदान त्या ड्रोन खरेदीवर आहे. तसेच त्याच्यामध्ये ड्रोन दीदी योजनेअंतर्गत जे महिला बचत गट आहे, महिला भगिनी आहे शेतीसाठी किंवा त्याच्या बचत गटाअंतर्गत जर ड्रोन खरेदी करणारा असेल त्यांना देखील याच्यामध्ये 8 लाखापर्यंत अनुदान दिलं जातं.
1: अच्छा सर, आता जाता जाता अजून एक शेवटचा प्रश्न मला असा विचारावा असा वाटतो की ही मुलाखत ऐकणारे जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना सारांश रूपामध्ये या मुलाखतीच्या माध्यमातून काय सांगणार बरं?
0: शेतकरी बांधवासाठी एवढं सांगेल की ज्या ड्रोन तंत्रज्ञान संबंध महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यामध्ये जे शेतकरीचा वापर करून आपल्या शेतामध्ये यशस्वीरित्या कमी खर्चामध्ये पिकासाठी वापर करत आहेत, तसंच तुम्ही शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतीमध्ये करावा, वेळेची खर्चाची

0: औषधाची बचत करावी व आपला या माध्यमातून पिकाचं उत्पादकता वाढवण्याचे प्रयत्न करावे.
1: नक्कीच सर. सर, तुम्ही इथं आलात आणि आमच्या समस्त शेतकरी बांधवांना कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचं महत्त्व याविषयीची माहिती दिली. यामध्ये आपण ड्रोन म्हणजे काय, त्याचे फायदे काय काय आहेत, त्यासाठी कोणकोणते अनुदान शासनामार्फत आहेत याविषयी विविध मुद्द्यांवर आपण शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी आकाशवाणी परभणी केंद्राच्या वतीनं आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचे महत्त्व याविषयी डॉक्टर शिवशंकर वानोळे, विस्तार शिक्षण विभाग, कृषी महाविद्यालय डोंगर शेळकी तांडा उदगीर, जिल्हा लातूर, यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.
3: कृषी संजीवनी.
2: शेतकरी बंधूंनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूयात ग्रामीण कृषी मौसम सेवा अखिल भारतीय समन्वित कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झालेला कृषी विषयक सल्ला यातील माहिती. शेतकरी बंधूंनो, कापूस पिकामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये सूक्ष्म सिंचन पद्धतीने हलकं पाणी व्यवस्थापन करायचं आहे. कापूस पिकात आंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा व्हर्टिसिलियम लिकॅनी 1 किलोग्रॅम किंवा फिप्रोनिल 5% 600 मिली प्रति एकर पावसाची उगाट बघून जमिनीतील ओलावा पाहून आपल्याला फवारणी करायची आहे. तसंच तूर पिकात देखील सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेत सूक्ष्म सिंचन पद्धतीने हलकं पाणी व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे आणि तूर पिकात आंतरमशागतीची कामे करून पीक तण विरहित ठेवायचं आहे. तूर पिकात पाणी गुंडाळणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला 5% निंबोळी अर्काची फवारणी करायची आहे. तसंच काढणीस तयार असलेल्या मूग आणि उडीद पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मका पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव जर दिसून येत असेल तर याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला इमामेक्टिन बेन्झॉइट 5% 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 SC 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आता जी कीटकनाशकं तुम्हाला सांगण्यात आलेली आहेत तिची आलटून पालटून पावसाची उगाट बघून आपल्याला जमिनीतील ओलावा पाहून फवारणी करायची आहे. फवारणी करत असताना कीटकनाशक पोंग्यात पडेल अशा प्रकारे फवारणी करावी आणि काढणीस तयार असलेल्या कणसांची काढणी करून घ्यावी. तसंच केळी बागेस पाण्याचा ताण बसत असेल तर उपलब्ध पाण्यानुसार सिंचन करायचं आहे. आंतरमशागतीची कामे करून आपली बाग तण विरहित ठेवायची आहे. तसंच मंडळी, आंबा बागेत जर खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 मिली प्रति 20 लिटर पाण्यात मिसळून आपल्याला फवारणी करायची आहे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी आणि भाजीपाला पिकात आंतरमशागतीची कामे करून पीक तण विरहित ठेवावं. भाजीपाला पिकात रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर याच्या व्यवस्थापनासाठी पायरीप्रोक्झिफेन 5% अधिक फेनप्रोपॅथ्रिन 15% 10 मिली किंवा डायमेथोएट 30% 13 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसंच मंडळी, गणपती आणि गौरी उत्सवामुळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी आहे, त्यासाठी काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून टप्प्याटप्प्याने त्याची काढणी करावी आणि प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी. फुलपिकात आंतरमशागतीची कामे करून पीक तण विरहित ठेवावं. पशुधनास बाह्य परजीवीपासून संरक्षण करण्यासाठी जनावरांचा खरारा करावा, यामुळे शरीरातील बाह्य परजीवी गळून पडतात, त्वचा चमकदार दिसते. गोठ्याच्या कानाकोपऱ्यात शिफारशीत गोचिड नाशकाची फवारणी करावी आणि फवारणी करत असताना आपली जनावरे गोठ्यात नसावीत ही काळजी घ्यावी. अशा प्रकारचा सल्ला आपल्याला ग्रामीण कृषी मौसम सेवा अखिल भारतीय समन्वित कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झालेला होता आणि तो आपण आता सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविलेला आहे.
3: संजीवनी.
2: आता कार्यक्रमात आनंद घेऊयात एका छानशा गीताचा.

0: आणि या गीताबरोबरच शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी वैशाली वांगीकर आपणा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या शेतशिवार या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
1: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच एफ एम बँड 102 MHz प्रसारित करण्यात आला.
0: समस्त श्रोत्यांना सूचित करण्यात येते की शेतशिवार या कार्यक्रमामध्ये तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत. श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी. तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल. सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळीरजेची आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवारी संध्याकाळी 7:30 प्रसारित करण्यात येईल. कृपया झालेला बदल श्रोत्यांनी लक्षात घ्यावा आणि आवड बळीरजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत. आणि शेतशिवार या कार्यक्रमांतर्गत येणारे सगळे कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून झालेल्या बदलानुसार प्रसारित करण्यात येतील. तेव्हा कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं, आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला शेतशिवार कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी प्रसारित करण्यात येईल संध्याकाळी 7:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: श्रोते हो आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक
1: श्रोते हो खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो
2: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत
1: तेव्हा श्रोते हो जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे

0: नक्कीच बहारदार गीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.
1: तेव्हा श्रोते हो तयार रहा. 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर
0: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. तेव्हा ऐकायला विसरू नका
1: हॅलो आकाशवाणी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229 किलोमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर, तसंच एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील, त्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी हा संदेश.
1: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव तुमच्या आवडते लाडके फोन इन कार्यक्रम हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी आता एक तास भर प्रसारित होणार आहेत. डायल करा 220-890 हा नंबर आणि ऐका आपला संवाद फोन इन कार्यक्रमातून दर बुधवारी सकाळी 11:05 हॅलो आकाशवाणी आणि दर शनिवारी सकाळी 11:05 स्वरलहरी. जरूर ऐका हे फोन इन कार्यक्रम.

0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगं होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची, हे समद आपल्याला की नाही पशुतज्ञ माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीस प्राप्त होती का नाही?
1: अगं होय तर,
0: म्हणून तर त्याला म्हणलेलं हाय
1: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला मुक्त व्यापार करार 20 ऑक्टोबर पासून लागू होणार. 33%हून अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं राज्य सरकारचं स्पष्टीकरण. अयोध्येतल्या राम मंदिरात देणगी अपहार प्रकरणी 2 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याचं उत्तर प्रदेश सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आश्वासन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंना 4 पदकं. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबर पासून लागू होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या करारामुळे न्यूझीलंडमध्ये निर्यात होणाऱ्या कोणत्याही भारतीय उत्पादनावर शुल्क आकारलं जाणार नाही. येत्या 4 ते 5 वर्षात परस्परातला व्यापार दुपटीनं वाढवून 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं समान उद्दिष्ट या करारात नमूद केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. या करारामुळे वस्त्र, प्रावरणं, चामड्याच्या वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, औषधं, शेतमाल आणि प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ या भारतीय उत्पादनांना न्यूझीलंडमध्ये चांगला वाव मिळेल, असं गोयल म्हणाले. तसंच न्यूझीलंडमधली लोकर, मेंढीचं मांस तसंच चामड्याच्या वस्तूंच्या विक्रीवर भारतात शुल्क आकारला जाणार नाही. व्यापार, सेवा, गुंतवणूक, शिक्षण, क्रीडा, वाहतूक आणि शेती या क्षेत्रांमध्ये संबंध मजबूत करण्यावर या करारात भर दिला आहे. दरम्यान कॅनडाबरोबरचा करार अंतिम करण्यासाठी दोन्ही देशांनी वाटाघाटींना वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच्या चर्चेची पुढची फेरी 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. गेल्या महिन्यात प्रमुख उद्योग

क्षेत्रांच्या एकत्रित निर्देशांकात वार्षिक आधारावर 4.8% वाढ नोंदवण्यात आली. जुलै मधल्या वाढीच्या दरापेक्षा ही वाढ काहीशी कमी आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज जाहीर केलेल्या हंगामी आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात 9 पैकी 5 प्रमुख क्षेत्रांनी सकारात्मक वाढ दर्शवली. यात वार्षिक आधारावर सिमेंट उत्पादनात 12.5%, वीज निर्मितीत 11.6%, लोहखनिज उत्पादनात 5.5%, पोलाद उत्पादन 3.4% आणि रिफायनरी उत्पादनांमध्ये 2.6% वाढ झाली. मात्र त्याचवेळी खत उत्पादनात 12.4%, नैसर्गिक वायूच्या उत्पादनात 4.9%, कोळसा उत्पादनात 3.8% आणि कच्च्या तेलाच्या उत्पादनात 3.6% घट झाली. एखाद्या गावातल्या 33%हून अधिक पिकांचं नुकसान झाल्याचं आढळून आलं तरच त्या गावात दुष्काळ जाहीर केला जातो असे निकष राज्यात आहेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज दिली. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात पर्जन्यमानाचा अंदाज घेतला जातो. दुसऱ्या टप्प्यात या अंदाजाच्या आधारे दुष्काळाची तीव्रता ठरवली जाते आणि तिसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि पडताळणी केली जाते. कृषी आयुक्तांच्या नेतृत्वाखालची राज्यस्तरीय दुष्काळ निरीक्षण समिती सध्या काम करत असून तिचा अंतिम अहवाल मिळाल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यावर राज्य सरकार निर्णय घेईल असंही ते म्हणाले. खरीप हंगामात दुष्काळ जाहीर करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर ही आहे असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान कमी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीची वाट बघणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. दुष्काळ जाहीर करणं आणि मदतीची पावलं उचलणं यात फरक आहे. नियमाप्रमाणे 5 ऑक्टोबरनंतर पीक नुकसानीची औपचारिक मोजणी केली जाईल आणि त्यानंतर राज्य सरकार केंद्राकडून मदतीची मागणी करेल असंही त्यांनी सांगितलं. देशभरात भटक्या गुरांसाठी निवारागृह बांधण्याच्या निर्देशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या याचिकेवरच्या सुनावणीसाठी 3 न्यायाधीशांचं विशेष पीठ स्थापन करायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या विशेष पीठानं ही निवारागृह बांधण्याचे निर्देश दिले असून त्यासाठी प्राधिकरणाला सुमारे 7,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील असं प्राधिकरणाची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं सुरू केलेल्या धडक कारवाईअंतर्गत गेल्या 4 दिवसात 1.36 कोटी रुपयांचा संशयास्पद भेसळयुक्त आणि अस्वच्छ खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला. यात राज्यभरात एकंदर 64 हॉटेल आणि धाब्यांची तपासणी करून 12 हॉटेलांचे परवाने निलंबित केले तर 36 हॉटेलांना सुधारणा नोटीसा बजावल्या. प्रतिबंधित अन्नपदार्थ पानमसाला गुटखा विक्री वितरण आणि वाहतूक प्रकरणी 14 FIR दाखल केले. त्यात 15 व्यक्तींना अटक करून एकंदर 1.38 लाख 74 हजार रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या राम मंदिरात देणगीचा अपहार झाल्याप्रकरणी येत्या 2 दिवसात आरोपपत्र दाखल करू असं उत्तर प्रदेश सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. या प्रकरणी स्वतंत्र तपासाची मागणी करणाऱ्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ही माहिती दिली. IIT मुंबईमध्ये विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना प्रशासकीय व्यवहार विभागाच्या अधिष्ठाता पदावरून हटवण्यात आलं आहे. प्राध्यापक डुल्ला यापूर्वी विद्यार्थी व्यवहार विभागाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहत होते. विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी दाखल तक्रारीत डुल्ला यांचंही नाव आहे. त्यांच्यावर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबईच्या काळा चौकी भागातल्या एका गणेश मंडपात विजेचा धक्का लागून 8 वर्षांच्या एका मुलीचा मृत्यू आणि इतर जखमी झाल्याप्रकरणी राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आणि कारवाई अहवाल मागवला. रविवारी रात्री ही घटना घडली होती. या प्रकरणी दाखल केलेला FIR, प्राथमिक तपास आणि गणपती मंडपाच्या आयोजकांवर किंवा वीज पुरवठेदारावर काही कारवाई केली असेल तर त्याचे तपशील द्यावेत असे निर्देश आयोगानं मुंबई पोलीस आयुक्तांना दिले. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत

0: साठी राज्यातल्या मोठ्या गणेशोत्सव मंडपांमध्ये वीज सुरक्षा परीक्षण करण्यासह काय पावलं उचलता येतील याची माहितीही आयोगानं मागवली आहे. दुबईचे सत्ताधीश शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांचे बंधू शेख अहमद बिन रशीद अल मक्तूम यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. समाजाची सेवा करण्याचे त्यांचे प्रयत्न पिढ्यानपिढ्यांच्या स्मरणात राहतील असं त्यांनी म्हटलं आहे. इराणी नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी आज इराणची राजधानी तेहरानमध्ये पोहोचले. इराण आणि अमेरिका यांच्यातला तणाव कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. इराणविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाबाबत आपण ठोस निर्णय घेण्याच्या विचारात असून लवकरच काहीतरी मोठी घटना घडणार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्ध संपवण्याच्या उद्देशाने वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी इराणने कतारमार्फत अमेरिकेला 7 अटी कळवल्या आहेत. त्यात होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबतच्या शर्तींचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या नेमबाजांनी आज आणखी 3 पदकांवर नाव कोरलं. पदकतालिकेत भारत सध्या 4 रौप्य आणि 2 कांस्य अशा 6 पदकांसह 12व्या स्थानी आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात आज हिमांशू धिल्लननं रौप्य तर रुद्रांक्ष पाटीलनं कांस्य पदक पटकावलं. याच क्रीडा प्रकारात भारतानं सांघिक रौप्य पदकालाही गवसणी घातली. कालची 2 रौप्य पदकं धरून नेमबाजीत आतापर्यंत भारतानं पटकावलेल्या पदकांची संख्या 5 झाली आहे. मिक्स्ड मार्शल आर्ट्स प्रकारात पदक मिळवणारी सुचिका तारियाल ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. महिलांच्या 60 किलो वजनी गटात तिनं कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या बॅडमिंटन सांघिक प्रकारात भारतानं आज बांगलादेशावर 3-0 अशी मात केली. लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि किदंबी श्रीकांत या तिघांनीही आपापले सामने जिंकले. उपांत्य फेरीत भारताचा सामना जपानशी होणार आहे. महिला संघासमोरही उद्या जपानचं आव्हान असेल. गतविजेत्या महिला आणि पुरुष कबड्डी संघांनी आज आपापले सामने जिंकून दमदार सुरुवात केली. महिला संघाने बांगलादेशावर 42-21 असा विजय मिळवला तर पुरुष संघाने जपानचा 49-24 असा पराभव केला.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला मुक्त व्यापार करार 20 ऑक्टोबरपासून लागू होणार. 33% अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं राज्य सरकारचं स्पष्टीकरण. अयोध्येतल्या राम मंदिरात देणगी अपहार प्रकरणी 2 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याचं उत्तर प्रदेश सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आश्वासन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 4 पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेत. आता ऐकूया लोकगीतांचा कार्यक्रम लोकसंगीत. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत मोहन कल्लास आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे लोकगीत.

यानंतर ऐकूया विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं विठ्ठल उमप यांच्या लेखणीतून रचलेलं हे लोकगीत.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम लोकसंगीत. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजलेत. आता ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

आताच आपण ऐकलत दत्तात्रय हरकरे यांच्या स्वरातील बलवंत लमकाणे यांनी यांचं गीत. यानंतर ऐकूया शोभा गुरटू यांच्या स्वरातील अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं वंदना विटणकर यांचं गीत.

यानंतर ऐकूया मालती पांडे यांच्या स्वरातील मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं अनिल भारती यांचं हे भावगीत.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम भावधारा. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:44 झाली आहेत. ठीक 9:15 ऐकूया समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक, रात्री 10:00 जपान इथं आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन आढावा, हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आताच आपण ऐकलत गिरीश बजलवारे यांच्या स्वरातील प्रभाकर पंडित यांनी संगीतबद्ध केलेलं सुधाकर कुलकर्णी यांचं गीत.

0: आताचा पण ऐकलत. आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरातील कानू घोष यांनी संगीतबद्ध केलेलं मनोहर सरदेसाई यांचं गीत. याचबरोबर भावधारा या कार्यक्रमातून आम्ही आपला निरोप घेत आहोत.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मा पण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत नीला भागवत यांचं शास्त्रीय गायन, राग छायानट, विलंबित गत तिलवाडा आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहेत. विलंबित गतचे बोल आहेत करत हो, द्रुतगतचे बोल आहेत भारी गगरी मोरी तराना तीन ताल. त्यांना तबला साथ केली आहेत अमित मिश्रा यांनी आणि हार्मोनियम साथ केले आहेत विनोद पडगे यांनी. तर ऐकूया नीला भागवत यांचं शास्त्रीय गायन राग छायानट.